0: मातीशी नात शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।

0: नमस्कार, मी अंजली महेश केवळ ऋतुजा फाउंडेशनची सचिव आहे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: जगदंबे।
1: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आणि केजला ठीक करा. न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: शुभ सकाळ, सुप्रभात। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत। गुड मॉर्निंग सुप्रभात नगरकर। आणि आज आहे 15 ऑक्टोबर 2026 आजची तारीख, अर्थात आज आहे वार गुरुवार। आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती आपण करणार आहोतच, अर्थात नेहमीप्रमाणे संस्कृत सुविचारानं। चिंता समम नासती शरीर शोषणम, मात्रा सम नास्ती शरीर पोषणम, चिंता सम नास्ती शरीर शोषणम, भार्या सम नास्ती शरीर तोषणम, विद्या सम नास्ती शरीर भूषणम। हा संस्कृत सुविचार आपल्याला काय सांगतो? अन्ना इतकं शरीराला पोष

0: क्षण देणारं काही नाही आहे. चिंता आपण करत असतो, शरीराला क्षीण करून घेत असतो, पण पत्नी इतकं शरीराला आनंद देणारं काही नाही, तर विद्ये इतकं शरीराचा श्रेष्ठ अलंकार नाही. या श्लोकामध्ये शारीरिक आणि मानसिक स्थिती किंवा शारीरिक आणि मानसिक भावना या महत्त्वाच्या घटकांचं वर्णन केलं आहे. अन्नाशिवाय शरीर टिकू शकत नाही, त्यामुळे अन्न हेच खरं पोषण आहे. आणि दुसरीकडे आपण विनाकारण आपल्या आयुष्यामध्ये चिंता करत असतो, सतत काळजी करत असतो, आणि यामुळे सुद्धा अत्यंत ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. आनंद आणि सुखासाठी सहजीवनसाथी यासारखा दुसरा कोणी नाही आहे. मग ती सहचारिणी असो किंवा तो असो, भावनिक आधार जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि माणसाला खऱ्या अर्थानं तो सुंदर आणि प्रतिष्ठित बनवतो. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात याच सुंदर अशा सुविचारानं आपण आपल्या दिवसालाही सुरुवात करतो आहोत. अनु आहे तुमच्यासोबत गजबन.
1: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आरशियानं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरसेन तरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती आपण केलेली आहेच आहे. आणि आयुष्यामध्ये आपल्याला बरंच काही करायचं असतं, बरेचसे टप्पे आपल्याला क्रॉस करायचे असतात. प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही अनुभव गाठीशी येत असतो, पण हा फक्त अनुभव गाठीशी ठेवायचा का? तर नाही. या अनुभवाचा
1: रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
2: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
1: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाऊनलोड करा.
2: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्यन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम आज आहे 15 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आणि आजच्या दिनविशेषकडे आपण वळत आहोत. 15 ऑक्टोबरच्या महत्वाच्या घटना. एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचं काम 1878 मध्ये सुरू. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात 1888 मध्ये केली. टाटा एअरलाईन्सचं पहिलं उड्डाण JRD टाटा हे कराचीहून मुंबईमध्ये आणण्यात आलं होतं आणि नागरिक विमान सेवेची सुरुवात झाली होती. याच कंपनीचं राष्ट्रीयकरण होऊन पुढे एअर इंडिया हे नाव पडलं. हरगोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार. हेनरी किसिंजर आणि लीडक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. बांगलादेशामधल्या रहिमा बानू ही 2 वर्षाची मुलगी देवी या रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली. आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार. भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीला साहित्य क्षेत्रामधला सगळ्यात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला होता. जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 15 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आहे आणि आजच्या दिनविशेषकडे आपण वळतो आहोत. तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्मदिन. इटालियन गणिती आणि पदार्थ वैज्ञानिक हवादाब मापीचे बॅरोमीटर संशोधक इव्हांजेलिस्टा टोरिसेली यांचा जन्मदिन. जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा आज जन्मदिवस. इंग्लिश लेखक पी जे वुडहाऊस यांचा आज जन्मदिन. स्वातंत्र्य सैनिक लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा आज जन्मदिवस. कॅनेडियन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे के गालब्रेथ यांचा 1908 जन्म. कवी नारायण गंगाराम सुर्वे आज यांचा जन्मदिन. वैज्ञानिक आणि भारताचे 11 राष्ट्रपती अबुल पाकीर जैनुल अब्दीन उर्फ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. कर्नाटकी शैलीचे बासरीवादक एन रामाणी 1934 जन्म. तर भारतीय अभिनेते आणि डिरेक्टर विक्टर बॅनर्जी आज यांचा जन्मदिन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: मन में कच्ची वरुण कशी दिसते।
1: नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. आर्जियानं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. आणि आज आहे 15 ऑक्टोबर, आजच्या महत्वाच्या घटना. एस्टोनिया देशाचे पंतप्रधान हद्दपार एस्टोनियन सैनिक राजकारणी जोहान सिक्कर यांचा जन्मदिन. भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकोंदम व्यंकटरम अय्यर यांचा जन्मदिवस. भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार GS वरदाचारी यांचा जन्मदिन. भारतीय राजकारणी खासदार माया थेवर आज यांचा जन्मदिवस. भारतीय अभिनेता

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत। श्रोते हो, शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि आदिमाया आदिशक्ती हा एक विशेष भाग आपण ऐकत आहोत। कॅमल सुपरफाईन सावधाना प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात। सादर करते आहेत किरण डहाळे। आणि आजच्या आदिमाया आदिशक्ती या भागामध्ये आपण ऐकणार आहोत मुंबईच्या प्रभादेवीविषयी।
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
3: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
4: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे।
5: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदिमाया आदिशक्ती।

0: संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
1: श्रोते हो, आदि माया आदिशक्ती या मालिकेत आज आपण दर्शन घेऊ मुंबईतल्या प्रभादेवी मंदिराचं. मुंबईचे आद्य राजा प्रतापबिंब यांची कुलदेवता असलेल्या प्रभादेवीच्या नावानं दादरच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरासमोरच्या संपूर्ण परिसराला प्रभादेवी संबोधलं जातं. प्रभादेवीचं इथलं स्थान किमान 850 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं. तसंच सध्याच्या प्रभादेवी मंदिराचा ज्ञात इतिहास 300 अधिक वर्षांचा आहे. ही देवी पाठारे प्रभू समाजाची आराध्य देवता मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार ती शाकंभरी देवीचंच एक रूप आहे. इथं दरवर्षी पौष पौर्णिमेला प्रभादेवीची मोठी जत्रा भरते. या यात्रोत्सवात हजारो भाविक उत्साहानं सहभागी होतात. प्रभादेवी ही शाकंभरी या नावाप्रमाणेच बनशंकरी देवी म्हणूनही ओळखली जाते. तिचं मूळ स्थान कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातलं बदामी इथं आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार बदामी इथल्या तिलकवन भागात पूर्वी 100 वर्षांचा मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी देवीनं तिथं पाताळातून आलेल्या पाण्यावर विविध झाडं झुडपं आणि भाजीपाला तयार केला. हे दृश्य पाहून दैत्यांनी या पवित्र क्षेत्राची नासधूस करायला सुरुवात केली. त्यावेळी देवीनं व्याघ्रारूढ होऊन त्या सर्व दैत्यांचा निपात केला. देवीनं आपल्या देहातून शाकभाजी निर्माण केली. तसंच तिनं पाताळातल्या हरिद्रा तीर्थातून पाणी आणून लोकांचे प्राण वाचवले. या कारणामुळे तिला शाकंभरी असं नाव पडलं. ही देवी वनात राहिली म्हणून तिला वनशंकरी किंवा बनशंकरी असंही नाव प्राप्त झालं. बदामीचे चालुक्य राजे या बनशंकरी देवीची पूजा शक्ती रूपात करत असायचे. 7व्या शतकात चालुक्य राजांनी तिथं देवीचं भव्य मंदिर बांधलं होतं. महिकावतीची बखर या ग्रंथाच्या सुरुवातीलाच राजा सूर्यवंशी प्रतापबिंब गोत्र भारद्वाज पंचप्रवर शाखा कात्यायनी कुळदेवता प्रभावती असा स्पष्ट उल्लेख आढळतो. याचप्रमाणे प्रतापबिंबाचा नातू केशवदेव बिंब याची राजमुद्राही या बखरीत दिली आहे. या मंदिराच्या इतिहासाविषयीची काहीशी वेगळी माहिती कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के रघुनाथजी यांच्या 1895 द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे या पुस्तकात मिळते. त्यांच्या नोंदीनुसार प्रभादेवीचं मूळ मंदिर कोटवाडी इथं होतं. या मंदिराची स्थापना प्रभूंचे तत्कालीन मुख्य पुरोहित हेमाडपंत यांनी पौष वद्य पौर्णिमा शके 1217 म्हणजेच इ.स. 1295 मध्ये कोटवाडी इथं केली होती. सध्याच्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्यगृहाच्या डाव्या बाजूला ही कोटवाडी स्थित होती. या ऐतिहासिक संदर्भांवरून सुमारे 7 ते 8 शतकांपूर्वी माहीम बेटावर प्रभावतीच्या मंदिराची स्थापना झाली असल्याचं स्पष्ट होतं. के रघुनाथजी यांच्या माहितीनुसार पोर्तुगीजांची वक्रदृष्टी प्रभादेवीच्या मंदिरावर पडली. 1599 सुमाराला पोर्तुगीज प्रभादेवीचं मंदिर उद्ध्वस्त करणार असल्याची माहिती पाठारे प्रभू समाजातल्या काही व्यक्तींना मिळाली. त्यावेळी त्यांनी मंदिरातल्या मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी त्या मूर्ती मंदिराजवळच्या एका बारवेत म्हणजेच विहिरीत सुरक्षित ठेवल्या. यानंतर पोर्तुगीजांनी हे मंदिर जमीनदोस्त केलं. तेव्हापासून इथं ब्रिटिशांची सत्ता येण्यापूर्वीपर्यंत देवीची मूर्ती त्या विहिरीतच सुरक्षित राहिली. पुढं ब्रिटन आणि पोर्तुगाल यांच्यात 1661 मध्ये झालेल्या करारानुसार ब्रिटिशांना हुंड्याच्या स्वरूपात मुंबई मिळाली. ब्रिटिशांच्या राजवटीत मुंबईतल्या धार्मिक वातावरणात सुधारणा झाली. 1715 सुमाराला एके दिवशी पाठारे प्रभू समाजातल्या श्याम नायक या सधन गृहस्थाला प्रभादेवीचा स्वप्न दृष्टांत झाला. या गृहस्थाच्या मालकीच्या माडाच्या बागेतल्या विहिरीच्या तळाशी देवीची मूर्ती सुरक्षित होती. ती मूर्ती तिथून बाहेर काढावी अशी आज्ञा देवीनं त्याला स्वप्नात दिली होती अशी आख्यायिका आहे. या स्वप्नाची माहिती श्याम नायक यांनी आपल्या ज्ञाती बांधवांना दिल्यानंतर त्यांनी त्या विहिरीतलं पाणी उपसून देवीची मूर्ती बाहेर काढली. त्यानंतर तिथं 1715 मध्ये पाठारे प्रभू ज्ञातीनं देवीचं नवीन मंदिर उभारलं. देवीच्या या नवीन मंदिराला आता 311 जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यानच्या काळात 1835 मध्ये तत्कालीन सुमारे 8,000 रुपये खर्च करून या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर 1875 मध्येही मंदिराची दुरुस्ती करण्यात आली. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारामुळे या मंदिराला सध्याचं सुंदर स्वरूप प्राप्त झालं आहे. हे मंदिर सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरापासून जवळच तुलनेनं अत्यंत शांत परिसरात वसलेलं आहे. या एकमजली मंदिराच्या समोर आवार भिंत बांधलेली आहे. मंदिरासमोरच्या प्रांगणात दोन भव्य दीपस्तंभ आहेत. रुंद कमानदार खिडक्या असलेल्या लांब आणि आडव्या ओवरीसारखा सभामंडप आणि तीन गर्भगृह असं या मंदिराचं मूळ स्वरूप आहे. मंदिरावर दोन घुमटाकार शिखरं आहेत आणि त्या शिखरांवर त्रिस्तरीय कळस स्थापित आहेत. या मंदिरातलं सर्वात उज्ज्वल गर्भगृह प्रभावती देवीला समर्पित आहे. या साध्या गर्भगृहात एका उंच वेदीवर प्रभादेवीची मूर्ती विराजमान आहे. ही सुमारे 3 फूट उंचीची मूर्ती कुरवंडी पाषाणामध्ये कोरलेली आहे. देवी चतुर्भुज स्वरूपात इथं दर्शन देते. तिच्या वरच्या उजव्या हातात रुद्राक्षमाला आणि डाव्या हातात कमलपुष्प आहे. तिचा खालचा एक हात वरद मुद्रेत तर दुसरा हात अभय मुद्रेत आहे. देवीला विविध वस्त्र आणि अलंकारांनी शृंगारलेलं आहे. तिच्या मस्तकावर सुंदर मुकुट आहे आणि मूर्तीच्या पाठशिळेवर सोनेरी पत्रा जडवलेला आहे. देवीच्या उजव्या बाजूला कालिका देवीची पाषाणात घडवलेली उभी मूर्ती आहे. डाव्या बाजूला चंडिका देवीची तशीच मूर्ती स्थापित आहे. या दोन्ही मूर्ती सुमारे 1.25 फूट उंचीच्या आहेत. या मूर्तींनाही वस्त्र आणि अलंकारांनी शृंगारलेलं आहे. या मंदिराच्या मधल्या गर्भगृहात सर्वेश्वर महादेवाचं स्थान आहे. सगळ्यात डावीकडे गर्भगृहात लक्ष्मीनारायणाची मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात हनुमान, शीतळा देवी आणि खोकला देवी यांचंही स्वतंत्र स्थान आहेत. मानवाला होणारे विविध आजार, व्याधी किंवा शरीरातलं व्यंग ही दैवी शक्तींच्या अवकृपेमुळे होतात अशी श्रद्धा होती. तसंच त्यांच्या कृपेमुळे या सर्व गोष्टी बऱ्या होतात या भावनेतून मानवी समाज पूर्वी अनेक लोकदैवतांची पूजा करायचा. शीतला देवी आणि खोकला देवी या दोन्ही त्यापैकीच लोकदैवत आहेत. शीतला देवी ही गोवर, कांजिण्या तसंच व्हॅरिओला मेजर या विषाणूमुळे होणारा देवीचा रोग यांची प्रमुख देवता मानली जाते. तसंच खोकला देवी घशाच्या सर्व व्याधी दूर करते अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. नवरात्र, महाशिवरात्र, आषाढी आणि कार्तिकी एकादशी तसंच पौष पौर्णिमा हे या मंदिरातले मुख्य उत्सव आहेत. या उत्सव काळात संपूर्ण मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवलं जातं. नवरात्रात देवीसमोर चंडिका पाठाचं पठण केलं जातं. अष्टमीला म्हणजेच दसऱ्याच्या 2 दिवस आधी इथं भव्य हवन केलं जातं. या काळात इथं देवी भक्तांची मोठी गर्दी होते. पौष पौर्णिमा हा या मंदिराचा मुख्य वर्धापन दिन मानला जातो. या दिवशी सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत भाविक देवीचं दर्शन घेऊ शकतात. या निमित्तानं इथं एखाद्या गावाप्रमाणे मोठी जत्रा भरते. खेळण्यांची दुकानं, मालवणी खाजा यासारखे मिठाईचे स्टॉल्स आणि लहान मुलांसाठीचे पाळणे असं या जत्रेचं आनंददायी वातावरण असतं. जत्रेच्या काळात इथं 1000 भाविक दर्शनासाठी येतात. कडू मेथीची रुजवण करून त्यातून मंदिराचं नाव आणि जत्रेचं वर्ष असा सुंदर आकार तयार करण्याची ऐतिहासिक परंपरा या मंदिरात आजही जतन केली जाते. श्रोते हो, आदि माया आदिशक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 820-888-34-77 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 820-888-34-77. धन्यवाद.
0: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती, संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
2: अहो, ऐकलं का? नवरात्र आले.
3: ऐकलं ऐकलं, नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आला.
2: अहो ऐका, नवरात्र आले आणि
3: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
2: अहो, नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.

0: श्रोते हो, कॅमन सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित आदिमाया आदिशक्ती हा एक विशेष नवरात्र विशेष कार्यक्रम आपण ऐकत होतात. सादर करते होते किरण दहाळे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण भेटत आहोत थोड्याच वेळामध्ये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका RJ आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी RJ आदी सोबत.

0: बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आरजेन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आज आहे 15 ऑक्टोबर 2024 आणि आजच्या महत्वाच्या घटना. उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचं निधन. फ्रेंच राज्यक्रांती. फ्रान्सचे राजा लुई 16 यांची विधवा पत्नी मेरी हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला. पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका सौंदर्यवती आणि गुप्तहेर माताहारी यांचं निधन. भारतीय गुरु आणि संत शिर्डीचे साईबाबा आज यांचा स्मृतिदिन. डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचं निधन. ओगले काज कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचं निधन. हिंदी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचं आजच्या दिवशी निधन. मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोरले यांचं निधन. प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार नास इनामदार यांचं निधन. लेखक पटकथाकार वसंत सबनीस आज यांचं स्मृतिदिन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आर्जन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, आज कवी लेखक नारायण गंगाराम सुर्वे आज यांचा जन्मदिवस आहे. आज त्यांची जयंती आपण साजरी करतो आहोत. 15 ऑक्टोबर 1926 मध्ये मुंबईमध्ये त्यांचं बालपण आणि जन्म गेला. त्यांचं बालपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुंबईच्या गिरण गावात झालं. अनाथ ते होते. गंगाराम आणि काशीबाई सुर्वे हे गिरणी कामगार दाम्पत्य होते ज्यांनी त्यांना दत्तक घेतलं. 7वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. पोट भरण्यासाठी हॉटेलमध्ये पोराचं काम केलं, कापड गिरणीमध्ये बिगारी म्हणून काम केलं, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून, पुढे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणूनही नोकरी केली आणि सुर्वे मास्तर म्हणून ते तिथूनच प्रसिद्ध झाले. मार्क्सवादी विचारांचे होते. कामगार चळवळीशी खूप जवळून संबंध आला होता लहानपणापासूनच. तेच वातावरण, त्याच वातावरणामध्ये ते वाढले होते. ऐसा गामी ब्रह्म हा पहिला काव्य संग्रह, माझं विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचं आगमन आणि सनद हे त्यांचे कविता संग्रह आजही प्रसिद्ध आहेत. 1998 साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल भारत सरकारनं पद्मश्रीनं त्यांना सन्मानित केलं होतं आणि भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते परभणीमध्ये अध्यक्ष सुद्धा 1995 होते. सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, कबीर पुरस्कार आणि जनस्थान पुरस्कार हे महत्वाचे जे पुरस्कार आहेत त्यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल मिळाले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे दीपोत्सव 2024. या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे असे रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमता युक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ध्यान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी एक कपड्याचा आणि एक अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रम शाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90110062 72, 90110102 178, 95 88 62 00 36 आणि 90110018 78 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी ही नम्र विनंती. आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता. चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत आहोत आणि त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आज त्यांची पुण्यतिथी आहे. आज आपण त्यांचं पुण्यस्मरण करतो आहोत. भारतीय संत आध्यात्मिक गुरु आणि त्यांच्याबद्दलची महती आज आपण जाणून आहोतच. शिर्डी तालुका राहत्यामध्ये जिल्हा अहिल्यानगरमध्ये त्यांचं निवासस्थान होतं आणि साधारण 1856 ते 1918 या काळामध्ये त्यांचा सहवास या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला. त्यांच्या जन्माची माता पित्यांची लहानपणाची कुठलीच माहिती आज उपलब्ध नाहीये, पण जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार त्यांचा जन्म पाथरीमध्ये झालाय. नेहमी पांढरी कफनी परिधान करत साधं जीवन ते जगत आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करत. श्रद्धा आणि सबुरी अर्थात धैर्य आणि विश्वास हा एक खूप महत्वाचा संदेश त्यांनी दिला. आणि सबका मालिक एक, म्हणजे प्रत्येकाचा अल्ला मालिक आहे, सबका मालिक एक आहे असा मंत्र देत सगळ्या धर्मांमध्ये एकता आणि समभाव जमला. हिंदू मुस्लिम अशा दोन्ही समाजातील भक्तांकडून आजही ते आदरणीय आहेतच. आणि शिर्डीमध्ये महासमाधी घेतली तो दसऱ्याचा विजयादशमीचा दिवस तिथीनुसार होता आणि तारखेनुसार 15 ऑक्टोबर 1918 ही तारीख त्यांची निर्वाणाची ही तारीख आहे. आज आपण शिर्डीमध्ये भव्य असं त्यांचं मंदिर पाहतो. मंदिराची व्यवस्था श्री साईबाबा संस्थानच्या ट्रस्टची आहे आणि या ट्रस्टतर्फे साई आश्रम, प्रसादालय, रुग्णालय, शाळा यासारख्या अनेक सुविधा आजही चालवल्या जातात. त्यांच्या स्मृतींना वंदन करूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये 75% दुष्काळ जाहीर केलाय. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 आणि आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जो आहे तो जाहीर करण्यात आलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांना दिवाळी आधीच 5,000 अग्रिम देण्याचा मोठा निर्णय शासनानं घेतलाय. राज्यामध्ये आणखी 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून आता 1,305 तालुक्यांमध्ये हा दुष्काळ जाहीर झालाय. मराठवाड्यामध्ये गरजेनुसार GPS ट्रॅक केलेले टँकर्स पुरवले जातील आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं जाईल. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं हे महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतलेले आहेत. दिवाळी आधी 5,000 रुपये जे आहेत ते तातडीनं जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी दिली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

जगदंबे। 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा आर्जन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. सणासुदीचे दिवस आहेत, नवरात्रोत्सव आहे आणि दिवाळी येते, पण 17% साखर महाग झाली. दिवाळीपूर्वी आणखी भाववाढीची शक्यता आणि भीती व्यक्त केली जाते. उत्तर प्रदेशामध्ये 13% तर महाराष्ट्रामध्ये 17% भाववाढ साखरेची नोंदवली गेली आहे. या भाववाढीच्या मागं पुरवठा कमी आणि मागणी जास्त हे मुख्य कारण आहे. सरकारनं ड्युटी फ्री आयात आणि साठेबाजी बंदी लागू केली असली तरी सुद्धा दिवाळीपूर्वी साखरेचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. सणासुदीच्या या दिवसांमध्ये साखर चांगलीच महाग होती आणि तुलनेनं अनेक ज्या बाजारामध्ये मिठाया आहेत त्या सुद्धा महाग होणार आहेत. तर दिवाळीचे जे अन्न पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, गोडादोडाचे पदार्थ आहेत, ते सुद्धा महाग होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनु सोबत
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आरजन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दुष्काळजन्य परिस्थिती सध्या निर्माण झाली आणि दुष्काळामुळे साताऱ्याचा यंदाचा शाही दसरा जो आहे तो शाही दसरा साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. खासदार उदयनराजे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता खासदार उदयनराजे भोसले यांनी ऐतिहासिक शाही विजयादशमी सोहळा यंदा साधेपणानं साजरा करण्याचं ठरवलंय. जलमंदिर पॅलेसमधल्या झगमगाट टाळण्यासाठी यंदा हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 45 गावं आणि 254 वाड्यांवर 38 टँकरनं पाणी पुरवठा सुरू असून या निर्णयाचं सर्वत्र स्वागत सध्या होत आहे. दुष्काळामुळे साताऱ्यामध्ये यंदा दसरा जो आहे तो साधेपणानं साजरा केला जात आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
3: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व. या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरुष्यानं तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. पाणी टंचाईची भीती सध्या राज्यातून व्यक्त केली जाते आणि राज्य सरकारनं सांगितल्यानुसार पाणी टंचाईची कपात वाढण्याची शक्यता आहे. BMC ने मुंबईकरांना सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि जलाशयाच्या साठ्यांबद्दल चिंतेमध्ये पाणी वाचवण्याचं आवाहन केलंय. सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना, सार्वजनिक संस्था यांना पाणी.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
2: महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदिशक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
1: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाऊनलोड करा.
2: आदि माया आदिशक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: कधी कधी मन हरवत आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.
5: हॅलो, आय एम इशिता बोरा अँड यू आर लिस्निंग टू रेडिओ नगर 90.4 FM, युअर व्हॉइस.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओनगर 90.4 FM वर नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. कोगनोळी टोलनाक्यावर महामार्ग रोको जो आहे तो करण्यात आलाय. 24 तासांपासून इथली वाहतूक ठप्प आहे. शेतकरी आक्रमक झालेत आणि महामार्ग रोखून ठेवलाय. भाजीपाला 40% सध्या महागलाय. ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोगनाळी या ठिकाणी टोलनाक्यावर बेमुदत महामार्ग रोको आंदोलन सुरू केलंय. पुणे बेंगलोर महामार्ग 24 तासांहून अधिक काळ ठप्प आहे. कोल्हापुरामध्ये भाजीपाला 30 ते 40% महागलाय. कोल्हापूर बेळगाव दरम्यान 100 अधिक एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जनू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, पुण्यामध्ये जो MPSC विरोधामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, सध्या ते स्थगितही झालंय, पण सचिव पदावरून महेंद्र हरपाळकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता सौरभ कटियार यांना सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. IIT कानपूर मधून बीटेक आणि एमटेक पूर्ण केलेले कटियार यांनी UPSC मध्ये 334 वी रँक मिळवली आहे. दरम्यान MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनाही सध्या सक्त रजेवर पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता MPSC च्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो सौरभ कटियार सांभाळणार असल्याचं दिसून येत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझं नाव सचिन शृंगारपुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चनु तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पुन्हा एकदा FDA ने मोठी कारवाई केली. संपूर्ण राज्यभरामध्ये आपण FDA च्या अनेक कारवाया ज्या आहेत त्या आपण पाहत आहोतच. आणि छत्रपती संभाजीनगरच्या KFC चा परवाना सध्या निलंबित करण्यात आलाय. आयुक्त मुंडे यांनी FDA ची मोठी कारवाई बघायला मिळाली आहे. बीड बायपासवरच्या KFC या उपहारगृहाचा अन्न परवाना FDA ने तात्काळ निलंबित केलाय. तपासणीमध्ये अस्वच्छता, अन्न वेगळं जे आहे ते शाकाहारी मांसाहारी न ठेवल्याचं आढळलंय, तापमान नियंत्रणामध्ये काही त्रुटी आढळल्यात, तर त्या त्रुटी दुरुस्त करून लेखी परवानगी मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या FDA ने सांगितले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: My name is Anthony Gonsalves.
2: Gonsalves?
1: Right. My name is Anthony Gonsalves. Yeah! Yeah!

0: चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा। नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम। ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत। ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। श्रोते हो, यंदा इंद्रायणी भातावर सुद्धा दुष्काळाचं सावट आपल्याला बघायला मिळतंय। एकीकडे भाज्या महाग होत आहेत, एकीकडे साखरेचे दर वाढलेत आणि एकीकडे इंद्रायणी भातावर आता दुष्काळाचं संकट ओढवलंय। मावळ तालुक्यामध्ये पाऊसाअभावी 65-70% भातशेतीचं नुकसान झालंय। इंद्रायणी भाताचं उत्पादन अवघ्या 150-200 टनांवर येण्याचा अंदाज आहे। नेहमीपेक्षा 550 टनांपेक्षा हे खूपच कमी आहे। कृषी अधिकाऱ्यांनी किलोमागे 20 रुपयांनी दरवाढ केलेली आहे असं सांगितलंय। मावळच्या इंद्रायणीवर यंदा दुष्काळाचं सावट मात्र नक्कीच दिसतंय। ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा।

0: जगदंबे।
1: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आहे अर्चना तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये महामार्गांवर हवाई रुग्णवाहिका सेवा लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलंय. रस्ते अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये उपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकार हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करणार असल्याचं सांगितलंय. समृद्धी मुंबई पुणे मुंबई गोवा महामार्गांना प्राधान्य असेल. नोव्हेंबर अखेर निविदा प्रक्रिया राबवून नवीन वर्षाच्या सुरुवातीला सेवा सुरू करणार असल्याचं नियोजन सांगण्यात आलंय. परिवहन आरोग्य आणि पोलीस विभाग यांचा हा समन्वय असेल आणि राज्यामध्ये आता महामार्गांवर सुद्धा हवाई रुग्णसेवा लवकरच सुरू होते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोतेह, एक खूप सुंदर कविता जी आहे ती मला पाठवली आहे उपेंद्र निकाळजे यांनी, जे आपल्या मूळचे अहिल्यानगरचेच आहेत. आभाळामध्ये अचानक ढगांची भेट झाली, एकमेकांच्या दुःखाची देवाणघेवाण झाली. भावनांचा एक एक धागा गुंफता गुंफता, वीण इतके घट्ट विणत गेली न थांबता. सागरासम आले भरून डोळे तयांचे, वाट त्यांना देता भान न राहे तयांचे. सोसवेना आता त्या पापण्या जड होता, हुंदक्यांनी तयांच्या आसमंत दणानत होता. ओसांडले अश्रू असे भूमातेच्या कुशीकडे, वाट त्यांना दिसावी म्हणून होते प्रकाशाकडे. स्वागता तयांच्या निसर्ग सजून सज्ज होता, वारा चहूकडे आपला पहारा देत होता. शिडकावा सरीचा होता देह हरपून गेला, सरीवर सरी सारा देह चिंब भिजून गेला. सारा गारवा सोसता सोसता नवते भान, वाऱ्या सवे सळसळता वेलींचे डोले मान. पंख सुकवता पक्षांनी शोधता आसरा, वेलींनी पण घेतला फांद्या खोडाचा सहारा. धुंद सुगंध पसरता मातीलाही लागे वास, मृदगंध उधळीत सारे आसमंत तृप्त झाले. बावरे मन माझे रंगांची उधळण पाहत झाले. श्रोते हो, ही कविता आपल्याला आपल्या अहिल्यानगरचेच उपेंद्र निकाळजे यांनी पाठवली आहे, जी त्यांनी स्वरचित कविता केलेली आहे. खूप सुंदर कविता आहे ही. आणि नगरकर, थोड्याच वेळामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नगर जल्लोष ट्रस्ट आणि आरबी ग्रुप ऑफ इव्हेंट्स घेऊन येत आहे अहिल्यानगर शहरात प्रथमच फक्त महिलांसाठी भव्य लाईव्ह दांडिया नाईट 2026. गाण्यांचा धमका, मुग्धा कराडे आणि इंडियन आयडॉल फेम कैवल्य केसकर, सोबतच सेलिब्रिटी अँकर संदीप पाटील आणि अभिनेत्री धनश्री आडगावकर चक्क यांच्या समवेत दांडिया म्हणजे भाई धम्मालच. आणि हो, लकी ड्रॉ 9 पैठणी साड्या आणि 9 सोन्याच्या नथा.
1: शनिवार 17 ऑक्टोबर संजोग लॉन सावेडी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता. एंट्री फक्त 399 रुपये. ग्रुप साठी सवलत देखील आहे बर का.
2: आणि हो, चहा पाणी अल्पोपहार याची व्यवस्था केलेली आहे बर का. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत सहयोग ज्वेलर्स, कुबेर मार्केट आणि व्ही प्लस.
1: चला तर मग दांडिया खेळूया. मुख्य प्रायोजक प्रतिष्ठा एथनिक. सशुल्क पासेस साठी संपर्क करा 98 60 61 20 45 98 60 61 20 45.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मी आहे आरजेनं तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. गुड मॉर्निंग. आणि नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे, पण दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. अगदी काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर आपण दिवाळी साजरी करतोय. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता दिवाळीची भेट आहे, ते म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांना आता 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी 11 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचारी जे आहेत, ज्यांना 78 दिवसांच्या वेतना एवढा उत्पादकता आधारित बोनस, ज्याला PLB असं म्हटलं जातं, तो जाहीर केला होता. आणि या निर्णयासाठी 2009 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जे कोणी पात्र कर्मचारी आहेत, केंद्रीय कर्मचारी, त्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत. याशिवाय दिव्यांग व्यक्ती जर असतील तर त्यांच्यासाठीही अट 40% करण्यात आली आहे. त्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा योजनेचा विस्तार सुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नक्कीच, रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्रीय मधल्या दिवाळीसाठी नक्कीच बोनस मिळणार आहे. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे दीपोत्सव 2024 या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे असे रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमता युक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ज्ञान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी एक कपड्याचा आणि एक अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रमशाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90110062 90110268 9588 आणि 90110018 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी ही नम्र विनंती. आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता. चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, आपण सगळेजण मोबाईल स्मार्टफोन वापरतो. अँड्रॉईडचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आता सर्रास केला जातो, म्हणजे अँड्रॉईड किंवा टच स्क्रीन मोबाईल कोणाकडे नाही किंवा कोणाला माहिती नाही असं होत नाही. पण जसं वेगवेगळ्या ॲपचा आपण वापर करतो आहे, त्यामधलं सगळ्यात जास्त रन होणारं ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपवर वेगवेगळे फीचर्स येत असतात, वेगवेगळ्या सेटिंग्स सातत्यानं बदलत असतात, काही इमोजीज येत असतात, आणि आता मेसेज शेड्युलिंग फीचर जे आहे ते व्हॉट्सॲपवर लवकरच सुरू होत आहे. अँड्रॉईड बीटा साठी याची सध्या टेस्टिंग सुरू आहे आणि लवकरच या व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲपवर मेसेज शेड्यूल आपल्याला करता येणार आहे. अँड्रॉईड बीटा व्हर्जन जे आहे त्यावर सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे आणि यांच्या मदतीनं यूजर समजा ऑनलाईन नसेल तरीसुद्धा ठरलेल्या वेळेमध्ये त्याला मेसेजेस, लिंक्स, फोटोज, व्हिडिओ आपण पाठवू शकतो. चॅटबॉक्समधल्या सेंड बटनावर आपण युजर्स 10 मिनिटांपासून ते 2 आठवड्यापर्यंतची तारीख, वेळ आधीचं निश्चित करून शेड्यूल करू शकतो. त्यामुळे मेसेज शेड्यूलिंगचं हे खूप महत्त्वाचं काम जे आहे ते होणार आहे. समजा एखाद्या व्यक्तीला जर कुठल्याही गोष्टीची आठवण करून द्यायची असेल किंवा काही रिमाइंडर आपण जर स्वतः लावत असू तर त्या व्यक्तीला त्या त्या

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी सकाळचे 11 वाजलेत आणि आपला लाडका गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झाला आणि तुम्हाला सर्वांना माहितच आहे की आपला हा शो नवरात्र विशेष शो आहे आणि मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून नवरात्रीबद्दल आपण बोलतोय, इतक्या साऱ्या चर्चा करतोय, इतक्या छान छान गोष्टी आपण जाणून घेतोय। मंडळी तुम्हाला या गोष्टी कशा वाटताय, तुम्हाला आणखी काय माहित आहे नवरात्रीविषयी, जे आपल्या सर्व श्रोत्यांना माहिती व्हायला पाहिजे अशा कोणकोणत्या गोष्टी युनिक आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत ह्या मला तुम्ही सांगत चलाच बरं का मंडळी आपल्या या संपर्क क्रमांकावरती 90111 23 90 या नंबरवरती। पण मंडळी आपण जसं नेहमीप्रमाणे छान छान अशा गोष्टी ऐकत असतो नवरात्रीविषयक, अनेक ज्या युनिक गोष्टी आहेत किंवा ज्या माहिती आहेत अशा आपण जाणून घेत असतो, तसंच मंडळी आजच्या या आपल्या शो मध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण जाणून घेणारच आहोत। पण मंडळी एक मला सांगायचंय की आजचा जो रंग आहे तो आजचा रंग पिवळा आहे आणि मंडळी एकदम उत्साहवर्धक असा रंग असतो, एकदम फ्रेशनेस असं फील होतं। तर तुम्ही बघालच की जेव्हा पण आपण एखादं नवीन घर पाहतो किंवा एखाद्या घरी जातो वगैरे, तिथं कसं असतं की एक जो पिवळा किंवा लाईट जो कलर असतो तो फ्रेशनेस येत असतो, त्याच्यामुळं हा रंग उत्साहवर्धक तर आहेच आहे। आणि आज पाचवी माळ आहे आपल्या केडगाव गावची बुऱ्हाणनगरची यात्रा आहे, कोण कोण जात आहे या यात्रेला आणि काय काय पद्धतीची आता यावर्षी काय नवीन नवीन गोष्टी होत आहेत किंवा काय चेंजेस आलेले ते सुद्धा तुम्ही मला अपडेट देऊ शकता मंडळी। आणि हो, आपण अनेक गोष्टींसह अनेक चर्चांसह अगदीच थोड्या वेळात भेटत आहोत, आपला हा शो सुरू करत आहोत। पण मंडळी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे हा शो सुरू करण्यापूर्वी की सर्वप्रथम तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा आहेतच आहेत। पण मंडळी आता आपला हा शो सुरू होणार आहे, नवनवीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोतच, पण आता जेव्हा तुम्ही जत्रेला यात्रेला वगैरे जाता तेव्हा स्वतःची काळजी घ्या हेच मला म्हणायचं आहे। आणि ऑब्व्हियसली आता पाचवी सातवी माळ आता येते आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये कडाकण्या वगैरे हा जो पारंपरिक पदार्थ आहे त्याचा सुवास सुद्धा सुटलेला असणार आहे। तर मंडळी माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की कडाकण्या हा जो पदार्थ आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा आला आणि त्याचा इतिहास काय आहे ना हे मला तुम्ही सांगा। आणि जो व्यक्ती मला पटापट असं रिप्लाय करेल आपल्या 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती, नक्कीच आपण त्या व्यक्तीसोबत चर्चा करणार आहोत आणि एक त्याची जी माहिती आहे ना, त्या व्यक्तीची जी माहिती आहे ना, ती आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। तर मंडळी पटकन मोबाईल हातात घ्या, 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती मी जो प्रश्न तुम्हाला विचार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कडाकण्या बनवण्याची जी पद्धत आहे आपल्या दसऱ्याला असेल नवरात्रीच्या काळात असेल ती केव्हापासून सुरू झाली, त्याचा इतिहास काय आहे हे मला पटापट कळवा। आणि मंडळी हे गाणं एन्जॉय करा, अगदी जो थोड्या वेळात आपण भेटत आहोत आपल्या

सागर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका. सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष शो मध्ये. मी आर जे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सकाळचे 11:11 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला एका नवीन अशा विषयासोबत. मंडळी, नवरात्रीचे दिवस म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेले दिवस असतात. रोज आपण देवी दुर्गेच्या एका नव्या आणि वेगळ्या रूपाची माहिती जाणून घेत आहोतच. काल सुद्धा आपण कुष्माचं रूप होतं, काल कारण काल चौथी माळ होती आणि आज आहे नवरात्रीची पाचवी माळ. आणि आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी देवी दुर्गेच्या पाचव्या रूपाबद्दल आणि ते रूप म्हणजे माता स्कंदमाता. श्रोते हो, माता स्कंदमाता या भगवान कार्तिकेय यांच्या माता आहेत. भगवान कार्तिकेय यांना स्कंद या नावानं सुद्धा ओळखलं जातं, त्यामुळे त्यांची माता म्हणून या देवीला स्कंदमाता असं नाव पडलं. माता स्कंदमाता यांचं रूप अतिशय शांत, प्रेमळ आणि ममतेनं भरलेलं आहे. त्यांच्या मांडीवर बालरूपातील भगवान स्कंद विराजमान असतात. देवीला चार हात असून दोन हातांमध्ये कमळाची फुलं असतात, तर एका हातानं त्या बालस्कंदांना धरतात आणि दुसऱ्या हातानं भक्तांना आशीर्वाद देतात. त्यांचं वाहन सिंह आहे. स्कंद माता यांची पूजा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केली जाते. त्यांना ममता, प्रेम, करुणा आणि वात्सल्याचं प्रतीक मानलं जातं. त्यांच्या या रूपातून मंडळी आपल्याला एक सुंदर अशी शिकवण मिळते आणि ती शिकवण म्हणजे आपल्या माणसांवरती प्रेम करणं, त्यांची काळजी घेणं आणि गरजेच्या वेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं. श्रोते हो, आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण अनेकदा आपल्या कामात इतके व्यस्त होतो, आपल्या जवळच्या माणसांशी मन मोकळ्या गप्पा मारायला सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो. आई वडिलांना दोन प्रेमाचे शब्द बोलणं, मुलांना वेळ देणं आणि आपल्या जोडीदाराची विचारपूस करणं किंवा एखाद्या मित्राची अडचण समजून घेणं या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण नात्यांमध्ये प्रेम टिकून ठेवण्यासाठी त्या खूप मोठ्या आणि महत्वाच्या आहेत. मंडळी, स्कंद माता आपल्याला शिकवतात की प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टी करायची अजिबात गरज नाही आहे. कधी प्रेमानं विचारलेली विचारपूस, कधी दिलेली छोटीशी मदत, तर कधी शांतपणे ऐकून घेणं ही एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसू आणू शकतं. आणि म्हणूनच मंडळी, या नवरात्रीच्या पाचव्या माळेला आपण एक छोटासा संकल्प करूयात की आपल्या कुटुंबातील, मित्र परिवारातील आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांशी प्रेमानं वागूयात मंडळी, आणि नाती जपूयात आणि शक्य तिथे इतरांच्या आनंदाचं कारण सुद्धा बनूयात. चला तर श्रोते हो, माता स्कंद मातेच्या चरणी प्रार्थना करूयात की आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेम, सुख, समाधान आणि आनंद नांदो. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूयात आपण अगदीच थोड्या वेळामध्ये आपल्या गोष्टी तुमच्या या नवरात्र विशेष शो मध्ये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
2: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदिशक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल. त्याच दिवशी रात्री 8 वाजता
1: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाउनलोड करा.
2: आदि माया आदि शक्ती, प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि तुम्ही म्हणजे आपले जे नवरात्रीचे दिवस आहे तर ते सुरू आहेत आणि आपण छान पद्धतीने आपण माहिती ऐकत आहोत आणि आपला शो सुरू आहे, नवरात्र विशेष शो सुरू आहे. आणि मंडळी, आता जे नवरात्रीचे दिवस सुरू आहे, देवीचा जयघोष आहे, आरती आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळतंय. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण देवीच्या अनेक वेगवेगळ्या रूपांची पूजा करतोय, तिच्याकडे सुख समाधान आणि आनंदासाठी प्रार्थना करतो. पण मंडळी, आज आपण देवीच्या एका अशा रूपाबद्दल जाणून घेणार आहोत आणि बोलणार आहोत जो जे रूप आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. आणि मंडळी, ते रूप म्हणजे आई होय, आईच्या रूपातील देवी. श्रोते हो, आपण मंदिरात जाऊन देवीसमोर हात जोडतो, तिची आरती करतो, तिच्याकडं आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतो. पण जरा विचार करा, आपल्या घरात सुद्धा एक अशी व्यक्ती असते जी आपल्या आनंदासाठी सतत प्रार्थना करत असते. आपल्याला काही झालं तर तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. आपण आनंदात असलो की जिचा आनंद गगनात मावत नाही. आणि आपण कितीही मोठे झालो तरी जिच्यासाठी आपण लहान बाळच असतो ती म्हणजे मंडळी आपली आई. आईचं प्रेम शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आपण लहान असताना आपल्याला बोलता येत नसतं, पण आपली चूक, आपली भूक, आपलं रडणं, आपला त्रास आईला समजत असतो. मंडळी, आपण आजारी पडलो की रात्रभर जागून आपली काळजी घेणारी आईच असते. आपल्याला शाळेत जायला उशीर झाला की घाई करणारी, आपण जेवलो की नाही याची विचारपूस करणारी, आणि आपण घराबाहेर पडलो की सुखरूप परत यावं म्हणून मनोमन प्रार्थना करणारी व्यक्ती म्हणजे आई. आणि गंमत बघा श्रोते हो, आपण लहान असताना आईनं आपल्यासाठी केलेल्या गोष्टी आपल्याला अगदी सहज वाटतात, पण जसजसं आपण मोठे होत जातो तसतसं तिच्या कष्टाचं आणि त्यागाचं महत्व समजायला लागतं. आई स्वतःसाठी एखादी गोष्ट घेण्याआधी आपल्या मुलांना काय हवंय याचा विचार करते. स्वतः कितीही थकलेली असली तरी आपल्या मुलांसाठी उभी राहते. तिच्या मनामध्ये कितीही चिंता असल्या तरी सुद्धा आपल्या मुलांसमोर हसण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच आईला प्रेमाचं, मायेचं आणि मंडळी एक जे देवीचं जे रूप म्हटलं जातं ना, तर ते तिला म्हटलं जातं मंडळी. श्रोते हो, त्याचसोबत मला एक विचारायचंय तुम्हाला. आज एक प्रश्न स्वतःला विचारायचंय का, आपण आईवरती किती प्रेम करतो हे तिला शेवटचं कधी सांगितलं होतं? आपण तिच्यासोबत निवांत बसून गप्पा कधी मारल्या होत्या? तिच्या तब्येतीची आपण मनापासून विचारपूस कधी केली होती? अनेकदा आपण आपल्या कामात, नोकरीत, शिक्षणात आणि मोबाईलमध्ये इतके व्यस्त होतो की आपल्यासाठी कायम उपलब्ध असणाऱ्या आईला वेळ द्यायला विसरतो. कधी आईने एखादी छोटी गोष्ट सांगितली की आपण म्हणतो अगं आई नंतर बोलूया याविषयी. पण श्रोते हो, तिला आपल्याकडून नेहमी मोठ्या भेटवस्तूंची अपेक्षा असते असं अजिबात नाहीये. कधी तिच्या जवळ बसणं, तिचं बोलणं शांतपणे ऐकणं, तिला एखाद्या कामात मदत करणं किंवा प्रेमानं आई तू कशी आहेस एवढं विचारणं सुद्धा तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट फक्त आईपुरती मर्यादित नाहीये बरं का. आपल्या घरामध्ये आजी असेल, मावशी असेल, ताई असेल किंवा आपली काळजी घेणारी दुसरी एखादी स्त्री असेल, तर तिच्याही आपल्याला मायेचं आणि प्रेमाचं रूप तिच्यात सुद्धा दिसू शकतं. प्रत्येक स्त्रीचा संघर्ष वेगळा असतो, तिच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, पण तिच्या कष्टांची दखल घेणं, तिचा सन्मान करणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. या नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा करूयात, तिचा आशीर्वाद घेऊयात, पण त्याचसोबत मंडळी आपल्या घरातील आईचा सुद्धा सन्मान करूयात. तिनं केलेल्या कष्टांसाठी तिचे आभार मानूयात, तिच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचा प्रयत्न करूयात. कारण मंडळी, देवीच्या चरणी फुलं वाहताना आपल्या आई घरातील आईच्या मनालाही प्रेमाची फुलं मिळाली तर त्यापेक्षा सुंदर गोष्ट दुसरी तिसरी काहीच नाही. श्रोते हो, शेवटी मला एवढंच सांगावंसं वाटतं की आई ही केवळ एक व्यक्ती नाहीये, तर ती आपल्या आयुष्यातील एक सुंदर भावना आहे. तिच्या प्रेमाला मोजमाप नाहीये, तिच्या काळजीला सीमा नाहीये आणि तिच्या आशीर्वादाला तोड नाही. आणि म्हणून आजच आपल्या आईला एक घट्ट अशी मिठी मारा, तिचा हात हातात घ्या आणि तिला सांगा की आई तू माझ्यासाठी खूप खास आहे. चला तर मग मंडळी, या नवरात्री देवीच्या भक्तीसोबत आपल्या आयुष्यातील या मायेच्या रूपाचाही सन्मान करूयात. आणि सर्व मातांना, सर्व माय माऊलींना माझा मनापासून नमस्कार. देवी दुर्गेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहू आणि प्रत्येक आईच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समाधान नांदो हीच प्रार्थना. मंडळी, आपण भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी पास भालेराव, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नात शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: शेतकरी दादा भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या फिरमान फिरमान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण
3: ठिकाण नाक्याचं

0: नमस्कार। नगर जल्लोष ट्रस्ट आणि आरबी ग्रुप ऑफ इव्हेंट्स घेऊन येत आहे अहिल्यानगर शहरात प्रथमच फक्त महिलांसाठी भव्य लाईव्ह दांडिया नाईट 2026। गाण्यांचा धमका, मुग्धा कराडे आणि इंडियन आयडॉल फेम कैवल्य केसकर, सोबतच सेलिब्रिटी अँकर संदीप पाटील आणि अभिनेत्री धनश्री आडगावकर चक्क यांच्या समवेत दांडिया म्हणजे भाई धम्मालच। आणि हो, लकी ड्रॉ 9 पैठणी साड्या आणि 9 सोन्याच्या नथा।
1: शनिवार 17 ऑक्टोबर संजोग लॉन सावेडी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता। एंट्री फक्त 399 रुपये। ग्रुप साठी सवलत देखील आहे बर का।
2: आणि हो, चहा पाणी अल्पोपहार याची व्यवस्था केलेली आहे बर का। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत सहयोग ज्वेलर्स, कुबेर मार्केट आणि व्ही प्लस।
1: चला तर मग दांडिया खेळूया। मुख्य प्रायोजक प्रतिष्ठा एथनिक। सशुल्क पासेस साठी संपर्क करा 98-60-61-20-45 98-60-61-20-45।
3: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल, थोड्या गप्पा थोडी गाणी. नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि ये मंडळी आज आपल्या सोबत आहेत अर्चना अडसुरे. तुम्हाला माहितच आहे की आपण या नवरात्रीच्या दिवसांमध्ये ज्या नवदुर्गा आहेत आणि ज्या गृहिणी आहेत, काही व्यवसाय करणाऱ्या ज्या आपल्या सर्वसामान्य महिला आहेत, त्यांची आपण मुलाखत घेत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. आणि आज आपण अर्चना ताईंसोबत बोलणार आहोत. तर नमस्कार अर्चना ताई.
1: नमस्कार
0: ताई. तुम्ही एक गृहिणी सुद्धा आहात आणि एक तुम्ही छोटा मोठा व्यवसाय सुद्धा करतात, कसं ऍडजस्ट करता आणि कशा पद्धतीचा व्यवसाय आहे तुमचा?
1: मी गृहिणी म्हणजे शेतकरी आहे. माझे मिस्टर शेतकरी आहेत, घरी शेती आहे आणि त्याचबरोबर मी टेलरिंगचा व्यवसाय करते आणि शेळीपालन पण एक शेतीशी पूरक म्हणून शेळीपालन, गाई संवर्धन हे दोन्ही पण व्यवसाय आम्ही करतो. तर याच्यामध्ये सर्वात माझा म्हणजे मोठा सपोर्ट मला माझ्या सासूबाईंचाच आहे. आपण कसं म्हणतो की एक महिलाच महिलांची शत्रू आहे, तसंच महिलाच महिलांची मित्र पण आहे.
0: बरोबर बरोबर.
1: मग हे बाकीच्यांच्या म्हणण्यापेक्षा सासरे तर नाही आहेत आता. सासरे आता 10 महिने झाले एक्सपायर झालेले, पण होते तोपर्यंत त्यांचा पण खूप मोठा सपोर्ट होता माझ्यासाठी. मुलं तर शाळेत जातात त्यामुळं मुलांचं फारसं काही योगदान नाही आणि मिस्टरांचं तर असतंच त्यांची शेती कामं. पण ह्या सगळ्यातून जर खूप मोठा वाटा असेल तर तो माझ्या सासूबाईंचा की मग माझं ते कधी माझ्याकडे कस्टमर आले असतील, ते 2-5 मिनिट बसलेले असतील माझ्याजवळ, तरी म्हणजे त्यांना म्हणजे त्या गोष्टीचं काही ऑब्जेक्शन नसतं. उलट म्हणजे त्या कधी कधी कधी म्हणजे मला असं लाजल्यासारखं होतं, त्या स्वतः चहा करतील, आम्हालाही आणून देतील. म्हणजे इथपर्यंत त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला
0: की देवीचा आशीर्वाद ऑलरेडी तुम्हाला लाभलाय असं म्हणावं लागेल.
1: की म्हणजे असं म्हणण्यापेक्षा मी हे सगळं स्वतः करणे म्हणण्यापेक्षा त्यांचं म्हणजे माझ्या याच्यामध्ये 50% वाटा आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: कुठे आता शेळी पालन, आता मी म्हणजे प्रत्येक वेळी आता शेळीला सकाळी खायला टाकायचं असेल, दुपारी 3 च्या नंतर त्यांना चारायला सोडायचं असेल शेळ्यांना, तर या खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचीच मदत असते की नंतर शेळ्यांना म्हणजे 3 ते 4 नंतर म्हणजे त्या शेळ्या आतमध्ये घालेपर्यंत शेडमध्ये त्यांचंच योगदान असतं, ते सगळं त्याच बघून घेतात. आणि तिथून तेच नाही तर माझं म्हणजे कधी घरामध्ये पण तारंबळ उडते आता हे सगळं करताना. कधी पिकोफलची कामं असतील, कधी मशीनची कामं असतील, मग याच्यातून जर तारांबळ उडाली माझी स्वयंपाकाला वगैरे, कधी काही उशीर झाला इव्हन चहा पाण्यापासून, तर त्याच्यामध्ये पण त्या पूर्णपणे हातभार लावला.
0: नक्कीच. एक मुलांची त्यांच्या आईकडून काय अपेक्षा आहे?
1: हो, आता म्हणजे मुलांचं कसं म्हणाल तर तुम्ही 6वी 7वी पर्यंत मी त्यांचा स्टडी घ्यायचे किंवा मिस्टर पण वेल एज्युकेटेड आहे. मी पण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मिस्टर पण डी फार्मसी झालेले आहे, त्यामुळं दोघांनी पण टाईम मॅनेजमेंटनुसार. आणि होतं मॅडम असं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, शेतकरी म्हणजे खूप सारे ओझे असतात, खूप सारी संकटं असतात, 10 तोंडाचे रावणासारखे ते संकटं म्हणजे हात जोडून उभेच असतात, तेवढ्या सगळ्यांना मात करून शेतकऱ्याला पुढे जायचंय. पण मग त्या कालावधीमध्ये म्हणजे माझ्या मिस्टरांनी पण खूप म्हणजे मुलांचा अभ्यास घेण्यामध्ये त्यांनी खूप मदत केली मला त्यावेळेस. ते असं कधी नाही की जनरली म्हणजे लेडीजच मुलांचा अभ्यास घेतात, पण असं कधी झालं नाही. आठवड्यातून 3-4 दिवस म्हणलं, कधी कधी पूर्ण आठवडा म्हणलं तरी त्यांनीच मुलांचं होमवर्क कम्प्लीट आहे. इव्हन पॅरेंट्स मिटिंग अटेंड करण्यापर्यंत की कधी मला जमलं. आणि शेतकरी असल्यामुळं प्रत्येक वेळी आम्ही दोघं जाऊ असं तर हे शक्य होतच नाही. मग त्यांनी ते पण म्हणजे
0: हो ऍडजस्ट केलेले आहेत त्या गोष्टी. एक स्त्री म्हणून तुमच्या समाजाकडून आणि एक तुमच्या कुटुंबाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत?
1: माझ्या कुटुंबाकडून म्हणजे माझ्या कुटुंबाकडनं तर अपेक्षा म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांनी मला खूप सारं काही भरभरून दिले की मी तर म्हणून माझ्या फॅमिली सारखी फॅमिली प्रत्येकाला मिळो. फॅमिली म्हणण्यापेक्षा सासूबाई की म्हणजे एका लेडीजला जर लेडीजचा सपोर्ट असेल तर मग तिला कुठल्याच गोष्टीत अडचण येत नाही. की मग आता इव्हन आता कधी कधी हे पाणी फाउंडेशनची मिटिंग असेल किंवा बचत गटाची मिटिंग असेल किंवा आता हे शिलाई कामाचं असेल की शेळ्यांचं असेल किंवा गायांचं असेल, हे सगळंही करून ती मुलांचं आपलं दोन्ही टायमांचा स्वयंपाक असेल, पाहुणे रवळे असतील, हे सगळं अटेंड करते. तर हे कशामुळे होतं? हे सगळं कुटुंबामुळे साध्य होतं. आणि माझ्या कुटुंबाकडनं फक्त म्हणजे एवढीच अपेक्षा आहे माझ्या की त्यांनी आतापर्यंत जसा मला सपोर्ट दिलाय तसा इथून पुढे पण द्यावा त्यांनी मला. असं
0: देणारच त्यांनी. एक तुम्हाला एवढं छान सांभाळून घेतलेलं आहे आणि खरंच मला तुम्हाला तर एक आहेच की तुम्ही एक नारी शक्ती आहात आणि एवढं छान तुम्ही सगळं कामं वगैरे सांभाळताय, कुटुंब सांभाळताय आणि एक तुमच्यासारख्या स्त्रियांमुळे एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ना तर ती टिकून आहे की एक आणि त्यामध्ये मोठा वाटा तुमच्या सासूबाईंचा सुद्धा आहे की त्यांनी तुम्हाला मुलीसारखं समजून घेतलं आणि खरंच याच आजच्या काळातल्या एक जुन्या पिढीतील आजच्या काळातल्या एक नवदुर्गा म्हणू शकतो आपण आणि त्यांनी खरंच तुम्हाला दोघींना सुद्धा आणि इव्हन तुमच्या कुटुंबाला सुद्धा या नवरात्रीच्या तर हार्दिक शुभेच्छा आहेतच पण तुम्हाला तुमच्या सासूबाईंना तुमच्या म्हणजे स्त्री शक्तीला पुढे जाऊन असंच अविरतपणे एक एकमेकींसोबत वेळ घालवण्याची एकमेकींना समजून घेण्याची ताकद मिळू देत आणि तुम्ही असंच सक्सेस होऊ देत हीच देवीच्या चरणी प्रार्थना आहे. नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि थँक्यू सो मच. थँक्यू.
2: जय तु ज्ञानेश्वर.
3: जय तु ज्ञानेश्वर.
2: ज्ञानेश्वर विजयते.
3: ज्ञानेश्वर विजयते.
2: ज्ञाने

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या नवरात्र विशेष कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी दुपारचे 12 वाजलेत, आपला शो सुरू आहे। आपण नवनवीन गोष्टींविषयी माहिती घेत आहोत, नवनवीन चर्चा करत आहोत आणि अशाच पद्धतीची एक आणखी एक माहिती आणि आणखी एक गोष्ट सांगायला मी आली आहे तुमच्या समोर। मंडळी आता आपण नवरात्र विशेष कार्यक्रम करत आहोत आणि आपण विविध जी देवस्थानं आहेत, जी देवीची मंदिरं आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेतोय। मंडळी इच्छा, ज्ञान आणि कर्म या तीन शक्तींचं प्रतीक आहे माता विंध्यवासिनीचं धाम आणि याविषयी आपण आज जाणून घेऊयात। उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये गंगेच्या पवित्र तीरावरती वसलेलं विंध्याचल धाम हे नवरात्रीमध्ये श्रद्धा आणि अध्यात्माचं मोठं केंद्र बनत चाललंय आणि ते आधीपासून केंद्र आहे सुद्धा। मंडळी धार्मिक मान्यतेनुसार आदिशक्ती माता विंध्यवासिनी इथे विशिष्ट रूपात नाही तर आपल्या संपूर्ण शक्ती आणि कलांसह प्रत्यक्ष विराजमान आहे अशी मान्यता इथल्या लोकांची आहे, इथल्या स्थानिक लोकांची आहे। आणि या मंदिराला भेट देण्यासाठी मंडळी देश विदेशातून लोक येत असतात, दरवर्षी येत असतात। आध्यात्मिक धर्मगुरू आचार्य त्रियोगी पिंटू मिश्रा सांगतात की मंडळी विंध्याचलची ओळख ही सामान्य शक्तीपीठांपेक्षा वेगळी आहे कारण हे आदिशक्तीचं अद्वितीय असं सिद्ध पीठ आहे। इथेल जी माता विंध्यवासिनी, माता अष्टभुजा व माता महाकाली यांचा दिव्य त्रिकोण मानवी जीवनातील इच्छा, ज्ञान आणि कर्म या तीन शक्तींचं प्रतीक मानलं जातं। मंडळी आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण एका दिवसाला आपण चार आरत्या करत असतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आपण घरी सुद्धा जर घटस्थापना केली असेल किंवा आपल्या देवीची मंदिरं असतील त्याच्यामध्ये चार प्रकारच्या आरत्या केल्या जातात। पण मंडळी या आरत्यांमध्ये दडलाय चार वेदांचा, जीवनातील चार अवस्थांचा संदेश आणि याविषयी पण आपण थोडंसं जाणून घेऊयात। आध्यात्मिक दृष्टिकोनातून चार वेळा होणाऱ्या आरतीला चार वेद, जीवनातील चार अवस्था व धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांशी जोडून पाहिलं जातं। पहिली आरती असते मंगल आरती, मातेचा शृंगार फुलांनी केला जातो हे साधेपणाचं आणि अर्थ पुरुषार्थाचं प्रतीक आहे। वास्तविक समृद्धी ही समाधान आणि चांगल्या विचारांमध्ये असते हे यातून शिकायला मिळतं। दुसरी आरती असते मंडळी राजश्री आरती, माता मुकुट व सुवर्ण अलंकारांनी सजलेली असते हे धर्म पुरुषार्थकाचं प्रतीक असून ऐश्वर्यासोबतच लोककल्याणाची भावनाही आवश्यक असल्याची शिकवण या आरतीतून मिळत असते। मंडळी संध्या आरती आपल्याला माहितच आहे, सायंकाळी जी होणारी आरती असते तर ती संध्या आरती म्हणून ओळखली जाते। माता अलंकार मुक्त होऊन फुलांनी सजते याला काम पुरुषार्थाशी जोडून इच्छांवरती संयम आणि समर्पणाचा संदेश मानलं जातं। आणि मंडळी शेजारती म्हणजे शेवटची आरती जी रात्री आपण झोपायच्या टायमात वगैरे करतो तर ती आरती मातेचं राजसी रूप अलंकाराने सजलेलं असतं आणि हे मोक्ष पुरुषार्थाचं प्रतीक मानलं जातं जे की अहंकार त्यागण्याचा आणि विनम्रतेचा संदेश देतं। म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्याच्या ज्या छोट्या छोट्या आरत्यांमध्ये दडलेल्या आहेत, छोट्या छोट्या श्लोकांमध्ये दडलेल्या आहेत। इवन प्रत्येक मंदिराची एक वेगळी गाथा आहे, एक वेगळी कथा आहे आणि ह्या अत्यंत रंजक अशा गोष्टी आहेत। मंडळी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्याच आहेत पण मंडळी आपण भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4।

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष शो मध्ये मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:27 झालेत, आपला शो सुरू आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपल्या सर्वांनाच माहित आहे की नवरात्रीचे 9 दिवस आपण अनेक जण उपवास करत असतो. अनेक जणांचा का फक्त फलाहार असतो, अनेक जणांचा उठता बसता असतो उपवास, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास असतो. अनेकांचा 9 ही दिवस असतो, पण उपवासाच्या नावाखाली आपण चटपटीत असे वडे असतील आपले, साबुदाणा खिचडी असेल, चिप्स असेल, अशा कितीतरी गोष्टी आपण खात असतो. प्रत्येक जण त्यांच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या स्वरूपाचा उपवास करत असतं. पण मंडळी, नवरात्रीमध्ये आपण देवीची भक्ती करतोय, उपवास करतोय, पण आपण जर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुद्धा जर काही बदल केले, तर खरंच आपण जर नवरात्रीचे जे 9 दिवस योग्य संतुलित पद्धतीने उपवास केल्याने तर आपल्या शरीरामध्ये खूप भारी प्रमाणामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. आता याबद्दलच आपण थोडंसं बोलूयात. मंडळी, नवरात्रीमध्ये उपवास करताना आपण नेहमीच्या आहाराऐवजी फळं, दूध, दही, शेंगदाणे, राजगिरा, भगर आणि इतर उपवासाचे पदार्थ खातो. पण हे जर पदार्थ आपण योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळू शकतात. सर्वात पहिला बदल म्हणजे मंडळी, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा होऊ शकते. बाहेरचे तळलेले पदार्थ, जंक फूड आणि गोड पदार्थ कमी करून त्याऐवजी फळं, दही आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले तर पचनाच्या दृष्टीनं अत्यंत भारी असा फायदा होऊ शकतो. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे वजनावरती परिणाम होऊ शकतो. उपवासामध्ये आपण शरीराच्या गरजेपेक्षा कमी कॅलरी घेतल्या तर वजन कमी होण्यास मदत होते. याचा अर्थ असा नाही की 9 दिवस उपवास केला की वजन हमखास कमीच होईल. साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचे तळलेले पदार्थ, शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले ना मंडळी, तर वजन कमी होण्याऐवजी उपवासामध्ये वजन वाढू सुद्धा शकतं. मंडळी, तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी. उपवास करताना पुरेसं पाणी आपण जर घेतलं तर शरीरातील पाण्याचं संतुलन राखण्यास मदत होते. मात्र पाणी कमी प्यायल्यास थकवा, डोकेदुखी, चक्कर येणं आणि अशक्तपणा सुद्धा जाणवू शकतो. चौथा जो आपल्या शरीरामध्ये उपवासाच्या दरम्यान जो बदल होतो ना, तो म्हणजे रक्तातील साखरेच्या पातळीवरती परिणाम होऊ शकतो. जेवणाच्या वेळा बदलल्यामुळं किंवा खूप वेळ उपाशी राहिल्यामुळं लोकांना अशक्तपणा जाणवू शकतो. विशेषतः मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये, हे मला तरी असं वाटतंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंडळी, उपवास म्हणजे स्वतःला उपाशी ठेवणं नाही हो, तर दिवसभर काहीही न खाता राहण्यापेक्षा योग्य वेळी संतुलित आहार घेणं, पुरेसं पाणी पिणं आणि चांगली झोप घेणं गरजेचं आहे. फळं, दही, दूध, सुका मेवा आणि योग्य प्रमाणामध्ये उपवासाचे पदार्थ खाल्ले तर शरीराला ऊर्जा मिळते. आणि म्हणूनच मंडळी, या नवरात्रीमध्ये देवीची भक्ती करताना स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या, कारण निरोगी शरीर आणि प्रसन्न मन असेल तर नवरात्रीचा आनंद आणखी छान घेता येतो. त्यामुळे मंडळी, एक लक्षात ठेवा, उपवासामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात किंवा शरीर पूर्णपणे डिटॉक्स होतं असा दावा करण्यासाठी ठोस पुरावा तर अजिबात नाहीये. पण आपल्या शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर टाकण्याचं काम प्रामुख्यानं यकृत आणि मूत्रपिंड करत असतं. त्यामुळे आपण कोणता आहार घेतला पाहिजे, कसा आहार घेतला पाहिजे हे प्रत्येकाची आता मनावर आहे. आता मी तुम्हाला तर सांगितलंच, त्याप्रमाणे थोडासा बदल करून बघा आणि मग बघा तुमचं शरीर तुम्हाला किती भारी हलकं जाणवतं आणि छान वाटतं ते. मंडळी, अशाच गोष्टींसह आपण भेटणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोवर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे दीपोत्सव 2024. या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे असे रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमता युक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ध्यान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी एक कपड्याचा आणि एक अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रम शाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90 11 02 64 72, 90 11 02 178, 95 88 62 00 36 आणि 90 11 02 01 78 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी ही नम्र विनंती. आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता. चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात मी आर जे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात देवीची नऊ रूप, नऊ रंग, सुंदर सजावट, गरबा दांडिया आणि उत्साहानं भरलेलं वातावरण. पण तुम्ही कधी विचार केलाय का की नवरात्रीमध्ये नऊ रंगांना इतकं महत्व का दिलं जातंय? आता या रंगांमध्ये फक्त श्रद्धा आहे की त्यातून आता एक मोठा व्यवसाय सुद्धा उभा राहिलाय. मंडळी आपल्या सर्वांनाच माहित आहे की नवरात्र आलं रे आलं की अनेक जे सोशल मीडियावरती आता पहिला रंग केशरी, दुसरा रंग हा, तिसरा रंग तो, अशा अनेक ज्या सोशल मीडियावरती पोस्ट असतील, मेसेजेस असतील, असे व्हायरल होत असतात. मंडळी नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते आणि अनेक ठिकाणी प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग सांगितला जातो. जसे की आजचा रंग आहे पिवळा कदाचित. मग काय होतं की घरातल्या महिलांपासून ते कॉलेजला जाणाऱ्या तरुणींपर्यंत सगळ्यांनाच त्या दिवसाच्या रंगांचे कपडे घालण्याची उत्सुकता असते. कुणी त्या रंगांची साडी निवडतं, कुणी ड्रेस, तर कुणी अगदी बांगड्या, टिकली, कानातले आणि इतर ऍक्सेसरीज सुद्धा त्याच रंगांच्या घेतं. आता विचार करा मंडळी, जिथे इतक्या लोकांना नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालायचे आहेत तिथे बाजारपेठेमध्ये किती मोठी उलाढाल होत असेल. कपड्यांची दुकानं, साड्यांचे शोरूम, ज्वेलरीची दुकानं, ब्युटी पार्लर, ऑनलाईन शॉपिंग आणि सोशल मीडियावरचे ट्रेंड. नवरंगांमुळे अनेक व्यवसायांना चांगली संधी मिळते. काही ठिकाणी तर नवरात्रीचे नऊ रंग लक्षात घेऊन खास कलेक्शन सुद्धा तयार केलं जातं. पण श्रोते हो, इथं आता एक प्रश्न निर्माण होतो की आपण नवरंगांचे कपडे घालतो ते देवीप्रती असलेल्या श्रद्धेमुळं की सोशल मीडियावरती फोटो टाकण्यासाठी. एखाद्या दिवशी ठरलेला रंग घालता नाही आला तर आपली भक्ती कमी होतीये का? किंवा नऊ दिवस नऊ नवीन ड्रेस घेतले नाही तर नवरात्रीचा आनंद कमी होतोय का? अजिबात नाही. श्रद्धा ही आपल्या मनात असते. देवीची पूजा करताना आपण कोणते कपडे घातलेत यापेक्षा आपल्या मनातील भावना, विचार आणि वागणूक अधिक महत्वाची आहे. नवरात्रीमध्ये नवीन कपडे घेणं, नटणं, थटणं, सजणं आणि आनंद साजरा करणं यामध्ये गैर काहीच नाही. पण त्यासाठी अनावश्यक खर्च करणं किंवा इतरांशी तुलना करणं हे टाळायला हवंय. आपल्याकडे एखाद्या रंगाचा ड्रेस आधीपासूनच असेल आणि तोच पुन्हा घालून आपण नवरंगांचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. आपल्या मैत्रिणींसोबत कपड्यांची अदलाबदल करू शकतो किंवा जुन्या ड्रेसला नवीन पद्धतीनं स्टाईल सुद्धा करू शकतो. त्यामुळे खर्चही कमी होईल आणि सणाचा आनंद सुद्धा टिकून राहील. आणि दुसरीकडे पाहिलं ना मंडळी, तर या नवरंगांच्या परंपरेमुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांना रोजगार मिळतोय. एखादी महिला घरातून दागिने तयार करून विकत असेल, एखादी शिवणकाम करत असेल किंवा एखादा छोटा दुकानदार नवरात्रीसाठी खास वस्तू विकत घेत असेल तर या सणामुळे त्यांच्या व्यवसायाला सुद्धा चालनाही मिळू शकते. आणि म्हणूनच श्रोते हो, नवरंग ही श्रद्धा सुद्धा आहे आणि व्यवसायासाठी संधी सुद्धा. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण या परंपरेचा आनंद किती समजूतदारपणे घेतो. तुम्हाला याबाबतीत काय वाटतंय? नवरात्रीचे नऊ रंग ही देवीप्रती श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धत आहे की आता ती फॅशन आणि व्यवसायाचा एक ट्रेंड बनत चाललेली आहे? तर तुमचं मत मला नक्की कळवा आपल्या 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती. आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89.
1: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आपण भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली, खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि मंडळी हे संपूर्ण नवरात्रभर आपण अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि छान छान ज्या वेगवेगळ्या माहिती आहेत, चर्चा आहेत, त्या आपण एकमेकांसोबत करणारच आहोत. पण मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि आता अगदीच थोड्या वेळामध्ये म्हणजेच 1 वाजता आरजे वैशाली अतिय स्नेहवार्ता हा शो घेऊन तुम्हाला भेटायला. मंडळी, आपला हा शो असाच अविरतपणे सुरू राहणारच आहे आणि उद्या आपण ठीक सकाळी 11 वाजता याच नवरात्र विशेष भागात भेटणार आहोत नवनवीन गोष्टींसह, चर्चांसह आणि गप्पांसह. तोपर्यंत हे नवरात्र मस्तपैकी साजरं करा, सेलिब्रेट करा, छानपैकी खा प्या, मजा करा. गरबा दांडिया आहेतच आता सुरू आणि छानपैकी मंडळी एन्जॉय करा हा आपला सण. आणि आता 7वी माळ येते, आज 5वी माळ आहे, आता 7वी माळ येते आणि केडगाव बुऱ्हाणनगर मध्ये इतका छान जल्लोष आहे, इतकी मोठी यात्रा आहे, पाळणे वगैरे आलेले आहे, तर नक्की त्याचा मनमुरादपणे आनंदही घ्या आणि सुरक्षित सुद्धा राहा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, नवरात्र म्हटलंय की डोळ्यासमोर येते ती देवीची भक्ती, तिचं सामर्थ्य आणि शक्तीचा जागर। आज नवरात्रीचा पाचवा दिवस, आई स्कंद मातेचा दिवस, आईचं प्रेम, माया आणि वात्सल्य नात्यामधील ऊब जपायला शिकवतं। आणि याच नवरात्रीमध्ये आपल्या स्नेहवार्ता नवरात्री विशेष नारी सन्मान या कार्यक्रमातून आपण अशा महिलांशी गप्पा मारत आहोत ज्या आपल्या कामातून इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करतात। मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक प्रवास असतो। काही स्वप्न असतात, काही अडचणी असतात, काही अनुभव आपल्याला घडवत असतात, तर काही माणसं आपल्याला नव्याने उभं करण्याची ताकद देतात। आज अशाच एका व्यक्तीशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत गौरी पांडुरंग लोणारे, ह्या मूळच्या वर्धा येथील आहेत। सध्या स्नेहालय येथील केअरिंग फ्रेंड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत। गौरीताई, तुमचं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि आपल्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।
3: मॅडम, आपलं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। गौरीताई, सर्वप्रथम आपण आपल्या बालपणाबद्दल आणि कुटुंबियांबद्दल ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल।
4: नमस्कार। सर्वप्रथम मला माझ्या जीवन प्रवासाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। बालपण म्हणजे माझं सांगायचं म्हटलं तर तसं तडजोडीतच बालपण गेलेलं माझं। आणि असं माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट होता सर्व गोष्टी, आणि सिंगल पॅरेंट्स असल्याकारणाने, कारण माझे वडील होते बट ते मेंटली डिस्टर्ब असल्याकारणाने काही काम नाही करायचे, काही नाही करायचे, त्यामुळे मग सर्व रिस्पॉन्सिबिलिटी माझी माझ्या भावाची मम्मीवर आली, माझ्या आईवर आली। आणि सर्व मग आमचं जे केलं ते माझ्यामध्ये आमचं शिक्षण, पाणी, बालपण सगळं, म्हणजे सगळं सगळं तिने, माझ्या आईने केलं। त्यामुळे सर्वप्रथम तर हे सर्व श्रेय माझ्या आईलाच जाईल, मी इथपर्यंत जी आलेली आहे। त्यामुळे म्हणजे घरी एक वेळची अशी कंडिशन यायची की घरी आम्हाला एक टाइमचं करावं लागायचं आणि दोन टाइमचं खावं लागायचं अशी कंडिशन होती। हळूहळू हळूहळू मग माझ्या दादाचं हाय लेवलचं एज्युकेशन झालेलं, इंजिनिअरिंग केली माझ्या भावानी, त्यानंतर माझा भाऊ जॉबला लागला, देन माझं एज्युकेशन त्यांनी कम्प्लीट केलं, माझ्या मम्मीला एक सपोर्ट झाला त्याच्यामुळे, दादामुळे माझ्या। आणि त्यामुळे मग, आणि मला माझ्या घरी सगळे एज्युकेटेड असल्या कारणाने मला शिक्षणासाठी खूप माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे, आणि स्पेशली माझ्या भावाचा। त्यामुळे आणि त्यानंतर मग मी माझं एज्युकेशन सुरू झालं आणि इथपर्यंत पोहोचायचं कारण म्हणजे सर्वप्रथम तर माझी आई आणि माझा दादा, हेच आहे।
3: अच्छा, आपल्या बालपणातील काही आठवणी आहेत का ज्या अजूनपर्यंत तुमच्या स्मरणात आहेत, ज्या अजूनपर्यंत तुम्हाला आठवतात?
4: बालपणाची आठवण म्हणजे एकदा असं झालेलं की म्हणजे थोडी अशी भावनिक आठवण म्हटलं जाईल, म्हणजे असं की मला कधी आता शाळेत गेलं की पॅरेंट्स मिटिंग असते, पॅरेंट्स मिटिंग मध्ये कसं म्हणजे पॅरेंट्सला बोलवलं जाते, आणि माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या बालपणीच्या त्यांच्या सर्व पॅरेंट्स लोक पॅरेंट्स मिटिंगला यायच्या, आणि मला एक कुठेतरी असं वाटायचं की यार आपले पॅरेंट्स असून पण त्यांना इथे माझ्यासाठी यायला भेटत नाही। आणि त्या कारणाने मग असं व्हायचं की म्हणजे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी मम्मीवर म्हटलं, आणि वडील माझे एवढे सपोर्टिव्ह नव्हते कुठल्या गोष्टीला, तर त्यामुळे मग म्हणजे माझे वडील चांगलेच होते असं काही नाही, त्यांना ड्रिंकचा किंवा कुठला शौक होता, बट एवढंच होतं की ते डिस्टर्ब असल्या कारणाने काही काम करायचं नाही, मनात आलं की

0: करायचं नाही तर नाही करायचं असं होतं त्यांचं. आणि मग म्हणजे आम्ही माझ्या आजींकडे राहायचो, तर त्यामुळे मग असं झालेलं की कधीच ते माझ्या पॅरेंट्स मिटिंगला आलेले नाही. मग मला असं वाटायचं की सगळ्यांचे पॅरेंट्स यायचे आणि माझेच का नाही. त्यामुळे ही एक गोष्ट माझ्या नेहमीच मनात नाही की माझे कधीच माझ्या पॅरेंट्स मिटिंगला किंवा कुठली जेव्हा जेव्हा मला गरज पडली तेव्हा माझ्या मला माझ्या याला सपोर्टला जिथे पॅरेंट्स माझे अवेलेबल नव्हते, कारण मम्मीवर जिम्मेदारी होती ती येऊ शकत नव्हती किंवा मला माझ्या वडिलांकडून अपेक्षा होती.
1: अच्छा. तर मॅम आपल्या शिक्षणाचा प्रवास कसा झाला सुरू आणि समुपदेशन या क्षेत्रात काम करण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली?
0: मी 12वी पर्यंत माझं शिक्षण हिंगणघाटला, वर्ध्यामध्ये एक तालुका आहे हिंगणघाट म्हणून, वर्धा आमचा डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा पडतो. तर हिंगणघाटला माझं 11वी 12वी झाली माझी विडकर कॉलेजमध्ये. आणि देन मग त्यानंतर मी तिथेच त्यात बीए माझं मातोश्री आशाताई मातोश्री कुन्नावर कॉलेजमध्ये झालेलं. तर माझं 12वी तसं म्हटलं तर बीडकर कॉलेजमध्ये झालं. आणि त्यानंतर मग मी माझं जे एज्युकेशन आहे ग्रॅज्युएशन आहे माझं ते मी इथे केलेलं आशाते कुन्नावर कॉलेजमध्ये. आणि देन मग मला जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करायची वेळ आली तेव्हा मला असं होत होतं की मी काय करावं आता पुढे जाऊन. एकतर एम ए मला करायचं नव्हतं आणि असं होतं की आता काय एम ए मध्ये, म्हणजे सर्वच बीए झाल्यावर एम ए करतातच असं. तर मग माझ्या मॅडमने मला गायडन्स केलं की माझ्या एक मॅडम सुवर्णा खोडकर म्हणून मॅडम होत्या, तर आणि मी खूप त्यांच्या क्लोज होती, त्या मला खूप म्हणजे आवडतही होत्या त्यांनाही आवडत होती त्यामुळे. तर त्यानंतर मग असं झालेलं की मग आता पुढे मग मी त्यांना एकदा असंच विचारलं की मॅडम आता मी कन्फ्युज आहे की मी काय करू पुढे जाऊन. तर मॅडम म्हटल्या, कारण त्यांचं एमएसडब्ल्यू झालेलं होतं त्यामुळे त्यांनी मग मला गायडन्स केलं की गौरी म्हणे तू एमएसडब्ल्यू कर म्हणे. एमएसडब्ल्यू म्हटल्यावर मला काही आयडिया नव्हती की काय क्षेत्र आहे यात, म्हणजे काय नेमकं कसं काय असते हे सर्व. त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की एमएसडब्ल्यू कसं मास्टर ऑफ सोशल वर्क असते. मग त्यामध्ये आपण म्हणजे समाज कार्य करता नाही का, तर असं त्याविषयी आपण काम करत असतो, लोकांची मदत करत असतो आणि त्यात फील्ड पण आहे वेगवेगळ्या. इंटरेस्टिंग वाटलं ते बोलताना ऐकताना त्यांचं. मग मी त्याबद्दल आणखी रिसर्च केली, माहिती काढली आणि मग आता ऍडमिशन कुठे करायची म्हटलं, मग मला काही आयडिया नव्हती. मग त्यांनी मला वर्धेचंच कॉलेज सांगितलं, कुंभलकर कॉलेज आहे आमचं. तर मग मी तिथे गेली, तिथे गेल्यानंतर मग मी म्हणजे त्यांनीच एका सरांना कॉल केला होता त्या कॉलेजमध्ये, कारण त्यांचं पण एमएसडब्ल्यू तिथेच झालेलं त्या मॅडमचं. मग त्यांनी तिथे सांगितलं त्या सरांना की माझी स्टुडंट येणार आहे तिथे, तिला ऍडमिशन करायची आहे. आणि मॅडमची ओळखी असल्या कारणाने माझे चार्जेस पण त्यांनी ऍडमिशन चार्जेस पण कमीच घेतले तिथे. त्यामुळे मग तसे तर 6-7 हजार होते पण माझी 1000 रुपयामध्ये ऍडमिशन करून दिली त्या सरांनी.
1: हो.
0: त्यानंतर मग मी तिथे गेली, मग त्यांनी सांगितलं की मॅडमचा फोन आलेला वगैरे. आणि मग मला आणखी माहिती पाहिजे होती की सर यात फील्ड आहे ना, यात म्हणजे मी पुढे जाऊन काहीतरी करू शकणार ना. तर म्हटले की नक्कीच करू शकणार आणि तू चांगलं क्षेत्र निवडलेलं आहे म्हटले. तर मग मी तिथे एमएसडब्ल्यू ला ऍडमिशन केली वर्धेला कुंभरकर कॉलेजमध्ये. आणि देन मग तिथे माझं एमएसडब्ल्यू कम्प्लीट झालेलं.
1: अच्छा. मग हा त्यानंतर मग मॅडम तुम्ही समुपदेशन क्षेत्रात जेव्हा आलात, परंतु आपण स्नेहरे संस्थेशी कशा प्रकारे जोडले गेलात आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये काम करण्याची संधी तुम्हाला कशी मिळाली?
0: इथे संधी मिळण्याचं कारण म्हणजे डॉक्टर अर्चना लांडे मॅडम. आणि पहिली गोष्ट तर स्नेहालयाशी मी कशी जोडली, तर आम्हाला एमएसडब्ल्यू जेव्हा आमचं सेकंड इयर जेव्हा समाप्त होतं, संपते जेव्हा फायनल इयर असते, जेव्हा ते माझं कम्प्लीट झालं फायनल इयर, त्यानंतर मग आम्हाला इंटर्नशिप असते कॉलेज थ्रू. ते आम्हाला किमान 12 ते 15 एनजीओचे लिस्ट देतात आणि आम्हाला ज्या एनजीओ मध्ये इंटर्नशिप करायची आहे ते आम्हाला निवडावं लागते. मग आम्हाला वनकर सर म्हणून होते, तर त्यांनी आम्हाला ती लिस्ट दिलेली आणि देन मग ते म्हटले की तुम्हाला ज्या एनजीओ मध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे तिथे तुम्ही ते निवडा. मग आता माझे बरेचसे फ्रेंड्स पुण्याला गेले होते, चैतन्य मेंटल हॉस्पिटल असं काहीतरी आहे तर तिथे, आणि मग माझे जे क्लोज फ्रेंड्स होते ते तिकडे गेले आणि मी एकटीच मग आता कुठे करायचं म्हटलं. तर मग आम्ही तीन फ्रेंड्स होतो जे स्नेहालयाला आम्ही निवडलं आणि इथे यायचं. मग आम्ही स्नेहालयाची रेटिंग बघितली, गुगलवर खूप छान रेटिंग आणि त्यातल्या त्यात बरीचशी माहिती होती वाचली आणि इंटरेस्टिंग वाटलं काहीतरी नवीन याच्यामध्ये, आणि मेन म्हणजे आपलं स्नेहालय एचआयव्ही बद्दल काम करतं तर त्यामुळे एचआयव्ही बाधित पेशंटवर, त्यामुळे मग असं झालं की आणखी एचआयव्ही बद्दल आणखी जाणून घ्यायचं, त्या लोकांसोबत काम करायचं होतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे मग स्नेहालय निवडला आणि देन आम्ही स्नेहालयामध्ये आलेलो. स्नेहालयामध्ये आल्यानंतर असं झालेलं की मग आम्ही 15 दिवस मानक जाम दिला आम्हाला.
1: अच्छा.
0: नीता मॅडमशी भेट झाली, त्यानंतर नीता मॅडमनी आम्हाला 15 दिवस मानसग्रामला दिलेलं आणि 15 मेडिकल असल्या कारणाने माझं फील्ड मेडिकल होती, त्यामुळे मग 15 दिवस मग आम्हाला इकडे दिलेलं केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलला. मग 15 दिवस आम्ही तिथे काम केलं मानसग्रामला. खूप तिथे पण छान अनुभव आला, पेशंटची हिस्ट्री जाणून घ्यायला भेटली, वेगवेगळे पेशंट्स होते ते कसे पिकअप करतात रस्त्यावरून, जे मेंटल हेल्थ कंडिशन मध्ये असतात पेशंट त्यांना कसं रेस्क्यू करतात हे सर्व शिकायला भेटलं मानसग्रामला. आणि मग तिथे आमचे 15 दिवस कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही इथे आलेलो केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला, आणि इथे डॉक्टर लांडगे मॅम होत्या, खूप मनमिळावू मॅडम होत्या आणि खूपच म्हणजे खूप छान होत्या. तर त्यानंतर मग त्यांनी इथले हळूहळू आम्हाला काम शिकवले कसं काय असतं ते, बाधित पेशंट कसे असतात त्याबद्दल माहिती दिली, परत हॉस्पिटलची माहिती दिली.
1: अच्छा.
0: त्यानंतर मग आम्हाला होम व्हिजिटला फील्ड वर्क, एकदा आमचं एमएसडब्ल्यू म्हटलं की फील्ड वर्क येतं त्यामध्ये, मग फील्डमध्ये लोकांशी कसं संपर्क करायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं हे सर्व, मग हे सर्व शिकल्यानंतर इथली माहिती कशी द्यायची हॉस्पिटलची, कशी जनजागृती करायची, कॅम्पची कशी नियोजन करायची, बऱ्याचशा गोष्टी मी फक्त इंटर्नशिप मध्ये 15 दिवसात शिकलेली.
1: अच्छा.
0: हा. आणि त्यानंतर मग इथे आणि त्यांना मग हे शिकवल्यानंतर आम्ही पण तसं तसं एक्साइटमेंट होती करण्याची, नवीन नवीन हे काम होतं, वेगवेगळे काम होते नवीन नवीन, त्यामुळे छान वाटायचं. आणि नंतर मग आणि लोकांशी बोलताना पण खूप भारी वाटायचं. त्यानंतर मग त्या म्हटल्या की इथे एक वॅकन्सी आहे काउन्सिलरची, तर मग काउन्सिलरची वॅकन्सी म्हटल्यावर एक तर फ्रेशर म्हटल्यावर कुठे ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही, आणि पहिली गोष्ट तर स्नेहालयाची एवढी छान आहे की फ्रेशरला पहिलं प्राधान्य देते, फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी देते फ्रेशर्स लोकांना, त्यामुळे मग मी म्हटलं एकतर फ्रेशर्स आहे आणि पॅनल इंटरव्ह्यू कसा असतो याचा पण अनुभव नव्हता. मी म्हटलं सिलेक्ट होईल ना होईल पण मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे
1: नक्की.
0: त्यामुळे मग मी इंटरव्ह्यू दिलेला. इंटरव्ह्यू मध्ये मग मला जे प्रश्न विचारले ते हॉस्पिटल रिलेटेडच होते आणि ऑब्व्हियस आहे मी 15 दिवस इथे काम केलं म्हटल्यावर मला बरीचशी माहिती होती, त्यामुळे जे विचारलं ते रिलेटेड विचारल्यामुळे मग मी सगळं सांगितलेलं, त्यामुळे मग त्यांना पण खूप म्हणजे माझ्या गोष्टी प्रभावशाली वाटल्या आणि ते म्हटले की ओके तू आजपासूनच जॉईन कर असं म्हणते माझं. आणि माझं स्नेहालयाशी नातं 2023 पासून जुळलं, मी 2023 मध्ये इंटर्नशिपला आली, आता 2026 आहे तर मला आतापर्यंत स्नेहालयाशी जोडून आहे.
1: खूप छान मॅडम. मॅडम या ठिकाणी काम सुरू केलं त्यावर आपला पहिला दिवस कसा होता, नवीन काम सुरू करताना काही वेगळा अनुभव आला का?
0: वेगळा अनुभव म्हणजे तसं म्हटलं तर सुरुवातीला नवीन ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या असतात, परत नवीन काम असतात. पण मी ऑलरेडी इथे 15 दिवस काम केलं म्हणून मला पहिला दिवस तेव्हा मी इंटर्न होती, बट आता मी म्हटलं ऍज अ कर्मचारी म्हणून इथे काम करते. तर तेव्हा मग असं झालं की मी 15 दिवसापूर्वी इंटर्न म्हणून होती आणि मी आता इथे कर्मचारी म्हणून आली. खूप भारी वाटलं होतं थोडं ते. मग थोडं कर्मचारी म्हणून एक एवढं असं नवीन जबाबदाऱ्या आल्या बा, नवीन नवीन आता परत आणखी नवीन नवीन काम शिकायला भेटेल, वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांशी संवाद साधायला मिळेल मला, आणि थोडीशी उत्सुकता थोडीशी भीती हे सर्व मनात होत. आणि त्यानंतर त्याच दिवशी एक असं पेशंट आलं की मग त्या रुग्णाची मला काउन्सिलिंग करायची होती आणि ते पहिलं पेशंट होतं माझं.
1: अच्छा.
0: हो, ते पहिलं पेशंट मॅडमने मला माझ्याकडे रेफर केलेलं की गौरी तू यांची काउन्सिलिंग कर. तर मग आता पहिल्या दिवशीच म्हटलं, पहिल्याच दिवशी मला पेशंट माझ्याकडे दिलं आणि मला काउन्सिलिंग म्हणजे कसं आम्हाला एवढं फेस टू फेस असं पेशंटशी काउन्सिलिंग म्हटलं मला थोडं दडपणच आलं की आता काय बोलू कसं करू, माझं पहिलं आता सेशन हे द्याय पेशंटचं आणि माझ्यासोबतचं. मग हळूहळू केलं कॉन्फिडन्स आणि त्यांच्याशी त्यांचे प्रश्न विचारले, त्यांच्या समस्या विचारल्या आणि देन मग सगळ्या मग गोष्टी त्यांना मग समजून सांगितल्या. त्यामुळे मग पहिला दिवस तर माझा थोडा यशच गेला, भीतीदायक गेला, पण नंतर नंतर शेवटी मजा यायला लागली. असा माझा एक पहिला दिवस होता.
1: नक्कीच, पहिला दिवस कोणाच्याही आठवणीत राहतो म्हणजे राहतोच की आपण,
0: आणि तो आयुष्यात मी कधीच विसरणार नाहीये.
1: नक्कीच. तर समुपदेशन करताना कोणत्या अडचणी आल्यात आणि त्यातून तुम्ही कसा मार्ग काढला?
0: सुरुवातीला तर रुग्णांच्या मनातली भीती आणि गैरसमज आणि त्यांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्या हे समजून घेणं हे महत्वाचं असते. आणि ही गोष्ट एक माझ्यासाठी तसं म्हटलं तर आव्हानच होती. आणि काही रुग्णांना त्यांच्या आजाराबद्दल बोलताना संकोच वाटतो. मी जसं म्हटलं की इथे मी एचआयव्ही बाधित पेशंट जास्त बघितले. कसं मग पेशंटला असं होतं ना की मी माझ्या आजाराबद्दल कसं सांगू काय सांगू. मी ऍज अ काउन्सिलर म्हणून पण त्यांच्याशी बोलत असताना किंवा एक मॅम म्हणून बोलत असताना त्यांना असं वाटायचं की मी यांना माझ्या आजाराविषयी कसं बोलू. पण मग हळूहळू त्यांना रिलॅक्स करण्यात येतं, त्यांना त्यांचे आय कॉन्टॅक्ट बघावं लागतं की ते आपल्याशी आय कॉन्टॅक्ट करत आहे की नाही.
1: तर अडचणी काय आल्यात एखाद्या पेशंट विषयी किंवा काही आठवत असेल तर त्याविषयी सांगू शकताय का? अडचणी नेमकं म्हणजे कामामध्ये काय आल्या समुपदेश?
0: मला कामामध्ये अडचण म्हणजे मी माझ्या एका पेशंटची हिस्ट्री सांगते. मी नाव नाही घेत. तर एक माझ्याकडे पेशंट आलेला आणि ते रिसेंटली एचआयव्ही डिटेक्ट झालेलं. तर एचआयव्ही डिटेक्ट झाल्यानंतर आणि फक्त ते त्यांच्या वाईफला आणि मुलाला माहिती होतं आणि त्यामुळे मग त्यांना एका तिकडल्या ते ज्या प्रॉपर गावचे होते त्यांनी इथे आपल्या केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलला रेफर केलेलं. रेफर केल्यानंतर ते म्हटले की त्यांनी मला सांगितलं त्यांच्या वाईफनी आणि मुलांनी की यांना असं असतं मॅडम हे डिटेक्ट झालेलं आहे. आणि ती वाईफ पण थोडी त्यांची घाबरूनच होती. मग पहिले तर आमची जी प्रोसेस आहे हॉस्पिटलमधली ती आम्ही पूर्ण केली. मग मी आमच्या सरांशी पण पर्सनली वेगळं त्यांच्या साईडने जाऊन बोललेली आणि सगळी हिस्ट्री सांगितली पेशंटची. आणि पेशंटला जेव्हा मग मी काउन्सिलिंग करत होती तर जेव्हा मी पेशंटला सांगितलं की तुम्हाला असं असं झालेलं आहे डिटेक्ट झालेलं आहे तर सर्वप्रथम तर ते एकदम हादरून गेले की कारण पेशंटला माहिती नव्हतं आणि पेशंटच्या रिलेटिव्हला माहिती होतं. त्यामुळे जेव्हा पेशंटला सांगताना पेशंट पहिले तर खूप रडले वगैरे की त्यांनाच कळत नव्हतं की हे कसं काय झालं काय नाही. आणि त्यानंतर मग ते पहिली गोष्ट तर मान्यच करत नव्हती की मला होऊ शकत नाही असं.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे मग नंतर की त्यानंतर असं झालेलं की आता यांना कसं समजावून सांगायचं बा, कारण ते एवढे पॅनिक झालेले की सांभाळ सुद्धा नव्हते. मग त्यांच्या वाईफला असं वाटायचं की तेच कुठेही चालले जाईल आणि काही पण करून घेईल, त्यामुळे मग त्यांना थोडा वेळ तिथेच बसवलं. आणि पहिले तुम्ही म्हंटल तुम्हाला जेवढं रडायचं तेवढं रडून घ्या पहिले तर आणि रिलॅक्स व्हा म्हंटलं. देन त्यांचं ते सर्व झालं की मग त्यानंतर मी त्यांना पुरेपूर माहिती दिली की एच आय व्ही बाधित काय असतं, एच आय व्ही काय असतं, हा आजार काय असतं. त्यानंतर त्यांना समजून सांगण्यात आलं, त्यांची काउन्सिलिंग करण्यात आली, त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही काही काही होतं का पूर्वी किंवा संबंध काही कोणाशी, तर ते सगळ्या गोष्टीला नाहीच म्हटले गेले. किंवा आता मे बी त्यांना आता कसं झालं ते त्यांनाही माहिती नाही आणि त्यांच्या त्यांच्या रिलेटिव्हला पण माहिती नाही. आणि मला एक एवढं म्हणजे हे आलेलं की ते त्यांना मी एवढी काउन्सिलिंग करून सुद्धा म्हणजे 2-3 दिवस ते एकच होतं की ते सारखे रडत होते. मला तो एक त्यांची काउन्सिलिंग करताना मला खूप मोठी एक समस्या आलेली
1: की
0: ते ऐकायलाच तयार नव्हते. देन हळूहळू म्हणजे त्यांचं असं होतं की मी इतर माझ्या घरी गेल्यावर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेणार असं काहीतरी. तर मग जेव्हा मी त्यांना मग त्यांचा सिव्हिलला जाऊन एआयटी डिपार्टमेंटला त्यांचा फॉलोअप घेत त्यांचा फॉलोअप करून दिला, तिथे परत आमची तिथे एआयटी डिपार्टमेंटला पण काउन्सिलर असतात, तर त्या मॅडमनी पण त्यांची काउन्सिलिंग केली, आम्ही पण काउन्सिलिंग केली. आणि देन मग त्यांना हळूहळू या गोष्टी रिलाईज झाल्या की हे ब्लड टू ब्लड कनेक्शन आहे सर्व गोष्टीचं. आणि त्यानंतर आपण ते असे कोणाशी पण सर्वसामान्य व्यक्तींसारखे राहू शकतात, त्यांना एचआयव्ही झाला म्हणजे त्यांना वाईट टाकणं असं नाही आहे. त्यांना असं वाटायचं की आता मला एक समाजात जे एक स्थान असतं म्हणजे सामान्य माणसाचं असं मला भेटणार की नाही, तर मग त्यांना ते व्यवस्थित आता ते आता व्यवस्थित आहे आणि माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये पण आहे. काही वाटलं तर ते मला फोन करतात, प्रश्न विचारतात, त्यामुळे सध्या तरी ते आता खूप चांगले आहे आणि ते त्यांची लाईफ त्यांच्या वाईफ सोबत चांगले जगत सुद्धा आहे.
1: खूप छान मॅडम की त्यांच्या मनातील जी काही भीती होती आणि जे काही त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येत होते ते दूर केले आणि त्यांना एक आपल्या रेग्युलर जीवनशैलीत तसं जगावं ते तुम्ही त्यांना मार्ग दाखवला ते खूप छान केलं मॅडम. तर मॅम या क्षेत्रात काम केल्यामुळे आपल्याला आपल्या विचारांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्यात दृष्टिकोनात काही बदल झालेत का, तुमच्या स्वतःमध्ये काही चेंजेस झालेत का?
0: माझ्यामध्ये म्हणजे हो नक्कीच, या क्षेत्रात काम केल्यानंतर मला असं जाणवलं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामागे एक वेगळी कहाणी असते. एखाद्या व्यक्तीची परिस्थिती आपल्याला बाहेरून दिसते पण त्या व्यक्तीला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे समजून घेणं महत्वाचं असतं. या कामामुळे माझा संयम, संवेदनशीलता तसेच इतरांना समजून घेण्याची वृत्ती वाढली पहिली गोष्ट तर. आणि कोणालाही लगेच चुकीचं ठरवण्यापेक्षा त्याची परिस्थिती जाणून घेणं हे महत्वाचं असतं. तर हे मी शिकले. आज मला असं वाटतं की एखाद्याला मदत करण्यासाठी नेहमी मोठं काही करण्याची गरज नसते. कधी कधी आपुलकीने एक पुढच्या व्यक्तीचं ऐकून घेणं हे खूप मोठी गोष्ट असते. तर या सर्व प्रवासात मी ही एक गोष्ट खूप छान शिकलेली आहे की संयम ठेवून ते त्यांच्याशी बोलणं आणि स्वतःला कम डाऊन करणं या गोष्टी.
1: अच्छा, नक्कीच मॅम. तर मॅम स्नेहालय संस्थेत काम करत असताना सहकार्य आणि कुटुंबियांचा किती आधार मिळाला आपल्या या प्रवासात, त्यांची भूमिका कशी आहे, कशी राहिली?
0: ते माझ्या या प्रवासात सहकार्याची महत्वाची भूमिका आहे. ती म्हणजे सुरुवातीलाच केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलमध्ये सुरुवातीपासूनच सहकार्यांनी मला खूप काम समजून घेण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकवण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला कामाचा अनुभव मिळाला आहे. मी बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकलेली आहे इथे. माझा आत्मविश्वास वाढला. माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता जेव्हा एखादा व्यक्ती माझ्याशी बोलत आहे किंवा म्हणजे असं एखादी खूप लोक व्हिजिटला आहे आपल्या हॉस्पिटल आपल्या स्नेहालयात बरेचसे व्हिजिटर्स येतात आणि मला जेव्हा माहिती सांगायची म्हणजे माझ्यात एवढा कॉन्फिडन्स नव्हता सुरुवातीला जेव्हा मी आली स्नेहालयामध्ये ऍज अ इंटर्न म्हणून पण आणि ऍज अ कर्मचारी म्हणून पण माझ्यात कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होता. आणि माझा तो कॉन्फिडन्स लेवल इथे वाढला तो म्हणजे इथे पहिले विजय कदम सर म्हणून होते तर त्यांच्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला कारण कधी पण ते जेव्हा माहिती सांगायची तेव्हा मला ते पुढे समोर करायची की सांग गौरी माहिती सांग. आणि मला असं सर मी कशी सांगू मला एवढा काही आयडिया नाही असं आणि तसं पण सर म्हटले की तू बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आहे जसं येते तसं सांग मी तुला कव्हर अप करतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा मला खूप सपोर्ट झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला कामाचा बराचसा अनुभव आला आणि आत्मविश्वास वाढला. कोणत्याही क्षेत्रात काम करताना सहकार्य आणि सकारात्मक वातावरण खूप महत्वाचं असतं
1: नक्कीच
0: आणि कुटुंबियांचा आधारही आपल्याला पुढे जाण्यासाठी बळ देतो त्यामुळे माझ्या कुटुंबियांचा पण तेवढाच आधार होता आणि मी सर्व सांगितलेलं की इथे कसे पेशंट येतात तसे असतात आणि जेव्हा माझ्या आईला जेव्हा माझं काम सांगते तेव्हा तिला प्राऊड फील होतं तो एवढ्या छान क्षेत्रामध्ये काम करत आहे म्हणून. आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं की माझ्या घरी सर्व एज्युकेटेड आहे त्यामुळे त्यांची मानसिकता अशी काही नाहीये की तू बाधित पेशंट सोबत असते किंवा असं तसं आणि त्यांना पण मी या गोष्टींसाठी अवेअरनेस केलं माहिती दिली मी त्यांना पण तर त्यामुळे ते पण आता या गोष्टीतून जागरूक आहे.
1: अच्छा खूप छान मॅम की तुम्ही फक्त इतरांचीच काउन्सिलिंग न करता की आपल्या स्वतःच्या घरापासून सुरुवात केली हे खूप छान आणि खूप बेस्ट आहे.
0: थँक्यू
1: मॅम. यातून एखादा असा अनुभव सांगाल का ज्यातून तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि त्यातून तुम्हाला मनापासून समाधान मिळालं आहे की
0: हा मी नक्कीच सांगणार. आता हॉस्पिटल म्हटलं की मग बरेचसे पेशंट वेगवेगळे पेशंट येत असतात कधी टीबी डिटॅक्ट कधी एचआयव्ही बाधित डिटॅक्ट तर कधी कॅटरॅक्ट एरिजियम म्हणजे ज्यांना मोतीबिंदू पडद्यांचे यांचे असे ऑपरेशन करायचे असते त्यांना. तर एक असे पेशंट होते जे आम्ही एकदा पीएससी सेंटरला इकडे सगळीकडे म्हणजे जिथे जिथे पीएससी सेंटर आहे आम्ही तिथे व्हिजिट केलं होतं आणि म्हणजे कसं की बऱ्याचशा ठिकाणी कॅटरॅक ऑपरेशन होत नाही सर्जरी होत एचआयव्ही बाधित पेशंटची आणि केल्याही तरी त्यांना 60,000 असे ते चार्जेस घेतात डॉक्टर हॉस्पिटलला आणि केलं तर ते गुपित करतात. आपलं फरज आपल्या हॉस्पिटलचं असं आहे की फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला त्या रुग्णांसाठी आहे जे एचआयव्ही बाधित पेशंट आहे. डॉक्टर नाही की आपलं हॉस्पिटल त्यांच्यासाठी आहे म्हणून आपलं हॉस्पिटल ऑल पेशंटसाठी आहे निगेटिव्ह असं पॉझिटिव्ह असं सर्वांसाठी आहे. पण मी जेव्हा पीएससी व्हिजिटला गेलेली तिथल्या एका काउन्सिलर सरांना मी तिथे आम्ही आमच्या हॉस्पिटलची सर्व माहिती दिलेली आणि त्यांना हे पण सांगितलं की आमच्या इथे ऑनआयटी पेशंटचे ऑपरेशन वगैरे होतात हे सर्व आणि काय काय ऑपरेशन होतं आपल्याकडे सर्जरी काय काय होतं हे सर्व सांगितलेलं. देन मला दुसऱ्याच दिवशी त्यांचा कॉल आलेला की मॅडम एक पेशंट आहे बऱ्याच दिवसापासून त्यांना सर्जरी करायची आहे पण कुठेच होत नाहीये सर्जरी त्यांची डोळ्यांची आणि मग आणि ते त्यांना डोळ्यांनी काहीच दिसत नाही आणि एकटेच कमावणारे ते आहे म्हणजे त्यांची वाईफ आणि ते दोघंच हॉस्पिटल म्हणजे दोघंच ते घरी राहत होते कारण एचआयव्ही बाधित असल्याकारणाने त्यांना त्यांच्या मुलांनी टाकून दिलेलं त्यामुळे तेच त्यांचं स्वतःच पालन पोषण करायचं. तर मग आता त्यांना जे आपले चार्जेस सांगितले ते पण त्यांना अफोर्डेबल नव्हते म्हणजे ते पण ते देऊ शकत नव्हते. मग मी म्हटलं काहीतरी करते मी कसं तरी बसवते. त्यानंतर त्यांना स्नेहालयात आले ते मी म्हटलं सर तुम्ही पाठवून द्या मी बघते काय करायचं आणि बघितलं मग मी त्यांना बघितलं त्यांची कंडिशन खरंच त्यांना बघितल्यावरच कळलं मला पहिल्या असं वाटलं की असेल बा पण बघितल्यावर कळलं की खरंच त्यांची कंडिशन नाहीये काही पण द्यायची पैसे वगैरे चार्जेस वगैरे आणि मग तेव्हा मी मॅडमशी बोललेली की आपण यांचं काही करू शकतो का मॅडम काही आपण फ्री मध्ये किंवा काही. आता हॉस्पिटल म्हटलं आपलं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे असं तर नाही, गव्हर्नमेंट फ्री मध्ये पण नाही, पण आपण कसं तरी आपण त्यांचं करू मॅनेजमेंटले. मग आम्ही एक आमची ट्रस्ट आहे आपल्यासोबत, हॉस्पिटल सोबत जॉईंट आहे, तर त्या थ्रू आम्ही त्यांचे काही डॉक्युमेंट म्हणजे पहिले त्यांना डॉक्युमेंट्स वगैरे सर्व सांगितले जे आम्हाला पाहिजे ते, त्यांच्या थ्रू आम्ही त्यांचे पैसे मंजूर करून घेतलेले जे बाधित पेशंट असते त्यांना, आणि ज्यांना सर्जरी किंवा कुठली पण सर्जरी किंवा ऍडमिट असेल अशांसाठी ती ट्रस्ट पैसे देतात. तर मग आणि आपल्या हॉस्पिटलला ते जॉईंट असल्या कारणाने खूपच छान, मला एवढी आयडिया नव्हती. मग मॅडमशी बोलल्यानंतर मला मॅडमनी सांगितलं, त्यानंतर मी ती प्रोसेस करून घेतलेली आणि त्यानंतर मग त्यांची सर्जरी वगैरे सर्व प्रोसेस केल्यानंतर आम्ही त्यांना इवन आम्हाला सर्जरीचे चार्जेस भेटले पण आम्ही मेडिसिन फ्री दिल्या त्यांना, मेडिसिन पूर्ण फ्री, एकही रुपया त्यांच्याकडून घेतला नाही. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांची सर्जरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना त्यांची सर्जरी सक्सेसफुल झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जेव्हा सुट्टी झाली तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलेला आणि म्हटले की मॅडम माझं ऑपरेशन कुठेच होत नव्हतं आणि तुम्ही खूप सहकार्य केलं आणि एक असं खाऊसाठी पैसे म्हणून त्यांनी मला 200 रुपये दिले होते माझ्या हाती. आणि त्यांना एवढा आनंद झाला की ते एवढे गरीब असून त्यांनी माझ्या हाती 200 रुपये ठेवलेले. तर मी म्हंटलं मला तुमचे 200 रुपये नको, मला माझ्या कामाचे पैसे भेटते. पण ही माझी कामाची पोचपावती होती, त्यांनी जे मला हे दिले होते म्हटलं मीच तुम्हाला म्हणून भेट देते म्हटलं. आणि त्यानंतर तो माझा एक पहिला असा आनंदाचा क्षण होता की असं वाटलं की कुठेतरी मी त्या रुग्णाशी मी जोडली गेली होती.
1: नक्कीच मॅम, खूप छान की एखाद्याची आपण मदत केल्याच्या नंतर तो जो अनुभव असतो आनंदाचा क्षण जो असतो तो कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतो, हे खरंच आहे मॅडम. तर आपण स्नेहालय संस्थेशी जोडल्यानंतर आपण आणि आपलं स्नेहालय केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल रिसर्च सेंटर जे आहे तर त्याविषयी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल मॅडम. आपल्या इथे कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात किंवा आपलं हॉस्पिटल नेमकं कुठं आहे?
0: स्नेहालय संस्थेचे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आपलं MIDC एफ ब्लॉक शिटेल चौक इथे आहे. आपलं हॉस्पिटलमध्ये ज्या सेवा देत असतो आपण त्या म्हणजे जे जनरल चेकअप आहे ते होतात आपल्याकडे. तसंच आपल्याकडे ENT आहे, डेंटल डिपार्टमेंट आहे आपल्याकडे, स्किन OPD आहे आपल्याकडे, डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर येतात आपल्याकडे, तसंच IPD ICU सोय आहे. आपल्याकडे ज्या सर्जरी होतात त्या म्हणजे कॅटरॅक्ट इरिजन म्हणजेच मोतीबिंदू पडद्याचे ऑपरेशन होतात, त्यानंतर आपल्याकडे कान नाक घसाचे पण ऑपरेशन होतात. आणि या सर्व डिपार्टमेंटसाठी आपल्याकडे स्पेशल डॉक्टर आहेत. जसे की मी सांगितलं की आपल्याकडे डेंटल आहे तर डेंटलचे दंतरोग तज्ज्ञ आहे आपल्याकडे, स्किन त्वचारोग तज्ज्ञ आहे, तसेच आपल्याकडे कान नाक घसासाठी स्पेशल डॉक्टर आहे. तर हे सगळे स्पेशलायझेशन वाले डॉक्टर आहे आपल्याकडे. आणि तसंच त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्व उपचार बाहेरपेक्षा अल्प दरात होतात.
1: अच्छा.
0: हा, जसं की बाहेर 1,500 ते 1,250 रुपये OPD लागत असेल तर आपण फक्त OPD चार्जेस 50 रुपये घेत असतो. त्यानंतर IPD चार्जेस आपल्याकडे 300 रुपये आहे. बाहेर कसं बाहेर जनरल वार्डला पण बेड घ्यायचं म्हटलं तर 500 रुपये IPD चार्जेस घेतात बेडचे, आमच्याकडे 300 रुपये आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक कंडिशन एवढे पैसे द्यायचे नाही राहत तर ते आपल्याकडे नक्कीच येऊ शकतात. आणि त्यानंतर आपल्याकडे 24 तास डॉक्टर पण आहे अवेलेबल, 24 आवर्स डॉक्टर असतात आपल्याकडे. तसं आपल्याकडे एक ज्येष्ठ नागरिक वार्ड म्हणून आहे. जसं की एखादी आपलं पॅरलाइज पेशंट असेल किंवा ते 24 बेडवरच असतील, त्यांचं पर्सनल हायजीन वगैरे सर्व करायचं म्हटलं तर कसं आता घरचे बरेचशा घरचे बाहेर ड्युटीवर जातात आणि घरी पेशंट आणि कोणीतरी सोबत केअरटेकर ठेवतात तर त्यांना पण चार्जेस द्यावंच लागते आणि ते पण 24 आवर्स ती बाई पण त्यांच्याजवळ राहत नाही. तर अशा पेशंटला आपण आपल्याकडे घेत असतो आणि त्यांचे आपण चार्जेस घेत असतो. हा, मंथली चार्जेस घेत असतो आपण त्यांचे 15,000. त्यात त्यांचं पर्सनल हायजीन, त्यात डॉक्टर ट्रीटमेंट तसेच दोन टाइम जेवण नाश्ता चहा हे सर्व इन्क्लूड असते. परत त्यांना जे गरजेच्या वस्तू लागते जसं की टूथब्रश वगैरे या सर्व गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो त्या सर्वांमध्ये. असं ही एक आपल्याकडे डिपार्टमेंट आहे आणि चांगलं आहे असं.
1: अच्छा तर मॅम तुम्ही प्रॉपरली वर्ध्याचे आहात तर घरी कधी जाता आणि आपल्या वर्कला पण तेवढंच तुम्ही महत्व देताय तुमच्या बोलण्यातून कळतंय. परंतु तुम्ही म्हणताय की तुमचे फक्त दादा आई आणि वडील आहेत तर तुम्ही घरी कधी जाता मग?
0: घरी मी 2 महिन्यानंतर एकदा जाते. म्हणजे मी 2 महिन्यानंतर सुट्ट्या घेत असते. मी असं महिन्याच्या महिन्या घरी जात नसते कारण इथे सर्व कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घ्याव्या लागतात आणि मला मी इथली प्रॉपर नसल्या कारणाने मी इथल्या इथे सुट्टी घेऊ शकत नाही. आणि इथे सुट्टी घेऊन तरी काय माझी फॅमिली तिकडे, त्यामुळे मग मी 2 महिन्याच्या 6 सुट्ट्या घेत असते आणि तशी मग मी 6 दिवस माझ्या घरच्यांसोबत वेळ घालून येत असते.
1: अच्छा अच्छा. जेव्हा घरी जाते तेव्हा तुमच्या आईच्या किंवा दादांच्या प्रतिक्रिया कशी असतात? कितक्या दिवसातून माझी मुलगी आली आहे घरी, तेव्हा तिथे काय करता तुम्ही, तिथे काही अनुभव आमच्याशी शेअर कराल का?
0: मी गेल्यावर माझ्या घरी तर आनंदाचा क्षण असते कारण सगळ्यांना असं असतं की पहिले इनी काय आणलं आमच्यासाठी, कारण मी इथून काही ना काही घेऊन जाते कारण आमच्याकडे इथे ज्या वस्तू भेटतात त्या आमच्याकडे नाही. कारण इथल्या बऱ्याचशा म्हणजे फराळ वगैरे इथे खूप छान भेटतो. तर मग मी घरी घेऊन जाते तर माझ्या घरच्यांना एवढी एक्साइटमेंट राहते घरी की ही आता आमच्यासाठी नवीन काय आणणार आहे. आणि मी घरी जाताना घरच्यांना म्हणजे माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, परत माझ्या आईला, वडिलांना काही ना काही घेऊन जातोय. तर त्यामुळे सगळे एक्साइटमेंट असते. मी आलाय की पहिलेच रात्रीला कॉल करून ठेवावं लागेल. रात्रीला मी संध्याकाळी इथनं निघते ट्रॅव्हल्सनी आणि मी सकाळी मॉर्निंगला पोहोचते. तर संध्याकाळी मी इथून कॉल करून घेते की मी निघाली बा. तर ते खूप एक्साइटमेंट राहते. आणि ज्यावेळेस मी घरी असं घरात पाय ठेवला की सगळे असे येऊन माझी मम्मी पहिले तर हात करते. तिला म्हणजे असं असते की माझी 2 महिन्यानंतर मुलगी आली बा. आनंदाचा क्षण असतो तो, वेगळाच एक असतो. तुम्ही असं एक्सप्लेन पण करून नाही सांगू शकत.
1: नक्की. तर आपण फॅमिली सोबत काही टाइम स्पेंड केले त्यातील काही आठवणी आहेत का ज्या तुम्ही आमच्याशी एक कॉमनली शेअर करू शकताय?
0: फॅमिली सोबत टाइम स्पेंड म्हणजे एवढं तर असं काही हे नाही कारण माझी मम्मी ड्युटी करते मी पहिलेच सांगितलं. त्यामुळे मग असं आहे की मी गेल्यानंतर सर्व आपापल्या म्हणजे एक दिवस सुट्टी घेतात माझ्यासाठी गेल्याची. तर मग आम्ही एकतर मग बाहेर जाऊ कुठेतरी मूवी बघायला जाऊ किंवा कुठे गार्डन मध्ये फिरायला जाऊ आणि मग काही नाही घरच्या गप्पा गोष्टी. आणि आमच्या घरी सगळे फुडीज आहे, सगळ्यांना खायला आवडतं नवीन नवीन पदार्थ. त्यामुळे हाच एक टाइम स्पेंड असतो आणि हाच एक आनंदाचा क्षण असतो घरी गेल्यावर माझ्या घरच्यांसोबत.
1: नक्कीच मॅम. तर मॅम एवढ्या कामाच्या ओघामधून सुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा छंद काय आहे जो तुम्ही अजूनपर्यंत जोपासला आहे?
0: माझा कामाव्यतिरिक्त मला प्रवास करायला आवडतो खूप जास्त. तसंच गाणी ऐकायला आवडते मला. नृत्य करायला सुद्धा आवडतं.
1: अच्छा, खूप छान.
0: आणि प्रवासामुळे मला नवीन ठिकाण पाहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांना भेटता येतात आणि नवीन अनुभव मिळतो. गाणी ऐकल्यामुळे मन माझं प्रसन्न होते, मला एक सॅटिस्फॅक्शन लेवल भेटत.
1: अच्छा, नक्कीच.
0: आणि तसंच नृत्य केल्यामुळे मला स्वतःला आनंद होतो. आणि कामाच्या जबाबदाऱ्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढणंही महत्वाचं असतं असं मला वाटतं. त्यामुळे आवडीनिवडी मला आनंदी आणि सकारात्मक राहायला मदत करतात.
1: नक्कीच आहे मॅडम. जसं की तुम्ही म्हणलं तुम्हाला संगीत ऐकण्याची आवड आहे, तर हे एक म्युझिक असतं की एक सॅड हॅपी ते मनाला सुद्धा स्पर्श करून जातं की आपण हॅपी सॉंग ऐकलं तर आपण सुद्धा हॅपी होऊन जातो. हे खूप छान आहे. आणि डान्स केल्याने आपली सेहत सुद्धा चांगली राहते आणि आपले आपण जे म्हणतो व्यायाम केला पाहिजे, तर आपण डान्स मधून सुद्धा व्यायाम करू शकतो. हे खूपच छान आहे मॅडम. तर मॅम आणखीन एक असं विचारायचं होतं की आपल्या केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट येतात तर त्यानंतर ते जेव्हा घरी जातात तर त्यांचं फीडबॅक केव्हा घेतलं जातं?
0: त्यांचं फीडबॅक म्हणजे ते जेव्हा रिकव्हर होऊन जातात त्यांच्याकडे घरी, तेव्हा त्यांचं फीडबॅक घेतलं जातं की तुम्हाला इथले कर्मचारी कसे वाटले. इथले पहिले सर्वप्रथम तर इथले तुम्हाला त्याला काय म्हणत आपलं तुम्हाला जी ट्रीटमेंट दिली गेली डॉक्टरां थ्रू किंवा नर्सेस थ्रू किंवा काउन्सिलर थ्रू लॅब टेक्निशियन थ्रू कशी वाटली, आणि सर्व कर्मचाऱ्यांचं बोलणं कसं वाटलं तुमच्याशी, इथलं जेवण कसं वाटलं पहिली गोष्ट तर ह्या गोष्टींचा फीडबॅक घेतला जातो. आणि बऱ्याचशा लोकांचा फीडबॅक एवढा छान येतो त्यांचं की आम्ही घरी एवढं छान जेवण नाही करत तेवढं आम्ही इथे छान जेवण करतो. आणि त्यांचं म्हणणं पडतं की आम्ही घरी एक चपाती खातो तिथे दोन चपाती एक्स्ट्रा खातो.
1: अच्छा
0: असं. तर फीडबॅक मला बऱ्याचशा पेशंट कडून आमच्या हॉस्पिटलबद्दल खूप छान आलेला. आणि तसंच कर्मचारी म्हटलं इथले तर कर्मचारी सर्व सपोर्टिव्ह आहे. आणि त्यांना कुठलीही अडचण आली, कारण आपलं हॉस्पिटल थोडं आउटसाइडर म्हटल्यावर त्यांना काही आणायचंही म्हटलं तरी आम्ही स्वतः कर्मचारी लोक जाऊन आम्ही त्यांना फळं काही आणायचं म्हटलं तर आणून देत असतो. तर त्यामुळे या गोष्टी बऱ्याचशा पेशंटला आवडतात की इथले सर्व कर्मचारी आदराने रिस्पेक्टफुल बोलतात त्यांच्याशी. तर हाच एक त्यांची खूप छान प्रतिक्रिया असते.
1: खूप छान मॅडम. तर मॅडम आपल्या भविष्यात आपल्या कामातून काय साध्य करण्याची इच्छा आहे आणि काही खास स्वप्न असतील तर तेही आमच्याशी शेअर तेही आमच्यासोबत शेअर केलं तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
0: भविष्यात मला एक चांगली आणि अनुभवी समुपदेशक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.
1: अच्छा.
0: सर्वप्रथम आहे आणि अधिकाधिक रुग्णांना योग्य मार्गदर्शन करता यावं, त्यांच्या मनातली भीती दूर करता यावी आणि त्यांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन देता यावं ही माझी इच्छा आहे. आणि तसंच म्हटलं तर विशेषतः आर्थिक अडचणींमुळे काही माहितीच्या अभावामुळे कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, तर त्यासाठी सतत नवीन गोष्टी शिकून माझ्या कामात मला सुधारणा करायची आहे.
1: नक्कीच मॅम. खूप.
0: आणि तसंच माझ्या कामामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला तर तेच माझ्यासाठी एक मोठी सोन्याची संधी आहे आणि माझं यश आहे ते.
1: नक्कीच मॅम. जे आपण वर्क करतोय ते जर कुठेतरी साध्य झालं तर त्याची आपल्याला जे काही भावनिक एक समाधान म्हणतो ना ते खूप मोठं असतं हे नक्कीच आहे. तर मॅम कामाव्यतिरिक्त आपल्या आवडीनिवडी त्या आम्हाला सांगितल्या आहे आणि आमच्याशी मन मोकळ्या गप्पा सुद्धा मारल्या आहेत. समुपदेशनाबद्दल अनेकांच्या मनात संकोच असतो ना, तर अशा व्यक्तींना आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना आपण काय मेसेज देऊ इच्छित आहे?
0: समुपदेशन घेणं म्हणजे आपण कमजोर आहोत असं अजिबात नाहीये सर्वप्रथम गोष्ट. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. अशा वेळी योग्य व्यक्तीशी बोलणं किंवा आपलं मन मोकळं करणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन घेणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं हे खूप महत्वाचं असतं. तर या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना मी एवढंच सांगेन की या कामासाठी शिक्षणासोबतच संयम लागतो, तसंच संवेदनशीलता, चांगलं ऐकण्याची सवय या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि माणसांबद्दल आदर त्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी या शिकायला भेटते आपल्याला. आणि तसंच प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याची तयारी असली पाहिजे आपल्यात. सुरुवातीला अडचणी येतात पण शिकण्याची इच्छा असली तर कामाप्रती प्रामाणिकता असेल तर नक्कीच पुढे जातात. तर मी एवढंच सांगेल की हे क्षेत्र खूप भारी आहे आणि समाजाला आपण काही देणं लागतंच, तर या क्षेत्रात नक्कीच त्यांनी काम करावं आणि इथे आणखी पुढे जावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम. मॅम, आपण स्नेहालय संस्थेमध्ये आता गेल्या 4 वर्षापासून कार्यरत आहात, तर आपल्या स्नेहालय संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटते की तुम्ही वर्धावरून आपल्या अहिल्यानगर मध्ये आलेला आहात, ऑफकोर्स घरापासून लांब राहून आपण इथे स्नेहालय संस्थेत वर्क करत आहात, तर तुम्हाला स्नेहालय बद्दल काय वाटते?
0: स्नेहालय बद्दल काय वाटते? स्नेहालय अतिशय खूप छान एनजीओ आहे आणि मला इथे बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. इथे सर्व म्हणजे सर्व कर्मचारी, इथे बरेचसे प्रोजेक्ट आहे, 28 प्रोजेक्ट आहे आणि सर्व प्रोजेक्ट मधले जे कर्मचारी आहे ते खूप छान आहे, मन मिळाऊपणे बोलतात. लहान असो किंवा मोठे असो, सगळे लहानांना किंवा मोठ्यांना सगळे रिस्पेक्ट देतात, हे पहिली गोष्ट. आणि आदर आणि बोलणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणजे ना असं फॅमिली सारखं, एक फॅमिली परिवार कसं असतं तसं हे स्नेहालय परिवार झालेलं आहे माझं.
1: अच्छा,
0: त्यामुळे स्नेहालय असं आहे की एक मला माझ्या जीवनाची इथे एक स्टार्टिंग, एक काय पहिली संधी जी भेटलेली आहे स्नेहालय आहे. त्यामुळे स्नेहालय खूप खूप मस्त आहे आणि मला असं वाटतं जे पण MSW किंवा समाजा किंवा जे कोणी सोशल वर्क करत असेल, MSW सोशल वर्क ज्यांना करायचं आहे, त्यांनी इथे कधी पण यावं, ऍज अ इंटर्नशिप म्हणून या, आणि ते संधी भेटत असेल कामाची तर त्यासाठी यावं स्नेहालयामध्ये, कारण खूप शिकण्यासारखं आहे स्नेहालयामध्ये, बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारखं आहे. आपला कॉन्फिडन्स लेवल वाढतो इथे आल्यानंतर, कसं कोणाशी कसं बोलायचं, काय बोलायचं, बऱ्याचशा गोष्टी मी तर खूप शिकली इथे.
1: अच्छा,
0: त्यामुळे तर मी हेच सांगू शकते की स्नेहालय हा माझा एक परिवारच आहे आता. एक माझा परिवार एक तिथे आहे वर्धेला आणि हा दुसरा परिवार माझा इथे आहे.
1: अच्छा, खूप छान मॅम. तर मॅम, आपण जसं की म्हणता एक फॅमिली म्हणून तुम्ही सपोर्टिव्ह आहात आणि आपली स्नेहालय संस्था सुद्धा फॅमिली म्हणून तुम्हाला सपोर्ट करते, तर एक काम तर करतच आहात तुम्ही समुपदेशनाचं, परंतु जर असं काही एखादा प्रसंग सांगायचा ठरला तर तुमच्या वर्क काम सगळे जे काम करतात तुमच्यासोबत आणि जे काही तुमचे सगळे सहकारी आहेत, तर त्यातील काही एखादा आठवणीचा क्षण आहे का जो तुम्हाला आमच्याशी शेअर करा?
0: आठवणीचे क्षण तसे बरेचसे आहे, पण एक आठवणीचा असा क्षण आहे की आम्हाला आम्ही एकदा आमची टूर गेलेली आमच्या हॉस्पिटलची कोकणला आणि तिथे आम्ही बराचसा एन्जॉय केला, बऱ्याचशा गोष्टी आम्ही बघायला भेटल्या आम्हाला आणि सर्व कर्मचारी एवढे हॅपी होते की म्हणजे आमच्या मॅडम म्हणायचे की सगळ्यांचा आता स्ट्रेस निघाला आणि सगळे इथे स्ट्रेस काढून घ्या. कामाचं वर्कलोड एवढं होतं की आम्हाला मग असं एक हे पाहिजे होतं, एक आता काय म्हणतो त्याला रिफ्रेश डे पाहिजे होता, काहीतरी कामा व्यतिरिक्त काहीतरी नवीन गोष्टी पाहिजे होत्या. आणि मग आमच्या मॅडमनी आम्हाला तिथे नेलेलं कोकणमध्ये, आम्ही खूप एन्जॉय केला कारण आम्ही सर्व कर्मचारी खूप आमचे मन मिळाऊ आहे, त्यामुळे हाच एक मोठा आमच्यासाठी क्षण होता की आमच्या मॅडमनी सरांना म्हणून आम्हाला आमची टूर काढली, त्यामुळे तोच एक आनंदाचा क्षण आमच्यासाठी खूप मेमोरेबल होता. तिथे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला म्हणजे एन्जॉयमेंट करता आल्या.
1: खूप छान मॅम की तुम्ही वर्क सोबत स्वतःला पण सुद्धा एन्जॉयमेंट हवीच असते, हे सर्वांनाच पाहिजे नसते. खूप छान. तर मॅम, जाता जाता तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता आपल्या पुणेनगरकरांना?
0: मला शेवटचा संदेश असंच राहील की मला स्नेहालय संस्थेने आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने स्वतःला घडवण्याची आणि समाजासाठी काम करण्याची संधी दिली, याचा मला आनंद आहे. माझ्या कामातून गरजू रुग्णांना मदत करता यावी, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसावं किंवा त्यांच्या आयुष्यात थोडासा तरी सकारात्मक बदल घडवता यावा, हीच माझी इच्छा आहे आणि हाच एक माझा शेवटचा संदेश आहे. नगरकरांना मेसेज म्हणजे नगरकरांनी सर्वांनी इथे यावं स्नेहालयामध्ये, इथे विजिट करावं, इथे कसे काम चालतात, काय चालतात, कुठल्या गरजू लोकांसाठी आम्ही काम करत असतो हे सर्व त्यांनी बघावं, त्यांना खूप आनंद वाटेल. आणि इथे जे आपले छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांना त्यांना ते कसे राहतात इथे, त्यांचं शिक्षण पाणी कसं होतं, त्यासाठी एकदा तरी त्यांनी इथे नगरकरांनी यावं.
1: नक्कीच मॅम, आपला मेसेज सर्वजण ऐकत आहे नगरची. नक्कीच तुमच्या नक्कीच स्नेहालय संस्थेला भेट द्यायला येतील. आणि तुमच्याशी बोलून एक खूप छान वाटलं मॅडम, एक अनुभव, एक आम्हाला समजलं की नेमकं काउन्सिलर सुद्धा काय काम करतात आणि कशाप्रकारे त्यांनाही अडचणी येतात, तर तेही आम्हाला ऐकायला मिळालं. खूप छान, धन्यवाद मॅम.
0: थँक्यू वैशाली मॅडम, तुम्ही मला ही संधी दिली, माझी मुलाखत घेतली, त्यामुळे तुमचे पण खूप खूप आभार.
1: थँक्यू.
2: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या. स्नेहालय संस्थेतील केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील समुपदेशिका गौरीताई. आजच्या या गप्पामधून तुमचा प्रवास आणि तुमच्या कामाची भावना जाणून घेता आली. तुमचे अनुभव इतक्या छान पद्धतीने आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आजच्या आपल्या नारी सन्मान मधून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी नेमकं मोठं काहीतरी करावं लागत नाही. कधी प्रेमाचे दोन शब्द, थोडा वेळ आणि समजून घेणारं मन सुद्धा पुरेसं असतं. तर नगरकर आत्ताच आपण छान अशा गप्पा मारल्या आहेत. आणि नगरकरांहो, आपण फक्त नवरात्रीमध्ये देवीची आराधनेसोबतच आपण इतरांचे मन सुद्धा जपले पाहिजे आणि स्त्री सन्मान केला पाहिजे. तर नगरकर आज आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये नारी शक्ती नारी सन्मान या कार्यक्रमामध्ये इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर आपल्यासाठी घेऊन येत आहे रास दांडिया नाईट, रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता संजोग लॉन्स सावेडी अहिल्यानगर इथे. मुख्य प्रायोजक आहेत A to Z कन्स्ट्रक्शन आणि निलया ग्रुप. सहप्रायोजक आहेत चिंतामण रामचंद्र देशमुख ज्वेलर्स, आसरा गिफ्ट स्टुडिओ, मेहर इंडोर स्पोर्ट्स, मान कन्हैया ट्रस्ट, प्राइम फिटनेस क्लब, त्रिवेण ऍडवायझर प्रायव्हेट लिमिटेड, युवा लाईफस्टाईल. मीडिया पार्टनर आहे रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सोबत आहेत ॲपोस्ट्रॉफी डान्स अकॅडमी, तसंच अहिल्यानगर डान्स अँड फिटनेस अकॅडमी. चला तर मग आपण सगळेजण या रविवारी दांडिया नाईट एन्जॉय करूयात रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर यांच्यासोबत.

श्रोते मित्र हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आता वेळ झाली आहे थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची, आणि मी आहे आपल्यासोबत आर जे आदी। तर श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये सध्या आपण नवरात्री स्पेशल शो ऐकत आहोत, आणि यामध्ये आपल्याला माहीतच आहे सुरुवातीला आपण ऐकत आहोत स्वातंत्र्यातील रणरागिणी यांच्याविषयी, त्याच्यानंतर आजच्या काळातल्या कर्तृत्ववान महिला यांच्या संघर्षाची कहाणी, आणि त्याच्यानंतर आपण ऐकत आहोत की जुन्या ज्येष्ठ श्रेष्ठ परंतु अल्पप्रसिद्ध अशा अभिनेत्री, मराठी आणि हिंदी चित्रपटातल्या अभिनेत्री यांच्या संघर्षाची कहाणी। तेव्हा पहिला सेगमेंट जो आहे तो आजचा आहे स्वातंत्र्यातील रणरागिणी। आज आपण ऐकूया अरुणा आसापाली यांच्याविषयी, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धाडसी क्रांतिकारक ज्यांना म्हटलं जातं अशा अरुणा आसफ अली। अरुणा आसफ अली या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक धाडसी निर्भीड आणि प्रेरणादायी महिला स्वातंत्र्य सैनिक होत्या। 1942 चले जाव आंदोलनात त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा तिरंगा फडकावून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं होतं। त्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विशेष स्थान प्राप्त झालं। त्यांना स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ महिला अर्थात ग्रँड ओल्ड लेडी ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स मुव्हमेंट म्हणूनही ओळखलं जातं। बालपण आणि शिक्षण। अरुणा आसफ अली यांचा जन्म 16 जुलै 1909 रोजी हरियाणातील कालका इथं झाला। त्यांचं मूळ नाव अरुणा गांगुली होतं। त्यांचं कुटुंब बंगाली पार्श्वभूमीचं होतं। त्यांनी लाहोर आणि नैनिताल इथं शिक्षण घेतले। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले। 1928 त्यांचा विवाह स्वातंत्र्य सैनिक आणि प्रसिद्ध वकील आसफ अली यांच्याशी झाला। आंतरधर्मीय विवाह करून त्यांनी या काळातील सामाजिक रूढींनाही आव्हान दिलं। स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांचा काय सहभाग होता आता याविषयी ऐकूया। महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडल्यामुळं अरुणा आसफ अली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात सहभागी झाल्या। 1930 सविनय कायदेभंग चळवळीत आणि मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। ब्रिटिश सरकारनं त्यांना अटक करून तुरुंगात डांबलं। 1932 तुरुंगातील राजकीय कैद्यांना मिळणाऱ्या वागणुकीच्या निषेधार्थ त्यांनी उपोषण केलं। त्या काळात त्यांच्या आंदोलनामुळं कैद्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी दबाव निर्माण झाला। या घटनांमधून त्यांचं धैर्य, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आणि देशाप्रती असलेली निष्ठा दिसून येते।

0: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: हो

1942 चले जाव आंदोलन। अरुणा आसफअली यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 9 ऑगस्ट 1942 रोजी घडलेली। 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत काँग्रेसनं चले जाव आंदोलनाचा ठराव मंजूर केला। ब्रिटिश सरकारनं महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर प्रमुख नेत्यांना अटक केली। अशा कठीण परिस्थितीमध्ये अरुणा आसफ अली यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर काँग्रेसचा तिरंगा फडकावला। आज हे मैदान ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखलं जातं। त्यांच्या या कृतीमुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली। ब्रिटिश सरकारनं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढलं, परंतु त्यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्य लढा सुरूच ठेवला। त्यांच्या धाडसानं अनेक तरुणांना आणि विशेषतः महिलांना प्रेरणा दिली। आता आपण ऐकूया त्यांचं स्वातंत्र्यानंतरचं कार्य आणि सन्मान। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अरुणा आसफ अली सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय राहिल्या। महिलांचं सक्षमीकरण, सामाजिक समानता आणि लोकशाही मूल्यांच्या प्रसारासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिले। श्रोतेहो, 1958 त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर बनल्या। पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले। त्यांच्या महान कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारनं 1992 त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आणि अशा या महान रणरागिणी, स्वातंत्र्य चळवळीतल्या या महान महिला क्रांतिकारी अरुणा आसफ अली यांचं 29 जुलै 1996 रोजी निधन झालं। त्यानंतर 1997 त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। अरुणा आसफ अली यांचं जीवन म्हणजे धैर्य, देशप्रेम आणि त्याग यांचा आदर्श आहे। प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटती ठेवली। त्यांच्या कार्यातून महिलांची शक्ती, नेतृत्व क्षमता आणि राष्ट्राप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होतं। भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांचं नाव सदैव आदरानं घेतलं जाईल। अशा या महान क्रांतिकारकाला अरुणा आसफ अली यांना या नवरात्री नवदुर्गेच्या सारख्याच त्यांचं कार्य करणाऱ्या असल्यामुळं त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि घेऊया एक म्युझिकल ब्रेक।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपण ऐकत आहोत नवरात्री स्पेशल। आता आजच्या शोमधला हा दुसरा म्हणजे पहिल्या सेगमेंटमधला दुसरा भाग आहे स्वातंत्र्य सेनानी रणरागिणी। यामध्ये आता आपण ऐकूया कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याविषयी। कमलादेवी चट्टोपाध्याय या एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी, व्यासंगी समाजसुधारक, उत्कृष्ट नाटककार आणि भारतीय हस्तकला व हातमाग उद्योगाच्या पुनरुज्जीवन करणाऱ्या महान शिल्पकार होत्या। श्रोते मित्र हो, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांचे हक्क, कला आणि राष्ट्रीय विकासासाठी समर्पित केले। कमलादेवी यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी कर्नाटकातील मंगळोर या ठिकाणी एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झालाय। त्यांचे वडील अनंतय्य धारेश्वर आणि आई गिरिजाबाई लहान वयातच म्हणजे अवघ्या 16व्या वर्षी त्या बालविधवा झाल्या। परंतु सामाजिक बंधनं झुगारून त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं। चेन्नईच्या सेंट मेरी कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विख्यात कवी आणि नाटककार हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय म्हणजे ते सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी त्यांनी विवाह केला। लग्नानंतर त्यांनी लंडनच्या बेडफर्ड कॉलेज आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेतलं। आता स्वातंत्र्य लढ्यातील त्यांनी सहभाग घेतला आणि त्या काळामध्ये महिलांचा सहभाग हा खूप मोठा भाग आहे। महात्मा गांधीजींच्या विचारांनी आणि असहकार चळवळीनं प्रभावित होऊन त्या लंडनहून भारतात परतल्या। त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला। सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान विशेषतः मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। मिठाचा सत्याग्रह करताना त्यांनी मिठाचे कायदे मोडले आणि पोलिसांचा लाठीमार व तुरुंगवास सहन केला। विचार करा मित्र हो, त्यावेळेस एका महिलेनं अशा प्रकारचं आंदोलन करणं म्हणजे किती मोठं धाडस होतं। स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगणाऱ्या त्या पहिल्या काही महिला नेत्यांपैकी एक होत्या। त्या भारतातील निवडणुका लढवणाऱ्या पहिल्या महिला राजकारणी ठरल्या। जरी त्या अत्यंत कमी मतांनी पराभूत झाल्या होत्या तरी पण त्यांचं कार्य मात्र महान होतं, खूप मोठं होतं, खास करून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्य।

सर पे

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

कमलादेवी यांनी महिलांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स AIWC या संस्थेच्या स्थापनेत आणि विस्तारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. बालविवाह प्रतिबंध कायदा, शारदा कायदा म्हटलं जातं त्याला, आणि महिलांना संपत्तीत अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेशीर लढा दिला. तसंच काँग्रेस पक्षाचं शेतीविषयक धोरण न पटल्यानं त्यांनी 1948 हा काँग्रेस पक्ष सोडला आणि काँग्रेस सोशालिस्ट पार्टीत प्रवेश करून कामगार आणि शेतकरी चळवळीत कार्य केलं. आता आपण त्यांच्या आणखीन एका विशेष पैलू संदर्भात ऐकूया, हस्तकला आणि रंगभूमीचे पुनरुज्जीवन. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात कमलादेवींचं सर्वात मोठं योगदान भारतीय हस्तकला, हातमाग आणि लोककलेच्या संवर्धनासाठी होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हजारो निर्वासितांचे पुनर्वसन करण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्यांनी पारंपरिक कारागीर आणि विणकरांना एकत्र आणून पुन्हा उभं केलं. त्यांच्याच दूरदृष्टीतून आणि प्रयत्नातून राष्ट्रीय संस्थांची स्थापना झाली. त्या महत्त्वाच्या संस्था अशा होत्या, पहिली म्हणजे नवी दिल्ली इथली संगीत नाटक अकादमी, दुसरी संस्था होती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSD म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालय, तिसरी संस्था आहे सेंट्रल कॉटेज इंडस्ट्री एम्पोरियम, चौथी संस्था आहे क्राफ्ट्स काउन्सिल ऑफ इंडिया. ते या संस्था त्यांनी स्थापन केल्या, वाढवल्या, विकसित केल्या. शिवाय त्यांना भारतीय रंगभूमी आणि लोककलांवर विलक्षण प्रेम होतं. त्यांनी जगभर प्रवास करून भारतीय संस्कृतीचा आणि कलेंचा प्रचार केला. ग्रंथसंपत्ती आणि त्यांना मिळालेले पुरस्कार. कमलादेवींना लेखनाचीही आवड होती. त्यांनी द अवेकिंग ऑफ इंडियन वुमेन, इन वॉर टॉर्न चायना, टुवर्ड्स अ नॅशनल थिएटर अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकाचं लेखन केलं. त्यांच्या अतुलनीय देशसेवेसाठी आणि समाजकार्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. 1955 पद्मभूषण पुरस्कार मिळाला, 1966 रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाला, 1974 संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली, 1977 युनेस्को पुरस्कार आणि 1987 पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे. श्रोतेमित्र हो, 29 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबई या ठिकाणी कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं निधन झालं. कमलादेवी चट्टोपाध्याय या खऱ्या अर्थानं आधुनिक भारताच्या सांस्कृतिक शिल्पकार आणि विशीतील भारताच्या एक प्रखर स्वाभिमानी नारी होत्या. अशा या कर्तृत्ववान रणरागिणी कमलादेवी चट्टोपाध्याय यांना आपण नवरात्रीनिमित्त विनम्र अभिवादन करूया आणि घेऊया म्युझिकल ब्रेक.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: रेडियो नगर 90.4 एफएम या रेडियो चॅनल वर थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत कर्तृत्ववान महिला, आजच्या युगातल्या ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं समाजापुढे एक आदर्श मानला आहे। तर आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत, शो मध्ये आपल्या सोबत आहेत शीतल अरुण चौथे मॅडम।

0: सर्वप्रथम आपण आपला परिचय आमच्या श्रोत्यांना द्यावा.
1: माझे नाव माहेरचे नाव शीतल भाऊसाहेब आगळे व
0: बर
1: सासरचे नाव शीतल अरुण चोते
0: बर
1: आहे.
0: अच्छा
1: मी सध्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये
0: बर.
1: सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
0: अरे वा छान. आणि मग इथपर्यंत पोहोचण्याआधी आपण थोडस आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, बालपण कसं होतं, तर याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगावं.
1: तसे माझे बालपण एकदम साध्या कौटुंबिक वातावरणात गेले आहे.
0: बर
1: बालपणापासूनच शिक्षणाचे महत्व,
0: बर
1: मेहनत आणि प्रामाणिकपणा
0: हा
1: याचे
0: हा
1: धडे आई वडिलांकडनं मिळाले.
0: बर
1: तसे त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे संस्कार आमच्यावर केले.
0: क्या बात है, छान.
1: आयुष्यात कुठलेही ध्येय साध्य करायचे असेल
0: हा
1: तर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते ही शिकवण मला बालपणातच मिळाली.
0: वा वा
1: माझ्या कुटुंबाने मला जे दिलेले संस्कार व प्रोत्साहन आहे
0: हा हा
1: याच पार्श्वभूमीवर मी शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास महत्वाचे ठरेल असे कृषी क्षेत्रात काम करण्याचा प्रवास पूर्ण करत आहे सध्या.
0: वा वा छान. तर तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झाले?
1: माझे प्राथमिक शिक्षण म्हणजे अगदी पहिली ते 12वी पर्यंत
0: हा हा
1: एक छोट्याशा गावात भेंडा म्हणून गाव आहे तिथे
0: बर
1: तालुका
0: बर
1: नेवासामध्ये झालेले आहे.
0: बर बर अरे वा, म्हणजे नगर जिल्ह्यामध्येच झालेलं आहे.
1: हो हो हो हो
0: बर, आणि उच्च शिक्षण?
1: माझे उच्च शिक्षण मी बीएससी अग्री म्हणजे कृषीची पदविका ही
0: बर.
1: पुणे महाविद्यालयातून घेतलेली आहे.
0: अरे वा वा, म्हणजे त्या काळामध्ये मग तसं नंबर लागणे वगैरे असं खूप संघर्ष करावा लागला का तुम्हाला?
1: हो अर्थातच ज्यावेळी माझं बीएससी अग्री हे शिक्षण झालं त्यावेळी कृषी क्षेत्रात महिलांची संख्या ही फार अल्प होती. म्हणजे
0: बर.
1: त्या काळात 30% सुद्धा महिलांची संख्या
0: अरे बाप रे.
1: आमच्या वेळी बीएससी अग्री कॉलेज मध्ये भरत नव्हती.
0: बर
1: म्हणजे त्या
0: बर
1: काळात आम्ही त्यावेळी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला होता मी
0: हा हा
1: शिक्षणासाठी.
0: हा हा हा आणि साधारण कधी झालेले तुमचं बीएससी अग्री?
1: माझं बीएससी अग्री 99 साली मी ऍग्रीकल्चरला ऍडमिशन घेऊन 2003 ला पास आउट आहे त्यात.
0: अरे वा वा वा छान. थोडस ते आव्हानात्मकच क्षेत्र होतं नाही का?
1: हो अर्थातच कारण आपल्याकडे म्हणजे खेड्यातनं असं शक्यतो कोणी कृषी विभागात महिलांनी जाणं उच्च शिक्षण घेणं हे जवळपास वातावरणच नव्हते आपल्याकडे. पण
0: बरोबर.
1: त्यावेळी घरच्यांच्या ह्याच्यानुसार तसंच कृषीशी म्हणजे आपलं एक शेतकरी कुटुंबातल्या असल्यामुळे शेतीशी जी नाळ होती तर त्याच्यातून काही शिक्षण घेता येईल का ह्या ह्याच्यातून थोडं पुढं वाटचाल म्हणून मी वेगळं क्षेत्र निवडलं. कारण महिला शक्यतो या क्षेत्रात उतरत नाहीत.
0: बरोबर.
1: पुरुष पहिल्यापासून आहेतच पण महिलांचं ह्या क्षेत्रातलं योगदान त्या काळात म्हणजे फार कमी होतं.
0: कमी होत
1: तर मग
0: खरंय.
1: त्याचं वेगळं काहीतरी क्षेत्र निवडायचं म्हणून आणि आवड म्हणून त्यावेळेस कृषी क्षेत्र निवडण्यात आलं माझ्याकडनं.
0: अरे वा छान. हे खूप महत्वाचं आहे की आवड म्हणून या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलं. आणि मग तुमच्या वडिलांकडची काही अशी कौटुंबिक पार्श्वभूमी होती का, शेती वगैरे, ज्याच्यामुळे तुम्हाला आवड लागली?
1: हो वडिलांकडे शेती म्हणजे वडील सधन शेतकरी होते.
0: बर
1: तसे ते म्हणजे बँकेमध्ये सर्व्हिसला होते.
0: बर
1: मग त्यांचं मूळ म्हणजे जे आहे ते जायकवाडी धरणाशी गाव असल्यामुळे शेजारीच गाव असल्यामुळं कायम बागायती क्षेत्र पाण्यात होतं.
0: बर
1: आणि त्यांचाही पार्श्वभूमी म्हणजे शेतकरी कुटुंब असल्यामुळं
0: बर
1: त्यांची एक ओढ होती की बीएससी अग्री हे काहीतरी वेगळं शिक्षण आहे ते माझ्या मुलींनी घ्यावं मुलांना न घ्यावता
0: बर
1: मुलींनी त्या
0: बर
1: क्षेत्रात जाऊन काहीतरी तिचं करिअर करावं.
0: वा वा वा
1: आम्ही दोघी बहिणींनी म्हणजे कृषी क्षेत्रात पदवी धारण केलेली
0: अरे
1: अगदी.
0: वा बर
1: म्हणजे
0: बर
1: वडिलांनी आम्हाला त्या क्षेत्रात आवर्जून म्हणजे त्या काळात आम्हाला दोघींनाही उच्च शिक्षणासाठी हे केलेलं आहे.
0: वा वा वा खूप छान. म्हणजे आता हे आवडीचं क्षेत्र तुम्हाला मिळालेलंच आहे.
1: हो हो
0: तर पुढे मग आता या शिक्षणाच्या नंतर मग तुम्ही या नोकरीमध्ये किंवा याच्या मध्ये मग कशा प्रकारे सिलेक्ट झालात किंवा कसं तुम्ही या ठिकाणी आलात?
1: जशी आता की एमपीएससी हा
0: हा
1: एक जो म्हणजे मोठा दिव्य झालेला एमपीएससी परीक्षा देणं त्या
0: बरोबर
1: काळात
0: बरोबर
1: आमच्यासाठी ऍग्रीकल्चर मधून एक परीक्षा घेण्यात आली ह्या
0: बर
1: डिपार्टमेंटमध्ये
0: बर
1: कृषीच्या
0: बर
1: क्षेत्रात येण्यासाठी एमपीएससी टाईपच होती.
0: बर
1: त्याच्यात
0: बर
1: एमपीएससी सारखेच टप्पे आधी प्राथमिक लेवल हे करायची, पास करायची आणि नंतर मुलाखत

0: त्याच्यातून जे स्कोर होईल त्याच्यातून आम्ही पुढे सिलेक्ट झालो. त्यावेळी आमच्या म्हणजे 2004 साली बॅच मध्ये जवळजवळ 15,000 विद्यार्थ्यांतून 2,500 विद्यार्थ्यांचं ह्या क्षेत्रामध्ये सिलेक्शन झालं होतं. त्यात आम्ही नोकरीला लागलो शासनामध्ये.
1: अरे बाप रे वा, म्हणजे खूप मोठ्या अग्निदिव्यामधून तुम्ही तासून निघाल्यात. अरे बाप रे, कारण एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येमधून सिलेक्ट होणं ही पण काही छोटी गोष्ट नाहीये.
0: हो अगदी
1: काय
0: अगदी.
1: मग आता या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आलात, तर त्यावेळेस तुम्हाला कसं जाणवलं या क्षेत्रा संदर्भात?
0: आता या क्षेत्रात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर आवड होतीच
1: हा
0: आणि या क्षेत्राचा संबंध हा डायरेक्ट शेतकऱ्यांशी आहे.
1: हा हा बरोबर आहे.
0: म्हणजे या म्हणजे आवडीमुळे शासनाच्या थ्रू मी शेतकऱ्यांपर्यंत अगदी म्हणजे या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासनाच्या ज्या कृषीच्या योजना आहेत त्याच्याबद्दल माहिती देणं.
1: हा हा
0: आता
1: हा
0: म्हणजे शेती हा विषय असा झालेला आहे की आधुनिक तंत्रज्ञान खूप प्रगत झालेलं आहे, तर
1: बरोबर आहे.
0: त्या तंत्रज्ञानाची माहिती खेड्यापाड्यातली लोकांना माहिती नसती.
1: हा
0: खेड्यातली लोक अजूनही अगदी सर्वसाधारणपणे शेती करतात,
1: हो
0: तर
1: बरोबर.
0: त्यांच्यापर्यंत आधुनिक शेतकरीचं म्हणजे शेतीचं जे तंत्रज्ञान आहे त्याचा प्रचार करायचा आपला.
1: अच्छा हा
0: पुन्हा जे नॅचरल पद्धतीने किंवा पूर्व जे पारंपरिक पद्धत चालू आलेली आहे की पीक
1: हा
0: परिस्थितीची,
1: हा
0: तर ती
1: हा
0: बदलून आधुनिक पद्धतीने त्याच्यातून कसं त्यांना आणखीन उत्पादन वाढेल
1: हा हा हा
0: याच्याबद्दल त्यांना डायरेक्ट मला त्यांच्याशी संवाद साधता येतो. पीक प्रात्यक्षिकं घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देता येतात
1: हो हो
0: आणि
1: बरोबर
0: शासकीय
1: आहे.
0: योजनांमधून शेतकऱ्यांपर्यंत भरपूर योजनांचा लाभ आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. अगदी बियाणापासून
1: हा हा हा
0: अवजारापर्यंतच्या जेवढ्या शासकीय योजना आहेत
1: हा हा
0: त्या
1: हा
0: आम्ही अगदी शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करून
1: हा हा
0: आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरायचं त्यांनी
1: हा
0: तुमचा
1: हा
0: काय
1: हा
0: फायदा होईल
1: हा
0: याच्या
1: हा
0: संदर्भात सातत्याने काम करावयास मिळतं मला त्यांच्यामध्ये जाऊन.
1: हा हा हा
0: ही माझ्यासाठी म्हणजे केवळ एक नोकरी नसून त्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनात जे की आता शेती परवडत नाही वगैरे हे जे म्हणतो आपण, तर त्यांच्या त्या त्यांच्या नकारात्मक जी वृत्ती त्याच्यात सकारात्मक बदल कसा करता येईल
1: वा
0: याचा
1: वा
0: मला त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यात बदल घडवण्यात बऱ्यापैकी यशही येत आहे त्याच्यात मला आनंद मिळतोय.
1: वा वा वा छान. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टी ज्या आहेत ह्या अलीकडे आलेल्या आहेत, तर ज्यावेळेस तुम्ही नोकरीमध्ये आलात त्यावेळेस खूप चॅलेंज असतील ना?
0: हो अगदी खूपच. म्हणजे कारण फुलशेती वगैरे
1: हा
0: मसाला पिके वगैरे हे ठराविक भागातच केली जात होती, याचे कोणी प्रयोग करत नव्हतं.
1: अच्छा
0: किंवा
1: अच्छा अच्छा
0: शेड नेट वापरणं, ग्रीन हाऊसचा वापर, पॉली
1: अच्छा अच्छा
0: हाऊसचा वापर हे फक्त शहरी भागात श्रीमंत लोकांकडे होता. मग आम्ही तर शासनाच्या जशा योजना येत गेल्या तशा तशा शेतकऱ्यांना म्हणजे त्याच्या बाबत प्रोत्साहित करत गेलो की तुम्ही एक गुंठ्यावर दोन गुंठ्यावर त्याचा प्रयोग करा, त्याच्यातून तुम्हाला आणि बाहेर लावलेल्या पिकांमध्ये त्याच्यातून मिळणारे उत्पादनाचा तुम्हीच तुमचा प्रयोग करून बघा. त्याच्यातून शेतकऱ्यांनी मग नेहमीची जी पारंपरिक पद्धत आहे की कापूस ज्वारी गहू हे पिकं घेतानाच मग त्यांनी थोडासा विचार वेगळा करून कोणी फुलशेतीकडे वळालं, फळबागेकडे वळालं, म्हणजे जे पिकं एक्सपोर्ट करण्यासारखी आहेत त्याच्याकडे त्यांना आम्ही प्रोत्साहित केलं की तुम्हाला इथं जे मार्केट मिळतंय त्याच्यापेक्षा बाहेर तुमच्या ह्या मालाला काय उत्पन्नाला महत्व आहे त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना त्याच्याकडे वळवलं. म्हणजे हे वळवणं एवढं सोपं नसतं पण प्रयत्न केला आणि तो प्रयत्न जोपर्यंत नोकरीत आहे तोपर्यंत करत राहणार.
1: वा वा छान. म्हणजे एक महिला असून देखील तुम्ही हा आव्हानात्मक, ज्याला आपण म्हणतो चॅलेंजेबल जॉब, स्वतःहून स्वीकारला, तर यामध्ये मग आपल्याला प्रोत्साहन कुठून मिळालं साधारण?
0: म्हणजे तसं तर म्हणजे वडिलांचीच इच्छा होती
1: हा
0: या
1: हा
0: क्षेत्रात
1: हा
0: हे करायचं, म्हणजे आपल्या मुलींनी वेगळं क्षेत्र निवडून तिचं करिअर साध्य करायचं.
1: हा हा हा
0: आणि त्यानंतर जेव्हा लग्न झालं
1: हा
0: त्यानंतर मग सासरच्यांनीही मला खूप सपोर्ट केला.
1: अरे
0: म्हणजे
1: वा
0: एका महिलेसाठी जेव्हा नोकरी करत असते
1: हा हा
0: त्यावेळेस आई वडिलांकडे तर आई वडील मुलगी म्हणून तर करतच असतात,
1: हा हा
0: पण
1: हा
0: ज्यावेळी ती महिला लग्न होऊन सासरी येते त्यावेळेस त्यांचाही सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. आणि योगायोगाने मला इकडचंही म्हणजे माझी सासरची कौटुंब पार्श्वभूमी शेतकरी
1: हा हा
0: आणि सासरे आणि म्हणजे पती
1: हा
0: दोघही
1: हा
0: शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे
1: बर बर
0: त्यांच्याकडून मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट मिळत गेला म्हणूनच मी पुढे चालत गेले. घरच्यांनी तेवढा भरपूर सपोर्ट केला आणि
1: हो
0: त्यांची कौटुंबिक परिस्थिती शेतकरी ह्या मुख्य पाया असल्यामुळं
1: हा हा हा
0: काही जे गोष्टी मला म्हणजे ह्या वातावरणाशी शेतकऱ्यांपर्यंत जाताना काही गोष्टी घरातूनही मिळत गेल्या,
1: बरोबर
0: की
1: हो
0: शेती
1: ना
0: आपल्या घरच्या शेतीतूनही काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं ज्ञान मला काही सासऱ्यांकडनं मिळालं, कधी पतीकडनं मिळालं, काही शेतकऱ्यांकडनं मिळालं,
1: बर
0: ज्या वातावरणाला जे सूट होतंय
1: हा
0: ते
1: हा हा
0: देण्याचं ज्ञान मला जेव्हा मी इथं आले त्यावेळेस ते मिळत गेलं.
1: वा वा वा खरंच आहे खूप छान. आणि मग आता तुमच्या शिक्षणाचा अर्थात त्या शेतीमधलं जे शिक्षण आहे त्याचा उपयोग तुम्हाला अर्थात तुमच्या नोकरीमध्ये होतोय, तुमच्या क्षेत्रात होतोय, शिवाय तुमच्या घरामध्ये जी शेती आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही त्याचे काही प्रयोग करता का मग?
0: हो प्रयोग करतो ना. म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा दुसऱ्याला थोडंफार ज्ञान देतो त्यावेळेस त्यांना आपण म्हणू शकतो मी माझ्या घरात शेतीत हे उत्पादन घेतलं
1: हाँ हाँ
0: म्हणून
1: हाँ
0: मग मी तुम्हाला सांगू शकते.
1: हाँ
0: तुम्ही
1: हाँ
0: सगळं एकच, मी म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट मी सांगते म्हणून तुमचं सगळं क्षेत्र त्याच्या खाली आणा. जसं मी
1: हाँ
0: माझं 10 गुंठ्यात प्रयोग केलाय तसं तुम्ही तुमच्याही 10 गुंठ्यात प्रयोग करून त्याच्या उत्पादनात आणि तुमच्या येणाऱ्या बाकीच्या उत्पादनात फरक बघा आणि त्याचं तुम्ही हे करा, अवलंब करा. म्हणजे मी आधी शेतीमध्ये पण म्हणजे आमच्या घरी पण विविध प्रयोग चालू असतात.
1: बर
0: कारण कसं आहे, जसं आपण आजारी पडल्यानंतर जसं डॉक्टरकडे जातो
1: हाँ हाँ
0: मग
1: हाँ
0: डॉक्टर रक्त लघवीतापासून मग आजाराचं निदान करून आपल्याला औषध गोळे देतो, तसं सगळ्यात सुरुवात आधी म्हणजे की आपण आपली मातीमध्ये काय आहे ते तपासा आणि त्यानुसार आपल्या शेतीमध्ये त्या गोष्टींचा अवलंब करा, काय गरजेचं आहे काय गरजेचं नाहीये. तिथपासून शेतकऱ्यांना म्हणजे मी सांगून त्यांच्यामध्ये बराच बदल केला. आम्ही दरवर्षी म्हणजे मी जिथं क्षेत्रात आता काम करते तिथली
1: हाँ
0: जवळपास आम्ही 100-200 शेतकऱ्यांची दरवर्षी माती परीक्षणासाठी माती तपासायला देतो आणि
1: बर
0: त्याचे
1: बर
0: रिपोर्ट आल्यानंतर
1: बर
0: त्यांना त्याच्या संदर्भात माहिती देतो की हे
1: हा
0: तुमच्या शेतामध्ये जास्त आहे जमिनीमध्ये,
1: बर
0: याची
1: हा
0: तुम्हाला खत देण्याची गरज नाहीये, त्या जे गरजेचं आहे तेवढंच तुम्ही द्या, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घ्या, हे
1: वा वा
0: सांगण्याचा मी 100% प्रयत्न करते.
1: बरोबर आहे. आणि मग तिकडचं शिक्षण इकडं प्रत्यक्षात वापरताना तुम्ही खूप छान असा समन्वय साधता हेच
0: हो
1: ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं.
0: हो
1: तर कुटुंबामध्ये मग आपल्या कोण कोण असतं आणि त्यांची आपल्याला साथ कशी आहे किंवा सहकार्य कसं आहे?
0: आमच्या कुटुंबामध्ये सासू सासरे,
1: बर
0: पती, माझे 2 मुलं,
1: बर
0: दीर, त्यांचं पूर्ण कुटुंब, आम्ही एवढे सगळे आहोत.
1: हा हा
0: आम्ही सगळे एकत्रित आहोत.
1: बर
0: माझे पती आज प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत
1: अच्छा
0: आणि सासरे ही प्रोफेसर म्हणून रिटायर आहेत.
1: बर
0: लहाने लहाने दीर आमची शेती
1: अरे
0: आणि मेडिकल हा त्यांचा व्यवसाय आहे.
1: बर
0: म्हणजे असं सगळं कुटुंब एकत्रित आहे आमचं.
1: अच्छा. म्हणजे या दुसऱ्या क्षेत्रामध्ये असून देखील ते शेती क्षेत्रामध्ये आपल्या शेतामध्ये ते तुम्हाला मोलाची साथ देतात.
0: हो अगदी.
1: बर आणि या क्षेत्रामध्ये मग आता सध्या आपल्याला काही अडीअडचणी किंवा समस्या आलेल्या आहेत का?
0: हो अडचणी म्हणजे आजचाच जर विचार केला अल निनोचा इतका मोठा प्रभाव आहे की या
1: हाँ
0: वर्षी
1: हाँ
0: आपल्याकडे पावसाचे प्रमाण अगदी नगण्य आहे.
1: बर
0: तर
1: हाँ
0: काही
1: हाँ
0: भागामध्ये
1: हाँ
0: आज मी तिला टँकरनी पाणी चालू आहे.
1: हो बरोबर आहे
0: म्हणजे ही परिस्थिती का उद्भवती आपल्याकडे, कारण
1: हाँ हाँ
0: आपण पूर्वीपासून पाण्याचं नियोजन करत आलेलो नाही किंवा आहे पाणी म्हणून आपण त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत गेलोय. आम्ही जे सांगतो की तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, थेंब थेंब पाण्याने जमीन कसा, कमी
1: बरोबर
0: पाण्यात तुम्ही जमिनीतून उत्पादन घ्या म्हणजे ठिबक,
1: बरोबर
0: आणि शासन तुम्हाला त्याच्यासाठी अनुदान देते मोठ्या प्रमाणामध्ये. 60-80% तुम्हाला अनुदान देते ठिबक तुषारसाठी, जेणेकरून पाण्याची बचत होती आणि ठिबक सारख्या गोष्टीनी तुमचं तण नियंत्रण होतं. जिथे तुम्हाला खुरपणीसाठी वगैरे हे जे अधिकचा पैसा खर्च होतो तिथं तो खर्च कमी होतो
1: खरंय
0: आणि
1: खरंय
0: पाण्याची बचत झाल्यामुळे तुम्हाला एका पिकाऐवजी 2 पिकं घेता येतात ना.
1: बरोबर आहे
0: आज
1: बरोबर आहे
0: अल निनोचा असा प्रभाव आहे की आज आपली परिस्थिती इतकी वाईट आहे की दुष्काळ जाहीर करावा लागलेला आहे आपल्याला.
1: बरोबर आहे
0: आणि
1: बरोबर आहे
0: दुष्काळ जाहीर केल्यानंतर ही परिस्थिती म्हणजे खरीप तर पूर्ण गेलेला आहे हंगाम, तर रब्बी मध्ये पाऊस नाहीये म्हणजे तिथं मनुष्याबरोबर जनावरांनाही सर्वाइव करणं खूप अवघड झालेलं आहे आजच्या परिस्थितीमध्ये.
1: बरोबर
0: तर
1: आहे
0: याच्यातून माणसाने आता एक शिक्षण म्हणजे मला असं वाटतं की एक ध्येय धरावं की इथून पुढे पाण्याचा थेंबाचा अगदी थेंब ना थेंब वापरताना विचार करून पाण्याचा शेती करावी आणि मोठ्याले म्हणजे हे जे शेती बरोबरच आपण बाहेरचं जे वातावरण म्हणजे पाऊस न पडण्याचं कारण उष्णता वाढण्याचं, म्हणजे आपण झाड वृक्षारोपण करणं खूप महत्वाचं आहे, संगोपन करणं गरजेचं आहे. फक्त शेतीच हे संगोपनाचं एक साधन असू शकत नाही, कारण शेती करतोय पण मग पाऊसच नाही आला तर उद्या तुमच्या शेतीला काहीच भविष्य नाहीये, पाणीच नाही उपलब्ध.
1: खरंय खरंय,
0: असं आहे,
1: बरोबर आहे.
0: आजची परिस्थिती फार भयानक.
1: तर मग आता हे तर झालं आपलं नैसर्गिक संकट आहे, तर याच्या व्यतिरिक्त मग काही अशा समस्या आहेत का? म्हणजे नैसर्गिक तर येतातच त्या, परंतु याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या समस्या आहेत?
0: समस्या म्हणजे जेव्हा आपण शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती द्यायला जातो, तेव्हा पुढचा शेतकरी जो पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेला आहे तो त्या तंत्रज्ञान अवलंब करायला लगेच तयार होत नाही.
1: बरोबर आहे, त्यांना ते पारंपरिक तंत्रज्ञानच चांगलं वाटतं त्यांना.
0: हो, कारण त्यांचं कसं असतं की नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर मला उत्पादन नाही आलं तर माझं वर्ष किंवा उत्पादन खर्च निघत नाही. अशा वेळी आम्हाला गावामध्ये 4-6 लोकांना ग्रुप तयार करावा लागतो, 4 ते 10 लोकांचा ग्रुप तयार करावा लागतो. त्यांना त्याच्याबद्दल म्हणजे बऱ्यापैकी प्रशिक्षण देऊन किंवा वेगळं तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुमच्या उत्पादनात कसे बदल होणार आहे याच्याबद्दल आम्हाला वरचेवर माहिती देऊन त्यांच्याकडून आम्ही ते करून घेतो. जेव्हा ते प्रात्यक्षिक सक्सेस होतं तेव्हा मग गावातले लोक ते बघून त्यांना मग ते पुढचं तंत्रज्ञान अवलंब करायला सुरुवात करतात.
1: बरोबर
0: हे असं, म्हणजे नवीन बियाणं जरी आलं तरी लोक काय म्हणतात नाही आमचं घरच चांगलं आहे, पण म्हणजे आज जर नवीन बियाणं आलेलं आहे तर त्याचा वापर केल्याने तुमच्या उत्पादनात कसा फरक पडतोय हे जेव्हा आम्ही त्या 10 शेतकऱ्यां थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचवतो तेव्हा ते मान्य करायला तयार होतात. ह्या गोष्टी करायला थोडासा वेळ हा द्यावाच लागतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. नवीन तंत्रज्ञान लवकर स्वीकारत नाहीत आणि जुन्या तंत्रज्ञानामधून शेतीला जास्त उत्पन्न मिळत नाही.
0: बरोबर.
1: तर मग आता या शेतीमध्ये आपण वेगवेगळे जे आधुनिक तंत्रज्ञान म्हणतात की त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान काय आहे नेमकं?
0: आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे पूर्वी आता आपण म्हणजे साधे गावरान बियाणं वापर करायचो. आता ह्याच रोग किडी ह्याच्याशी म्हणजे आपण शेतकऱ्यांना आता नवीन तंत्रज्ञाना थ्रू जे हायब्रीड बियाणं आलेले किंवा बीटी कॉटन सारखं, म्हणजे आपल्या भागात आता मी ज्या तालुक्यात काम करते तिथे हा कपाशीचा पट्टा म्हणून तालुका ओळखला जातो. याच्यामध्ये जेव्हा आम्हाला काम करायचं असतं तर इथं मोस्ट बऱ्यापैकी जवळजवळ 60 ते 70 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी आणि तूर या बियाणाचा वापर होतो. कपाशीमध्ये आता बोंडाळी सारखे रोग वगैरे किडी यायला लागल्या, त्याचा वापर करण्यासाठी बीटी कॉटन आला. बीटी कॉटनचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करायचं, त्याच्याबरोबर तुम्ही सापळा पिके लावा जेणेकरून तुमचा फवारणीचा जो खर्च आहे तो कमी होईल, त्याच्यातून ते त्यांना तंत्रज्ञान द्यायचं. आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये मग आणखीन ठिबक सारखं तुषार सारखं हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याने पाण्याची बचत होती. आणि सगळ्यात सुरुवातीला आपला रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात वापर न करता सुरुवातीला जैविक खतांचा वापर करावा, जैसे की गांडूळ खते, जीवामृत आहे, बीजामृत आहे, दशपर्णी अर्क आहेत, हे जे आपल्या निसर्गामध्ये आपल्या जवळ उपलब्ध आहे, निंबोळी अर्क आहेत, हे आपल्याला निसर्गाने जे दिलेलं आहे आणि त्या गोष्टींचा आपण वापर करावा. आणि सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचं जर ते जर हे झालं नाही तर फक्त रासायनिक खताचा वापर करावा किंवा रासायनिक म्हणजे फवारणी वगैरे हे जे आहेत केमिकलचा वापर करायचा. हे आम्ही आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. बऱ्यापैकी शेतकरी जागृत झालेत, जीवामृत दशपर्णी अर्क वगैरे स्वतः आता शेतकरी तयार करू लागलेत, त्याच्यामुळे त्यांच्या फवारणीचे खर्च कमी झालेले
1: आहेत. अच्छा, बर बर, छान. तर मग आता शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा कृषीसाठी म्हणा, ज्या शासनाच्या विविध योजना वगैरे असतात तर त्या संदर्भात काय माहिती आपण देऊ शकता?
0: आता शासनाने महाडीबीटी सारखं एक पोर्टल तयार केलेलं आहे.
1: बर.
0: त्याच्यामध्ये एका अर्जामध्ये तुम्ही तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही एकाच अर्जामध्ये तुम्ही मागणी करू शकता. प्रत्येक हंगामानुसार बियाणे मागणीसाठी सुद्धा तुम्ही स्वतः शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतो. तुम्हाला शेततळ्यासारखी योजना पाहिजे असेल किंवा कृषीच्या संदर्भात जे अवजार आहेत त्याच्यासाठी शासन अनुदान देतं, त्याच्यासाठी पण तुम्ही त्या पोर्टलवर स्वतः अर्ज करू शकता. आणि आता शेतकऱ्यांना ह्याच्यातूनही पुढे नेण्यासाठी शासनाने एक PMFME म्हणून एक योजना आणलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत सूक्ष्म अन्न घटक द्रव्य म्हणजे काय आपण जे उत्पादन घेतो
1: हाँ
0: त्या पिकाला डायरेक्ट मालापेक्षा त्याच्यावर प्रक्रिया करून उद्योग उभारला तर त्या
1: बर
0: मालाला जास्त मागणी तयार होती.
1: अच्छा अच्छा
0: समजा
1: अच्छा
0: हरभरा आहे, हरभऱ्याला जो भाव मिळतो
1: हाँ
0: त्याऐवजी तुम्ही तिची डाळ करून जर तिला मार्केटमध्ये नेलं तर तुम्हाला हरभऱ्यापेक्षाही डाळीला जास्त भाव मिळतो.
1: बर
0: ह्या गोष्टी आम्ही हे करतोय आणि PMFME ह्या योजनेअंतर्गत
1: हाँ
0: आम्ही खेडोपाडी वेगवेगळे उद्योग उभारतोय. आत्ताच आमच्या कृषी विभागाला महाराष्ट्र शासनाचा म्हणजे 1 नंबरचा जिल्ह्यात का PMFME अंतर्गत म्हणजे शेतकऱ्यांना
1: बर
0: उद्योग उभारून दिल्याबद्दल
1: हाँ
0: पुरस्कारही मिळालेला आहे.
1: अरे वा वा
0: म्हणजे
1: वा
0: आपल्या अहमदनगर जिल्ह्यात बोराळे साहेबांनी त्याचा हे घेतलंय, पुरस्कार घेतलाय कृषी विभागाच्या.
1: वा वा वा वा तुमच्या सर्व म्हणजे कृषी विभागाचं खूप खूप अभिनंदन. छान. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या बक्षिसांची पण योजना असते.
0: हो, शासन आमच्यात पण म्हणजे जरी आम्ही शासनाचेच कर्मचारी असलो
1: हाँ
0: तरी आम्हालाही त्याच्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी शासन आमच्यातही
1: हाँ
0: स्पर्धा ठेवतं
1: बर
0: जेणेकरून आम्ही त्यांच्या थ्रू
1: बर
0: शेतकऱ्यांपर्यंत त्यांची योजना पोहोचून त्यांना जास्त लाभ देऊ असं
1: अरे
0: ही
1: वा
0: हेतू.
1: वा
0: मी ती आमच्यातही स्पर्धा असती शिवाय
1: बर
0: शासनाचे म्हणजे असंच नाही की आम्ही फक्त आमच्याच स्पर्धा करतो.
1: हाँ हाँ
0: आमच्या
1: हाँ
0: शासनाच्या धोरणानुसार
1: हाँ
0: कृषी संदर्भात जे म्हणजे चांगले शेतकरी आहेत
1: हाँ
0: त्यांनाही मोठाले पुरस्कार दिले जातात.
1: बर
0: परदेश
1: बर
0: दौऱ्यासाठी जिल्ह्यातनं शेतकरी बाहेर पाठवले जातात, त्यांना त्या
1: बर
0: परदेश दौऱ्यामध्ये
1: हाँ
0: जे प्रगतशील शेतकरी आहेत
1: हाँ
0: त्यांना तिथल्या पीक परिस्थितीचा अभ्यास
1: हाँ
0: करण्यासाठी शासन त्यांना पाठवतं.
1: बर
0: म्हणजे
1: बर
0: आपल्या भरपूर योजना अशा आहेत की ज्याच्यातून शेतकऱ्यांना खूप सारा फायदा होतो.
1: बर बर मग आपल्याला या क्षेत्रामध्ये काही पुरस्कार किंवा सन्मान वगैरे मिळालेले आहेत का?
0: तसे म्हणजे आम्ही मला वैयक्तिक नाही पण आमच्या डिपार्टमेंटला तालुक्यामध्ये आम्ही सध्या तरी प्रत्येक योजनेमध्ये सध्या सरस आहोत.
1: वा वा वा बर
0: कारण हे कसं आहे, हे ग्रुप वर्क असतं, तसं
1: हो
0: इंडिव्हिज्युअल वर्क मध्ये याच्यात कोणी पुढे जात नसतं.
1: हाँ
0: हे जे
1: हाँ
0: आहे
1: हाँ
0: ते
1: हाँ
0: सगळं
1: हाँ हाँ
0: तालुक्याचे श्रेय असतं. आम्ही सगळे
1: अच्छा
0: संघटित होऊन काम
1: अच्छा
0: करतो.
1: अच्छा मग या परदेश दौरे जो मी तुम्ही जे म्हटले शेतीसाठी विदेश दौरे वगैरे शेतकऱ्यांसाठी असतात, तर आपल्या जिल्ह्यातून आतापर्यंत असे तुमच्या अनुभवात आहेत का कोणी शेतकरी की तुम्ही त्यांना पाठवलेलं आहे किंवा तुमच्या विभागामार्फत?
0: हो, आपल्या आता मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्या अहिल्यानगर मधून 10 शेतकरी परदेश दौरे करून आलेले आहेत.
1: बर
0: आता ह्या
1: बर
0: वर्षी लकी ड्रॉ झालेला आहे,
1: हाँ
0: त्यातूनही 10 शेतकऱ्यांची निवड होऊन त्यांना परदेश दौऱ्यासाठी युरोपला पाठवण्यात येणार आहे.
1: अरे वा बर
0: हो.
1: छान. आणि सध्या
0: म्हणजे शेती मी ज्या कार्यक्षेत्रात आहे
1: हाँ
0: कृषी,
1: हाँ
0: तर शेती हा व्यवसाय असा आहे 80% कार्य हे शेतकरी महिलाच करत असतात.
1: खरं आहे, अगदी बरोबर आहे.
0: आणि वस्तुस्थिती अशी आहे की आपले कृषी प्रधान देश आहे
1: हाँ
0: पण शेती ही आजही महिलांच्या नावे नसता
1: हाँ
0: पुरुषांच्याच नावे आहे. कार्य करतात महिला आणि श्रेय असतं पुरुषांचं.
1: हाँ
0: तर ह्या
1: बरोबर
0: वर्षी शासनाने हे महिला सक्षमीकरणाअंतर्गत
1: हाँ
0: महिलांना म्हणजे ज्या महिलांच्या नावे शेती नाही किंवा त्या भूमीही नाहीत ते
1: हाँ
0: कुटुंब
1: हाँ
0: त्यांच्यासाठी आता सध्या महिला सन्मान शेतकरी योजना सुरू केलेली आहे
1: बर
0: ज्याच्या थ्रू आम्ही आतापर्यंत आमच्या तालुक्यामध्ये
1: हाँ हाँ
0: जवळपास 22 ते 23 हजार महिलांना
1: बर
0: प्रमाणपत्र मंजूर केले आहेत की त्या
1: अच्छा
0: शेतकरी महिला आहेत म्हणून त्यांना
1: अच्छा
0: तो एक प्रमाणपत्र दिला आहे. आम्ही आताच
1: बर बर वा
0: ही
1: वा वा
0: नवीन योजना ह्या वर्षी महिलांसाठी खास शासनाने चालू केली आहे.
1: बर बर
0: आणि कुठल्याही योजनेमध्ये जिच्या नावे शेती आहे अशा महिलांसाठी आम्ही प्राधान्याने त्यांना कायम प्रोत्साहन देतो.
1: बर
0: कुठल्याही
1: बर
0: योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही प्राधान्याने आमचे कुठल्याही योजनेत लाभ घेताना
1: हाँ हाँ
0: म्हणजे अगदी 10 जणांचा जर हे असेल तर
1: हाँ
0: त्याच्यात कमीत कमी 3 महिला आम्ही घेतोच आणि त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतो जेणेकरून त्यांचाही सहभाग वाढतो आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळतं प्रत्येक गोष्टीमध्ये.
1: वा वा वा छान. तर कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात आणि एक अधिकारी कर्मचारी म्हणून तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते नक्कीच अतुलनीय आहे आणि भविष्यात देखील तुम्ही

0: आणि एक अधिकारी कर्मचारी म्हणून तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते नक्कीच अतुलनीय आहे आणि भविष्यात देखील तुम्ही
1: विशेषतः म्हणजे आता जे पारंपरिक पद्धतीने शेती करता येतं, आता जे प्रगत होत चाललंय
0: हा
1: तर
0: हा हा
1: कृषी तंत्रज्ञानाविषयी, त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती देऊन त्यांना त्याच्याबद्दल अवगत करायचंय. आता हे जे अल्निनोचा जो प्रभाव आहे
0: हा
1: त्याच्यातून
0: हा
1: शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन कसं करायचंय, मातीचं आरोग्य कसं राखायचं, तुमच्या पीक उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पादकता कशी वाढवायची,
0: वा
1: आणि एक शेती ही शाश्वत शेती करायची, असं माझं एक म्हणजे भविष्यात एक महत्वाकांक्षा आहे की शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवून मला त्यांच्यासाठी
0: वा
1: काम करायचंय.
0: छान छान खूपच
1: तसेच
0: छान
1: आता हे वर्ष तसं शासनाने महिला सक्षमीकरण हे केलेलं आहे,
0: हाँ
1: तर महिला शेतकरी आणि ग्रामीण भागातील मुलींना
0: हाँ
1: शिक्षण कौशल्य विकास आणि स्वावलंबनासाठी सुद्धा प्रोत्साहित करायचं आहे.
0: अरे वा
1: त्यासाठी आमच्या गावांमध्ये ज्या महिला बचत गट आहेत
0: हाँ
1: त्यांच्याशीही मी कायम संपर्कात असते, आमच्या योजना सांगते,
0: बर
1: शिवाय शिक्षणाचंही महत्व त्यांना मी म्हणजे
0: हाँ हाँ
1: माझ्या कृषी विभागा बाहेर जाऊनही मी त्यांना कायम मार्गदर्शन करते की एक
0: खरे
1: महिला म्हणून आपण काय केलं पाहिजे म्हणजे
0: खरे
1: आपल्याला
0: खरे
1: पुढे त्याचा फायदा होईल.
0: हे फार गरजेचं आहे आज.
1: हो हो हो
0: छान
1: कारण शेतकऱ्याने आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन फायदेशीर तर व्हायचंच आहे आपल्याला शेतकऱ्याच्या बाबतीत, पण कृषीकडे नव्या पिढीने एक अभिमानाने पाहावं असं माझं ध्येय यापुढे कायम राहणार आहे.
0: वा वा वा खूप छान. आणि आणखीन एक मला असं विचारायचं आहे की आपली आवड किंवा आपले काही छंद असतील तर ते कोणकोणते आहेत आणि ते तुम्ही जोपासता का?
1: छंद जोपासण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करते.
0: बर
1: आवड म्हणजे मला स्वयंपाक करणे
0: अरे
1: आणि
0: वा
1: वाचन करणे हे
0: क्या
1: तर
0: बात.
1: जास्त आवड आहे.
0: बर बर बर बर छान. आणि मग एवढी सगळी धावपळ करत असताना तुम्ही आपल्या कुटुंबाला किती वेळ देता, कसा वेळ देता?
1: नोकरी आणि कुटुंब तसं महिलांसाठी तारेवरची कसरत असते,
0: अगदी
1: पण
0: बरोबर आहे खरे.
1: मी माझ्या कुटुंबाला सकाळी म्हणण्यापेक्षा संध्याकाळचा वेळ हा माझा खास कुटुंबासाठीच राखीव असतो.
0: अरे वा वा वा
1: सकाळचा वेळ कारण मला शेतकऱ्यांसाठी देणं असते, कारण
0: हा हा
1: शेतकरी हा असं व्यक्ती आहे की तो 10, 10:30, 11 नंतर
0: हा
1: त्याच्या
0: हा
1: त्याच्या
0: हा
1: उद्योगाला शेतात निघून गेलेला असतो,
0: हा हा हा
1: त्यामुळे मला सकाळचा वेळ शेतकऱ्यांना द्यावा लागतो. दिवसभराचाही वेळ बऱ्यापैकी माझा शेतकऱ्यांमध्ये जातो, आणि मग उरला फक्त संध्याकाळचा वेळ. संध्याकाळचा वेळ हा मी माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी 100% राखीव ठेवते.
0: वा म्हणजे ड्युटी आवर सोडून देखील तुम्हाला शेतकऱ्यांसाठी देखील जास्त वेळ द्यावा लागत असेल.
1: हो हो द्यावा लागतो.
0: खूप छान. तर आता आपल्या जाता जाता महिलांसाठी किंवा मुलींसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता?
1: महिलांना म्हणा किंवा मुलींना,
0: हा
1: मुलींनी त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवायचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाला प्राधान्य द्या. आपल्या स्वप्नांना मर्यादा घालू नका,
0: खरे
1: आपल्या स्वप्नांच्या मर्यादा न ठरवता आपण त्याच्यापर्यंत उंच भरारी घेऊन कसं पोहोचू याच्याकडे आजच्या पिढीने महिलांनी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे अशी माझी आहे. आणि ग्रामीण भागातील मुलींमध्ये प्रचंड क्षमता असते, त्यांना जर योग्य शिक्षण संधी आणि मार्गदर्शन मिळाले त्या कुठल्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात.
0: खरंय खरंय.
1: आणि याच्या बरोबरच महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडेही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे, जे की आपल्याकडे दिले जात नाही.
0: हाँ बरोबर
1: त्याच्यामुळे महिलांना एक विशेष सांगणं आहे की त्यांनी
0: हाँ
1: त्यांच्या आरोग्याकडे, शिक्षणाकडे
0: बरोबर आहे.
1: लक्ष द्या आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बना.
0: हा मुद्दा एकदम खरोखर तुम्ही एकदम छान सांगितलं की आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्वावलंबी बना.
1: हो कारण महिला जर स्वावलंबी असेल
0: हाँ
1: तर कुटुंब सक्षम होतं नक्कीच.
0: अगदी बरोबर आहे बरोबर आहे. म्हणून तर आणि त्यावेळेस महिला अशिक्षित राहायच्या त्यामुळे कुटुंब देखील अशिक्षित राहायचं आणि महिलांचा दोन्हीकडे खूप महत्वाचा सहभाग असतो नाही का?
1: हो अगदी.
0: छान. तर शीतलताई आपण या रेडिओ नगरसाठी खूप उत्कृष्ट अशी मुलाखत दिली आणि या मुलाखतीच्या माध्यमातून आज नवरात्रीच्या काळामध्ये आम्ही पण एक कर्तृत्ववान महिला या कशा असतात त्याचं एक उदाहरण या शो मधून दाखवत असतो. तर त्यासाठी तुम्ही खूप

0: उत्कृष्ट अशी मुलाखत दिली, माहिती दिली, आणि ही माहिती मुलाखत आमच्या महिलांसाठी किंवा मुलींसाठी भगिनींसाठी खूप महत्वाची ठरेल ही मला आशा आहे. तेव्हा आपला रेडिओ नगर 90.4 FM च्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो.
1: धन्यवाद.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक. तर श्रोते मित्र हो, आजचा आपला थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमधला हा तिसरा सेगमेंट आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत, यामध्ये महिला कलावंत. ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांच्याविषयी आता आपण ऐकूया. भारतीय चित्रपटसृष्टीच्या कुटुंबातील दुष्ट सासू म्हणून ज्या ओळखल्या जातात त्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक अत्यंत प्रभावी आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ललिता पवार यांचं नाव आदरानं घेतलं जातं. आपल्या कारकिर्दीत तब्बल 700 अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ललिता पवार यांनी बॉलिवूडमध्ये एका मजबूत करारी आणि खाष्ट सासूची एक भक्कम प्रतिमा निर्माण केली. साध्या सोज्वळ नायिकेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय खलनायिका आणि चरित्र अभिनेत्रीपर्यंत पोहोचला, जो आजही अनेक कलाकारांसाठी, विशेषतः महिला कलाकारांसाठी, मुलींसाठी एक प्रेरणादायी आहे. तेव्हा आपणही लक्षपूर्वक ऐका बरं का, सुरुवातीला बालपण आणि त्यांचं पार्श्वभूमी काय आहे. ललिता पवार यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी एका सधन व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव आमबा शकुन हुमणे. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. कौटुंबिक पार्श्वभूमी चित्रपटाशी संबंधित नसली तरी ललिताजींनी आपल्या आत्मविश्वासाच्या आणि चिकाटीच्या बळावर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जीवनामध्ये जो एक टर्निंग पॉइंट होता तो एक मुखवटा बदलणारा अपघातच म्हणावा लागेल. ललिता पवार यांच्या आयुष्यात 1942 आलेल्या एका चित्रपटाच्या सेटवरील दुर्घटनेनं सर्व काही बदलून टाकलं. जंग ए आझादी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता भगवान दादा, म्हणजे तुम्हाला आठवतंय, बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे. तर या प्रसिद्ध अशा गीतावर आपला स्पेशल डान्स करणारे भगवान दादा. तर भगवान दादा यांनी त्यांच्या डोळ्यावर एक चुकीचा फटका मारायचा होता, जो चुकून खूप जोरात लागला आणि या अपघातात त्यांचा डावा डोळा निकामी झाला आणि चेहऱ्याची नस दबली गेली आणि ती नस दबली गेल्यानं त्यांचा चेहरा एका बाजूनं वाकडा झाला.

0: कर तयार आहात का? नगर जल्लोष ट्रस्ट आणि आरबी ग्रुप ऑफ इव्हेंट्स घेऊन येत आहे अहिल्यानगर शहरात प्रथमच फक्त महिलांसाठी भव्य लाईव्ह दांडिया नाईट 2026. गाण्यांचा धमका, मुग्धा कराडे आणि इंडियन आयडॉल फेम कैवल्य केतकर, सोबतच सेलिब्रिटी अँकर संदीप पाटील आणि अभिनेत्री धनश्री आडगावकर चक्क यांच्या समवेत दांडिया म्हणजे भाई धम्मालच. आणि हो, लकी ड्रॉ 9 पैठणी साड्या आणि 9 सोन्याच्या नथा.
1: शनिवार 17 ऑक्टोबर संजोग लॉन सावेडी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता. एंट्री फक्त 399 रुपये. ग्रुप साठी सवलत देखील आहे बर का?
2: आणि हो, चहा पाणी अल्पोपहार याची व्यवस्था केलेली आहे बर का? या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत सहयोग ज्वेलर्स, कुबेर मार्केट आणि व्ही प्लस.
1: चला तर मग दांडिया खेळूया. मुख्य प्रायोजक प्रतिष्ठा एथनिक. सशुल्क पासेस साठी संपर्क करा 98-60-61-20-45 98-60-61-20-45.
3: त्या काळात चित्रपटसृष्टीत नायिकेसाठी सौंदर्य ही प्राथमिक अट मानली जात असे आणि या अपघातानंतर चित्रपटसृष्टीतून त्यांचं करिअर संपेल अशी भीती त्यांना वाटत होती, अनेकांना वाटत होती. मात्र ललिताजींनी खचून न जाता स्वतःला पूर्णपणे बदललं. त्यांनी आपल्यातील अभिनयाची ताकद ओळखली आणि साध्या नायिकेच्या भूमिकेऐवजी चरित्र भूमिकांकडे मोर्चा वळवला आणि इकडं जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. हाच अपघात त्यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एक अप्रतिम खलनायिका मिळाली. अभिनयाचा खास बाज आणि गाजलेल्या त्यांच्या भूमिका कशा आहेत. चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी 1930s गोरा बादल, कैलासा यासारख्या चित्रपटात मुख्य नायिका म्हणूनही काम केलं होतं. परंतु अपघातानंतर त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विशेषतः सासू किंवा आईची भूमिका करताना त्यांनी जी करारी देहबोली, भारदस्त आवाज आणि धारदार संवाद फेक वापरली ना, ती प्रेक्षकांच्या कायमची स्मरणात राहिली. 1953 प्रदर्शित अनारकली या चित्रपटात त्यांनी सलीमच्या म्हणजे दिलीप कुमार राणी आईची कुदसिया बेगम यांची केलेली भूमिका अत्यंत डौलदार आणि खास्ट होती. 1955 प्रदर्शित श्री 420 या चित्रपटात राज कपूर यांच्या

अजरामर चित्रपटात त्यांनी गंगामाईची भूमिका साकारली, जी अत्यंत लोकप्रिय ठरली. 1959 आलेला अनाडी या चित्रपटातील मिस्टर डिसा या कठोर पण हळव्या अंतःकरणाच्या मालकिनीची भूमिका त्यांनी अप्रतिमपणे वठवली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सह ललिता पवार यांच्यासाठीच बनलं होतं, इतकं जिवंत अभिनय त्यांनी केला. दूरदर्शन आणि रामायण मालिका मोठ्या पडद्याप्रमाणेच ललिता पवार यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाचा मोठा ठसा उमटवला. रामानंद सागर यांच्या बहुचर्चित म्हणजे 1987 सालच्या रामायण या पौराणिक मालिकेत त्यांनी साकारलेली मंथरा पुन्हा एकदा घरोघरी पोहोचली. या भूमिकेनं लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांच्या मनात एक वेगळाच दरारा निर्माण केला होता. त्यांच्या या पात्रानं मालिकेच्या कथानकाला एक मोठं वळण दिलं होतं. अशा या ज्येष्ठ श्रेष्ठ ललिता पवार आता यांचं थोडंसं खाजगी आयुष्य आणि शेवटचे दिवस कसे होते याविषयी ऐकूया. ललिता पवार यांचं वैयक्तिक आयुष्यही संघर्षानं भरलेलं होतं. त्यांनी चित्रपट निर्माते गणपतराव पवार यांच्याशी विवाह केला होता, परंतु नंतर काही कौटुंबिक कारणामुळं त्यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी चित्रपट निर्माते राजराव पवार यांच्याशी दुसरा विवाह केला. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना तोंडाच्या कर्करोगाचा सामना करावा लागला आणि या आजारपणामुळं त्यांचा आवाज बदलला आणि त्यांना मोठा शारीरिक त्रास देखील सहन करावा लागला. 24 फेब्रुवारी 1998 रोजी पुणे इथं त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ललिता पवार या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर अडचणींवर मात करून स्वतःचं आयुष्य कसं घडवावं याचं उत्तम उदाहरण होत्या. त्यांनी आपल्या अभिनयानं भारतीय चित्रपटसृष्टीतील खलनायिकेची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली. आजही सासू म्हटलं की डोळ्यांसमोर येणारी पहिली प्रतिमा ललिता पवार यांचीच असते. हिंदी चित्रपटसृष्टी त्यांच्या या अमूल्य योगदानासाठी नेहमीच त्यांची ऋणी राहील. अशा या महान अभिनेत्री ललिता पवार यांना आपण आज विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या एका चित्रपट

0: होता।
1: तर श्रोते मित्र हो, आजचा थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो आता याच ठिकाणी थांबवूया। पुन्हा भेटूया उद्याच्या शोमध्ये आर जे आदीसोबत, अर्थात माझ्यासोबत। तुम्ही मात्र आता कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. हर नारी में एक शक्ती है, हर आंखों में एक सपना है, वो ठान ले अगर कुछ करने की तो बदल सकती जमाना है. खुद पर विश्वास रखे नारी, तू किसी से कम नहीं, तेरी हिम्मत से बढ़कर इस दुनिया में कोई दम नहीं. नवरात्रि उत्सव चालू आहे तुम्हा सगळ्यांना. नवरात्रि उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मंडई. नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह, भक्ती आणि आनंद पाहायला मिळतोय. आजचा दिवस खास आहे कारण आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस. तर चला आजच्या या मंगलमय संध्याकाळी आपण देवीच्या भक्तीत रंगून जाऊयात. पण त्याआधी आपल्या सगळ्या महिलांना एक गोष्ट सांगायची आहे. महिला म्हणजे फक्त घर सांभाळणारी नाहीये, तर ती घराला घर पण देणारी, संकटात खंबीर उभी राहणारी आणि स्वतः

एक सुंदर संदेश देतं, प्रेमानं नाती जपा, संकटांना धैर्यानं सामोरं जा आणि आपल्या कुटुंबाला सांभाळताना स्वतःची शक्तीही कधी विसरू नका. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. द्या वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.
1: वेलकम बॅक मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळचे 4:13 झालेत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. छान गरब्याचं गाणं देखील आपण एन्जॉय केलेलं आहे आणि हे गाणं ऐकून असं वाटलं नाही यार आपणही गरबा खेळायला जायला हवा. हो पण जा, कारण तुम्ही काय करता माहिती आहे का, म्हणजे सण उत्सव असलं की आपण महिला ज्या असतो ना, घरातली कामं असतील, इकडची तिकडची आवराआवर पूजा अर्चना हे आपण सगळं करत असतो आणि आपला वेळ तसाच जातो. पण स्वतःचं काय, नवरात्री हा उत्सव ना तुमचा आहे, माझा आहे, आपल्यासारख्या स्त्रीचा आहे, ती शक्तीचा आहे आणि आपणही त्यामध्येच आहोत. त्यामुळे तुमचा उत्सव आहे, तुम्ही देखील सेलिब्रेट केला पाहिजे. ठीक आहे, दिवसभर होत नाही, कामं असतात, पण थोडा वेळ रात्री 2 तास तरी तुम्ही गरबा खेळू शकताय. ठीक आहे, तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर तुमच्या सोसायटीमधल्या ज्या ज्या बायका आहेत, तुमच्या घराच्या आजूबाजूला ज्या बायका राहतात, तुम्ही मिक्स व्हा, तुम्ही एकत्र या आणि मग तुम्ही खेळ खेळा, तुम्ही गरबा खेळा, असं काहीतरी करा जेणेकरून तुम्हालाही छान वाटेल आणि त्याचबरोबर महिलांना छान वाटतं जेव्हा ते छान आवरतात, सुंदर दिसतात तेव्हा. प्रत्येक महिला ही सुंदर असते पण अजून त्यावर चार चांद लावायचे असतात, त्यामुळे आपण थोडंसं आवरत असतो. आणि या नवरात्रीमध्ये ना तुम्ही एकदा इंडो वेस्टर्न लुक नक्की ट्राय करा. प्लेन टॉपसोबत लॉंग स्कर्ट, त्यावर ऑक्सिडाइज नेकलेस आणि पायात सुंदर जुती. वाव क्या बात आहे. हा लुक ना गरबा खेळण्यासाठी ही छान आणि मैत्रिणींसोबत फिरायला जाण्यासाठी देखील एकदम परफेक्ट आहे. आणि हो मैत्रिणींनो, दुसऱ्यांना आठवण्यासाठी किंवा दुसऱ्या आठवड्यासाठी ना, तर तुम्ही स्वतःला छान वाटण्यासाठी नटा, कारण दुसऱ्यांना आवडण्यासाठी आपण नटून उपयोग नाही आहे, तर स्वतःला छान वाटतोय ना ते करायचं, मजा वाटते, आनंद होतो, आपल्या मनाला छान वाटलं पाहिजे एवढंच, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो. जेव्हा तुम्ही छान दिसता, छान सगळे तुम्हाला कॉम्प्लिमेंट करतात ना, तेव्हा आपोआप आपला कॉन्फिडन्स जो आहे ना तो वाढतो. त्यामुळे स्वतःसाठी देखील नटा, दुसऱ्यांचं ठीक आहे पण स्वतःसाठी कधीतरी आवरूयात का. चला मग यावर विचार करा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: जगदंबे।
1: नऊ दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। सांज रंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, भारतीय हवामान शास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज असं नैऋत्य मान्सून संपूर्ण देशातून अधिकृतपणे परतलाय। नैऋत्य मान्सूननं देशाच्या शेवटच्या भागातूनही आपला मुक्काम हलवलाय। नैऋत्य मान्सून परतत असतानाच तामिळनाडू, पुद्दुचेरी तसंच कारायकल आणि किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ आणि माहे या भागांमध्ये ईशान्य मान्सूनचा पाऊस सुरू झालाय। तर मंडळी, अशा प्रकारे नैऋत्य मान्सून देशातून पूर्णपणे परतला आहे आणि तामिळनाडू आणि दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सुरू झालेला आहे। तर मंडळी, अशा प्रकारे हवामान खात्यानं किंवा हवामान शास्त्रज्ञ विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे असं सांगितलेलं आहे। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: अरे उडी।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 15 ऑक्टोबर, म्हणजेच जागतिक विद्यार्थी दिन. आज आहे भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. कलाम सर नेहमी म्हणायचे की स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, तर स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. मंडळी, विद्यार्थी जीवन म्हणजे फक्त पुस्तक, परीक्षा, मार्क्स आणि निकाल एवढंच नाहीये, तर हा काळ असतो स्वतःला ओळखण्याचा, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि आपल्या स्वप्नांना दिशा देण्याचा. कधी परीक्षेत कमी मार्क मिळतात, कधी अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही, तर कधी इतरांशी तुलना झाल्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. पण लक्षात ठेवा, एका परीक्षेचा निकाल तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं. म्हणूनच सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगणं आहे, मोठी स्वप्न बघा, मनापासून मेहनत करा आणि अपयश आलं तरी थांबू नका, कारण आजचा विद्यार्थीच उद्याचा डॉक्टर, शिक्षक, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि देशाचं भविष्य आहे. चला तर मग आजच्या या जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून शुभेच्छा देऊया आणि डॉक्टर कलाम सरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊया. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना जागतिक विद्यार्थी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: म्हणजे तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे डोळ्यांनी दिसत नसलं तरी स्वप्न पाहता येतात, फक्त ती पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वास हवा. मंडई, आज आहे जागतिक पांढरी काठी दिन. दरवर्षी 15 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. पांढरी काठी ही केवळ एक काठी नसून दृष्टीहीन व्यक्तींसाठी स्वावलंबनाचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. आपण सहज रस्ता ओलांडतो, पुस्तकं वाचतो, आजूबाजूचं जग पाहतो, पण दृष्टीहीन व्यक्तींना रोजच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना.

नमस्कार, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या सांज रंग या शो मध्ये. मंडळी, नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना, स्त्री शक्तीचा जागर आणि आपल्या आतल्या सामर्थ्याला ओळखण्याचा उत्सव. म्हणूनच या नवरात्री विशेष मध्ये आपण जाणून घेत आहोत आपल्या मैत्रिणींच्या यशोगाथा, अशा मैत्रिणींच्या कथा ज्यांनी अगदी कमी वयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं एक स्थान निर्माण केलंय. आज आपण जाणून घेणार आहोत केतकी कुलकर्णी यांची कहाणी. वयाच्या अवघ्या 22 ते 23 वर्षी स्वतःचं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम सुरू करण्याचं धाडस त्यांनी केलं. आज त्या या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करतायत. खर तर आज केतकी आपल्या सोबत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या नाहीत, पण त्यांनी आपली कहाणी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. चला तर मग आज त्यांच्या प्रवासातून जाणून घेऊयात एका तरुणीच्या स्वप्नांची आणि जिद्दीची गोष्ट. पण त्याआधी ऐकूयात देवी मातेचं हे छान

आपणही एखादं स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धाडस, मेहनत आणि स्वतःवर विश्वास असणं खूप महत्वाचं असतं. केतकी यांच्या प्रवासातून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. स्वतःचं काहीतरी सुरू करण्यासाठी वयापेक्षा इच्छाशक्ती महत्वाची आहे. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे फक्त एखादा कार्यक्रम आयोजित करणं नाही, त्यामागे असतं नियोजन, वेळेचं व्यवस्थापन, वेगवेगळ्या लोकांशी समन्वय साधणं आणि अचानक उद्भवणाऱ्या अडचणींवर उपाय शोधणं. या सगळ्या गोष्टी सांभाळताना प्रत्येक अनुभवातून नवीन शिकायला मिळतं. स्वतःचं काम उभं करताना प्रत्येक पाऊल हे एक नवं आव्हान असतं, पण त्या आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी असेल तर पुढचा प्रवास नक्कीच अधिक समृद्ध होतो. केतकी यांच्या सारख्या तरुणींचा प्रवास आजच्या मुलींना एक सकारात्मक संदेश देतो. आपल्याला जे करायचे आहे त्यासाठी सुरुवात करण्याचं धाडस करा, कारण पहिलं पाऊल उचलल्याशिवाय यशाच्या दिशेनं प्रवास सुरूच होत नाही.

पातला थोर असा घन घोर लागला घोर गजगदंबे जोडुनी मायचा दोर याव समोर या कुळ हे पोर गजगदंबे काळजा हला काळा कभिंग राकुस एक आसरा बाळा तुझीच कतुस दांड मनात कल्लोळ तूच माऊली सांभाळ झोत तुझी गते जाळ लख होऊ दे आभा

ಸಮಾವಲಿ ಸಂಭಾಳ ಒಂದು ತುಜಿ ಗತೆಗಳ ಲಕ್ಕ ಹೋದೆಯ ಭಾಳ ಆಯ್

मंडळी, आजची ही कहाणी ऐकताना एक गोष्ट लक्षात येते. आपल्या स्वप्नांना वयाचं बंधन नसतं, गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची, सातत्यानं मेहनत करण्याची आणि आलेल्या संधीचं सोनं करण्याची. प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी वेगळं करण्याची ताकद असते, फक्त कधी कधी तिला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची गरज असते. केतकी कुलकर्णी यांच्या यशोगाथेच्या निमित्तानं आपल्या सगळ्या मैत्रिणींना एवढंच सांगावंसं वाटतंय, दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून फक्त कौतुक करू नका, तर स्वतःच्या स्वप्नांसाठीही एक पाऊल पुढे टाका. तर मंडळी, ही होती केतकी कुलकर्णी यांची कहाणी. उद्या पुन्हा भेटूयातच आपल्या सांज रंगमध्ये अशाच एका मैत्रिणीसोबत, जिनं आपल्या क्षेत्रात खूप छान काम केलंय आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांज रंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. नवरात्र उत्सव चालू आहे. तुम्हाला सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या 9 दिवसांमध्ये आपण जाणून घेत आहोत देवीच्या वेगवेगळ्या रूपांची महती, त्यांचा इतिहास आणि त्यांच्याशी जोडलेल्या श्रद्धा. आज आपण जाणून घेणार आहोत मध्य प्रदेशातील माँ बगलामुखी देवीबद्दल. मंडळी, आपल्या देवीची अनेक रूप आहेत. कुठे ती प्रेम आणि ममतेचं प्रतीक आहे तर कुठे ती अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देते. माँ बगलामुखी देवीला 10 महाविद्यांपैकी एक मानलं जातं. विशेषतः शत्रूंच्या नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्यासाठी वाईट विचारांपासून संरक्षण मिळावं आणि आपल्या वाणीवर संयम राहावा यासाठी भक्त तिची उपासना करतात. या देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय मानला जातो. त्यामुळेच देवीच्या पूजेमध्ये पिवळ्या फुलांना, पिवळ्या वस्त्रांना आणि हळदीला विशेष महत्व आहे. चला तर मग देवीच्या या अद्भुत रूपाविषयी आणखी जाणून घेऊया, पण त्याआधी ऐकूया देवीच्या चरणी समर्पित एक सुंदर भक्तिगीत.

मंडई असं सांगितलं जातं की एकदा पृथ्वीवर प्रचंड वादळ आणि विनाशकारी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा सृष्टीचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी तपश्चर्या केली. त्यांच्या प्रार्थनेनंतर देवीनं बगलामुखीच्या रूपात प्रकट होऊन त्या संकटावर नियंत्रण मिळवलं अशी एक पौराणिक मान्यता आहे. मां बगलामुखीला स्तंभन शक्तीची देवी असंही म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार ही शक्ती शत्रूंच्या चुकीच्या कृतींना आणि नकारात्मकतेला रोखण्याचं प्रतीक आहे. म्हणूनच अनेक भक्त न्याय मिळावा, संकटांवर मात करता यावी आणि आपल्या मनाला स्थैर्य मिळावं या श्रद्धेनं देवीची पूजा करतात. मध्य प्रदेशातील आगरमालवा जिल्ह्यातील नलखेडा येथील मां बगलामुखी मंदिर हे देवीचं प्रसिद्ध शक्तीपीठ मानलं जातं. इथे दर्शनासाठी अनेक भाविक येतात. मंदिर आणि देवीच्या उपासनेशी अनेकांच्या श्रद्धा जोडलेल्या आहेत. पण मंडई, मला असं वाटतं की देवीची उपासना म्हणजे केवळ संकट दूर व्हावं अशी प्रार्थना नाहीये, तर संकटांना सामोरं जाण्याचं धैर्यही आपल्याला मिळावं ही सुद्धा एक भावना आहे. याच भक्तिभावात आता एक सुंदर देवी गीत ऐकूया.

मंडई, माँ बगलामुखी या देवीचं एक महत्वाची प्रतिकात्मक शिकवण म्हणजे आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणं, नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवणं आणि अन्यायासमोर खंबीरपणे उभं राहणं. कारण कधी कधी आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा विजय हा दुसऱ्याला हरवण्यात नसतो, तर स्वतःच्या रागावर, भीतीवर आणि नकारात्मक विचारांवर मात करण्यात असतो. आणि विशेषतः आपल्या महिलांसाठी सांगायचं झालं तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमचा आवाज महत्वाचा आहे, तुमचे विचार महत्वाचे आहेत आणि तुमच्या स्वप्नांनाही तितकंच महत्व आहे. माँ बगलामुखी देवीच्या चरणी हीच प्रार्थना करूया की प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकता, धैर्य आणि शांती नांदो. तर मंडई, आजच्या या नवरात्री विशेषमध्ये आपण जाणून घेतलं माँ बगलामुखी देवीचं महत्व आणि तिच्याशी जोडलेल्या श्रद्धा. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात उद्या एका नव्या देवीच्या महतीसोबत, नव्या गोष्टींसोबत आणि भरपूर गप्पांसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या आणि देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. जय माता दी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। आणि आज आपल्यासोबत पारनेर तालुक्यातील गोरेगावच्या मूळच्या रेश्मा कळमकर आहेत, ज्या सध्या नगरमध्येच आहेत। आणि आज आपण स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: ओके, धन्यवाद मॅडम।
2: नक्कीच, आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ जो आहे तो आपण कधीच विसरू शकत नाही, किंवा आपण वयानं कितीही मोठे झालो तरी आपलं बालपण विसरू शकत नाही। तुम्ही मूळच्या पारनेर तालुक्यातल्या गोरेगावमध्ये तुमचा जन्म झाला, गावातलं वातावरण असेल, बालपणीचे दिवस आजही आठवतात का?
3: हो, अजूनही आठवतात। अगदीच आत्ता जसं बालपण मी पाहते बाकी मुलांचं, तसं माझं बालपण नाही गेलं की त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक परिस्थिती असेल किंवा गावातलं वातावरण असेल, खेड्यातलं वातावरण असेल, ते खूप मनापासून आणि खूप छान होतं। परिस्थिती नव्हती परंतु खूप छान वाटायचं तेव्हा। मी अगदी जन्माला आले आणि माझा जन्म अगदी शहरातला म्हणावं लागेल तसं पाहायला गेलं तर। माझे आई बाबा पहिले पुण्यात राहायचे, त्यानंतर माझ्या जन्मानंतर आम्ही गावी आलो। गावी आल्यानंतर जसं आता सिनियर ज्युनियर के जी असतं तसं आमच्या वेळी काही नव्हतं। मी अगदी छोट्या वाडीतल्या एका बालवाडीमध्ये शिकले। मला मामाच्या गावी ठेवायचो, माझी आई मला मामाच्या गावी ठेवायची। आम्ही दोघी पण बहिणी मामाच्या गावी असायचो, तिथे बालवाडीत जायचो। अगदी 3-3 वर्ष आम्ही बालवाडी शिकलो। तर एक अनुभवातलंच एक किस्सा सांगायचं म्हटलं तर माझी मावस बहीण पण माझ्यासोबत होती। मला एक काढायला यायचं नाही, त्यावेळेस मला आम्ही त्यावेळेस बाई म्हणायचो मॅडमला। त्यावेळेस त्या खूप मारायच्या, एक काढायला येत नाही। मग हळूहळू मी शिकले, वळणदार अक्षर त्यांच्याकडूनच मी शिकले। त्या जर मला ऐकत असतील तर खूप धन्यवाद देईल मी त्यांना की त्यांच्यामुळे मला खूप छान शिकायला मिळालं। मग हळूहळू मी परत माझ्या आईबाबांकडे गोरेगावला राहायला आले। पहिली दुसरी तिसरीचा वर्ग मी मामाच्या गावी शिकले, म्हणून चौथीतच मी गोरेगावच्या मराठी शाळेमध्ये शिकले। आमचं घर गावापासून अगदी 7-8 किलोमीटर होतं, पण पूर्वी गाडी, बसेस, पास ह्या अशा काही सुविधा नव्हत्या, म्हणून माझी आई मला सोडवायला यायची गावात। आणि आम्ही दोघी पायी जायचो, दप्तरण असायचं, पाठीवरती एक वायरची पिशवी असायची, त्या दोनच वह्या असायच्या फक्त। पाण्याची बाटली आणि डब्बा म्हणजे नव्हताच, एका कपड्यामध्ये भाकरी आणि काय असेल ते आई द्यायची। आणि मग सगळ्यांच्यात मग तो शाळेत मला आई नेऊन घालायची। शाळा सुटल्यानंतर मी वाट पाहायची, अर्धा रस्ता चालत यायची तेव्हा आई मला घ्यायला यायची। खूप छोटीशी होते मी, अगदी नाजूक होते। मग आई

0: शाळेत लेक्चर घ्यायचं, ते शिकवलेलं सगळं पाहायचं. माझ्या वर्गातल्या सगळ्या ज्या मैत्रिणी असायच्या त्या सगळ्या आई वडिलांना एकुलत्या एक होत्या, पण आम्ही मात्र कुटुंबात तिघी बहिणी. मग थोडी आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती, त्यामुळे फार सुखसुविधांचंच बालपण आहे असं सांगता येणार नाही. त्यावेळेसची मला चौथीची स्कॉलरशिप मिळाली होती आणि ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. आणि ज्यांचा ज्यांचा स्कॉलरशिपला रँक लागला त्यावेळेस काहीतरी 350-350 रुपये महिना मिळायचा. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला एक छोटं रंगपेटी घेतली होती आणि ती रंगपेटी मला बक्षीस म्हणून मिळाली. तेव्हापासून मी खूप जास्त अजून अभ्यास करायला लागले की मला अजून असे बक्षीस मिळत जातील. असं 5वी 6वी 7वी 8वी असं माझं शिक्षण आमच्या गावात गेलं. 10वी कधी पायाला चप्पल मिळाली नाही, इतरांच्या मुलींचा सँडल वगैरे असे असायचे, पण अगदी आम्ही साधी स्लीपर वापरायचो. जे आज आपण पाहतो की श्रीमंत घरात, अगदी आमच्याच घरात आज सुद्धा ती स्लीपर टॉयलेटमध्ये ठेवली जाते, ती आम्ही वापरायचो. पण त्यात एक वेगळा आनंद होता. सकाळी झोपेतून उठायचं जरी म्हटलं तरी रेडिओ आणि FM तर आमच्या घरात ऐकायला आम्हाला नव्हताच, टीव्हीचा तर काही प्रश्नच नाही, पण आमच्या आईच्या गळ्यातच इतका मंजूळ आवाज होता ती आम्हाला खूप छान गाणं म्हणून उठवायची. उठा उठाची उताई सारीकडे उजळले, डोळे तरी अजून मिटलेले, असं खूप छान आठवणी होत्या. झोपेतून उठल्यानंतर तो एक मंजूळ आवाज, तो सूर्यप्रकाश, ते सूर्याचे कवडसे आमच्या घरात यायचे. कारण पूर्वीसारखं आम्हाला असं घर नव्हतं, छप्परच होतं, त्यातून ते कवडसे सुद्धा आतमध्ये यायचे आणि मग ती आमची सकाळ सुरू व्हायची. असं खूप छान पद्धतीने माझं बालपण गेलं. त्याच्यात पण एक आनंद होता, आत्ता सारखंच नाही पण खूप छान होतं माझं बालपण. मला आवडायचं आणि त्याच वेळेस अगदी तिसरीला होते मी. त्यावेळेस आमच्या घरी जनावरं असायची मग, आणि डोंगर खूप मोठे मोठे, चारा पण त्याच्यावरती खूप मोठा, आणि माझी हाईट अगदी कमी असायची, त्या चाऱ्यात मी दिसून पण यायची नाही. मग ते गुरं चारण्याचं काम, जनावरं चारण्याचं काम माझ्याकडे असायचं. ते मला का आवडायचं, कारण घरी जर थांबलं तर शेतात काम करावं लागायचं दिवसभर आणि मग अभ्यास नाही व्हायचा आहे, म्हणून ते काम माझ्याकडे द्यायचे आणि मग मी डोंगराला जाऊन ते गुरं चारायची, पण सोबत पाण्याची बाटली आणि वह्या पुस्तकं सोबत असायचे. मग पेन, मग शाई पेन असायचा, दौत असायची, मी घेऊन जायची आणि वाचायला लागले तर खूप मोठे मोठे आणि झाडावर बसून वाचायची. कधी खाली बसून मी वाचन केलं नाही. मी वाचायला लागले तर शेतात काम करणारे सगळे लोक म्हणायचे आता कोणाचं वाचन सुरू झालं, इतक्या मोठ्या मोठ्याने मी खूप मोठ्याने वाचायची. आणि मला गुरं चारायला का आवडायचं, कारण मला तिथे अभ्यास करायला वेळ भेटायचा. मग मी माझं लिखाण काम असेल, वाचन असेल, ते सगळं त्या जनावरांच्या पाठीमागच करत मी पूर्ण केलं.
1: नक्कीच. 10वी झाल्यानंतर तुमची 10वी नंतर पुढे शिक्षण घेतलं का किंवा पुढे काय करायचं असं ठरवलं का?
0: 10वी पर्यंत गावात शाळा होती, पण 10वी नंतर आम्हाला शहराच्या ठिकाणी, म्हणजे पारनेर एक तालुक्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्हाला शाळेला जावं लागायचं. पण विशेष म्हणजे 10वीचे पर्सेंटेज चांगले होते म्हणून कुठलंच डोनेशन न घेता मला 11वी सायन्सला अगदी काहीतरी 1500-1300 रुपयात मला ॲडमिशन मिळालं. माझा तिथेच नंबर लागला, 1300 रुपयात ॲडमिशन मिळालं मला. आणि मग 11वी 12वी सुरू झाली. पण प्रश्न हा होता की आम्ही दोघी पण बहिणी, मोठी बहीण पण आणि मी पण, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी ती मोठी होती, त्यामुळे आम्ही दोघी पण शहराच्या ठिकाणी शाळेला जायचं. म्हणजे मग ST बस होत्या त्यावेळेस, मग पासाला पैसे लागायचे, 150 रुपये महिना असायचा, ते 150 रुपये मिळायचे नाहीत, म्हणून आम्ही शनिवार रविवार शेतात काम करायचो. आमच्या शेतात काम नसलं तर दुसऱ्यांच्या शेतात जायचो आणि जे पैसे मिळन ते पासासाठी साठवून ठेवायचो. मग वडिलांना सांगायचं 2 वर्ष पासाचे पैसे साठवू आम्ही, पण आम्हाला शाळेत तुम्ही तिथंच टाका. वडिलांचा, आई वडिलांचा आमच्यावरती विश्वास होता. प्रत्येक गोष्ट आम्हाला ती बारकाईने शिकवायचे खूप छान पद्धतीने. आम्ही शाळेतून लेट आलो ना तरी आई विचारायची, बस तर मगाच गेली, मला आवाज आला, तो आत्ता का आली घरी, म्हणजे असं कडक शिस्त वातावरण होतं. त्यामुळे आम्हाला खूप छान पद्धतीने ते 11वी 12वी गेले. 12वी नंतर सुद्धा मी 12वीत असताना माझ्या वडिलांना असं वाटायचं की खूप प्रवासात वेळ जातोय, म्हणून माझ्या एक आत्या राहत होत्या पारनेरमध्येच, मी त्यांच्याकडे राहिली. त्यांच्या घरातलं सगळं काम करून मी शाळा करायची. मग त्यांचं धुणं भांडे काय असेल, स्वयंपाक सगळं, आणि मला अभ्यासात आवड होती म्हणून मला स्वयंपाकात असं पहिल्यापासूनच करावं असं काही वाटत नव्हतं. मी स्वयंपाक शिकलेच नाही, पण अगदी त्यांच्या घरी राहायला गेले मग मी तिथे थोडाफार स्वयंपाक शिकले. सगळ्यावरून मी माझं 12वीचं वर्ष पूर्ण केलं तिथं. पण त्यावेळेस आम्हाला नगरला यावं लागायचं CET परीक्षा द्यायला, आणि माझं अहमदनगर रेसिडेन्शियलला मला नंबर लागला होता, माझा तिथे नंबर होता. सगळ्या मुलांनी क्लास लावले होते माझ्यासोबतच्या त्या CET साठी, आणि माझं पण स्वप्न होतं की मला पण क्लास लावावेत, पण एवढी

0: फी भरायला पैसेच नव्हते, म्हणून मी घरीच अभ्यास केला होता. तर त्यावेळेस मला सीईटीला 160 मार्क्स होते, आणि त्या सीईटीच्या मार्क्सवरूनच औरंगाबादला माझा डेंटल कॉलेजला नंबर लागला होता. मॅडम, खरं सांगायचं म्हटलं ना, मी जेव्हा 10वीच्या खालचे वर्ग होते, मला खूप आवड होती डॉक्टर बनण्याची. तर रुई असायची पहा, ती रुईला मी काटे टोचवायची, त्याचे बेड बनवायचे, मला डॉक्टर व्हायचंय. मग माझी सुरुवात तिथून असायची. तिथून मला असं वाटायचं, अरे डॉक्टर बनल्यावर असं असतं. मग ते गळ्यात घालून टेथोस्कोपने आपले ते हृदयाचे ठोके कसे चेक करायचे, या पद्धती आम्ही करायचो त्यावेळेस. आणि मला खूप इच्छा होती, पण वडील म्हणायचे आपल्यातल्या कोणत्याच मुली बाहेर शिकायला गेल्या नाहीत, किंवा जे काही आता सध्या फी भरायची ऍडमिशन ती सुद्धा आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आहे ते तुला 12वीनंतर जे इथं शिक्षण मिळेल तेच घ्यावं लागेल. आणि 12वीनंतर मोठी बहीण माझी 13वीचा प्रवेश घेणार होती, तिला फी भरायची होती. म्हणून मी माझ्या आत्यांना सांगितलं, हिचं लग्न जमवा, हिचं जर लग्न झालं नाही तर माझं शिक्षण बंद होईल, कारण दोन मुलींना एवढी फी भरू शकत नाहीत माझ्या घरचे. त्याच्यामुळे तिचं पण अगदी 13वीतच लग्न झालं, आणि तिचं लग्न झालं म्हणून तिचा जो पैसा होता शिक्षणाचा थोडाफार, तो माझ्या फीमध्ये त्यांनी भरला. आणि मी मग 13वीचं ऍडमिशन घेतलं मी BSC ला.
1: नगरमध्ये?
0: नाही, पारनेरमध्येच पारनेर कॉलेज आहे, तिथेच 13वीचं ऍडमिशन घेतलं.
1: मग तुमचं ग्रॅज्युएशन तिथेच पूर्ण झालं?
0: नाही, मला 13वीत ऍडमिशन झालं. माझ्यानंतर पाठची एक बहीण होती, जसं मोठ्या बहिणीचं झालं, परिस्थितीमुळे तिचं लग्न लवकर झालं, तसंच माझ्यावर पण तीच वेळ आली. कारण छोटी बहीण 11वीला होती, मग तिला पण डोनेशन भरायचे होते, पैसे भरायचे होते, तिला पण कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. म्हणून मोठ्या बहिणीला थोडीशी बेताची परिस्थितीचं घर पाहिलं, तिच्या पण शिक्षणात थोडे अडीअडचणी, मग फी भरायला पैसे नाही, मग ती पण एका छोट्या खेडेगावातून शहराच्या ठिकाणी यायची सासर घरूनच, मग तिला पण थोड्याशा अडचणीच होत्या. म्हणून वडिलांनी माझ्या वेळेस चांगलंच स्थळ शोधलं, नातेवाईकांच्या मधून होतं. मग 13वीची परीक्षा दिली BSC ची, आणि माझं लग्न जमलं अगदी डिसेंबरला. मला कुणी पाहायला पण आलं नाही घरी, विचारलं पण नाही की तुला लग्न करायचंय ना, हा मुलगा आहे, असं आहे, तसं काहीच नाही झालंय. वडिलांनी ठरवलं, चांगल्या घरात मुलगी दिली, आता तिचं शिक्षणाची काही काळजी नाही, ते घरचे शिकवतील, तशी बोली पण झाली, आणि मग ते घरचे शिकवणार असं ठरलं पण. मग 13वीतच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझं लग्न झालं. लग्नानंतर मला असं वाटलं, आता खूप ऐश्वर्य मिळालं, माझ्या म्हणण्यासारखंच मला मिळालं सगळं. मला घरी बंगला पाहिजे होता, गाडी पाहिजे होती, नवरा शिकलेला पाहिजे होता, सासू स्टँडर्ड पाहिजे होत्या, मी शहरात पाहिजे असं माझ्या खूप इच्छा असायच्या. मग मी सांगितलं, बालपण तर असं गेलंय, आता पुढचं मग लग्न झालेल्या मुली किती छान राहतात, गळ्यात खूप दागिने घालतात, मला पण असं स्थळ पाहिजे. मग वडिलांना वाटलं, आता नातेवाईकांच्यातून आता काही अडचण नाही, माझ्या म्हणजे सासर घरी पण मुलगी नाही, म्हणजे सासूबाईंना मुलगी नव्हती. मग त्यांना असं वाटलं की आई वडिलांना मुलीसारखंच हे करतील तिला, पण काय म्हणतात ना, ते एक नशिबाचाच भाग असतो. आपण शिकलेलो आहे, आपण नशिबावर सोडायला नाही पाहिजे, आपल्या मनगटात बळ आहे. पण तरी सुद्धा लग्नानंतर खूप वेगळी परिस्थिती झाली.
1: जसं आता तुम्ही म्हणालात की लग्नानंतर खूप वेगळी परिस्थिती झाली, लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं, तसं तुमचंही बदललं का? सासरची माहेरची माणसं सांभाळणं, सगळे रीतिरिवाज सांभाळणं असेल, किंवा सगळ्या परिस्थितीतून जाणं, आणि त्याचबरोबर तुम्हाला जी शिक्षणाची आस होती, ज्या अटीसाठी तुमचं लग्न जे आहे ते झालं होतं, किंवा सासरची माणसं आता आपलं शिक्षण करू शकतील अशी परिस्थिती होती, तसं झालं का?
0: मग तेच तर ना, सगळ्यांना वाटायचं खूप चांगलं कुटुंब मिळालंय, आता शिक्षणाची काही काळजी नाही. आणि मलाही सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदात माझे गेले. मला असं वाटलं, मला तर असं खूप माझा गळा दिसत नव्हता, एवढे दागिने होते, घरी गाडी बंगला, हस्बंड पण शिकलेले होते, मग खूप छान चालेल मला असं वाटलं. लग्नानंतर आम्ही काश्मीरला फिरायला गेलो, मग असेच एक एक दिवस जात राहिले, महिना झाला, आणि मला जूनमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. म्हणून मी घरच्यांना बोलले की मला ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणून मग ते बोलले, घ्यायचं आहे ॲडमिशन तर घे. सुरुवातीचा कालावधी जो असतो, नवीन असतात, सगळ्यांचे मनं जुळायला वेळ लागतो, पण मी पटकन सेट होण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. पण तिथे पैसा होता, गडगंज प्रॉपर्टी होती, पण स्वातंत्र्य नव्हतं. आणि मग मला आठवलं की पैसा महत्त्वाचा नाही आहे, व्यक्ती पुढे जाण्यासाठी त्याला स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे, जे घरातून मला कधीच मिळालं नाही. मग फक्त घरातलेच होते, नातेवाईकच होते, समजून घेण्यापलीकडे त्यांनी बऱ्याच खूप गोष्टी अशा घडून गेल्या की त्या आपण सांगू पण शकत नाहीत. मग 13वीतून 14वीत ॲडमिशन घेतलं RKMM ला नगरमध्ये, राधाबाई काळे. आणि ॲडमिशन घेताना पण घरच्यांनी मला अशा कॉलेजला दिलं की जिथे मुलं नाही आहेत, फक्त मुली आहेत, म्हणजे आमच्या सुनबाई असेल किंवा माझी मिसेस असेल ती सेफमध्ये राहील अशा ठिकाणी माझं ॲडमिशन त्यांनी घेतलं. तिथे सुद्धा मला शिक्षकांनी खूप मदत केली, पण घरातलं कामाचा व्याप, पहाटं 4 उठायचं, सर्व धुवून झाडून भांडे कपडे सगळं करत मग त्या कॉलेजला पोहोचायचं, तोपर्यंत टाईम होऊन जायचा. मी नेहमी लेट जायची कारण वेळच नसायचा, अंगावरचे कपडे सुद्धा ओले असायचे माझे काम करता करता. मला स्वतःसाठी आवरायला सावरायला अजिबात वेळ नसायचा. 2 ड्रेस होते मला, ते ड्रेस पण माझं शरीर कुठंच असं ओपन दिसणार नाही अशा पद्धतीने शिवून घेतले होते. एवढी सेफ्टी आणि एवढं ते बंधन, त्या बंधनात मी 14-20 वर्षात ॲडमिशन घेतलं. थोड्या दिवसांनी खूप मतभेद वाढायला लागले, मग रोज तिथंच शाळेतून आल्यानंतर तेच काम, पहाटे उठून अभ्यास, मग एक विषय चॉईस करायचा असतो आपल्याला, त्याच्यातच आपल्याला पुढे MSc असेल ते लास्ट इयर करायचं असतं. खूप कोलॅप्स होऊन गेले मी. अगदी त्या कालावधीमध्ये मला असं वाटलं होतं की पूर्वी जसं मी गुरे चारताना अभ्यास करायची, तसं इथं मोकळ्या AC रूममध्ये बसून मी अभ्यास करील, कारण सासरची परिस्थिती चांगलीच होती. पण तसं काही मिळालं नाही, अर्ध्या राहिलेल्या दिरांच्या वह्या मी वापरायची. मग 14-20 वर्ष असं थोडंफार होत गेलं. मग शाळेतून पण कॉलेजमधून पण यायचं की वेळेवर पूर्ण नाही, मग वेळ भेटत नसायचा, मग मी रात्री जागरण करून ते काम पूर्ण करायची. पण आवड होती म्हणून 14-20 वर्ष झालं माझं पूर्ण. अगदीच 15th गेल्यानंतर ग्रॅज्युएशनचा माझा लास्ट टप्पा होता. पण सासूबाईंचं सासऱ्यांचं किंवा घरच्यांचं मतच वेगळं होतं. लग्नानंतर त्यांना असं वाटायचं की आम्ही खूप वेळ घेतला, त्यांना 13 माझे मिस्टर झाले होते, त्यामुळे माझ्या बाबतीत त्यांनी असा निर्णय घेतला की आता शिक्षण थांबवायचं आणि एखादं नातवंड आपल्याला इथे पाहिजे म्हणून. मग शिक्षण थांबवायचं म्हटल्यानंतर मी ह्या गोष्टीला मान्यच करत नव्हते, कारण मी खूप हलाकीने शिक्षण घेतलं होतं 12th-13th खूप त्याच्यात सातत्य ठेवलं होतं, कष्ट होतं, सगळं होतं. मी शिक्षण आता बंद करायचं ह्याला माझा म्हणजे विरोध असायचा, पण मी असं मोकळेपणाने बोलू शकत नव्हते. म्हणून मी माझ्या मिस्टरांकडेच हट्ट केला की मला शिकायचं आहे म्हणून. ते म्हटले आता काही शिक्षण तुझं पूर्ण होणार नाही, पण मी म्हटलं मला 4 दिवस नाही 2 दिवस कॉलेजला जाऊ द्या तरी मी पूर्ण करेल. आणि त्यातच मग प्रेग्नन्सी राहिली आणि त्याच्यात परत एक नवीन गोष्ट वाढल्यामुळं मला पण खूप मानसिक ताण यायचा, चिडचिड व्हायची, पण बोलायचं कोणालाच नाही. मग सगळं करत करत ते पूर्ण करायचं. तसं कसं तरी 15th वर्ष झालं ग्रॅज्युएशन पर्यंतच, पूर्ण पण नाही झालं. माझे पेपर होते आणि त्याच वेळेस माझ्या अगदी 7th महिन्याचीच डिलिव्हरी झाली. म्हणजे तो मानसिक ताण असेल किंवा बाकी काही गोष्टी. आणि मग आता डिलिव्हरी झाली म्हटल्यानंतर आता काही पेपरला जाण्याचा विषयच नाही. आणि घरच्यांनी सांगितलं आता शाळा बंद, आता परत नाही शिकायचंय, विषय क्लोज. पण तरी पण सिझेरियन होतं माझं. मी टाके काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरला गेले होते. पण एवढं सगळं सांभाळत असताना त्यावर्षी माझा लास्ट इयरचा ग्रॅज्युएशनचा एक बॅकलॉग राहिला होता. अगदी मी दुसऱ्या दिवशी सिझेरियन नंतर टाके काढल्यानंतर जेव्हा परीक्षेला गेले त्यावेळेस पूर्ण कॉलॅप्स होते. पण तिथं जायचंय आपली प्रेझेंटी महत्वाची, पेपर बुडायला नाही पाहिजे म्हणून घरच्यांच्या विरोधात जाऊन तिथपर्यंत मी पोहोचले मिस्टरांच्या मदतीने की मला जायचंय पेपरला म्हणून गेले. पण एक बॅकलॉग राहिल्याच्या नंतर पुन्हा शिक्षणात पडेल असं वाटलंच नाही, कारण घरच्यांचा इतका विरोध होता की तू नापास झाली आहे, तुला परत शाळा नाही, आता तुला शाळेत जायचं नाही, आता मुलं आणि घर हे सांभाळायचंय, बिलकुल नाही जमणार. ते होत होत असं कसं तरी मग बॅकलॉग राहिला म्हटल्यावर काहीच नाही. मग मुलगा कसं तरी सहा, मला डिलिव्हरी सुद्धा आई वडिलांकडे नव्हतं पाठवलं, माझ्या सासर घरीच माझी डिलिव्हरी झाली. मग सासर घरी झाल्यानंतर म्हटल्यानंतर म्हणतात ना आई कधी सासू होणार नाही, मी सासू कधी आई होणार नाही. अगदी ती गोष्ट खरी ठरली. मी रोज माझा प्रयत्न असायचा आज तरी बदलतील, उद्या तरी बदलतील, मानसिक त्यांची बदलेल, मी बदलून दाखवेल, शिक्षणाने काहीतरी होईल. त्यांची पण सुरुवातीला चांगली अपेक्षा होती की आपल्या सुनेने शिकावं, काहीतरी चांगलं करावं. पण नंतर त्यांचे पण मनं बदलले गेले, बाहेरचा समाज असेल, त्यांना कोणी सांगत असेल, त्याच्यावर त्यांनी पण खूप विश्वास ठेवला. मग आपण म्हणतो ना फार जास्त अगदी खूपच प्रमाणात त्यांचा सासुरवास असेल किंवा त्यांना जे लोक सांगतात ते ऐकून ते माझ्यावर जे बर्डन आणायचे, बंधनं लावायचे, ते खूप अतिप्रमाणात वाढत गेले. आणि त्यानंतर मुलगा 6 होता तेव्हाच मला घरच्यांनी घराबाहेर काढलं. मुलगा पण दिला नव्हता माझ्याकडे. आणि माझ्या भावाला फोन करून सांगितलं तुझी बहीण आता आम्हाला नको आहे, आम्हाला आमचं नातवंड आम्ही इथं ठेवून घेऊ, तुझ्या बहिणीला घेऊन जा.
1: आयुष्य स्त्रीच्या अनेक कठीण प्रसंग येतात, तसा हा तुमच्यासाठी खरंच खूप कठीण प्रसंग होता. त्यानंतर मग तुम्ही पुढे काय करायचं ठरवलं?
0: मग असं उमेद होती एक जगण्याची, एक चांगली उमेद होती. लग्न झाल्यानंतर मला वाटलं आता चांगलं होईल असं मला वाटलं. एक मूल झालंय, मुलगा झालाय, आता तरी त्यांना असं वाटेल की अरे खूप चांगले झालंय आणि खूप आनंदाने सगळं पुन्हा सुरू होईल. पण तसं माझ्या नशिबात परत पुढं काहीच नव्हतं. त्यानंतर मला मुलाला इकडे ठेवलं, मला सास माहेरी पाठवून दिलं. पण मी मुलासोबत म्हणजे 6 महिन्यांची अटॅचमेंट होती, अगदी आईचं काळीच काय असतं त्या कालावधीमध्ये मला असं खूप फिलिंग व्हायचं. मी माझ्या वडिलांना म्हणायची की मला माझं मूल पाहिजे परत. म्हणून वडिलांनी अगदी त्यांना प्रेमाने काही गोष्टी सांगून, 4 माणसांना सांगून ते मूल माझ्यापर्यंत आणून दिलं. मुलगा 6 महिन्यांचा, सासर घरच्यांनी सांगितलंय आता तुला जे करायचे ते कर, परत आमच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत, आता तू परत ह्या दारात यायचंच नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर खूप मोठा प्रश्न होता. आई वडिलांची परिस्थिती तर हालाकीचीच होती, आता काय करायचं. पण जेव्हा मी सासर घरी होते माझ्या प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये, आर्थिक परिस्थिती चांगली असताना सुद्धा घरातले रोज मतभेद ह्या त्या गोष्टी, म्हणून मी एका छोट्या प्रेसमध्ये काम करायची. आणि तिथं मी हे अबॅकसचं पुस्तक पाहिलं होतं आणि तिथे मी पाहायची की अरे हे गणित मी ह्या असे शाळेत सोडवलेत मग हे काय बरं असेल. आणि मी असं पाहायची आजूबाजूला ते बोर्ड लावलेले असायचे, मी म्हणायची अबॅकस काय असेल बरं हे. म्हणून मी त्याच वेळेस माझ्या डोक्यात होतं की त्या अबॅकस मला शिकायचंय. मी प्रेमाने घरी विचारलं पण होतं की मला ते शिकायचंय म्हणून, पण घरच्यांनी सांगितलं होतं बिलकुल त्या विषयाकडे पडायचं नाही, आता काही शिकायचं नाही. मग जेव्हा मी माझ्या माहेरी गेले, 6 महिन्यांचं मूल माझ्यासोबत होतं, मी घराबाहेर पडून त्या मुलाला सोबत घेऊन काही काम करणं अशक्य होतं, कारण माझ्या आईवडिलांचं घर पण अगदी डोंगराच्या कपारीला होतं की जिथून बसेस गाडी फोर व्हीलर जातील अशी काही नव्हती, साधी पायवाट होती. आणि ह्या मुलाला घेऊन काय करायचं आहे आपल्याला. पण त्यावेळेस मला आठवलं की हे एक अबॅकसचं आहे काहीतरी. मी जिथे काम करत होते खूप पराकाष्ठाने तो नंबर मिळवला, त्यांना फोन केला. मग माझ्या आयुष्यात एक सुंदर व्यक्ती, अगदी देवाच्याच रूपेने म्हणावं लागेल आपण, कल्पना घडेकर मॅडम आल्या. मी त्यांना एक कॉल केला. त्यांना कॉल केल्याच्या नंतर मला सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न पडला, यांनी ह्या आता फी मागतील माझ्याकडं शिकण्याची. मग मी आणि माझे वडील खूप अगदी दबकत दबकत, आपण छोट्या घरातले आहेत, आपली फॅमिली कशी आहे, मॅडम इतक्या चांगल्या घरात राहत असतील. मी माझ्या वडिलांना म्हटलं तुमच्या कदाचित अवताराकडे बघून ते मला शिकवायचे पण नाही, तुम्ही येऊ नका घरात. पण वडिलांची माया असते ती, त्यांच्या हृदयात काहीतरी सलत होतं मुलीबद्दल. त्या आले, मॅडमना सांगितलं ही माझी जशी मुलगी तशी तुमची कोणीतरी आहे, आज फी नाही माझ्याकडे भरायला पण तुम्ही शिकवा. पण एकच तो शब्द होता, एकच तो प्रसंग होता की तेवढ्या एका शब्दात त्यांनी मला शिकवायचं ठरवलं. मी एकच दिवस यायची, एका दिवसात मी एक एक लेवल पूर्ण करून जायची. मग गोरेगावमध्येच असं गाव चांगलं आहे परंतु फार जास्त शैक्षणिक प्रसार नसल्यामुळं मला फार तेव्हा लगेच रिस्पॉन्स नाही मिळाला. पण मग मी 6 महिन्यांचं मूल घरात, मी बाहेर, मग मुलांचे प्रायव्हेट क्लास सुरू केले मी, ट्युशन क्लासेस. मग अगदीच 200-300 रुपये महिना असायचा. पण 8 किलोमीटर पायी जायचं, पाय वाटेने मेन रोडला लागायला 2 किलोमीटर आणि त्यानंतर पुढे 6 किलोमीटर पायी जायचं. आणि क्लास सकाळी 8 वाजता मला घरातून निघावं लागायचं 6-6:30 दरम्यान, तेव्हा मी पायी पोहोचायची तिथपर्यंत. तर वर्गात मुलांसमोर शिकवायला जेव्हा क्लासमध्ये जायची, ब्लॅकबोर्डवर तोंड केलं की माझी पाठ घामाने उरली असायची, तर मुलं माझे खूप असे चेष्टा करायचे उडवायचे की नाही का. पण त्यावेळेसचा घाम हा कष्टाचा हे मुलांना कळत नव्हतं. ते मला जाणवत होतं की मुलं हसतायत, काहीतरी होतंय. अगदी 10-12 अबॅकसचे ॲडमिशन त्या कालावधीत झाले, पण त्याच्यावरती पण माझं आयुष्य जाण्यासारखं नव्हतं. म्हणून मी अजून चांगला प्रयत्न केला, छोट्या छोट्या वाड्या होत्या प्रत्येक ठिकाणी, त्याचा प्रसार माध्यम केला की अबॅकस असा आहे. परंतु खेड्यातल्या लोकांना अबॅकस हा शब्द माहीत जरी झाला तरी त्या कालावधीत अबॅकस म्हणजे एक वेगळंच काहीतरी, त्याच्याकडे दुर्लक्ष करत जायचे. आणि महत्वाचं म्हणजे मॅडम खूप हिनवायचे लोक. मी सासर घरून पुन्हा आलेली मुलगी होते म्हणून मला म्हणायची ही टाकून दिलेली आहे, म्हणून ह्या दृष्टीने लोक माझ्याकडे पाहायचे. आणि वय काय होतं त्यावेळेस, अगदी 22 वर्ष वय, 22-23 वर्ष, म्हणजे त्या वयात मुलींचं आज लग्न होत नाहीये. त्या वयात मला एक आईपण पण होतं, एक जबाबदारी होती, बंधनं पण होती, हे सगळं करत मला पुढे जायचं होतं. म्हणून मी सुरुवात तर केलीच होती, पण मग खूप अडचणी येत राहिल्या. मग क्लासेसमधून कसं पुढे जायचं, पण टार्गेट होतं राहिलेलं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं. म्हणून मी सकाळी क्लास घ्यायची, दुपारी अभ्यास करायची आणि पुन्हा ग्रॅज्युएशनसाठी मी 15वीचा जो ब्लॅक बॅकलॉग राहिला होता त्यासाठी पुन्हा परीक्षा फॉर्म भरला आणि गोरेगाव टू नगर असं पुन्हा अपडाऊन सुरू केलं. सकाळी क्लासेस दुपारी कॉलेज असं करून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मार्क्स मला चांगले मिळाले आणि पुन्हा असं वाटलं की आता आपण चांगल्या पावलावरती चांगली एक उमेद घेऊन पुन्हा जगूयात. 2017-18 क्लासेस असे दरम्यानच्या क्लासमध्ये काही फार नव्हते पण आईवडिलांचा सपोर्ट होता. त्यांच्या चतकोर भाकरीतलीच भाकर मला मिळायची. माझ्या मुलाचं आणि माझं कसं तरी पोट भरून जायचं त्यांच्यासोबत. त्यांची पण परिस्थिती फारण्यास यायची त्यामुळे मी त्यांनाही काही म्हणू शकत नव्हते, आग्रह करू शकत नव्हते. एक लहान भाऊ होता त्याचं शिक्षण चालू होतं आणि शेतीचंच काम असल्यामुळं शेतमालाला फार जास्त भाव नसायचा. त्यामुळं वडिलांना आणि आईलांना मी काहीच हट्ट करू शकत नव्हते की मला शहराच्या ठिकाणी परत राहायचं आहे, मला क्लासेस घ्यायचे आहेत किंवा असं काही नाही. मग क्लासेस घ्यायचं जरी म्हटलं तरी खेड्यातून शहरात पोहोचण्यासाठी आपल्याला एक बाईक पाहिजे, गाडी पाहिजे, असं काहीतरी पाहिजे आपल्याला, ते काहीच नसायचं. म्हणून मग मी माझ्या भावाला सांगितलं, तुझ्या मित्रांची कोणाची गाडी वगैरे काही असेल तर मला सांग, मी शिकेल. मॅडम 8 दिवस गाडी शिकत होते पण गाडीचा हँडल कसा पकडायचा इथपासून माझी सुरुवात होती. कारण ते काहीच नवीन होतं. शिक्षण होतं माझ्याकडे, पुस्तकी नॉलेज, पण ह्या बाकी सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन होत्या. पण पुढे जायचंय, शिकायचंय आणि काहीतरी करायचंय म्हणून मी एक पाऊल पुढे टिकलं, पुढे टाकलं, गाडी शिकले. त्यानंतर पण असं वाटलं आता मला गाडी यायला लागली, मी दुसऱ्या गावात जाऊन पण घेऊ शकते. आणि खूप स्वप्न उराशी बाळगली होती. आणि त्याच कालावधीमध्ये 2019 कोरोनाची साथ सुरू झाली आणि पुन्हा एकदा माझ्या पदरात ती निराशाच आली. म्हणजे पुन्हा उभी राहिले दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा उभं राहिल्यानंतर परत सुद्धा देवाने मला इतकी निराशा दिली की कोरोनात 2-2.5 वर्ष आपण कोणाच्या घरात जाऊ शकत नव्हतो आणि बाहेर जाऊ शकत नव्हतो. आणि महत्वाचं म्हटलं तर कोरोनाचा प्रसंग सांगायचं म्हटलं तर त्या कोरोनाच्या कालावधीच्या आधीच, आधी 2-3 महिने मी पारनेरमध्ये राहायला आले होते. त्यावेळेस आई वडील पण म्हणायचे एकटं मूल घेऊन तू पारनेरमध्ये राहती हे बरं नाही, किंवा तुला कोण मदत करेल रात्रीचं काही अडचण आली तर कोण तुझ्याजवळ येईल. म्हणून मी माझ्या मावस बहिणीला सोबत घेऊन राहिले. ती पण अनमॅरिड होती, तिचं पण कॉलेज चालू होतं. मग तोपर्यंत आम्ही दोघी राहायचो. मग कॉलेजमधून आली की ती त्या मुलाकडे माझ्या लक्ष द्यायची. तोपर्यंत मी प्रायव्हेट क्लास 11वी-12वीच्या मुलांना शिकवायची आफ्टर ग्रॅज्युएशन. तो एक आनंद. मला 1-2 तासाचे 5,000 रुपये मिळायला लागले. मला असं वाटलं 3,000 रुपये रेंटला जरी गेले, भाड्याचं घर होतं, तरी पण 2,000 रुपये मला वाचतील, राहतील. पण देवाने एक चांगली गोष्ट माझ्यासोबत दिली होती की मला आरोग्य चांगलं दिलं. मग आमचे जे आरोग्यासाठी लागणारे जे पैसे होते ते आम्ही बाकीच्या गोष्टींसाठी इन्व्हेस्ट करत गेलो. पण एक समाजासाठी एक देणगी म्हणून ती गोष्ट सारखी सत्वत राहायची की आपल्यासारख्या खूप मुली आहेत, त्यांना गरज आहे, त्यांना शिकायचं आहे. मग ते विद्यार्थी रूपात येत असतील आपल्यासमोर, कुठल्याही रूपात येत असेल, मग ती मदतीची एक हाक सुद्धा मला ऐकायला यायची. मग थोडे पैसे असताना सुद्धा दुसऱ्यांना मदत करावीशी वाटायची आणि खूप त्यावेळेस पण मदत मी करायची. मला जी अर्धी मिळायची त्यातला एक चतकोर भाग मी दुसऱ्यांना द्यायची. मग तीच एक अर्थ हाक देवाने ऐकली असेल. पण कोरोनाचं सुरू झाल्यानंतर माझ्या मुलाला एक दिवस खूप ताप आला, तो प्रसंगच म्हणावा लागेल. तिथून पुढे सगळं म्हणजे खूप ताप आला आणि मला असं वाटलं आता त्यालाच कोरोनाची लागण झाली. म्हणून पैसे नव्हते म्हणून मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेले आणि तिथे त्याचा ताप बरा झाला पण ताप मला यायला लागला. इतका बेहत्तर ताप की त्यावेळेस चव जायची आणि खूप लोकांचा आपण ऐकायचो. आणि खरं तर मीच कोरोना पेशंट झाले. आणि मी एका सोसायटीमध्ये म्हणजे असं एका बिल्डिंगमध्ये राहत होते वाड्यात आणि तिथे 4-5 कुटुंब एकत्र राहायचे. त्यावेळेस मला खूप आनंदाने, पैसा नव्हता पण सन्मान मिळायचा, मॅडमला कोरोना झालाय मग त्यांच्याकडे कोणी जाऊ नका, त्यांच्या मुलांसोबत खेळू नका, त्याच्या मुलाला घेऊ नका, आणि खूप असं वाळीत टाकल्यासारखं केलं. म्हणून मी खरोखर कोरोना टेस्ट करायला गेले. आमच्या तिथं कॉलेजलाच त्यापूर्वी करायचे. कोरोना टेस्ट झाली, आधी मुलाची केली. मुलाची केल्यानंतर तो निगेटिव्ह आला, मग त्याला बाजूला बसवलं, त्याच्यानंतर माझा नंबर आला. आणि माझी टेस्ट झाल्यानंतर डायरेक्ट मला असं त्या माणसाने सांगितलं, ए हो बाजूला, अजिबात त्या मुलाकडे जाऊ नको. आणि तिथंच एक कचऱ्याचा डब्बा होता, त्या कचऱ्याच्या मुलाला कळतच नव्हतं तो कचऱ्याचा डब्बा आहे. तो तिथे जाऊन उभा राहिला आणि मग मला असं वाटायचं त्या कचऱ्याच्या डब्यापासून त्याला बाजूला घ्यावं, पण मी त्याला हात लावू सुद्धा शकत नव्हते. आणि घरी स्वयंपाक करून आम्ही चेकअपला गेलो होतो. मी त्याला चुरून आवडतं, ओली भाजी आवडते, ते सगळं करून गेले मी सकाळी त्याच्यासाठी. आणि त्या मुलाला हातसुद्धा लावायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं. आणि चल हो बाजूला, असे अगदी खालच्या पद्धतीचं ते माझ्याशी बोलले. एक त्यातही त्यांचं प्रेम होतं म्हणायला, कारण त्या मुलाला काही होऊ नये म्हणून त्यांना तसं वाटत होतं. पण आम्ही दोघं रस्त्याने चालताना तो पलीकडच्या बाजूला, मी अलीकडच्या बाजूला, तो पाहायचा आईजवळ, तो माझ्या हाताला धरूनच चालायचा. पण ती वेळ अशी होती की तो मला सोडून चालायला लागला. मी वडिलांना फोन करून सांगितलं, माहीत नाही आता माझं पुढचं आयुष्य कुठपर्यंत आहे, मी तर कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही माझ्या मुलाचं आता सगळं तुम्हीच करा, एवढं म्हणून मी घराच्या बाहेर पडले. आणि त्यावेळेस कोविड सेंटर सुरू होते, मी त्या कोविड सेंटरला गेले. पण त्या काळात ना सासरच्या घरच्यांचा फोन आला ना काही, फक्त माझे आई वडील, माझ्या दोन बहिणी आणि माझे भाऊ माझ्यासोबत होते. आणि जे घडेकर कुटुंब होतं ते माझ्यासोबत अगदी मनापासून माझ्यासोबत होते, पण काहीच करू शकत नव्हते, ना संपर्क ना काही. एक दिवस असा उजडला कोरोनाच्या काळामधीतच, माझा पण बी पी लो झाला, श्वास घेणं थांबलं. आता वाटलं होतं तो शेवटचा श्वास आहे, पण मुलाने सांगितलं होतं मला, आई तुला मागं यायचं आहे, तू नसेल तर माझं जग पूर्ण थांबलंय. त्याला फार बोलता येत नव्हतं, पण त्याचे शब्द माझ्या कानात रुतत राहायचे सारखे. मम्मी तू कधी येणार आहे, मम्मी तू मला पाहिजे, मला काही नकोय, तू पाहिजे मला, तर बाबा नाही आहेत पण तू जर नसेल तर माझ्या जगात काहीच नाही आहे. आणि खूप छोटा होता, त्याचे ते बोबडे बोल माझ्या कानात रोज रोज रात्री मला ते सांगत राहायचे. मी फक्त डॉक्टरांना सांगायची, काही नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या मुलासोबत मी धडधाकट राहिली पाहिजे, अशा गोळ्या द्या, बाकीच्यांना दोन द्या तर मला चार द्या, पण मला जगायचे. आणि सांगताना सुद्धा आसपासच्या मैत्रिणी ज्या होत्या त्यांना सांगून आले होते, मला माहित नाही मी तुमच्यासोबत राहते की नाही, पण आता तर मी चालले तुमच्यातून. मग 8-15 दिवस मी त्या कोविड सेंटरला राहिले. आणि इतरांपेक्षा खूप जास्त खायची मी, कारण मला जगायचं होतं, कारण मला माझ्या मुलाचं पाहायचं होतं पुढे. जशी मी माझ्या आई वडिलांसाठी मी त्यांचा एक काळजाचा तुकडा होता, पण जेव्हा मी आई झाले तेव्हा मला कळलं की आईच्या भावना काय असतात. वडील डब्बा घेऊन यायचे, पण मी खूप रागाने वडिलांना बोलायची, मला डब्बा घेऊन येऊ नका, कारण घरी सगळं कुटुंब आहे, तुम्ही इथपर्यंत पोहोचले तर तुम्ही पण कोरोना बाधित व्हाल आणि मग घरच्यांचा सांभाळ कोण करेल. म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत डब्बा घेऊन सुद्धा यायचं नाही. जे कोणी खायचं आसपासचे पेशंट असायचं त्यांचं काही उरायचं ते मी खायची आणि खूप खायची. आणि 8-9 दिवसांनी स्वतःच्याच बाईकवरती मी घरी गेले, तरी पण एका आंब्याच्या झाडाखाली मला ठेवायचे. 8-15 दिवस मी तिथे राहिले. त्यानंतर माझा एक चुलत भाऊ होता, माझ्यासोबतच ॲडमिट होता, तो गेल्याची बातमी कळाली. म्हणजे त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये तो गेला असं कळल्यानंतर मला घरच्यांनी घरात घेतलं की आता ही एकटी घाबरेल, एकदम अंधार काळो, खेड्यात लाईट नसायची, त्या पडवीमध्येच मी राहायची, आई रोज मला द्यायची. त्यावेळेचं बाळंतपण आईच्या हातून झालं नव्हतं, पण हे दुसरं बाळंतपण तिने माझं केलं असं म्हणावं लागेल, पण खूप करायची. आणि त्यावेळेस त्या माझ्या मुलाची जी नजर होती माझ्याकडे बघण्याची, किंवा ती जी आर्त हाक होती त्याची, जी हृदयातून त्याला जे वाटत होतं ते प्रेम इतकं ओसंडून वाहिलं, इतकं म्हणजे आपण त्याची तुलनाच करू शकत नाही की इतक्या लहान वयात सुद्धा त्या मुलाला देवाने इतकी समज दिली की आई असेल तरच सगळं आहे. खूप म्हणजे भयानक प्रसंग होता. थोडीशी कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा असं वाटलं की आपण सुरुवात करूयात. घरी क्वारंटाईन होते, पण सोशल मीडिया सुरू होता त्यावेळी, म्हणून मी सोशल मीडियावरून थोडीशी जाहिरात करायला वगैरे सुरुवात केली. आणि ऑनलाईन त्यावेळेस खेड्यातलेच होते, खेड्यात जाऊन शिकवायची. मी त्यांना सांगायची एकच मोबाईल असू द्या, घरात चार मुलं असू द्या, एकाचीच फी भरा, बाकीच्या तिघांना तसंच शिकू द्या, पण तुम्ही जॉईन करा. आणि असं म्हणत म्हणत अगदी 70 विद्यार्थ्यांची बॅच तयार झाली त्या कोरोनाच्या काळात. आणि पुन्हा एकदा मी एका यशस्वी, म्हणतात ना एक फुलपाखरू जसं खूप पराकष्टाने त्या अंडकोशातून बाहेर पडतो, अगदी मी तशी बाहेर पडले. ते एक एक रोज ॲडमिशन व्हायचं, एक एक फोन यायचा, सन्मानाने मला ते बोलायचे, मॅडम आम्हाला शिकायचं आहे. मग मी आठवड्यातून एक दिवस मुलांना भेटायला जायची, प्रत्येकाच्या घरी जायची, पण घरी बाहेरच थांबायचो, कारण त्यावेळेस पण असं होतंच की क्वारंटाईन केलेलं, मुलांना भेटायची, ऑनलाईन क्लासेस घ्यायची. परत तिसऱ्या टप्प्यामध्ये सगळंच बंद झालं होतं. मग आता काहीच पर्याय नव्हता, मग आई वडिलांकडून मी पुन्हा माझ्या घरी राहायला गेले पारनेरमध्ये माझ्या छोट्याशा रूममध्ये. मग आता काय करायचं? त्यावेळेस मग शेजारच्या आसपासच्या बायका म्हणायच्या, आता तू ना कामाला जा. पण मी शेतीतलं काम फार केलेलंच होतं बालपणात, पण वाटलं नव्हतं पुन्हा तीच वेळ येईल. म्हणून मी जायची, आमचे नातेवाईक थोडे ओळखीचे होते, त्यांना सांगितलं होतं मी माझ्या मुलाला घेऊन तुमच्या इथं काय जे काम असेल ते काम करायला मी शेतात येईल. दिवसभर काम करायची, रात्रीचा ऑनलाईन क्लास घ्यायची, कांदे लावायला जायची. खूप पाऊस असायचा, कधी ऊन असायचं, छत्रीखाली मुलगा बसायचा, त्याला खूप भूक लागायची कारण 12 जेवणाची सुट्टी व्हायची पण त्याला 11 भूक लागायची. मग तो म्हणायचा मम्मा मला भूक लागली आहे, खूप ओरडायचा. मी त्याला सांगायची बाळा मी जर तुझ्याजवळ येऊन बसले तर उद्या हे लोक मला कामाला घ्यायचे नाहीत. म्हणून अगदी ते कांदे लावायला मी त्या ठिकाणी जायची. त्यावेळेस मला मॅडमनी पण खूप वेळा सांगितलं, मॅडम 4-5 हजार रुपये मी तुम्हाला देते, तुम्ही ते काम करू नका. पण विलाजच नव्हता माझा. त्या कोरोनाच्या कालावधीत पुन्हा शेतीतलं काम कोणाचं पडेल ते काम मी केलं परत. पण असं वाटू दिलं नाही की आज आपलं शिक्षण पूर्ण झालंय, आपण पुन्हा एका सन्मानाने आपल्याला मॅडम म्हणतायत, मग परत ते शेतात जाऊन काम कसं करायचं, ह्याची मला कधी लाज नाही वाटली. पण मनात कुठेतरी भेदत होतं की अरे देवा संघर्ष दिलाय पण तू इतका का, आणि तो माझ्याच वाट्याला का दिलाय. पण एक मन पुन्हा सांगायचं, अरे तू संघर्ष पचवणारी आहेस, तुला लढायचंय, आणि फक्त स्वतःच्या मुलासाठी नाही तर इतरांच्या मुलासाठी सुद्धा तुला करायचंय. कोरोना थोडा थोडा संपत आला, यशाची पावलं यश असं खूप धावत नाही आलं माझ्याकडे, मला धावावं लागलं, खूप प्रयत्न करावा लागला त्यासाठी. पण हळूहळू वाढत गेलं, आता सध्या 1500 विद्यार्थी अबॅकसला शिकतायत. आज 1500 × त्या मुलांची फी, लोक त्याचा हिशोब काढून लगेच माझा पेमेंट तयार करत असतील, पण त्या लाखात येणाऱ्या पैशांपेक्षा पण कोटीत येणारा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोलाचा आहे. मला पालकांनी झालं, मुलांनी झालं, किंवा माझ्या नातेवाईकांनी आणि खूप साऱ्या मैत्रिणींनी, आज 1500 मैत्रिणींसोबत मी जेव्हा काम करते त्यावेळेस असं मनापासून आनंद वाटतो की संघर्ष सोसलाय पण हे सुख पण काही कमी नाही आहे, खूप दिलंय आणि यापेक्षा पण खूप आहे. पुढे पण सांगायचं झालं तर अगदी दिवस पुरायचा नाही, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण खूप सारा संघर्ष त्याच्यामध्ये आहेच आहे.
1: नक्कीच नक्कीच. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ती शक्ती, ती स्त्री कणखर आहे आणि तिने जर काहीही ठरवलं करायचं तर ती करू शकते, त्याचा सामना करू शकते. मग कुठली समोर परिस्थिती आली असेल, अडचण आली असेल, खूप कठीण प्रसंग आला असेल तर ती मात करते. आज या माध्यमातून तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ सेंटरमध्ये आला आहात आणि या माध्यमातून अशा अनेक स्त्रियांना काय सांगाल की खरंच तिने ठरवलं तर ती काही करू शकते का?
0: नक्कीच करू शकते. मला नेहमी असं वाटतं आणि आपण समाजात पण पाहतो की स्त्रीला स्वातंत्र्य मिळालंय आणि स्त्री प्रत्येक ठिकाणी पुढे गेली आहे. पण मी समाजातल्या अनेक स्त्रियांना आव्हान करू शकते, तुमच्या समोर आलेला संघर्ष हा संघर्ष म्हणून पाहू नका, ती संधी म्हणून पहा. खूप काही आहे करण्यासारखं. उच्च शिक्षण घेऊन एसीच्या रूममध्ये बसून कम्प्युटर समोर कामच करण्यापेक्षा समाजात खूप साऱ्या गोष्टी आहे की आपली गरज आहे त्यांना. मग अगदी छोट्या गोष्टींपासून ते काम तुम्ही शेतातलं असोत किंवा घरातलं घरकाम असोत, काही पण असोत, तुम्ही ते संघर्ष न पाहता संधी म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर नक्कीच यश तुमची वाट पाहते. पण मिळालेल्या संधीचा अति जास्त वापर पण नाही केला पाहिजे. आपण म्हणतो स्त्री स्वातंत्र्य झाली आहे, पण काही ठिकाणी मी अजूनही पाहते की अजूनही तीच बंधनं आहेत तिच्याकडे, अजूनही तिला त्याच गोष्टीतून जावं लागतंय, अजूनही ती कोर्टाच्या दारात जाऊन न्याय मागते पण तिला हवासा मिळत नाहीये. मग अशा स्त्रियांसाठी आपल्याला असं वाटतं की काहीतरी काम पुढे करावं. म्हणून मी अबॅकसच्या माध्यमातून तर सगळ्या समाजासमोर तर आलेच. मला मिळणारा जो काही मानधन आहे त्याच्यातला बऱ्याच काही टक्के प्रमाणात मी समाजासाठी सुद्धा वापरते. दरवर्षी माझ्याकडे 10 विद्यार्थी मोफत अबॅकस शिकतात. या व्यतिरिक्त 10वीला येणाऱ्या प्रत्येक पहिल्या येणाऱ्याच विद्यार्थ्याला नाही तर ज्या विद्यार्थ्याची परिस्थिती खालवलेली आहे त्या विद्यार्थ्यांना ज्या 10वीच्या वर्षासाठी जेवढ्या पण वह्या लागतात त्या सगळ्या वह्या मी माझ्याकडून पुरवते. मग तो माझा क्लासमधलाच विद्यार्थी असं नाही आहे, तो समाजातला कुठल्याही कोपऱ्यातला विद्यार्थी असेल तरी त्याच्यापर्यंत जाऊन मला पोहोचायचे आणि मी पोहोचते. आणि खूप आहे तसं, मुलांसाठी केलं तर खूप समाजासाठी पण आपण करू शकतो. मी इतर स्त्रियांनाही तेच सांगेल की तुम्ही प्रत्येक गोष्टीला एक संधी म्हणून पहा. आणि काय होतं, संघर्षानंतर मी जेव्हा यशस्वी जीवन जगले त्यावेळेस मी त्या कालावधीमध्ये आमचे जेव्हा सासर घरचे आणि आमचे मतभेद झाले त्यावेळेस एकमेकांचे तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नसायची. मला प्रत्येक ठिकाणी वाटायचं मी शिकले तर मी ह्यांना बदलू शकेल. आणि खरंच तो दिवस उजळला आणि अगदी सुखी संसार माझा पुन्हा सुरू झाला. सासर घरच्यांनी मला सन्मानाने स्वीकारलं आणि मीही त्यांना सन्मानाने पुन्हा तीच जागा, तेच प्रेम आणि तोच विश्वास दिला. पुन्हा त्यांच्यासारखंच, पण आता पहिल्यासारखी बंधनं नाहीत, आता मला स्वातंत्र्य मिळालं.
1: नक्कीच. आजही समाजामध्ये स्त्रीला खरंच स्वातंत्र्य मिळतं का, किंवा आजही समाजातून स्त्रीला मानसिकतेचा त्रास होतो का?
0: होतो काही ठिकाणी. मी पाहते तर बऱ्याचदा एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध घडत असते जेव्हा ती आवाज उठवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस स्त्रियांमधल्या स्त्रिया ज्यांनी सपोर्ट करायला पाहिजे त्या थोड्याशा मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. काही पुरुष पण असतात त्यांची मानसिकता बदललेली असते. अगदी काही टक्के प्रमाणात त्यांची मानसिकता बदलली तरी ते ग्रुप करून त्या स्त्रीला कशा पद्धतीने तिचा मानसिक छळ करता येईल ह्या पद्धतीने पाहतात. पण आई आणि मैत्रीण ह्या दोन गोष्टींना मी सांगू इच्छिते की आपल्या मुलांना संस्कार देताना तुम्ही शैक्षणिक संस्कार देऊ नका. आपल्या घरातूनच त्यांना खूप काही चांगलं मिळतं. घरातूनच ती स्त्री तयार होत असते. बालपणात माझ्या आईने मला जे दिलंय त्यामुळं मी आज समाजात माझा ठसा उमटू शकले. माझ्या आईकडून आलेला वारसा मी जपू शकले. माझ्या आईने मला एकच गोष्ट सांगितली, समाजात काही कर पण तुझ्या आई वडिलांना तुला अभिमानानं काही गोष्टी सांगता याव्यात अशा गोष्टी तू कर. जर ती सांगताना तुला लाज वाटत असेल किंवा शरम वाटत असेल तर तुझं काहीतरी चुकलंय हे तुला जेव्हा कळेल तेव्हाच तू समाजातली कणखर स्त्री आहेस. म्हणून मीही इतरांना तेच सांगू शकते की एक आई म्हणून नाही पण एक चांगली मैत्रीण म्हणून सांगू इच्छिते की आपल्या मुलींनाच काय मुलांना देताना सुद्धा तुम्ही हेच सांगा की कुठलीही गोष्ट अभिमानाने आपण घरी आई वडिलांना सांगितली पाहिजे अशा हातून तुमच्या गोष्टी व्हाव्यात.
1: नक्कीच. आज नवरात्रात निमित्त स्त्री जाणीवा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झाला आहात. कसं वाटतं आज खूप लोकांपर्यंत पोहोचताना, अनेक स्त्रियांपर्यंत, अनेक मैत्रिणीपर्यंत पोहोचताना, या नवरात्राच्या निमित्तानं, या शक्तीच्या आगमनाच्या निमित्तानं आज तुम्ही पोहोचताय, कसं वाटतंय?
0: खूप छान वाटतंय पण त्या पाठीमागे मला कुठलाही गर्व वाटत नाही. मला अजूनही वाटतं मी सामान्य स्त्री आहे आणि मला सामान्य बनून राहायला खूप आवडेल. कारण अलौकिक जेव्हा माणूस काहीतरी काम करतं मग समाजामध्ये ती व्यक्ती पुढे येते. मग इतर ज्या सर्वसामान्य मी ज्या परिस्थितीमध्ये होते त्या परिस्थितीतल्या स्त्रिया विचार करतात, तिच्या अंगावरची साडी चांगली आहे, तिच्या हातात मोबाईल चांगला आहे, पण तिचा संघर्ष किती आहे हे कोणी लवकर फारसं पाहत नाही. लगेच आपण कॅल्क्युलेशन करून समोरच्या व्यक्तीचा हिशोब करतो पण त्यापाठीमाग तिचा दिवस कधी सुरू होतो, तिची रात्र कधी संपते हे आपण पाहत नाही. मी अनेकांच्या माझ्या कामाच्या माध्यमातून मी खूप समाजामध्ये इतर स्त्रिया असतील, मैत्रिणी असेल किंवा खूप जणांसाठी मला असं वाटतं काहीतरी करावं, पण माझ्यासमोर येणारी प्रत्येक स्त्री माझी ती मैत्रीण आहे. प्रत्येक टीनेजरमध्ये येणारी ती मुलगी जी आहे ती माझीच कोणीतरी आहे, माझ्या रक्ताचीच कोणीतरी आहे. म्हणून मी नेहमी तिला सपोर्ट करत असते. ती चुकली तर मी नेहमी सांगते एक पाऊल मागे घेण्यापेक्षा सामर्थ्याने तू पुढे जा आणि तुझ्या कर्तृत्वातून तू सिद्ध हो. तू बोलून दाखवण्यापेक्षा तुझं कर्तृत्व तू करून दाखव. आज तुला मार्क्स कमी पडले तू खचून जाऊ नकोस, तू उद्यासाठी प्रयत्न कर. विद्यार्थिनींना माझं सांगणं असतं. आई वर्गाला जर सांगायचं म्हटलं तर मी आईला नेहमी सांगते मुलीला फक्त शैक्षणिक गोष्टी शिकू नकात. घरी कसं राहायचंय, मोठ्यांशी कसं बोलायचंय, तुला समाजातलं हे काम आलं पाहिजे. तुझा अपमान जर कोणी केला तर तू कर्तृत्वाने तो पुन्हा कसा तुला मिळवता येईल, तुला सन्मान कसा मिळवता येईल, ह्या गोष्टी आपण मुलींना शिकवल्या पाहिजेत. आजकाल मुलींना असं वाटतं, आईला असं वाटतं अर्धवट कपडे घातले किंवा खूप फॅशन केली म्हणजे आम्ही खूप चांगल्या घरातला आहोत. असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही रंगाचा कपडा घाला तो आपलं शरीर संरक्षणाचंच काम करतो, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. परंतु समाजामध्ये विकृत पद्धतीचे लोक आहेत, त्यामुळे आपण स्वतःला जपलं पाहिजे, सावरलं पाहिजे. दुसऱ्यांनी आपली रक्षा करण्यापेक्षा स्वतःची रक्षा आपण स्वतःच केली पाहिजे. मुलींना याबरोबर आपण शिक्षण पण त्या पद्धतीने दिलं पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही या माध्यमात आला आहात, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय. आज या निमित्तानं तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकावंसं वाटेल?
0: मला माझ्या आईवरनं कुठलं पण गाणं आवडायला खूप कुठलं पण गाणं ऐकायला खूप मला आवडतं. खूप छान वाटेल मला आईविषयी गाणं ऐकायला.
1: नक्कीच. आईबद्दल नेहमीच प्रत्येक लेकीला प्रेम असतं आणि प्रत्येक स्त्रीला आईबद्दल नेहमीच आदर असतो. तर नक्कीच या निमित्तानं ती सुद्धा एक शक्तीच आहे, ती सुद्धा एक आईच आहे. त्यामुळे या निमित्तानं नक्कीच हे जे तुम्ही सुचवलेलं गीत आहे ते नक्कीच मी प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात. या माध्यमातून अनेक स्त्रियांपर्यंत, अनेक लेख वाचकांपर्यंत असतील, अनेक लेखक असतील, अनेक श्रोते असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: मला पण खूप छान संधी मिळाली. तसं तर समाजासाठी काम करायला खूप संधी असतात पण आज तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे. आणि आज एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून माझी निवड झाली, या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. अनेक स्त्रियांपर्यंत मला जाऊन पोहोचायचं आहे, यानंतरही मला खूप सारं काम करायचं आहे. पण एक सामान्य स्त्री राहूनच मला ते काम करायला आवडेल. खूप खूप धन्यवाद.
1: नक्कीच, तुमच्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
1: थँक्यू. श्रोते हो, आज आपल्यासोबत स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये होत्या रेश्मा कळमकर आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधला. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। तुम्ही ऐकताय आदि माया आदिशक्ती, हा नवरात्र विशेष कार्यक्रम। श्रोते हो, आदि माया आदिशक्ती या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईच्या प्रभादेवी विषयी। कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात। सादर करते आहेत किरण डहाळे।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
3: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे।
4: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
5: सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती। संकलक, निवेदक आणि सादर करते किरण डहाळे।
6: श्रोते हो, आदि माया आदि शक्ती या मालिकेत आज आपण दर्शन घेऊ मुंबईतल्या प्रभादेवी मंदिराचं। मुंबईचे आद्य राजा प्रतापबिंब यांची कुलदेवता असलेल्या प्रभादेवीच्या नावानं दादरच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरासमोरच्या संपूर्ण परिसराला प्रभादेवी संबोधलं जातं। प्रभादेवीचं इथलं स्थान किमान 850 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं। तसंच सध्याच्या प्रभादेवी मंदिराचा ज्ञात इतिहास 300+ वर्षांचा आहे। ही देवी पाठारे प्रभू समाजाची आराध्य देवता मानली जाते। धार्मिक श्रद्धेनुसार ती शाकंभरी देवीचंच एक रूप आहे। इथं दरवर्षी पौष पौर्णिमेला प्रभादेवीची मोठी जत्रा भरते। या यात्रोत्सवात 1000 भाविक उत्साहानं सहभागी होतात। प्रभादेवी ही शाकंभरी या नावाप्रमाणेच बनशंकरी देवी म्हणूनही ओळखली जाते। तिचं मूळ स्थान कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातलं बदामी इथं आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार बदामी इथल्या तिलकवन भागात पूर्वी 100 वर्षांचा मोठा दुष्काळ पडला होता। त्यावेळी देवीनं तिथं पाताळातून आलेल्या पाण्यावर विविध झाडं झुडपं आणि भाजीपाला तयार केला। हे दृश्य पाहून दैत्यांनी या पवित्र क्षेत्राची नासधूस करायला सुरुवात केली। त्यावेळी देवीनं व्याघ्रारूढ होऊन त्या सर्व दैत्यांचा निपात केला। देवीनं आपल्या देहातून शाकभाजी निर्माण केली। तसंच तिनं पाताळातल्या हरिद्रा तीर्थातून पाणी आणून लोकांचे प्राण वाचवले। या कारणामुळे तिला शाकंभरी असं नाव पडलं। ही देवी वनात राहिली म्हणून तिला वनशंकरी किंवा बनशंकरी असंही नाव प्राप्त झालं। बदामीचे चालुक्य राजे या बनशंकरी देवीची पूजा शक्ती रूपात करत असायचे। 7व्या शतकात चालुक्य राजांनी तिथं देवीचं भव्य मंदिर बांधलं होतं। महिकावतीची बखर या ग्रंथाच्या सुरुवातीलाच राजा सूर्यवंशी प्रतापबिंब गोत्र भारद्वाज पंचप्रवर शाखा कात्यायनी कुळदेवता प्रभावती असा स्पष्ट उल्लेख आढळतो। याचप्रमाणे प्रतापबिंबाचा नातू केशवदेव बिंब याची राजमुद्राही या बखरीत दिली आहे। या मंदिराच्या इतिहासाविषयीची काहीशी वेगळी माहिती कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के रघुनाथजी यांच्या 1895च्या द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे या पुस्तकात मिळते। त्यांच्या नोंदीनुसार प्रभादेवीचं मूळ मंदिर कोटवाडी इथं होतं। या मंदिराची स्थापना प्रभूंचे तत्कालीन मुख्य पुरोहित हेमा

ली. सन 1599 सुमाराला पोर्तुगीज प्रभादेवीचं मंदिर उद्ध्वस्त करणार असल्याची माहिती पाठारे प्रभू समाजातल्या काही व्यक्तींना मिळाली. त्यावेळी त्यांनी मंदिरातल्या मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी त्या मूर्ती मंदिराजवळच्या एका बारवेत म्हणजेच विहिरीत सुरक्षित ठेवल्या. यानंतर पोर्तुगीजांनी हे मंदिर जमीनदोस्त केलं. तेव्हापासून इथं ब्रिटिशांची सत्ता येण्यापूर्वीपर्यंत देवीची मूर्ती त्या विहिरीतच सुरक्षित राहिली. पुढं ब्रिटन आणि पोर्तुगाल यांच्यात सन 1661 मध्ये झालेल्या करारानुसार ब्रिटिशांना हुंड्याच्या स्वरूपात मुंबई मिळाली. ब्रिटिशांच्या राजवटीत मुंबईतल्या धार्मिक वातावरणात सुधारणा झाली. सन 1717 सुमाराला एके दिवशी पाठारे प्रभू समाजातल्या श्याम नायक या सधन गृहस्थाला प्रभादेवीचा स्वप्न दृष्टांत झाला. या गृहस्थाच्या मालकीच्या माडाच्या बागेतल्या विहिरीच्या तळाशी देवीची मूर्ती सुरक्षित होती. ती मूर्ती तिथून बाहेर काढावी अशी आज्ञा देवीनं त्याला स्वप्नात दिली होती अशी आख्यायिका आहे. या स्वप्नाची माहिती श्याम नायक यांनी आपल्या ज्ञाती बांधवांना दिल्यानंतर त्यांनी त्या विहिरीतलं पाणी उपसून देवीची मूर्ती बाहेर काढली. त्यानंतर तिथं इसवी सन 1715 मध्ये पाठारे प्रभू ज्ञातीनं देवीचं नवीन मंदिर उभारलं. देवीच्या या नवीन मंदिराला आता 311 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यानच्या काळात इसवी सन 1835 मध्ये तत्कालीन सुमारे 8000 रुपये खर्च करून या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर सन 1875 मध्येही मंदिराची दुरुस्ती करण्यात आली. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारामुळे या मंदिराला सध्याचं सुंदर स्वरूप प्राप्त झालं आहे. हे मंदिर सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरापासून जवळच तुलनेनं अत्यंत शांत परिसरात वसलेलं आहे. या एकमजली मंदिराच्या समोर आवार भिंत बांधलेली आहे. मंदिरासमोरच्या प्रांगणात दोन भव्य दीपस्तंभ आहेत. रुंद कमानदार खिडक्या असलेल्या लांब आणि आडव्या ओवरीसारखा सभामंडप आणि तीन गर्भगृह असं या मंदिराचं मूळ स्वरूप आहे. मंदिरावर दोन घुमटाकार शिखरं आहेत आणि त्या शिखरांवर त्रिस्तरीय कळस स्थापित आहेत. या मंदिरातलं सर्वात उज्ज्वल गर्भगृह प्रभावती देवीला समर्पित आहे. या साध्या गर्भगृहात एका उंच वेदीवर प्रभादेवीची मूर्ती विराजमान आहे. ही सुमारे 3 फूट उंचीची मूर्ती कुरवंडी पाषाणामध्ये कोरलेली आहे. देवी चतुर्भुज स्वरूपात इथं दर्शन देते. तिच्या वरच्या उजव्या हातात रुद्राक्षमाला आणि डाव्या हातात कमलपुष्प आहे. तिचा खालचा एक हात वरदमुद्रेत तर दुसरा हात अभयमुद्रेत आहे. देवीला विविध वस्त्र आणि अलंकारांनी शृंगारलेलं आहे. तिच्या मस्तकावर सुंदर मुकुट आहे आणि मूर्तीच्या पाठशिळेवर सोनेरी पत्रा जडवलेला आहे. देवीच्या उजव्या बाजूला कालिका देवीची पाषाणात घडवलेली उभी मूर्ती आहे. डाव्या बाजूला चंडिका देवीची तशीच मूर्ती स्थापित आहे. या दोन्ही मूर्ती सुमारे 1.25 फूट उंचीच्या आहेत. या मूर्तींनाही वस्त्र आणि अलंकारांनी शृंगारलेलं आहे. या मंदिराच्या मधल्या गर्भगृहात सर्वेश्वर महादेवाचं स्थान आहे. सगळ्यात डावीकडे गर्भगृहात लक्ष्मी नारायणाची मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात हनुमान, शीतळा देवी आणि खोकला देवी यांचंही स्वतंत्र स्थान आहेत. मानवाला होणारे विविध आजार, व्याधी किंवा शरीरातलं व्यंग ही दैवी शक्तींच्या अवकृपेमुळे होतात अशी श्रद्धा होती. तसंच त्यांच्या कृपेमुळे या सर्व गोष्टी बऱ्या होतात या भावनेतून मानवी समाज पूर्वी अनेक लोकदैवतांची पूजा करायचा. शीतला देवी आणि खोकला देवी या दोन्ही त्यापैकीच लोकदैवता आहेत. शीतला देवी ही गोवर, कांजिण्या तसंच व्हॅरिओला मेजर या विषाणूमुळे होणारा देवीचा रोग यांची प्रमुख देवता मानली जाते. तसंच खोकला देवी घशाच्या सर्व व्याधी दूर करते अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. नवरात्र, महाशिवरात्र, आषाढी आणि कार्तिकी एकादशी तसंच पौष पौर्णिमा हे या मंदिरातले मुख्य उत्सव आहेत. या उत्सव काळात संपूर्ण मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवलं जातं. नवरात्रात देवीसमोर चंडिका पाठाचं पठण केलं जातं. अष्टमीला म्हणजेच दसऱ्याच्या 2 दिवस आधी इथं भव्य हवन केलं जातं. या काळात इथं देवी भक्तांची मोठी गर्दी होते. पौष पौर्णिमा हा या मंदिराचा मुख्य वर्धापन दिन मानला जातो. या दिवशी सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत भाविक देवीचं दर्शन घेऊ शकतात. या निमित्तानं इथं एखाद्या गावाप्रमाणे मोठी जत्रा भरते. खेळण्यांची दुकानं, मालवणी, खाजा यासारखे मिठाईचे स्टॉल्स आणि लहान मुलांसाठीचे पाळणे असं या जत्रेचं आनंददायी वातावरण असतं. जत्रेच्या काळात इथं 1000 भाविक दर्शनासाठी येतात.
कडू मेथीची रुजवण करून त्यातून मंदिराचं नाव आणि जत्रेचं वर्ष असा सुंदर आकार तयार करण्याची ऐतिहासिक परंपरा या मंदिरात

0: आजही जतन केली जाते. श्रोते हो, आदि माया आदि शक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 820-888-34-77 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 820-888-34-77. धन्यवाद.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे. अहो ऐकलं का, नवरात्र आले.
2: ऐकलं ऐकलं, नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आला.
1: अहो ऐका, नवरात्र आले आणि
2: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
1: अहो नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.

0: श्रोते हो, आदी माया आदिशक्ति या आजच्या भागामध्ये आपण मुंबईच्या प्रभादेवीविषयी जाणून घेतलं. कॅमन सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम होता. सादर करते होते किरण डहाळे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी संजय नार्वेकर. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि आज आहे जागतिक अंध सहायता दिन आणि त्याच निमित्तानं आपण सौदागर लोंढे यांची मुलाखत घेत आहोत. ते एक संगीत विशारद आहेत, त्याचसोबत ते प्रोफेसर आहेत आणि आपण आज त्यांच्याशी भरपूर साऱ्या गप्पा मारत आहोत. त्यांचा जीवन प्रवास, अडचणी आणि अनेक गोष्टींबाबत आपण चर्चा करत आहोत. तर सर्वप्रथम सर, तुमचं आपल्या रेडिओ नगर मध्ये खूप सारं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही?
3: धन्यवाद, खूप छान आहे. आणि सर्व रेडिओ वासियांना खूप खूप धन्यवाद की आपण सगळे मला ऐकताय आणि आपण मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल.
2: सर, आपण सर्वप्रथम आपण प्राथमिक माहितीपासून सुरुवात करूया. तर कसं होतं तुमचं बालपण, कसं होतं आणि कसे सुरुवातीचे दिवस कसे होते?
3: सुरुवातीचे दिवस म्हणे तर खूप छान होते, आनंदाचे होते. कारण वयाच्या 6व्या वर्षीपासून मी स्कूलमध्ये जायला लागलो आणि तेव्हापासूनच आईबाबांचा एक खूप साफ दृष्टिकोन होता की त्यांनी मला शिकवावं, असं त्यांचं पहिल्यापासून छान मत होतं आणि त्यांनी ते केलं. साधारण वयाच्या 6व्या वर्षी मी ब्लाइंड स्कूलमध्ये माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली आणि तो प्रवास अजूनही शिक्षणाचा अजून सुरू आहे. पण लहानपणीचं जर तुम्ही विचाराल तर खूप मजेशीर हा प्रवास आहे की 7वीपर्यंत ब्लाइंड स्कूलमध्ये हॉस्टेल पद्धतीनेच आम्ही राहिलो, रेसिडेन्शियल पद्धतीने राहिलो. खूप छान तिथलाही अनुभव, सगळे मित्रमंडळी आणि खूप एक वेगळा हॉस्टेलचं लाईफ होतं. ते असं वाटलं नाही लहानपणी की काय आयुष्यात काही समस्या येत आहेत किंवा काही नाही. खूप आनंदी जीवन आमचं होतं.
2: नक्कीच. आणि तुम्ही एका आयुष्याकडे इतके छान पॉझिटिव्हिटीने बघताय, पण मला सांगा की जे अंधत्व आहे ते तुम्हाला जन्मापासून होतं की नंतर आलं?
3: हा, जे अंधत्व आहे ते माझं जन्मापासून आहे.
2: अच्छा. हो. आणि मग जेव्हा तुम्ही शिक्षण घेत होतात आणि जेव्हा तुम्ही तुमचा प्रवास सुरू होता, तर काय काय गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलं आणि कशा पद्धतीने ते दिवस होते?
3: सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस कुठलाही एखादा ब्लाइंड व्यक्ती ब्लाइंड स्कूलमध्ये जातो त्यावेळेस तो पूर्णपणे कोरीपाटी असतो.
2: बरोबर.
3: त्यामुळे त्यांचं जे भवितव्य घडवलं जातं, तिथले गुरुजन असतील त्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने घडवलं जातं. आणि माझ्या गुरुजी खूप चांगले होते, सर्व जे शिक्षक लोक होते ते खूप चांगले होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्यांनी ट्रेन केलं. छोट्या छोट्या गोष्टी की स्वतःचं राहणं किंवा अभ्यास कसा करावा, स्वतःचं डिसिप्लिन काय असावं, याविषयी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी डेव्हलप केलं. आणि तेव्हापासून एवढ्या छान सवय लागत राहिल्या की नाही, आपण ह्या क्षेत्रामध्ये असं असं एखादी तयारी करायची असेल तर काय डिसिप्लिनने अभ्यास केला पाहिजे. समस्या तर येत राहतात. त्यावेळेस थोडस टेक्नॉलॉजी हे फार कमी होती, परंतु आता टेक्नॉलॉजी असून सुद्धा कुठेतरी मग ज्या समस्या येत आहेत, आता ब्रेल लिपी तर खूप लोक कमी हे करतायत. तर मला असं वाटतं की या समस्या तर टेक्नॉलॉजीच्या त्यावेळेस होत्या, परंतु आता सगळं टेक्नॉलॉजी असून सुद्धाही असं असतं की जे की या क्षेत्रामध्ये ब्रेल लिपीकडे खूप कमी लक्ष दिलं जातं. पण त्यावेळेस टेक्नॉलॉजी नसून सुद्धा आम्हाला ब्रेल लिपीकडे चांगल्या चांगल्या पद्धतीने लक्ष देता आलं.
2: ओके. आणि तुम्ही म्हणताय की टेक्नॉलॉजी वगैरे, आता ऑब्व्हियसली आपण सुद्धा बघत आहोत की आपल्याला पण जाणवतंय की टेक्नॉलॉजी खूप वाढतीये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे. मग तुमच्या काळामध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये ब्रेन लिपीचा वापर व्हायचा, तर तुमच्या त्या काळातली शिक्षणामध्ये आणि आत्ताच्या शिक्षणामध्ये तुम्हाला काय जाणवतंय?
3: असा फरक काहीच नाही, कारण 12वीपर्यंत ब्रेल लिपीमध्येच अभ्यास करावा लागतो. कारण सुरुवातीला जर एक बेस छान व्हायचा असेल तर कुठली गोष्ट महत्वाची आहे तर ती ब्रेल आहे.
2: बरोबर.
3: कारण लिहिणं वाचणं सगळं त्याच्यावरती आहे. टेक्नॉलॉजी ही नंतर येते.
2: बरोबर.
3: त्यामुळे ब्रेल लिपी खूप महत्वाची आहे. आणि ज्यावेळेस हे विद्यापीठाचं शिक्षण सुरू होतं फर्स्ट इयरपासून वगैरे, ह्या शिक्षणामध्ये पुन्हा मग रेकॉर्डिंग्स जे टेक्नॉलॉजी आहे की मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करतो किंवा मग आता ई बुक वाचतो किंवा मग PDF फाउंड ज्या याच्यामध्ये फाईलमध्ये आम्ही हे सगळं अभ्यास करतो, किंवा स्वतःच्या नोट्स बनवून कम्प्युटरवरती किंवा या नंतरच्या गोष्टी आहेत, पण ब्रेल लिपी तेवढीच महत्त्वाची आहे.
2: नक्कीच. आणि आता त्याचसोबत तुम्हाला घरच्यांची साथ कशी मिळाली, तुमचे मित्रमंडळी वगैरे त्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला?
3: पहिल्यापासून मात्र मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझे आई बाबा हे माझ्यासाठी खूप खूप म्हणजे मला असं वाटतं की खूप मला त्यांचा सपोर्ट मिळाला. आणि मी आताही असं सांगेल की मित्रमंडळींचा खूप मला सपोर्ट की हां तू कर आम्ही आहोत तुझ्यासोबत. हा एक छान सपोर्ट मिळणं खूप महत्त्वाचं असतं प्रत्येकालाही, आणि तुम्हाला मिळाला याबद्दल खूप मला आनंद वाटतो. आणि जसं की माझ्या पुढच्या जे शिक्षण चालू होतं या शिक्षणामध्ये सुद्धा माझ्या मित्रांचा खूप मला सपोर्ट झाला की कुठल्याही एक्झाम असू द्यात, की यामध्ये खूप मित्रांचा सपोर्ट होता. आणि इथे नगरमध्ये आल्यापासूनसुद्धा मला मित्रांचा सपोर्ट की जॉबच्या वेळेससुद्धा की तू कर तू करू शकतोस, किंवा जे इंटरव्ह्यूला जिथे जाईल तिथेही त्यांचा खूप सपोर्ट की इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स याच्यामुळे येतो, ह्या या गोष्टी आहेत, या बाबतीमध्ये खूप मोठा सपोर्ट त्यांचा.
2: नक्कीच. तुमचं शिक्षण आपल्या नगरमध्येच झालं की दुसरीकडे झालं?
3: माझं पहिले ते सातवीपर्यंत शिक्षण बीड ब्लाइंड स्कूल इथे झालं.
2: ओके.
3: त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंत माझं शिक्षण लातूर इथे झालं, सरस्वती विद्यालय. त्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणजे अकरावीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज इथे झालं.
2: अरे वा. हो. ओके. आणि त्याचसोबत आपण आता तुम्ही एक UGC नेट म्हणजेच एक ग्रँटेबल प्रोफेसर आहात विथ JRF वगैरे, तर त्याची तयारी तुम्ही कशी केली? कारण सध्या म्हटलं तर खूप अवघड परीक्षा असते ही प्रोफेसरसाठी, आणि इतक्या छान पद्धतीने तुम्ही पास आउट झालात आणि त्यानंतर तुम्ही ॲज अ प्रोफेसर म्हणून कार्यरत आहात, तर कसं केलं ते?
3: काय झालं की ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं आणि पुन्हा मग पुणे गंधर्व महाविद्यालय जे पुण्यामध्ये आहे, भारतीय संगीत प्रसारक समाज मंडळ जे चालवतं, तर पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य आहेत पंडित विनायक बुवा पटवर्धन, त्यांनी ही संस्था सुरू केली. आणि तर त्या संस्थेमध्ये मी MA वर्षामध्ये मी तिथे शिकण्यासाठी गेलो. आणि तिथे गेल्यानंतर MA वर्ष 2 चालूच होते. एक माझे मित्र आहेत, त्यांच्याकडनं मला लक्षात आलं की MA झाल्यानंतर आपल्याला UGC नेटची परीक्षा देता येते आणि तिथून असिस्टंट प्रोफेसर वगैरे आपल्याला संधी आहेत. तर मग तेव्हापासून एक डोक्यात होतं की नाही आपण म्युझिक विषयात तर घेतलंय आणि मग याच्यामध्ये अशा अशा पुढे संधी आहेत, मग आपण त्याचा अभ्यास सुरू करायचा. माझं MA झाल्यानंतर मी नेटचा अभ्यास सुरू केला आणि जे काय बुक्स रिडिंगसाठी थोड्याशा समस्या येतात, परंतु खूप असा छान सपोर्ट मिळतो की बुक रिडिंगसाठी आमच्या ज्या काही संस्था आहेत, जसं की यशोवाणीसारखी संस्था आहे किंवा टीम विजनसारखी संस्था आहे किंवा काही जे मित्रमंडळी आहेत, यांच्याकडनं मला बुक्स वगैरे खूप चांगल्या पद्धतीने वाचून मिळाले आणि स्वतःच्या नोट्स वगैरे हाताने टाईप म्हणजे कॉम्प्युटरवर टाईप करून आम्ही स्वतः काढले आणि त्याच्यावरती तसा अभ्यास केला.
2: ओके. आणि संगीत क्षेत्रामध्ये येण्याचा तुमचं जी हॉबी म्हणू किंवा जो तुमची आवड म्हणूया, तर ती लहानपणापासून होती की नंतर डेव्हलप झाली, की या व्यतिरिक्त इतर काही हॉबीज होत्या तुमच्या?
3: खरं तर संगीत हे पूर्ण माझा श्वास आहे मला असं वाटतं, कारण संगीत माझ्या आयुष्यात एक जर असं आहे की संगीताशिवाय मी नाही राहू शकत, ही अशी एक गोष्ट आहे. आणि संगीत लहानपणापासून शाळेपासून चालूच होतं, परंतु एक आजूबाजूचं जे वातावरण आहे ना त्याचा खूप आपल्यावर परिणाम होतो. जसं की मी लहानपणी घरी असताना आमच्याकडे शेजारी एक दत्त मंदिर होतं आणि तिथे सकाळी सकाळी भूपाळी घनश्याम सुंदरापासून जे सुरू व्हायचं ते, मग विठ्ठलनामाची शाळा भरली, हे सगळं जे तिथून सुरू व्हायचं ते तो प्रवास आहे की आजूबाजूचं वातावरण, तिथली आरती ऐकणे, मग ते सूर कानावर पडायला लागले, मग त्यांच्यासोबत थोडंसं मी गुणगुणायला लागलो. आणि यामुळेच असं की मला असं वाटतं की ते संस्कार होत गेले आणि आवड तेव्हापासूनच लागली, ती अजूनही संगीत विषयामध्ये मला ती आवड आहे आणि त्याच पद्धतीने माझा पुढचाही प्रवास चालू आहे की संगीतातील स्वरांची पूजा कशी करावी आणि या विषयाला कसं पुढे घेऊन जावं, विषयाला पुढे घेऊन जावं असं मला म्हणण्याच्याऐवजी संगीत मला कसं पुढे घेऊन जातं हेच मला छान वाटतं.
2: नक्कीच नक्कीच. तुमचं संगीतावरचं हे प्रेम आणि एक तुमची त्या बाबतीतली जी भावना मला ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि अनेक विद्यार्थी असतात की ते त्यांना संगीत क्षेत्रामध्ये यायचं असतं, पण काय होतं की वेळेअभावी म्हणजे आपल्याला जे लहान अनेकांचे समज गैरसमज असतात की संगीत हे लहानपणापासून जर तुम्ही सवय लावली तर पुढे जाऊन आपल्याला संगीतामध्ये करिअर करता येतं. पण नंतरून आता जे कॉलेजचे काही विद्यार्थी असतील, 10वीपर्यंत आलेले विद्यार्थी असतील, तर त्यांची इच्छा असते की आम्ही लहानपणी नाही कळलं आमच्या आई वडिलांना की आम्हाला अशा क्षेत्रामध्ये जाऊ द्यावं, पण आत्ता जर आम्ही गेलो आता या वयामध्ये तर आमचा आवाज बसेल का, आम्हाला आवाजाची एक ती टेक्निक कळेल का, मग त्यांना तुम्ही काय सांगाल ज्यांना उशिरा हे क्षेत्र निवडलंय ज्यांनी?
3: सर्वात महत्त्वाचं आहे की आपण यामध्ये जर दोन पार्टमध्ये जर हा विषय डिस्कस करायचा ठरलं तर पहिली गोष्ट आहे की शिक्षणाला कुठलीच मर्यादा नाही आहे.
2: बरोबर.
3: परंतु एक आवाज असतो, लहानपणीचा तो टोन असतो, तर लहानपणापासून जर शिकलं तर खूपच चांगली गोष्ट होऊ शकते. लहानपणीच जो आवाज डेव्हलप व्हायला लागतो किंवा मग जे तालाचा तो वेळ तेवढा दिला गेला जातो.
2: बरोबर.
3: पण मला असं वाटतं की तुम्ही जसं विचारलं की कॉलेजच्या संदर्भात की जे मुलं आता कॉलेजला जातात आणि पुढे त्यांना ते संगीत विषयात येऊ इच्छित आहेत, त्यांची मेहनत असेल आणि त्या पद्धतीचे गुरु जर त्यांना मिळत असतील, त्यांना जर तसं मार्गदर्शन मिळत असेल, तर मला असं वाटतं की त्यांना खूप चांगल्या संधी मिळू शकतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने पुढेही जाऊ शकतात असं वाटतं मला.
2: नक्कीच. तुम्ही नाम प्रेम सारख्या संस्थेमध्ये सुद्धा तुम्ही एक संगीत शिकवतात आणि विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात संगीत क्षेत्रामध्ये, तर काय तिथला अनुभव आहे आणि अशा अजून वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही कोणते उपक्रम घेतले असतील तुमचे संगीताचे तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल?
3: अनाम प्रेमच्या बाबत जर बोलायचं ठरलं तर मी 11वीला आल्यापासून अनाम प्रेमच्या हॉस्टेलला राहत होतो. खूप मोठी सामाजिक संस्था आहे अनाम प्रेम. आणि माझं ज्यावेळेस UGC नेट पूर्ण झालं, मी पुण्यावरून ज्यावेळेस नगरला आलो आणि ज्यावेळेस जॉब करायला सुरुवात केली स्कूलमध्ये, नॉर्मल मुलांच्या स्कूलमध्ये मी जॉब करायला सुरुवात केली, तर संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं खूप मोठेपण आहे की त्यांनी मला की आमच्या आपल्या संस्थेमध्ये हा विद्यार्थी शिकलेला आहे आणि त्याला आपण बोलूयात शिकवण्यासाठी. आणि मुलांची ती गरज होती की मुलांनी आम्हाला त्यांना सांगितलं की सर आम्हाला खूप आवश्यकता आहे की संगीत शिक्षकांची, तर त्यांनी मला त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी मला तिथे बोलवलं शिकवण्यासाठी. तर इथे असं झालं की या मुलांसोबत मग मी ज्यावेळेस शिकवतो तर खूप मोठा एक आनंद आहे, कारण एखादी बंदिश जरी सांगत असेल तरी मग ते मुलं मला विचारते सर हा ही स्थायी शिकवले तुम्ही आम्हाला, तर मग हा अंतरा असा होऊ शकतो का? हे एक खूप मोठी डेव्हलपमेंट वाटते की अशा पद्धतीने पण एक तो विचार माझ्याकडनं त्यांना दिला जातो, हे एक परमेश्वराची मला मोठी कृपा वाटते.
2: वा वा, नक्कीच नक्कीच. त्याचसोबत तुम्ही शास्त्रीय संगीत शिकवता की इतर बॉलिवूड थीम मधल्या कोणता प्रकार शिकवता तुम्ही?
3: शास्त्रीय संगीत आणि लाईट म्युझिक दोन्ही मी शिकवतो.
2: ओके. आणि काय पद्धती असतात, काय प्रकार असतात, त्याविषयी थोडं सांगा.
3: कुठलंही संगीत शिकताना मला असं वाटतं की स्वर हा खूप बेसिक पॉइंट आहे आणि स्वर हा संगीताशिवाय, संगीत हे स्वराशिवाय नाहीये, लय आणि स्वर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात मला. तर ह्या दोन गोष्टी सुरुवातीला बेसिक शिकवल्या जातात, त्यानंतर ज्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा ज्या असतात त्या पद्धतीने आपण मुलांना शिकवत असतो. तर ह्या त्या दोन पद्धती तुम्हाला सांगितलं की क्लासिकल म्युझिक आणि लाईट म्युझिक. तर ह्या दोन पद्धती आपण त्यांना सुरुवातीला बेस तयार करून घेण्यासाठी क्लासिकलचं सुरुवातीला शिक्षण देतो, त्यानंतर लाईट म्युझिककडे हळूहळू त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो, कारण दोन्ही गोष्टी गळ्यात बसणं तेवढंच मला महत्वाचं वाटतं.
2: या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला तुमचे गुरु कोण लाभले आणि तुमचे सर्वात मोठे प्रेरणास्थान कोण आहेत?
3: सर्वप्रथम हा खूप छान प्रश्न विचारला तुम्ही मला की माझे गुरुजी, मी ज्यावेळेस नगरला आलो त्यावेळेस मी 11वीला इथे निवाडस कॉलेजमध्ये होतो आणि सुरुवातीला जे की आम्हाला कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी होते पंडित बाळासाहेब वायकर सर, मी सुरुवातीला ज्यावेळेस पहिलं लेक्चर त्यांचं केलं आणि तो त्यांचा आवाज ऐकला, आम्हाला थिअरीचा एक पार्ट ते शिकवत होते आणि मग मी त्याच क्षणी लेक्चर संपल्यानंतर लगेच सरांना विचारलं सर जाऊ देवाचे या गावा मी एक अभंग ऐकला होता सर, ते तुमच्या आवाजामध्ये ऐकला असं तुमच्यासारखाच सेम आवाज होता. ते म्हटले की अरे मीच होत होतो. एक मला छान वाटलं की एवढे मोठे व्यक्ती आम्हाला गुरु म्हणून कॉलेजमध्ये आहेत याचा खूप मोठा एक आनंद वाटला मला. त्यानंतर असं झालं की मी क्लासेसच्या शोधामध्ये मग आमचे माझे गुरुजी आहेत डहाळे सर, श्री लक्ष्मण डहाळे सर. सर, शनी चौकामध्ये सरांची क्लासेस असायचे, मी सरांकडे जायचो. ग्रॅज्युएशन पर्यंत मी सरांकडे गाण्याचं शिक्षण घेतलं. तिथून पुढे त्यानंतर हार्मोनियमचं जे आमचे शिवरंजन संगीतालयाचे जे प्रकाश शिंदे सर आहेत त्यांच्याकडे मी हार्मोनियमचं शिक्षण घेतलं. आणि माझं भाग्य मी म्हणतो की मी कॉलेजमध्ये असताना सतीश आचार्य सर हे आम्हाला कॉलेजमध्ये तबल्यासाठी होते, परंतु मग सरांनी मला सांगितलं होतं की तू घरी ये. मी सरांना विचारलं होतं, सर मी तबला शिकण्यासाठी माझी इच्छा आहे तर मी येऊ शकतो का? सरांनी सांगितलं की घरी ये. मग सरांनी मला अगदी मुलासारखं प्रेम केलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी मला तबल्याचं शिक्षण दिलं. त्यानंतर असं झालं की शिवरंजन संगीतालयाचे जे प्रकाश शिंदे सर आहेत त्यांच्याकडे मी हार्मोनियमचं सुरुवात केलं. साधारण मी FYBA असतानाच सरांकडे शिकण्यासाठी गेलो होतो. पुन्हा मग नगर सोडल्यानंतर, कारण नगरमध्ये त्यावेळेस असं MA वगैरे नव्हतं म्युझिकसाठी, परंतु आत्ता आत्ता आलं येते. पण नंतर असं झालं की MA करायचं तर आपल्याला कुठे करायचं, मग छत्रपती संभाजीनगर इथे ॲडमिशन करून पुन्हा मग पुण्यासारख्या ठिकाणी, पुणे तर शिक्षणाचं एक माहेर घर आहे, त्यामुळे असं झालं की आपण पुण्याला शिक्षणासाठी जायला पाहिजे. तिथे गेल्यानंतर गांधर महाविद्यालयामध्ये जे गुरुकुल पद्धतीने आहे तिथे पंडित प्रमोद मराठे सर यांच्याकडे माझं हार्मोनियमचं शिक्षण सुरू झालं. आणि डॉक्टर मोहन कुमार दरेकर सरांचे एक शिष्य आहेत श्रीयुत मयूर महाजन सर, त्यांच्याकडे माझं गायनाचं शिक्षण सुरू झालं. आणि विद्यालयामध्येच पुन्हा जे काही शिक्षक आहेत जसं की अनुप गायकवाड सर त्यांच्याकडे तबल्याचं शिक्षण सुरू झालं माझं. आणि अजूनही मयूर महाजन सरांकडे माझं गायनाचं त्यांच्याकडनं मार्गदर्शन सुरू आहे. आणि नगरमध्ये अपस्तंभ सर आहेत, अभिजित अपस्तंभ सर, त्यांच्याकडे माझं अजूनही गायनाचं शिक्षण सुरू आहे.
4: नक्कीच, म्हणजे अगदी दिग्गज व्यक्तींकडून तुम्हाला असं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळालं आणि एक त्यांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला शिकण्याचा अनुभव मिळाला, तर खरंच ही खूप मोठी बाब आहे. आणि आता थोडंसं येऊया तुमच्या पुन्हा एकदा दैनंदिन आयुष्यामध्ये आणि तुमच्या त्या प्रवासामध्ये. तर दैनंदिन आयुष्यात जगत असताना तुम्हाला कशा अडचणींना सामोरं जावं लागतं?
3: आपण जागतिक अंधदिनानिमित्त गप्पा मारतोय तर हा एक खूप छान विषय आणि मला असं याविषयी बोलायला खूप आवडतं की दैनंदिन जीवनामध्ये महत्वाचं असतं की आपल्याला कुठे जरी जायचं असेल तरी आपली जी वाईट किण आहे ती खूप महत्वाची असते. कारण एक आपली दृष्टी म्हणून ब्लाइंड जी वाईट किण असते ना ती खूप चांगल्या पद्धतीने काम करते. तर माझ्या दैनंदिन जीवनाची सुरुवातच मी सकाळ म्हणजे नेहमी ब्लाइंड आपली जी स्टिक आहे त्या स्टिक जर असेल तरच मी ती सुरुवात करू शकतो. जसं की तुम्ही विचारलात की दैनंदिन जीवनाच्या सुरुवातीला आपण काय, तर सुरुवातीला स्वतःची कामं स्वतः करणं ही तर महत्वाची गोष्ट आहे. इकडे तिकडे येताना जाताना व्हाईट केन ही तर मला नेहमी सोबत असतेच, कारण तिच्याशिवाय तर कुठे बाहेर जाऊ शकत नाही. अजून जर दैनंदिन जीवनामधले कामं करताना कधी अडचण येत नाही, कारण मोबिलिटी हे खूप मोठं एक शिक्षण वाटतं मला. कारण प्रत्येक जे अंध व्यक्ती आहेत, दृष्टीहीन व्यक्ती आहेत, त्यांनी मोबिलिटीचं शिक्षण घ्यावं मला असं नेहमी वाटतं. कारण त्याच्याशिवाय आपले कुठलीच कामं होणं थोडंसं कठीण आहे ते नसेल तर.
4: समाजामध्ये वावरताना कधी असं तुम्हाला अनुभव आला का की लोकांच्या वागणुकीचा आपल्याला त्रास होतोय किंवा लोक आपल्याला दुय्यम स्थान देत आहेत वगैरे, असे अनुभव काही आले का तुम्हाला?
3: नक्कीच काही ठिकाणी आले, परंतु थोडंसं जे चांगलं आहे तेच घेण्याचा माझा एक नेहमीचा उद्देश असतो. आणि त्या ह्या सगळ्या गोष्टीमधून पॉझिटिव्ह काय कशा पद्धतीने आपल्याला शोधता येईल हा एक माझा उद्देश नेहमी असतो. परंतु समाजाकडून दुय्यम वागणूकच्या ऐवजी मी सांगेल की समाजाकडनं खूप मोठी मदत होते. नगरमध्ये असताना म्हणजे खूप असा एक अनुभव आला की नगरसारखी मदत खूप कमी शहरात होते. नगरचे लोक खूप त्या बाबतीमध्ये आहेत की सपोज रस्त्याने जाताना कधी क्रॉस करून देणे, कुठे हा रस्त्याने जाताना की हा कुठे जायचं तुम्हाला, मग ते तिथून त्यांच्याकडनं लिफ्ट म्हणजे गाडी असेल तर तिथून त्यांच्याकडनं आम्हाला लिफ्ट मिळणार, हे सगळ्या गोष्टी आहेत. अजून कुठल्याही बाबतीमध्ये कुठे जरी गेलो तरी हे विचार न करणार की तुम्हाला कुठे जायचं आणि तुम्हाला काय अडचण आहे का, तुम्हाला मदत करू का, हे एवढं विचारणं म्हणजे एक नगर असं वाटतं की हे सगळे आपल्या घरची माणसं आहेत याबद्दल असं वाटतं.
4: नक्कीच नक्कीच. अशी एखादी व्यक्ती आहे का की जी अचानक तुम्हाला अनएक्सपेक्टेडली भेटली आयुष्यामध्ये आणि त्या व्यक्तीची एक विशेष आठवण तुमच्या मनामध्ये कायम राहिली आहे?
3: असे म्हटलं तर खूप काही मित्र आहेत, खूप काही असे गुरुजन आहेत, किती जणांबद्दल बोलावं आणि किती जणांबद्दल सांगावं हेच वाटतं की पण जे जे काही माझ्या आयुष्यामध्ये जे व्यक्ती आलेत ते खूप म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की ते खूप मला त्यांचं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे. गुरुजन असू द्यात, मित्र असू द्यात किंवा हे सगळे नातेवाईक असू द्यात, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत.
4: त्याचसोबत असं कधी आयुष्यामध्ये तुमची फेज किंवा सिच्युएशन आली होती का की एक टाइम असा येतो की आपल्याला वाटतं ना की यार बास आता नाही होणार माझ्याकडनं आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा आपण एक खचतो, तर त्या मुमेंट बाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याला मग तुम्ही मात कसं केलं त्या अडचणीवरती?
3: काय असतं की अशा एक दोन तीन एक दोन दिवस असं वाटलं मला की नाही आता ठीक आहे कुठेतरी थांबलंच पाहिजे असं वाटतं की बस आता. पण असं झालं की अशा वेळेला कुणीतरी आपल्याला मार्गदर्शक किंवा आपल्या आतून एक गोष्ट असते की आपण ह्या आधी काय केलं होतं, एक पॉझिटिव्ह पॉईंट स्वतःचा एक आठवतो आणि नाही मग पुन्हा भरारी घेण्याचा एक विषय डोक्यात येतो. परंतु याबद्दल मी नक्कीच सांगेल की असे काही सिच्युएशन होते एक की त्यामध्ये असं झालं की मला स्वतःला हँडल करणं थोडंसं मला कठीण झालं. तर त्यावेळेस मी ज्या ठिकाणी राहतो तिथे आमच्या कॉलनीमध्येच एक आमच्या मेसवाल्या मावशी आहेत, त्यांचा खूप मला अगदी आईसारखा आधार मिळाला की त्यांनी खूप ह्या फ्रेजमधून मला बाहेर काढलं की नाही असं नसतं हे होत असतं आणि मग पुन्हा उभारी घेण्याची पुन्हा एक जिद्द एक आत्मविश्वास आला आणि अनेक मित्र किंवा गुरुजीन ह्या सगळ्यांमुळे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मला वाटतं की सॉल्व्ह झाल्या.
4: अंध व्यक्तींसाठी दृष्टीहीन व्यक्तींसाठी सरकार विविध ज्या योजना आहेत तर त्या राबवत असतं, तर त्या ज्या योजना आहेत त्या ॲक्च्युअल अंध व्यक्तींपर्यंत पोहोचतात का आणि त्याच पद्धतीने तुमची अशी वेगळी काही डिमांड आहे का सरकारला की अंध व्यक्तींसाठी आता सध्या अशा अशा पद्धतीच्या सोयीसुविधा राबवणं गरजेचं झालेलं आहे?
3: नक्कीच याबद्दल मी नक्की सांगू इच्छितो की सरकारकडनं खूप चांगल्या चांगल्या योजना आणल्या जात आहेत आणि त्याचा एक इम्प्लिमेंटेशन जे गव्हर्नमेंटकडनं व्हायला पाहिजे ते होत आहे. परंतु या गोष्टीला कधी कधी खूप विलंब लागतो. ही एक गोष्ट मला वाटतं की लवकर थोडंसं व्यवस्थितपणे होऊ शकली तर मला वाटतं की यासारखी मोठी गोष्ट कुठली होऊ शकणार. तर दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारकडनं काय मागणी असावी, तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी ॲक्सेसिबल रोड असणं तेवढंच महत्वाचं आहे.
4: बरोबर.
3: जे की ब्लाइंड व्यक्तींना किंवा कुणीही असू द्यात, कारण आपल्याकडे जवळजवळ 21 प्रकारचे अपंग आहेत हे आपल्या गव्हर्नमेंटने जे जाहीर केले की 21 प्रकारचे अपंगत्व असणारे व्यक्ती आहेत आपल्याकडे, मग यांना सगळ्यांना चालण्यासाठी ॲक्सेसिबल आपण रोड कसे तयार करू शकतो किंवा बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर ॲक्सेसिबल आपल्याला ज्या रॅम्स वगैरे असतात सगळे हे कसे आपण तयार करू शकतो. ॲक्सेसिबिलिटी टेक्नॉलॉजीमध्ये व्हिज्युअली इम्पेअर्ड व्यक्ती किंवा कुणी असू द्यात यांना कशा पद्धतीने आपण ट्रेन करू शकतो आणि मोठ्या मोठ्या आय टी कंपनीमध्ये कशा पद्धतीने ह्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होऊ शकतात, मला असं वाटतं की या गोष्टीकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे.
4: त्याचसोबत आता तुम्ही संगीत विशारद आहात आणि अनेक अंध व्यक्ती जे आहेत तर विविध ठिकाणी जॉब करत आहेत, तर जॉबच्या ठिकाणी असं कधी इंटरव्ह्यूच्या दरम्यान वगैरे असं कधी जाणवतं का की आपल्या अंधत्वाचा आपल्याला कुठेतरी बाबा या गोष्टीमुळं आपली ती एक संधी हुकली आहे वगैरे, असं कधी तुम्हाला अनुभव वगैरे आलाय का?
3: अशा वेळेला जे खासगी कंपन्या वगैरे असतात तिथे असं एक अडचणी येतात की नाही इथे हे ब्लाइंड व्यक्ती आहेत मग हे काम कसे करू शकतात. मग इंटरव्ह्यूमध्ये असे काही काही प्रश्न विचारतात की मग त्यामुळे की तुम्हाला कॉम्प्युटर किंवा तुम्हाला एकतर स्वतः फिरता येतं का, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आता कॉम्प्युटर तर सगळेच ब्लाइंड लोक चालवतात हे आपल्यालाही माहिती आहे. परंतु तीच ॲक्सेसिबिलिटीमुळे की इथून यायचं आहे तर मिथून खूप अवघड आहे, मग ह्या सगळ्या समस्या मग आपल्याला जमणार आहे का, हे म्हणजे तिथे एक अडचण मांडली जाते की हां एवढ्या वेळेत तुम्हाला येणं होईल का किंवा हे काम तुम्हाला जमेल का, हे कुठेतरी बदललं गेलं पाहिजे मला असं वाटतं आणि तिथेच कुठेतरी नैराश्य एक येऊ शकतं मला असं वाटतं.
4: त्याचसोबत आता तुम्ही पुढच्या 5 वर्षांमध्ये स्वतःला कुठे पाहताय?
3: स्वतःला तर मी संगीत जिथे जिथे मला घेऊन जाईल तिथेच मी पाहतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण संगीत विषयामध्ये घ्यायचं आणि ते द्यायचं सुद्धा, कारण शिक्षण म्युझिक असू द्यात किंवा कुठलंही क्षेत्र असू द्यात हे इतरांना दिल्याने खूप वाढतं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मला काम करण्याची खूप इच्छा आहे आणि त्याच पद्धतीने माझे खूप चांगले चांगले प्रयत्न चालू असतील.
4: नक्कीच. अनेक संस्था आपल्या आपल्यासारख्या अनेकांसाठी काम करत असते. तशीच आपली स्नेहालय संस्था आहे, त्यामध्ये अनाथ, वंचित, अपंग व्यक्ती आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी अनेक ज्या सोयी आहेत किंवा त्यांना सांभाळण्याचं काम आपली ही संस्था करत असते. तर अशा संस्थेचा म्हणजे संस्थांमार्फत तुम्ही अनेक संस्थांना भेटी देता किंवा आता अनाम प्रेम झाली तर तिथं तुम्ही भेटी देता, तर काय मनातून काय फील येतं तुम्हाला अशा संस्थांबाबतीत?
3: यावरून असं मला नेहमी असं वाटतं की अनाम प्रेम आहे, आपली स्नेहालय आहे किंवा अनेक पूर्ण महाराष्ट्रभरात ज्या भारतभरात ज्या ज्या संस्था काम करत आहेत याबद्दल ह्या मुलांकडे वैयक्तिक पाहताना असं वाटतं की खूप आनंदी जीवन जगतात ही सगळेजण. कारण समाजाकडनं एक कुठलीही नॉर्मल व्यक्ती असतात की आपल्याकडे हे नाही ते नाही ते नाही आहे, परंतु सगळ्यांचा एक हे जे डिसेबल किंवा कुठलेही जे काही प्रॉब्लेम आहेत ह्यासाठी ह्यांच्या डोक्यात हे नसतं, आमच्या कोणाच्याच डोक्यात असं नसतं की आम्हाला दृष्टी नाही आहे म्हणून आम्ही आनंदित राहणार नाही. उलट असं वाटतं की नाही, हे दृष्टी नाही तर परमेश्वराने आमच्यावर कोणावर अन्याय नाही केला. की जसं की एखादी आमच्याकडे कुठली कमी गोष्ट त्यापेक्षाही अजून दुप्पट पद्धतीने आम्हाला कुठली तरी गोष्ट दिलेली आहे असं मला नेहमी वाटतं. आणि हे सगळे मुलं आनंदित पाहताना अजूनही मला छान वाटतं की आपल्याकडे परमेश्वराने खूप काय दिले. आणि म्हणजे कुणाकडे असू द्या, एखादी गोष्ट जरी कमी असेल तरी किती व्यक्ती आनंदित राहू शकतो दुसरी गोष्ट जास्त असताना.
4: खरंय. आणि मला व्यक्तिगतरित्या असं वाटतंय की खरंच तुम्ही लकी आहात, कारण आजकाल समाजामध्ये इतक्या गोष्टी होत आहेत, इतक्या घटना होत आहेत. अनेक वेळा आपण सोशल मीडिया पाहतो, सोशल मीडियावरती स्वतःची तुलना करणं, एखाद्याचं सक्सेस पाहून आपल्याला पण ती गोष्ट मिळावी किंवा आपण सुद्धा अशा अशा ठिकाणी फिरायला जावं असं, म्हणजे एक जे आपण म्हणतो की स्पर्धेचं जग चाललं आणि जिथे नाही तिथे स्पर्धा होतीये, तिथे एक तुमच्यासारख्या व्यक्तींना एक असं आत्मिक समाधान आहे की बाबा आम्हाला एक दृष्टीने आम्ही जज नाही करत कोणत्या गोष्टींना, तर आम्हाला आत्मिक गोष्टीने कळतं, अंतर्मनातून कळतं, फील होतं की बाबा की आम्ही किती लकी आहोत आणि आम्ही काय त्या गोष्टी फील करू शकतो.
3: येस, डेफिनेटली. मी याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो की रील मध्ये आणि रिअल मध्ये खूप मोठा फरक असतो. कारण नेहमी असं जाणवतं की बाहेर आपण पाहतो की हा इंस्टाग्रामला जरी पाहिलं एखादी रील तरी अरे किती छान आहे, आणि जर रिअल मध्ये जर पाहायला गेलं तरी अरे हे म्हणजे फक्त एक रील मध्येच आहे,
4: दिखावा
3: असतो तो थोडक्यात. पण जे रिअल मध्ये असतं ते रील मध्ये जर आलं तर खूप छान होऊ शकतं मला असं वाटतं.
4: नक्कीच. आणि मला आणखी एका विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे. अनेक व्यक्तींचं असं असतं की अंधत्व जरी असेल तरी ऑपरेशन्स नंतर किंवा प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते बरं होऊ शकतं. तुमच्या बाबतीत काय केस आहे आणि डॉक्टर वगैरेंचा तुम्हाला सल्ला काय आहे?
3: नक्कीच. कारण या बाबतीमध्ये मी अगदीच वयाच्या 3 महिन्यापासून आईबाबांनी मला माझ्या विलाजासाठी सुरू केलं. तर वयाच्या 3 महिन्यामध्ये माझ्या डोळ्याचं ऑपरेशन पहिलं केलं. हे एक दृष्टी येण्यासाठी, डॉक्टरांनी तर स्पष्टपणे सांगितलं होतं दृष्टी येण्यासाठी नाही, कारण माझा जो प्रॉब्लेम आहे तो बाय बर्थ असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की माझे जे डोळे आहेत थोडेसे जरा थोडेसे मोठे दिसत असेल त्यांना त्यावेळेस पण, तर हे डोळे पुढे जाऊन मोठे होऊन फुटू नयेत ह्यासाठी मला त्यांनी ऑपरेशन केलं, दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन केलं. हां. आणि त्यानंतर एक आता जे टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणताय तर ह्यासाठी मला असं वाटतं की लेट ब्लाइंड जे व्यक्ती असतात ना त्यांचं बऱ्यापैकी सक्सेस होतं. माझ्या बाबतीमध्ये असं झालं की बाय बर्थ असल्यामुळे आईबाबांनी खूप प्रयत्न केला, परंतु एका ठिकाणी त्यांना असं खूप चांगल्या पद्धतीने एक डॉक्टर आहेत मुंबईचे तात्यासाहेब लाणे सर जे जे हॉस्पिटलचे, त्यांचं एका शिबिरला आम्ही गेलो होतो बाबा आणि मी, आम्ही सोबत होतो, मी 5वी 6वीच्या वर्गामध्ये असताना साधारण. तर त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याला कुठेच दाखवू नका, बाहेर म्हणजे जी डोळ्याची दृष्टी आहे ती दृष्टी न दाखवता तुम्ही शिक्षणाची दृष्टी त्याला द्या. ही खूप मोठी गोष्ट त्यांनी माझ्यासाठी सांगितली आणि बाबांनाही ती गोष्ट पटली. आणि तेव्हापासून मीही त्यांना नेहमी सांगत असतो की नाही, माझ्या डोळ्यासाठी तुम्ही काही खर्च करू नकात, जो केलाय तो खूप आहे की माझ्या शिक्षणासाठी तुम्ही खर्च केलेला आहे आणि ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट वाटते. आणि जसं तुम्ही विचारला एक प्रश्न की आजचं टेक्नॉलॉजी आहे, तर टेक्नॉलॉजीमुळे हे होऊ शकतं की जे लेट ब्लाइंड आहेत त्यांच्यासाठी, परंतु पूर्णपणे जे बाय बर्थ आहेत त्यांच्यासाठी थोडस गोष्टी मला असं वाटतं की खूप कमी सक्सेस आहे त्यामध्ये.
4: नक्कीच, कारण ते पुढे जाऊन सुद्धा घातक होऊ शकतं. त्यामुळे एक ती रिस्क असते की बाय बर्थ ज्यांना अंधत्व येतंय तर त्यांची मोस्टली खूप रिस्क असते. नंतरून ज्यांना अंधत्व येतं त्यांनाही प्रॉब्लेम येतातच, कारण पण एक त्यांच्याकडे होप्स असतात की हा आपण कोणाचे तरी डोळे जर डोनर आपल्याला मिळाले तर आपण ते करू शकतो. पण आय थिंक ज्यांना जन्मतः अंधत्व आहे त्यांच्या बाबतीत एक नाहीये ही गोष्ट.
3: नाही नाही, परंतु मी याबद्दल एक सांगू इच्छितो की असं असतं की काही लेट ब्लाइंड असतात त्यांच्यावर काही अनेक ज्या केसेस मी पाहिल्यात किंवा ज्या गोष्टी मी ऐकल्यात की त्यांच्यावर एक वेगळ्या पद्धतीने आता ट्रीटमेंट जर झाली, चुकीची ट्रीटमेंट जर झाली तर त्यावर असं होतं की जे व्हायचं होतं व्यवस्थित तेही होऊ शकत नाही. अशा बऱ्याचशा केसेस आहेत की त्यांचं नंतर झालं असतं व्यवस्थित, परंतु अशा चुकीचं काही ट्रीटमेंट किंवा मग चुकीचे गोळे औषध घेणं हे डॉक्टरांचंच एक प्रॉब्लेम नाहीये की आपलाही काही प्रॉब्लेम असू शकतो की आपल्याकडनं वेळेवर गोळे औषध घेणं होत आहे का, याच्यामुळे सुद्धा हे सगळे चान्सेस जाण्याची शक्यता असते मला असं वाटतं.
4: नक्कीच नक्कीच. आणि आता मगाशी मीच तुम्हाला विचारला होता प्रश्न की तुम्हाला कधी असं डिप्रेस झाल्यासारखं वाटतंय का, पण आता मला असं वाटतंय की मला उत्तर ते गोष्ट मिळाली आहे की एक तुम्ही जर इतक्या आनंदानं जगत असाल, इतक्या पॉझिटिव्हिटीने जर जगत असाल आणि तुमची पॉझिटिव्हिटी तुम्ही आम्हाला देत असाल की असं तुम्ही व्यक्त होऊन वगैरे, तर मग आम्ही तर कोणत्या प्रॉब्लेमला रडलंच नाही पाहिजे. उलट आमच्यामध्ये ती क्षमता पाहिजे प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची, कारण एक तुमच्यासारखे एक रोल मॉडेल म्हणू किंवा तुमच्यासारखे एक व्यक्तिमत्व म्हणू की आम्हाला प्रेरणा देत असतात, आमच्या श्रोत्यांना प्रेरणा देत असतात की आयुष्यामध्ये पुढे जायचं कसं आहे. तर त्याचसोबत आता जे तर सगळ्या मी वाट बघत होते त्या क्षणाची की एक तुमच्याशी बोलताना मला असं जाणवलं की उगाचच तुम्ही संगीत विशारत नाही आहे, तुमचा आवाज रिअली खूप छान आहे आणि एक आपल्या श्रोत्यांसाठी एक होऊन जाऊ ते गाणं.
3: नक्कीच, एक गणपतीचं गाणं आहे जे की अजित कडकडे यांनी गायलेलं आहे, संगीतबद्धही केलेलं आहे, ते मी आपणास समोर सादर करू इच्छितो. तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी, तूच सूर ठावा मजसी, तूच

सगुण रूपदावी देवा एकदा तरी तूच सूर ठावा मजसी

सगुण रूप दावी देवा एकदा तरी रंभ तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा रंभ तूच यश

दुःख तिमिर दाटुन येता तूच किरण आशा, तूच मूर्त मांगल्याची

0: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है. म्हणजे एक ईश्वराने तुम्हाला इतकी सुंदर देणगी दिलेली आहे का तुमच्या आवाजाच्या स्वरूपामध्ये. खरंच खूप मन प्रसन्न झालं आमचं.
1: ही खूप माझ्या गुरूंची कृपा आहे माझ्यावर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे आई बाबा यांची सगळ्यांची कृपा आहे की मला त्यांनी बाहेर शिक्षणासाठी पाठवलं आणि विशेष म्हणजे संगीत विषयासाठी मला त्यांनी परवानगी दिली आहे त्याबद्दल. आणि माझे मार्गदर्शक माझे गुरुजी या सगळ्यांचं ही कृपा आहे की जे काही माझे सूर बरोबर लागले असेल ते सगळे त्यांच्या चरणावर आहेत आणि जे चुकलं असेल ते माझं आहे.
0: नाही नाही, नक्कीच. एक तुम्ही गुरु असतील, तुमचे घरचे असतील, आई वडील असतील, मित्रमंडळी असतील, त्यांची तर तुम्हाला साथ लाभलीच लाभली. पण ही तुमची मेहनत आहे, तुम्ही इतक्या सुंदर रीतीने मेहनत केली. आणि एक आता आपण म्हणतो ना की आपण घोड्याला तलावाजवळ घेऊन जाऊ शकतो, ते पाणी प्यायचं की नाही प्यायचं ते त्या घोड्याच्या हातात आहे. त्याच पद्धतीने एक त्यांनी ज्ञान दिलं तुम्हाला, आपल्या घरच्यांनी सुद्धा तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, शिकवलं, पण ते तुम्ही योग्य पद्धतीनं ग्रहण केलं हेही एक तुमची ती कला आहे आणि तुमच्यात ते गुण आहे. तर
1: ही सगळी माता सरस्वतीची कृपा मला नेहमी वाटते की नेहमी विचार देणं तेवढंच महत्वाचं असतं. की संगीतात एक असं असतं की तुमचे विचार कधीच बंद नाही झाले पाहिजेत आणि तेच विचार देण्यासाठी ही कृपा ही असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने तो जो मार्ग आहे तो दाखवणारे गुरुही तेवढेच मला महत्वाचे वाटतात.
0: नक्कीच नक्कीच. आजच्या जागतिक अंध सहायता दिनानिमित्त आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण श्रोत्यांना, समाजाला तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी याबद्दल नक्कीच एक संदेश देऊ इच्छितो की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या अंध व्यक्तीला पाहता त्यावेळेस ती अंध असं पाहू नका. ती एक व्यक्ती आपल्यातलीच आहे आणि आपल्यातलाच एक घटक आहे. त्याला सुरुवातीला माणूस म्हणून तुम्ही वागणूक जर दिली तर मला असं वाटतं की त्यासारखी मोठी शिकवण कुठलीच होऊ शकणार नाही. आणि आजच्या जागतिक अंध दिनानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज तुम्ही एवढ्या छान पद्धतीने मला हे ऐकून घेतलात त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सर. तुम्ही सुद्धा इथे आपल्या रेडिओ नगरला आलात आणि इतक्या छान पद्धतीने तुम्ही बोललात, इतक्या छान पद्धतीने तुम्ही व्यक्त झालात आणि श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, मला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद आहेत. आणि
1: आज खरंच मला नेहमी सांगावं असं वाटतं की श्रोत्यांना मार्गदर्शन करणारा एवढा मी मोठा नाही, परंतु एक विचार मांडण्याची आपण मला संधी देता त्याबद्दल रेडिओ नगरचे मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो.
0: नक्कीच सर. श्रोते हो, आताच आपण सौदागर लोंढे यांची मुलाखत ऐकली आणि त्यांच्याशी आपण भरपूर साऱ्या गप्पा मारल्या. त्यांनी इतक्या छान पद्धतीने छान आवाजामध्ये आपल्याला एक गाणं ऐकवलं आणि खरंच आपण ते एन्जॉय केलं असणार आहे. आणि मंडळी, खरंच एक आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या रेडिओ नगरसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की असे कलावंत आपल्या रेडिओला येऊन भेटी देतात आणि तुमच्या समोर सुद्धा सादरीकरण त्यांचं होत असतं, त्यांच्या कलेचं सादरीकरण होत असतं. तर मंडळी, आपण अशाच दिग्गज कलाकारांसोबत, दिग्गज व्यक्तींसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हीही स्वतःमधली कला जपा. एक राजकारणामध्ये आजचा युवा जात आहे, पण मी तुम्हाला म्हणेल की राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जर युवा आपले आले तर खरंच खूप मोठी गोष्ट राहणार आहे. आणि मंडळी, तुम्हीसुद्धा असे अनेक व्यक्ती आहेत, गरजू व्यक्ती आहेत आणि त्याचसोबत एक समाजाचा भाग म्हणून असणारे अंध व्यक्ती असतील, अपंग व्यक्ती असतील, नक्कीच आपण एक समाजाचं देणं लागतो. त्यामुळं एक त्यांची मदत करणं एक आपलं सामाजिक कर्तव्य आहे आणि त्यांच्याकडून आपण शिकवण घेणं ही सुद्धा एक आपली सामाजिक जबाबदारी. तर मंडळी, आपण अशाच गोष्टींसह भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मजेत राहा, आनंदी राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेप ही आपली मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत हॉलीबॉल पटू हॉलीबॉल कोच संदेश भागवत यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत. ज्येष्ठ व्हॉलीबॉल पट्टू संदेश भागवत सर आपल्या समवेत आहेत. त्यांनी विद्यापीठ स्तरावर स्पर्धा खेळलेल्या आहेत, त्याचबरोबरीने राज्य स्पर्धेतही चमक दाखवलेली आहे. तसेच ते एनआयएस कोच म्हणून व्हॉलीबॉलचे त्यांनी एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबरीने व्हॉलीबॉलचे मार्गदर्शक तसेच निवड समिती सदस्य अशी कामगिरी केलेली आहे. असे संदेश सर आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो. सर, मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही व्हॉलीबॉल खेळाकडे कसे वळालात या विषयी अगोदर सांगा.
3: माझं बालपण नगर शहरातलाच सांगली येथे राहत होतो. आणि तिथे राहत असताना पहिली ते दहावी दादा चौधरी मराठी शाळा, पहिली ते चौथी, नंतर पाचवी ते दहावी दादा चौधरी विद्यालय
2: येथे शिक्षण झालं,
3: शिक्षण केलं. त्यानंतर 1991 ला मी 11वी-12वीला रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज येथे कला शाखेमध्ये
2: प्रवेश घेतला.
3: आणि 11वीला ज्यावेळेस 1990 साली आमचे गुरुवर्य कैलासवासी राजेंद्र रामचंद्र शिंदे सर हे व्हॉलीबॉलचे क्रीडा मार्गदर्शक अहमदनगर मध्ये आल्यानंतर
2: जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात होते ना,
3: जिल्हा क्रीडा मार्गदर्शक. तर पूर्वी आपलं जिल्हा परिषद आवार आहे तिथे ते जिल्हा क्रीडा कार्यालय असायचं. पोषण पिल्लू साहेब तिथे डीओसी होते. आणि त्यावेळेस सरांनी एक कॅम्प आयोजित केला.
2: बर, त्या कॅम्पला तुम्ही गेलात का पहिल्यांदा?
3: पहिल्यांदा त्या कॅम्पला गेलो.
2: तुम्हाला कसं कळालं ते कॅम्पचं?
3: कॅम्पला मला कळालं म्हणजे आमच्या गल्लीतले बरेचसे मुलं मुली, अरे कुठं जातात बाबा, संध्याकाळच्या वेळेस कुठं जातात, सकाळी कुठं जातात. आणि नेटकच 10वी संपली होती. आणि 10वी संपल्यानंतर मग सुट्टीमध्ये काय करायचं काय, तर आणि सर पण आमच्या गल्लीमध्येच ते देवडे सरांचा वाडा आहे, जाधव आहे त्यांच्या, तिथे ते देवडे पण राहायचे. तर त्यांच्या तिथे सर रूम घेऊन राहिल्यानंतर आम्ही सरांना भेटलो. मग सर म्हणे तुला काय जमणार नाही. मी म्हटलं सर काय जमणार नाही, तिथं फार शिस्त आहे, तुला हाफ चड्डी आणि बनियान टी शर्ट घालून हे करावं लागेल. आम्ही म्हटलं सर आम्ही येऊ शकत नाही म्हटलं, कारण की तिथं मुलं मुली राहणार मुलींनी देखत आम्ही हाफ चड्डी कसं काय घालायचं. ते म्हणे तसं नाही, आता कॅम्प आहे. त्यावेळेस आपल्या अहमदनगर शहराचे नगराध्यक्ष, त्यावेळेस आपले उपनगराध्यक्ष कृष्णभाऊ जाधव, त्यानंतर शंकरराव घुले साहेब होते
2: नगराध्यक्ष.
3: त्यावेळेस वाड्यापार्क, जुनं वाड्यापार्क, आपलं जे आताचे जे क्रीडा संकुल आहे, तर तिथे जुनं वाड्यापार्क, तिथे भाजी वगैरे पाला विकणं आणि आपले वडारे समाजातील लोकांचे तिथं मीटिंग भरायच्या, तिथे त्यांचे लग्न कार्य, म्हणजे इतकं म्हणजे तिथं वेगळं मोकळं असायचं.
2: म्हणजे
3: पूर्वीचा जो लेडीज क्लब आहे तिथे आमचं व्हॉलीबॉलचं
2: ग्राउंड तुम्हाला मिळालं तिथे,
3: म्हणजे सरांनी चालू केलं होतं जिल्हा प्रशिक्षण व्हॉलीबॉल केंद्र म्हणून.
2: तर
3: त्यावेळेस आम्ही तो पहिला माझा म्हणजे तिथलचा क्षण,
2: अरे शिबिरात सहभागी
3: झालो.
2: अरे बापरे.
3: आणि त्या शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर आम्हाला म्हणजे सर जे सांगायची आणि ते आम्ही करायचो.
2: अरे
3: इतकं म्हणजे छान वाटायचं की मुलं मुली फिटनेस व्हा आहेत सर, म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि पूर्ण लक्ष द्यायची.
2: हो का? अरे वा.
3: आणि मग ते कॅम्प झाल्यानंतर त्यांनी आम्हाला तिथे नगराध्यक्ष होते कृष्णभाऊ जाधव सर, त्यांच्या तिथे समारोप झाला, बक्षीस समारोप.
2: त्यावेळेस
3: आम्हाला त्यांनी तिथे टी शर्ट वगैरे दिले.
2: अरे बापरे.
3: आणि मग तो एक आनंद वेगळा, आपल्याला खेळातून आपल्याला अरे टी शर्ट भेटला आपल्याला खेळायला असं तसं. आणि एक तिथे मॅच घेतली त्यांनी, त्या मॅच मध्ये आम्ही आमचं जे संकुल जे होतं वीरेंद्र युवक क्रीडा मंडळ सरांनी जे स्थापन केलं, त्यावेळेस आम्ही तिथे पहिला क्रमांक मिळवला.
2: अरे बापरे. तुमच्या मंडळाच्या खेळा,
3: मंडळाच्या खेळा.
2: अरे
3: तेव्हा म्हणजे आम्ही 10वी परीक्षा दिलेली आणि निकाल जेव्हा लागेल तेव्हा आपण आपलं खेळायचं. आणि मग ते झाल्यानंतर मग सरांनी मग ते सकाळी आपलं प्रॅक्टिस झाल्यानंतर

0: प्रशांत भापकर म्हणून आहे, परत पवन साडा, शैलेश गोळी, विजय मस्की, असं आम्ही बरेचसे प्रशांत कुळ
1: चांगली टीम होती तुमची.
0: हो, ती टीम म्हणजे इतकी सरांनी तयार केली की आम्हाला मग ते आम्ही एक योगेश बारशीकर म्हणून आता चार्टर अकाउंटंट आहे तो पण आम्ही बरोबर खेळलेलो. तर सरांनी आमचं डॉजिंग वगैरे बसवलं, आमचा कॅम्प वगैरे घेतला.
1: अरे वा.
0: आणि त्या कॅम्प मध्ये आम्ही नगर जिल्ह्यामध्ये इतके फेमस झालो की पहिले पूर्वी हॉलीबॉल म्हणलं की रावरीला प्राधान्य द्यायची.
1: बरं.
0: कारण रावरीला ते पुजारी सर त्यांचा क्लब असायचा. बापूसाहेब तनपुरेंचं जे कारखाना आहे सावडी आपल्या रावरी फॅक्टरीला, तिथे पुजारी सर म्हणून एक कोच होते. म्हणजे ते काम पाहिजे त्यांनी आणि तिथे जी मुलं चमकायची. त्यांनी काय केलं होतं की पुण्याचे आमचे हॉलीबॉलचे एनआयएस कोच आहेत, क्रीडा मार्गदर्शक आमचे गुरुवर्य देवीदास जाधव सर, यांना तिथं बोलवायचे आणि ते शिबिर घ्यायचे, तिथे कॅम्प घ्यायचा आणि कॅम्प मध्ये मग ते टॅक्टिस वगैरे त्यांना सांगायचे, त्यामुळे तिथंचा संघ जिंकायचा. पण नगरमध्ये आल्यानंतर हॉलीबॉलचं आम्हाला प्रशिक्षण शिंदे सरांनी दिलं. त्यानंतर आमचे सिनियर जे खेळाडू होते आमचे अजय बारगळ सर असतील, संजय अनबुले सर असतील, सुनील जाधव सर असतील, सुनील चव्हाण सर असतील, गोरे सर असतील, म्हणजे त्यावेळेसचे जे पूर्वीचे जे होते ते खेळताना पाहिजो. एक पीएस आहेत आपले राजू खुळे सर, संजय पटरे सर, हे पूर्वी हॉलीबॉल म्हटलं की त्यांचे जसे नाव निघायचे आणि आम्ही फक्त पाहायचो.
1: तुम्ही शालेय होतात आणि ते सिनियर?
0: हो, येस, शालेय होतो ते सिनियर होते. आणि त्याच्यानंतर की हॉबीज लागली की तिथलचं जे वाड्या पार्कचं जे ते ग्राउंड आहे, तिथलचे ग्राउंडचे म्हणजे सर्व साफसफाई करून सर सांगतील ते आम्ही करायचो. कशासाठी सर आम्हाला इतकं स्किल द्यायचे की उन्हाळा असू, पावसाळा असू किंवा हिवाळा असू, एकही दिवस आमचा खाडा नसायचा. सकाळी 2-2.5 तास आणि संध्याकाळी 2-2 तास अशी आमची प्रॅक्टिसची दिनचर्या असायची. आणि विशेष म्हणजे एक चांगला आनंद वाटतो सर, जेवढे मुलं मुली जवळजवळ 50-60 मुलं मुली असायचो, तर मला एक क्षण आठवतो की आम्ही एकदा सरांनी ट्रेकिंग ट्रिप काढली होती. त्यावेळेस अर्चना रोकले, चौघी बहिणी पिंडी रोकले, बाली रोकले आणि अश्विन रोकले, सोनाली रावस वगैरे असे स्वप्न काळे, आम्ही सगळेजण डोंगरगणला गेलो.
1: अरे बापरे.
0: आणि डोंगरगणला गेलो, आमच्यात एक छोटा फक्त एक आशिष लोंढे म्हणून मुलगा होता. आणि आम्ही सगळे गेल्यानंतर तिथे वर ट्रेकिंग केलं. त्यावेळेस बाबर सर वगैरे त्यांनी आम्हाला, रावसाहेब बाबर सर वगैरे त्यांनी ट्रेकिंग केलं, आम्हाला तिथे घेऊन गेल्यानंतर डोंगरगणला, तर आम्ही सगळे डबे वगैरे घेऊन गेलो, वर गेलो. वर गेल्यानंतर आम्ही सगळं थकलो जे ते आपल्या पोझिशनला बसून राहिलो आम्ही 2-3 मिनिटं. आणि ते कोणतरी एक फोटो काढला असेल म्हणजे नाही घ्यायचा, तर तो जो फोटो आहे तो आपला जो भारताचा इंडियाचा नकाशा आहे सेम त्यासारखे आम्ही पोझिशन मध्ये बसलेलो होतो. तसा फोटो अजूनही माझ्याकडे पण आहे आणि आमची शिंदे सर नाशिक
1: डोंगरावर बसलेले असताना त्या पद्धती नकाशा सारखे तुम्ही सगळे बसले होता
0: म्हणजे आपोआप तसं नकाशा सारखं ते एक मला आठवण.
1: आणि तुमचा फोटो काढला कोणी?
0: कोणीतरी काढला. म्हणजे त्यावेळेस ते आपल्या त्यावेळेस आता मोबाईल वगैरे नव्हते, आपले
1: ते लक्षात राहण्यासाठी.
0: आणि दुसरं असं की आम्ही तिथलं झाल्यानंतर मग कॅम्प वगैरे व्हायचे. रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजला मी 11वी कला शाखेला ऍडमिशन घेतलं. शिंदे सरांचे भाऊ किरण शिंदे ते पण इथंच नगरला आल्यानंतर त्यांना पण ऍडमिशन घ्यायचं होतं. मग ते आणि मी एकाच वर्गात 11वी कला शाखेला, परत अर्चना रोकले वगैरे जे म्हणजे हॉलीबॉलचे जे खेळाडू होते. आणि त्यावेळेस मग 11वी 12वी आम्ही रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजला गेलं.
1: कुठले स्पर्धा खेळले आठवते?
0: हो, तिथे आम्ही आम्हाला त्यावेळेस आठवतं की क्रीडा शिक्षक पटरे सर होते आणि त्यांच्या बरोबर मी पहिली स्कूल गेम खेळला की 19 वर्षाखालील हॉलीबॉल स्पर्धेमध्ये माझी निवड पण झाली.
1: अरे बापरे.
0: कारण जे कॉलेजचा संघ आम्ही विजयी झालो.
1: हा, म्हणजे विजेता ठरला.
0: विजेता ठरला
1: रेसिडेन्शियलचा
0: त्यावेळेस. मग विभागाला गेलो.
1: अरे,
0: आणि विभागामधून आम्ही दोघं तिघ जण चमकलो.
1: अरे,
0: आणि मग राज्यस्तरीय निवड झाली.
1: बरं, निवड चाचणीसाठी.
0: अरे वा वा. पण नॅशनल वगैरे काय त्यावेळेस काय लागलं?
1: पण संधी मिळाली. पर्यंत तुम्ही गेला. तुम्ही अजून कोण होतात बरोबर?
0: मी होतो अजून माझ्या बरोबर किरण शिंदे होते. तर इकडे हायस्कूलला शैलेश गवळी, सचिन काळे ते आणि विजय मस्की हे पण भाऊसाहेब फिरोज हायस्कूलला असताना ते तिकडून असायचे. इतकं म्हणजे आम्ही स्पर्धेला
1: चांगली टीम तयार
0: टीम तयार झाली. आणि सरांनी आम्हाला कॉम्बिनेशन जे करून दिलं, जे डॉजिंग वगैरे शिकवले, त्याच्यामध्ये मग आम्ही जे आपल्या ओपनच्या ज्या सिनियर स्पर्धा व्हायच्या, महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशन तर्फे ज्या सिनियर महाराष्ट्र राज्यस्तरीय हॉलीबॉलच्या स्पर्धा व्हायच्या, तर त्याच्यामध्ये आम्ही अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये आमची निवड व्हायची.
1: अरे वा.
0: आणि ज्या राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या, म्हणजे 1992 साली माझी पहिली हुपरी, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी तालुका इथे मी पहिली सिनियर राज्यस्तरीय स्पर्धा खेळलो.
1: अरे वा,
0: महाराष्ट्राची सिनियर. आणि त्यावेळेस कोच शिंदे सरच होते आणि आम्ही सगळेजण होतो.

0: आणि असे एकूण जवळजवळ मी 10 स्टेट खेळलो.
1: अरे बाप,
0: सिनियर.
1: नगर जिल्ह्याकडून?
0: नगर जिल्ह्याकडून. मग ती असेल हुपरी कोल्हापूर 1992 ला.
1: तुमच्या टीम मध्ये निवड व्हायचीच?
0: निवड व्हायची म्हणजे आमचे डिले आम्ही सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस
1: करायचो आणि टीम सगळी एकमेकांचं कॉम्बिनेशन चांगलं असायचं.
0: कॉम्बिनेशन पण असायचं. आणि सर मी तुम्हाला मग अशी सांगितलं की उन्हाळा असू, हिवाळा असू, पावसाळा असू, एकही दिवस सुट्टी नाही. त्यानंतर कोणताही सण असू त्या सणाला आम्ही म्हणजे ज्या ग्राउंडच्या मुली आहेत आम्ही सर रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही ग्राउंडवर केलेला
1: आहे.
0: आम्ही सगळ्या म्हणजे ज्या मुली भगिनींनी आम्हाला राख्या बांधल्या, राख्या बांधल्यानंतर आम्ही तिथे हे केलं की पालक कोणी येत नव्हतं. आम्ही स्पर्धेला जायचं असलो तरी आम्ही म्हणजे अर्चना रुकले असतील किंवा स्वप्ना काळे असतील आम्ही सगळे सचिन काळे, प्रशांत पप्पू, आनंद काळे वगैरे आम्ही जे सिनियर संजय वालेकर आम्ही सगळे, प्रशांत कोळपकर, असे सगळेजण आम्ही टीम मध्ये असायचो. त्यानंतर मला आठवतं पातळीचा एक आमचा दोस्त राजेंद्र सुरोसे, ते आता मोनिका त्यांची पी आहेत, ते पण असायचे.
1: अरे
0: हो, ते म्हणजे इतके मिक्रीकार की आम्हाला म्हणजे कोणतेही कार्यक्रमला काही उशीर वगैरे झाला किंवा काय झालं की ते म्हणजे मिक्री करते पवार साहेबांचा आवाज, आता आता कैलास वसी नाना पाटेकर साहेबांचा आवाज, म्हणजे असे बरेचसे यांच्या आवाज काढून ते हे करायचे. आणि मी ज्या 10 महाराष्ट्र राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा खेळलो तर हुपरीला 1992 साली खेळलो. त्यानंतर अहमदनगरला आपली न्यू ऑर्स कॉलेजवरच 1993 साली सिनियर स्पर्धा झाली. त्यामध्ये आपले पातळीचे रमेश मोरगावकर सर असतील, त्यानंतर अजय बारगळ सर असतील, आम्ही टीम मध्ये होतो, ते आमचे कॅप्टन होते. आणि इतकं छान झालं की सर की विचारू नका. मग आंबेजोगाईला 1984-1994 खेळलो, त्यानंतर दहिवडी तालुक्यात 1996 ला खेळलो, बीड मध्ये 1998 ला खेळलो, त्यानंतर सांगली जिल्ह्यात तील विटा तिथे 1999 ला खेळलो. म्हणजे दरवर्षी
1: तुमची टीम असायची, 8-9 वर्ष रेग्युलर लगातार खेळले.
0: पनवेलला 2000 साली, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आपले गजानन महाराजांचं गाव, तिथे 2001 साली खेळलो. आणि नागपूरला 2002 साली खेळलो.
1: 2002 पर्यंत तुम्ही खेळत होता?
0: खेळतो खेळतो. आणि त्यात मला एक सांगू शकतो, मला असं आठवतं सर की आम्ही विटा म्हणजे सांगली जिल्ह्यातील विटा 1999 साली आम्ही खेळलो. तर आपले नगर जिल्ह्याचे म्हणजे आम्हाला आमच्या ज्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धा होत्या तिथे नॉकआउट पद्धतीने असायच्या. आणि त्यावेळेस आमची मॅच लागली रायगड
1: बलाढ्य टीम,
0: बलाढ्य टीम म्हणजे जी दरवर्षी फायनल मारण्या टीम बरोबर लागली.
1: बरोबर.
0: आणि ते जे कॅप्टन होते आता छो छत्रपती पुरस्कार विजेते आपले नाईक सर, संजय नाईक सर ते होते. त्यानंतर अशोक हुंडेकरी सर होते. त्या टीम मध्ये जवळजवळ 5-6 जण छत्रपती पुरस्कार विजेते होते.
1: बापरे, एवढी स्ट्रॉंग टीम होती. त्यांना तुम्ही एका सेट मध्ये?
0: त्यांना मी त्यांना म्हणजे आम्ही काय केलं, आमची जी टीम होती त्यांना आम्ही सगळे दुबळे म्हणजे छोटे छोटे असं वाटलं. त्यामुळे मला असं आमचे राहुरीचे एक सर आहेत तस्लिम सर ते पण कांगारू जम्प सारखे मारून जम्प करून ते स्मॅश मारायचे. आणि आम्ही त्यांना एक सेट मारला सर.
1: अरे
0: त्यांनी काय केलं की आम्ही आमचे छोटे दिसले त्यांनी राखीव प्लेयर टाकले टीम मध्ये म्हणजे त्यांनी मैदानात. आणि पहिला सेट आम्ही त्यांना फाईट दिली, आम्ही पहिला सेट जिंकला. आणि पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटला त्यांनी सगळे त्यांचे जे फर्स्ट 6 प्लेयर आहेत ते त्यांनी बोलवले. आणि मग त्यांनी अंडर 5 आम्हाला हरवलं. म्हणजे आम्ही हरलो पण त्या एका सेटनी आमचं नाव अहमदनगर जिल्ह्याचं
1: राज्यभर झालं,
0: राज्यभर झालं. आणि ते संजय नाईक सर, ते हुंडेकर सर, ते आम्हाला बघायला आले.
1: अरे बापरे, काय
0: त्यावेळेस विजय मस्के सर होते, ते आता लिफ्टर म्हणून होते. शैलेश गवळी, आनंद काळे, सचिन काळे
1: टीम मध्ये होते.
0: हो, आमच्या टीम मध्ये होते. त्यानंतर केदारी सर म्हणून होते, कलापुरी सर होते. आम्ही म्हणजे इतकं
1: जबरदस्त
0: परफॉर्मन्स म्हणजे आम्हाला सरांनी त्यापासून आमचं म्हणजे नगर जिल्ह्याचं झालं. कारण की शिंदे सरांनी आम्हाला जे डॉजिंग शिकवलं ते डॉजिंगने आम्ही तिथे खेळलो.
1: अरे,
0: आणि सगळेजण आम्ही जे साईचे साई जण आम्ही म्हणजे एका क्लबवर प्रॅक्टिस करणारे. आणि कॉम्बिनेशन सेट झालं होतं आणि कॅम्प पण झाला होता. शिंदे सरांनी कॅम्प घेतला, त्याचा फायदा आम्हाला तिथे झाला.
1: विद्यापीठ पण खेळला ना तुम्ही? त्याच्या
0: विद्यापीठ खेळलो सर.
1: मग
0: 1996 साली मी मुंबई येते आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा खेळलो, पुणे विद्यापीठाकडून खेळलो. आणि तिथे मी पहिल्या वर्षी आमचा तिथे पुणे विद्यापीठाने विजय मिळवला.
1: अरे वा,
0: म्हणजे युनिव्हर्सिटीला.
1: बर बर बर.
0: आणि म्हणजे पहिले चार मध्ये आमची टीम गेली.
1: अरे वा.
0: हो. आणि मग नंतरच्या ज्या 1996-97 ला आंतर भारतीय आंतर विद्यापीठ म्हणजे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ म्हणजे ऑल इंडिया ज्या ऑल इंडिया स्पर्धा होतात
1: कुठे झाल्या
0: त्या स्पर्धा ह्याला झाल्या त्या मुंबईला परळ येथे झाल्या.
1: बर.
0: आणि त्यावेळेस 13 महिन्याचं राज्य आलं होतं शिवसेनेसाठी.
1: बर.
0: आणि त्यावेळेस आपले मुख्यमंत्री आपले मनोहर जोशी साहेब होते.
1: बर.
0: आणि त्यावेळेस त्या स्पर्धेला ओपनिंगच्या क्लोजिंगला सर आले होते
1: मनोहर जोशी.
0: हो. आणि तिथे त्या स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही ऑल इंडियाला आम्ही तिथे पार्टिसिपेट केलं आणि तिथे पण आम्ही नंबर मिळवला.
1: अरे वा. किती जण होते आपल्या नगर
0: नगर जिल्ह्यातला मी एकटा होतो.
1: पुणे
0: पुणे सिटी मधले आमचे दोस्त पटरे होते गणेश खलाडे होते.
1: तुम्ही ऑल इंडियाची पहिली स्पर्धा खेळला.
0: हो हो.
1: आणि नगरची एकमेव होता तुम्ही
0: त्या टीम मध्ये एकमेव होतो सर.
1: आणि काय महाराष्ट्राचं काय परफॉर्मन्स होता आपल्या पुणे विद्यापीठाचा.
0: पुणे विद्यापीठाचा आपण त्यावेळेस विजय म्हणजे फर्स्ट प्लेस मारली.
1: फर्स्ट प्लेस. आणि ऑल इंडियाला
0: फायनलला आम्ही इतकी आटीटीची झाली की विचारू नका की आम्ही त्यात पहिला क्रमांक मिळवला नागपूर युनिव्हर्सिटीला हरवलं. आणि नंतर ऑल इंडियाला जी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा होती तिथे पण आपले पुणे विद्यापीठ वर्सेस औरंगाबाद विद्यापीठ म्हणजे मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठ त्यांची आणि आमची फायनल मॅच लागली. आणि त्यावेळेस अक्षरशः म्हणजे आमच्या टीम मध्ये एक समीर मालवणकर म्हणून प्लेअर होता आणि स्पॉट जंप मारायचा.
1: अरे बाबा.
0: म्हणजे ती स्पॉट जंप मारणं म्हणजे तुमच्या कंबरेपासून म्हणजे ते शॉक दिल्यासारखं कसं असं जंप असं सर्क मारल्यासारखं तसं कोणी. त्यावेळेस आमचे तिथलचे कोच होते दत्ता सोनोने सर पुणे विद्यापीठाचे. त्यांनी आमचा कॅम्प घेतला जवळजवळ 1.5-2 महिने कॅम्प घेतला आणि त्या कॅम्प मधून आम्हाला त्यांनी निवडलं.
1: तुमचा परफॉर्मन्स कसा होता.
0: परफॉर्मन्स आता मी लिफ्टी असल्यामुळे त्यांनी मला फर्स्ट 6 खेळलं म्हणजे. आणि लिफ्टीचा ऍडव्हान्टेज झोन नंबर 2 वरून इतका प्रॉपर असतो की आम्हाला ते लिफ्टर त्यांनी आम्हाला चांगली बॉल काढायची. राहुल म्हणून होते त्यांचे एक नितीन पठरे म्हणून होते ते जी सासवड पुणे ग्रामीणचे होते. ते आता पोलीस मध्ये आहेत. त्यांची जंप म्हणजे तुम्ही पाहताल की त्यांची हाईट येतं म्हणजे 3.5-4 फूट. जंप आली की ते नेटाच्या वर जायची.
1: बापरे.
0: हो. इतकी हे होती सर. ती मला म्हणजे सांगू शकतो की आम्ही अश्रू याला
1: ऑल इंडियाला कितवीचा असताना.
0: ऑल इंडिया मी एम ए फर्स्ट ला असताना खेळलो.
1: बर बर.
0: म्हणजे
1: नगर कॉलेज
0: नगर कॉलेजला असताना. तेव्हा दुसरी जी आमची आंतर विद्यापीठ स्पर्धा झाली तेव्हा पण मी पुणे विद्यापीठाकडून मी
1: अश्वमेधला खेळला ना.
0: नाही याला दोन मी विद्यापीठ खेळलो सर.
1: बर.
0: 1996 मुंबईला आणि ग्वाल्हेरला 1997.
1: अरे बाबरे. दोन विद्यापीठ.
0: एक ऑल इंडिया आणि दोन विद्यापीठ
1: पश्चिम विभागाच्या.
0: हो हो
1: सर. बर बर बर. त्याच्यात काय
0: त्याच्यात सहभागी त्यात आम्ही नाही एवढं झालो.
1: बर बर.
0: म्हणजे पहिले 4 मध्ये आलो पण पहिले ह्याच्यामध्ये आलो होतो. आणि मग त्याच वर्षी 1997 आपल्या अश्वमेध स्पर्धा सुरू झाली.
1: हो. महाराष्ट्र
0: महाराष्ट्रामध्ये
1: विद्यापीठांच्या
0: विद्यापीठाच्या त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल पी सी अलेक्झांडर
1: त्यांच्या संकल्पनेतून.
0: त्यांच्या संकल्पनेतून झाली आणि ती स्पर्धा आपल्या मुंबईलाच झाली सर. शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल अंधेरी इथे ती स्पर्धा झाली. आणि म्हणजे ती स्पर्धा होती महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा एड्स जनजागृती.
1: म्हणजे
0: 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर एड्स जनजागृती म्हणजे 1 डिसेंबर हा एड्स दिन असतो ना त्या अनुषंगाने या स्पर्धा घेतल्या. आणि आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल पी सी अलेक्झांडर साहेबांनी त्याकडे हे केलं होतं. आणि त्या स्पर्धामध्ये आपल्या पुणे विद्यापीठाकडून आम्ही खेळलो. आणि
1: कोणी कोण होतं तुम्ही
0: त्यावेळेस. नगर मधून मी होतो. आमची तीच टीम पुणे विद्यापीठाची जी टीम होती ना.
1: बर बर.
0: जी आम्ही.
1: तुम्ही नगरचे एकमेव होता.
0: नगरचे मी एक होतो.
1: बर.
0: त्यानंतर पुणेचे 6 जण होते.
1: अरे बापरे.
0: त्यानंतर पुणे ग्रामीणचे 2 होते आणि नाशिकचे पण 2 होते.
1: बर बर.
0: असे टोटल 12 जण होतो आम्ही. आणि मग ते पण आम्ही अश्वमेध पहिली जी स्पर्धा झाली
1: विजेतेपद मिळवलं
0: तिथे सुवर्ण पदक मिळवलं.
1: अरे वा.
0: आणि तिथं पण फायनलला आम्हाला मराठवाडा विद्यापीठ चालवतो.
1: अरे.
0: आणि पण तिथलचे तिथलचं एक मला सांगूच वाटतं सर त्या ज्या स्पर्धा झाल्या त्या इनडोअर मध्ये झाल्या.
1: बर.
0: म्हणजे आतापर्यंत ज्या स्पर्धा आम्ही खेळलो
1: मैदानावर होतो
0: त्या मैदानावर.
1: इनडोअर पहिली स्पर्धा झाली.
0: इनडोअर पहिली स्पर्धा झाली
1: म्हणजे अश्वमेध मध्ये.
0: अश्वमेध मध्ये राजेश भोसले क्रीडा संकुल मध्ये अंधेरी मध्ये आहे.
1: बर बर. तिथं झालं.
0: अंधेरी पश्चिम. तिथे झालं आणि तिथे आम्ही इनडोअर मध्ये खेळलो.
1: बर. आणि काय फरक असतो दोन्ही याच्यामध्ये.
0: फरक म्हणजे कसं सर इनडोअर मध्ये आउटडोअर मध्ये कसं आपल्याला हवा वगैरे आणि ऊन ह्याच्यापासून. पण तिथे आतमध्ये आपली आपण डायव्ह वगैरे मारली तर आपलं घाम वगैरे जेवढं आपण आपलं फटिक येऊन तिथे म्हणजे ते जे पंच असतात म्हणजे सरपंच पंच जे फर्स्ट रेफरी सेकंड रेफरी गुणलेखक तर तिथे चार जण पुसायला पण होते ग्राउंड का की जे डाई वगैरे मारलेले असतात तर ते आपले जे प्लेयर आहेत ते सटकू नये जे मारताना कारण की व्हॉलीबॉल हा गेम असा आहे की याच्यामध्ये स्मॅशिंग होणार ब्लॉकिंग होणार अटॅकिंग होणार सेटरने पास काढलेला तो डॉजिंग होणार त्यानंतर कॉम्प्लेक्स वन कॉम्प्लेक्स टू म्हणजे सिस्टम की तुम्ही डिफेन्स सिस्टम राहणार तुमचं डॉजिंग वगैरे खेळले जाणार जम्प अँड सर्व्हिस मारणार असे जे जे स्किल आहेत व्हॉलीबॉल मधली ते पण होणार त्याच प्रकारे अजून एक लिबरो म्हणून एक ओनली फॉर डिफेन्स की त्यांनी फक्त बॅक लाईनला झोन नंबर 1, 6 आणि 5 ला फक्त त्यांनी डिफेन्स करायचा तो पण त्यामध्ये बाकीच्यांची जर्सी सेम त्याचा जर्सी कलर वेगळा असा
1: बरं
0: लिबरो म्हणून असायचं
1: बरं आता इनडोअर मध्येच होतात का आता काय कसं आता पद्धत कशी आहे व्हॉलीबॉल
0: व्हॉलीबॉलला व्हॉलीबॉल हा दोन्ही प्रकारे खेळला जातो सर इनडोअर मध्ये पण खेळला जातो आणि आउटडोअरलाही खेळला जातो
1: मग आता नॅशनल वगैरे कुठले
0: नॅशनल आता ज्या एचजीएफआयचे ज्या नॅशनल आहेत आताच आपल्या नगरचे जे माझेच विद्यार्थी आहेत पार्थ जोशी सर ते आता श्रीरामपूरचे आहेत ते आता त्याचे चेअरमन झालेले आहेत त्यांनी आता ज्या स्पर्धा घेतल्या आनंद वाटतो की आपल्या व्हॉलीबॉलला ग्रोथ वाढली कारण की मुलांना जायला यायला विमानाने ते घेऊन गेले म्हणजे त्याच्यामुळे परफॉर्मन्स वाढला त्यानंतर आपल्या नगर मधलेच गौरव डेंगळे म्हणून आहेत श्रीरामपूरचे तालुका श्रीरामपूरचे ते माझे विद्यार्थी आहेत म्हणजे मला आनंद वाटतो सर की बरेचसे विद्यार्थी हे विविध क्षेत्रामध्ये काम करतायत आणि ते विचार आल्यानंतर नाव घेतात विचारतात आणि पाया पडतात म्हणजे आता कसं असतं की बाकीच्यांना असं वाटतं की फिजिकल डायरेक्टर म्हणजे काय म्हणजे तो फक्त गुडघ्यात तसं नाही आता बरेचसे विद्यार्थी आमचे पोलीस भरतीमध्ये पण झालेले आहेत आता नवीन मग आमच्या नंतरची जी बॅच आहे मग त्याच्यामध्ये आनंद सत्रे असेल योगेश शेरकर असेल गौरव शेरकर असेल सागर शेरकर असेल प्रीतम डळगेकर वैभव गोरे ही जी बॅच होती ही एकदम म्हणजे सर शिंदे सरांनी बदली झाली त्याच्या आधी आम्ही काय करायचो महात्मा गांधी महात्मा फुले विद्यालयात ते मुलं शिकायची आम्ही त्या शाळेतले मुलं आम्ही शाळेतून घेऊन आल्यानंतर तिथलचे ते क्रीडा शिक्षक आम्हाला त्यांनी चांगले सपोर्टेसर म्हणून होते त्यांनी आम्हाला कॉपरेट चांगले केले मुलं वगैरे पाठवायची दिली आणि ते मुलांना इतकी गोडी लागली तर आता ते मुलं
1: चांगले
0: खेळले ते विद्यार्थी
1: बरं अश्वमेध चकटलं तुम्ही आता दोन जिंकले ना
0: हो अश्वमेध 1997 ला आम्ही सुवर्ण पदक मिळवलं सर
1: बरं मराठवाड्याला हरून
0: हो मराठवाड्याला हरून ते पण 5 सेट झाले पहिले 2 सेट त्यांनी घेतले
1: बरं
0: नंतरचे 2 सेट आम्ही 5व्या सेटला इतकी आटीटीची मॅच झाली की अक्षरशः आमचा एक म्हणजे सांगायला आनंद वाटतो की गणेश खलाटे म्हणून दोस्त आहे आमचा पुण्याचा तर तो वन लेग शॉट मारायचा
1: बरं
0: आणि त्या वन लेग शॉटने आम्ही जिंकलो आणि समीर मालवणकर हा स्पॉट जमनी मारायचा
1: बरं
0: आणि एक हर्षल म्हणून होता ते इतके म्हणजे त्यांच्या यांनी आम्हाला 5वा सेट कसा मारला कळलंच नाही कारण की त्यावेळेस आमचे कोच दत्ता सोनोने सर होते पुणे विद्यापीठाचे तर त्यांनी आम्हाला जे कॅम्प मध्ये जे डॉजिंग वगैरे शिकवलं त्याचा आम्हाला चांगला
1: उपयोग झाला
0: हो
1: बरोबर तुम्ही दोन अश्वमेध जिंकलात ना
0: अश्वमेध 2 जिंकलो पण मी एकच अश्वमेध खेळलो आणि 2 विद्यापीठ मी खेळलो
1: बापरे
0: आणि एका विद्यापीठामध्ये आम्ही पहिल्या 4 मध्ये आलो
1: बरोबर
0: मग ऑल इंडियाला जे 4 मध्ये येतात ते ऑल इंडियाला
1: आणि
0: मग ऑल इंडिया एक स्पर्धा खेळलो
1: बरोबर
0: आणि स्कूल गेम आणि जे आपल्या
1: संघटनेच्या स्पर्धा जिल्ह्याच्या टीम मध्ये होता चांगला परफॉर्मन्स दिला ते सांगितलंच तुम्ही बरं त्याच्यानंतर मग तुम्ही एनआयएस वगैरे करायला गेला
0: 1999-2000 साली शिंदे सरांना विचारलं माझे वडील आणि शिंदे सर म्हणजे ते बँकेत वगैरे जायचे ना सर मग ते म्हणजे तुझ्या पप्पांना भेटलो मी ते विचारतात तुला पुढे काय करायचं काय नाही करिअर करायचं तर स्पोर्ट्स मध्येच तुला करिअर करायचं ना मी म्हणायचं सर तुम्ही सांगा तसं मग सरांनी मला गायडन्स केला तू ऍप्लिकेशन कर मग त्यावेळेस अर्चना रुकलीन मी आम्ही दोघांनी ऍप्लिकेशन केलं नंतर मग तिने मला सांगितलं की पतेळाला त्याचं हे आणि मग त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी डॉक्टर रवींद्र कवडे साहेब होते आणि मग त्यांना पण भेटलो ते पण म्हणले की चांगलं आहे स्पॉन्सर वगैरे बघ असं तसं नाही का तर मग शिंदे सरांनी सांगितल्या पद्धतीने आणि ऍप्लिकेशन केलं त्यानंतर बँगलोरला गेलो बँगलोरला गेल्यानंतर तिथे
1: 1 वर्ष तुम्ही
0: तिथे मग आमचं ट्रेनिंग त्यांनी तिथे आमचं पहिले सिलेक्शन केलं म्हणजे सिलेक्शन ट्रायल घेतलं तुम्हाला खेळता येतं का नाही आणि त्यात मग जवळजवळ 300-400 मुलं मुली आले होते पूर्ण ऑल ओव्हर इंडियातून म्हणजे भारतातून एवढे आले होते त्यातले आम्ही फक्त शेवटला राहिलो आम्ही फक्त 13 जण
1: अरे बापरे
0: हो कारण ते पण एक सांगण्यासारखं आहे सर कारण की व्हॉलीबॉल म्हटलं तर सगळे जण तिथे येणार, त्यांनी लेखी आमची परीक्षा घेत, कारण की मी पंचपरीक्षा पास आहे व्हॉलीबॉलची राज्यस्तरीय. ज्यावेळेस आपल्या या सिनियरच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस आमचे मस्के सर असते, एलबी मस्के सर, परत दादा रोकले सर, यांनी पंचपरीक्षा मला विजय मस्के आम्हाला द्यायला लावल्या. त्यावेळेस आम्ही ती परीक्षा पास
1: झालेली होती
0: आणि मग आमचं प्रॅक्टिकल
1: त्याचा उपयोग झाला.
0: त्याचा उपयोग झाला
1: म्हणजे त्याचा तिथं तुम्हाला परफॉर्मन्सला उपयोग झाला आणि सिलेक्शनला उपयोग झाला,
0: कारण की ती लेखी परीक्षेला तेच प्रश्न होते.
1: पंचपरीक्षेचा तुम्हाला चांगला उपयोग.
0: पंचपरीक्षा
1: 13 मध्ये तुमची निवड झाली.
0: 13 मध्ये निवड झाली.
1: अरे वा.
0: आणि नगर जिल्ह्यातून मी एकटा होतो सर, आणि महाराष्ट्रातून आम्ही तिघ जण होतो.
1: बर.
0: एक लातूरचे आमचे दोस्त पाळणे, महेश पाळणे म्हणून.
1: बर. ते आणि
0: ते पण आता मुखबधीर शाळेमध्ये क्रीडा शिक्षक आहेत. आणि दुसरे एक आहेत विक्रम कंट्रोवार, ते हुबळीचे.
1: तुम्ही वर्षभर तिथं राहून तुम्हाला प्रशिक्षण दिलं पूर्ण व्हॉलीबॉलचं.
0: सर आमचं नशीब इतकं चांगलं, आम्हाला
1: कोच कोण होते?
0: इंडियन कोच पी सी पांडेन सर होते.
1: बर.
0: आणि कृष्णप्पा सर होते आणि डेव्हिड सर होते. पण इंडियन कोच आपले पी सी पांडेन सर हे पूर्वी आपले साई म्हणजे आपल्या मुंबईमध्ये कांदिवली स्थित साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, साईचं सेंटर असायचं तिथं ते जॉबला होते. आणि त्यांना मग हिंदी, ते तमिळनाडूचे आहेत प्रॉपर, पण त्यांना ते हिंदी थोडंफार मराठी वगैरे
1: वापर.
0: आणि त्यांना त्यांचे ते सोलापूरचे ते मिलिंद गोरडे सर वगैरे ते सगळे म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं हिंदी असं ते त्यांना सगळं माहित असायचं. आणि मग ते आम्हाला म्हणजे आमचं भाग्य चांगलं की आम्हाला नशीब चांगलं आमचं की ते आम्हाला तिथे कोच म्हणून होते.
1: सगळे बारकावे तुम्हाला त्याच्यात व्हॉलीबॉलचे तुम्ही शिकलात.
0: हो, तिथे आम्हाला म्हणजे आम्हाला तिथे सर एनएसला जसं आपलं मिलिटरीचं ट्रेनिंग असतं, पोलीस भरतीचं ट्रेनिंग असतं, त्या टाईप आमचं तिथं ट्रेनिंग होतं.
1: अरे वा.
0: सकाळी 6 असेंब्लीला पाहिजे म्हणजे तुम्ही 5
1: तिथं. व्हॉलीबॉल सर इतर खेळांचे पण होते का काही?
0: हो, होते ना.
1: कुठल्या खेळांचे?
0: व्हॉलीबॉल होते, त्यानंतर स्विमिंग होतं, कबड्डी होतं, खो खो होतं म्हणजे खो खो कबड्डी, त्यानंतर ऍथलेटिक्स होतं.
1: बापरे, सगळ्यांचं वर्षभराचं.
0: तिथे म्हणजे जे मुलं आणि ऐका ना सर, आम्ही 13 जण होतो आणि नंतर 4 नेपाळचे, नेपाळ राज्याचे 4 खेळाडू पण आमच्या इथे
1: जॉईन्ड,
0: म्हणजे टोटल 17 जणांचा आमची ड्रॉमेट्री होती. 17 जणांचा आमचा तो व्हॉलीबॉलचा ग्रुप होता.
1: अरे वा.
0: आणि मग आमचा दिवसभराचा प्रोग्राम असा असायचा की सकाळी मॉर्निंगला असेंब्ली झाली की जो तो आपल्या ग्राउंडवर जाणार तिथे एक्झरसाइज, एक्झरसाइज म्हणजे पूर्ण तुमचं घाम काढणार जसं मिलिटरी आणि पोलीस भरती
1: त्याच्या पद्धतीने ट्रेनिंग तुम्हाला दिलं गेलं व्हॉलीबॉलचं परिपूर्ण ट्रेनिंग
0: परिपूर्ण. आणि स्किल नंतर ते झाल्यानंतर स्किल शिकवणार, स्किल झाल्यानंतर मग थोडे रिक्रिएशन गेम्स वगैरे येणार म्हणजे तुम्ही थकले पण नाही पाहिजे. आणि ते रोजच्या रोज टास्क चेंज व्हायचा म्हणजे आज स्पीड ट्रेनिंग घेतलं, दुसऱ्या दिवशी स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्यायची, तिसऱ्या दिवशी एंड्युरन्स ट्रेनिंग घ्यायची, चौथ्या दिवशी कोर्ट एजिलिटी घ्यायची, असे म्हणजे तो प्लॅनच त्यांचा असायचा.
1: बर. त्याच्या शेड्यूल प्रमाणे त्यांचं ते. मग फायनल परीक्षा लेखी झाली का काय प्रॅक्टिकल कशी झाली?
0: फायनल प्रॅक्टिकल पण असायचं सर, आपलं सायन्सचं पण प्रॅक्टिकल होतं. तिथे जीटीएमटी, फिजिओथेरपी, किन्सिओलॉजी म्हणजे जे ज्या टेस्ट आहेत सायन्सच्या, ह्या टेस्ट तुमच्या 4 भिंतीच्या आत झाल्या पाहिजे. तर पी सी पांडे आम्हाला त्यावेळेस प्रबंध होता सर, म्हणजे प्रोजेक्ट होता. आता तो पण एक मला सांगण्याचं ठेवलं म्हणून सांगतो तुम्हाला की पी सी पांडेंचं माझी गाईड होते, त्यांनी सांगितलं की याला मार्क आहेत आणि हा तू लायब्ररीमध्ये जाऊन तुला इथे हे एवढे पुस्तकं प्रिपेअर करायची आणि त्यातलं तुला काय काय आठवतं काय काय नाही ते लिहायचं, कारण की मला त्यांच्यामुळे तर मला डेली डायरी लिहायची सवय लागली. म्हणजे दिवसभराचं काय झालं ते संध्याकाळी लिहायचं, आपल्या भाषेत लिहायचं असं काही नाही. म्हणजे सकाळी हे प्रॅक्टिस झाली की लगेच आमचे थिअरी क्लासेस असे ते 12:30 पर्यंत, ते झाले की दुपारचा टायमिंग लंचचा, लंच झालं की थोडा रेस्ट, रेस्ट झालं की चहा घेतलं की परत आमचं ग्राउंड प्रॅक्टिकल, आणि प्रॅक्टिकल झालं की परत संध्याकाळी तुमचं दिवसभराचं जे झालं ते सगळं तुम्ही डेली डायरी लिहून काढायची.
1: बर बर. आणि किती आणि उत्तीर्ण झाले तुम्ही मग तिथे?
0: मला तिथे, मला एनआयएसला तिथे 58% पडले.
1: अरे बापरे.
0: बँगलोरला तिथे स्कोर झाला, पहिल्या याच्यातच मी सुटलो.
1: अरे वा.
0: 1 तो कोर्स होता 1999-2000 साली. आणि सर मला एक सांगूच वाटतं की आम्ही, आमच्याकडे एनओसी नव्हती. एनओसी मीन्स कसं, आम्ही तिकडचे नव्हतो, कारण आमचं ते जसं आपल्याला बीपीएड एमपीएडला जसं आपल्याला विविध शाळेमध्ये
1: शिकवायला
0: जावं लागतं तसं आम्हाला तिथं पण पाठवलं.
1: बरं. कन्नड भाषा,
0: कन्नड लँग्वेज सर, आम्ही पण तिथं थोडं कन्नड शिकलो. बरं.
1: म्हणजे
0: आता सगळे डॉर्मेटरी मध्ये असल्यामुळे शेजारी कन्नडवाला, उजव्या डाव्या साईडला हिंदीवाला, मल्याळमवाला उजव्या साईड, इकडं त्यानंतर बॅक साईडला तमिळवाला असं म्हणजे कन्नड तमिळ मल्याळम त्यानंतर नेपाळी भाषा ती पण आम्ही म्हणजे थोडं थोडं करायचो
1: भाषाची
0: येस देवाणघेवाण
1: ओळख झाली
0: देवाणघेवाण केली आम्ही बाकी काय कबड्डी खो खोला तर इतकी मजा यायची सर आम्हाला म्हणजे आठवत की ते दिवस पाहिले की
1: एकदम दिवस
0: सर त्यावेळेस मोबाईल नव्हते लँडलाईन असायचा आणि एसटीडीवर कोणती तर करमत नव्हतं सर आणि सगळी घरची आठवण यायची पहिली स्टार्टिंगला नको बाबा इथं काय असं की पहिले एक दोन महिने आम्हाला करमलंच नाही तिथून म्हणजे मी आई वडिलांची आठवण आल्यानंतर फोन करायचो दोन तीन मिनिटं बोलले की 500-600 रुपये कसे जायचे कळत नव्हते इतकं म्हणजे त्यावेळेस मग ते पांडियन सर म्हणले की तुम्हाला इथं तुम्हाला वर्षभर तुम्हाला करायचं कारण त्यांनी आम्हाला तिथं राहायची पण व्यवस्था होती जेवण राहायची तिथं कारण त्याची फीज वगैरे सगळं भरून आम्ही आणि मला सांगू वाटतं की माझे वडील बँकेत असून आम्हाला काय हे नव्हतं स्पॉन्सर नव्हतं तर वडील मला मनी ऑर्डर पाठवायचे वडील आता सध्या नाही आहेत पण ते मला मनी ऑर्डर पाठवायचे दरवर्षी दर महिन्याला आणि मी फोनवर बोललो की पाठवलं बाबा तुला आणि ते पत्र मला पाठवलं तेव्हापासून मला ते पत्र लिहायची सवय लागली सर मग माझा एक दोस्त आहे सचिन सुद्रिक म्हणून तो आणि मी तो पहिले राळेगणला असताना तो मला पत्र पाठवायचा मग त्यावेळेस मग मी त्याला इस्टेटवरून फोन करायचो आणि मग ग्रीटिंग वगैरे पाठवायचो आणि मग एनएसला गेल्यानंतर बँगलोरला मग तेव्हापासून ती म्हणजे लिहायची सवय लागली मग पत्र व्यवहार करणं हे इतकं ते झालं सर
1: मग त्याच्यानंतर पुढची वाटचाल सांगा ना
0: आता पुढची वाटचाल त्यानंतर आल्यानंतर तिथे कोसाब कोसाब बनायची इथं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मी 2002 साली जे आपलं नॅशनल गेम्स नॅशनल एचजीएफ आहे म्हणजे 47वी राष्ट्रीय स्कूल गेम फेडरेशनची मॅचेस होतात 14 मुला मुलींच्या तर त्याचा महाराष्ट्राचा टीमचा मी प्रशिक्षक म्हणून मी आणि शिंदे सर म्हणजे गुरु शिष्य
1: अरे बाबरे
0: ते आणि मी म्हणजे दोघांमध्ये असल्यामुळे ते आनंद वेगळा आणि त्याचा कॅम्प आमचा होता सर पार्क मैदान
1: गुरु शिष्य कोच होण्याची पहिलीच वेळ असेल
0: पहिलीच
1: तुम्ही ते कुठल्या टीमचे होते आणि तुम्ही कुठल्या
0: आम्ही अंडर 14 मुलांना मी होतो मुलींना सर होते आणि आमचे मार्ग हे मॅनेजर म्हणून क्रिकेटचे कोच होते विवेक महाजन सर
1: बरं कुठं मॅचेस झाल्या
0: त्या मॅचेस झाल्या आंध्र प्रदेश येथील रंगारेड्डी डिस्ट्रिक्ट इथे
1: काय महाराष्ट्राचं काय प्लेस बीस मिळाली का
0: महाराष्ट्राला आपल्या मुलींना गोल्ड मेडल मिळालं
1: तुमच्या कोचिंग
0: कोचिंग म्हणजे ते आम्ही कोचिंग म्हणजे कसं गेलं सर की सोलापूरला त्याचा कॅम्प होता त्यावेळेस शिंदे सर म्हणून डीओसी होते तिथे सदाशिव शिंदे सर म्हणून आणि तिथे सोलापूरला पार्क मैदान येथे एनआयएस कोच अशोक पाटील सर होते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आमचं डेली सकाळ संध्याकाळ आम्ही तिथे शेड्यूल लावलं प्लॅनिंग केलं आणि कॅम्प लावला
1: 7 दिवसाचा असतो तो
0: हो आणि त्याच्यामध्ये
1: स्कूल गेम्सच्या वेळेस असा नियमच आहे तो 7 दिवसाचा कॅम्प
0: करायचा पण आम्ही तिथे त्यांना म्हटलं सर आम्ही 2 टाइम नाही आम्ही 3 टाइम घेणार
1: अरे बापरे कारण की त्याचा तुम्हाला रिझल्ट आला म्हणजे
0: तिथे स्पर्धेला गेल्यानंतर त्या स्पर्धा उन्हात असल्यावर काय करायचं
1: बरोबर
0: कारण आता आंध्र प्रदेश मध्ये त्यावेळेसचा जो हे होता मोसम तो उन्हाळी होता थोडं मग त्या ज्या 47 नॅशनल स्कूल गेमच्या ज्या स्पर्धा होत्या एचजीएफआयच्या तर त्या झाल्या रंगारेड्डी म्हणजे आंध्र प्रदेश मधील रंगारेड्डी आणि तिथे मुलींचा सामना अंतिम सामना मला आठवतं सर मी सांगू इच्छितो की फायनल मॅच तिथलच्या मुली म्हणजे आंध्र प्रदेश वर्सेस महाराष्ट्र अशी मॅच लागली आणि त्यावेळेस तिथलच्या ज्या कलेक्टर आहेत मॅडम होत्या लेडीज तर त्या मॅच पाहायला
1: आल्यात
0: त्या मॅच पाहायला आल्यानंतर त्यांनी ती मॅच पाहिली म्हणजे जसं आपण लॉन टेनिस पाहतो लेफ्ट साइड पूर्ण त्यांनी ते मॅच पाहत बघत असल्या प्रत्येकाला चेंज आणि म्हणजे पूर्वी असे टेबल टेनिस पॉइंट नव्हते आणि त्यावेळेस त्यांनी मला आठवतंय की पहिले 2 सेट आम्ही घेतले
1: अरे
0: महाराष्ट्रानी कारण मुली आपल्या नगर शहरातली जिल्ह्यातली एकही मुली नव्हती पण सोलापूर बार्शीच्या 3 मुली होत्या ग्रामीण भागातल्या आणि इतक्या ऍक्टिव्ह इतक्या चांगल्या की
1: चांगलं त्यांनी परफॉर्मन्स गोल्ड मारलं
0: हो त्यांनी आणि नाशिकच्या 2 मुली होत्या आणि अमरावतीची एक नागपूरची तर त्या 7-8 मुली इतक्या छान होत्या की त्यांनी सरांनी आम्ही जे हे दिलं त्यांना शिकवलं त्यांना जे स्किल सांगितले
1: त्याचा त्यांनी उपयोग
0: त्याचा उपयोग केला आणि त्याचा फायदा असा झाला सर की शेवटच्या क्षणी 3रा सेट पण मारला असता पण नंतर ते साऊथवाले सगळे एक झाले आणि एक झाल्यानंतर मग त्यांनी 3रा सेट गेला आमचा आणि मग 4थ्या सेटला थोडं त्यांनी गडबड केली म्हणजे ते साऊथवाल्यांनी फटाकडा लावला एक आणि ते फटाकड्याने मग थोडी सायकोलॉजी पोरींची डिस्टी झाली. मग हे झाल्यानंतर शिंदे सर त्यावेळेस नेगी साहेब आले होते, आपले जे फेडरेशनचे जे आपले एचजीएफआयचे जे अध्यक्ष होते त्यावेळेसचे, ते तिथे आले होते. त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर चौथा सेटही गेला. मग सर मला राहिलं नाही, मग मी सरांना म्हटलं, शिंदे सरांना, सर दोन दोन झाले, पाचवा सेट आपल्याला घ्यायचा आहे, पण आता हे काय करायचं. तर मग जसे ते साऊथवाले एक झाले तर मी नॉर्थवाले एक केले.
1: अरे
0: म्हणजे दिल्ली इकडचे सगळे आपले जिकडचे सगळे एक केले. त्यांना म्हणलं हे बघा दोन्ही टीम चांगले आहे, पण असं राहिले आम्ही पहिले तिन्ही सेट आम्ही मारले असती. मग पाचव्या सेटला आमच्याकडे इकडून चिअरिंग झाली आणि नंतर आम्ही त्या ज्या मॅडम होत्या त्या जायला लागल्या होत्या. त्यांना आम्ही म्हणलो मॅडम की ही मॅच पास, कारण की ही आठी तळीची मॅच आणि आनंद वाटतो सर की प्रत्येक पॉईंटला चेंज होत होत. आणि 17 वर्षानंतर आपल्या पूर्वीच्या ज्या वैशाली ताई होत्या, वैशाली फडताडे, त्या खेळायच्या, त्यांनी फायनल मारली होती स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाला की महाराष्ट्रानी. तर त्यावेळेस आपल्या
1: आपण विजेतेपद मिळवलं
0: तेव्हा
1: 17 वर्षाच्या तपश्चर्येनंतर महाराष्ट्र. त्याच्यानंतर पुढची वाटचाल सांगा ना.
0: आता त्याच्यानंतर पुढे
1: तुम्ही नंतर नगरला
0: नगरला आलो. नाही ऐका ना, तिथंच एक किस्सा सांगायचं सर की तिथे आम्हाला आम्ही मारल्यानंतर मग तिथं सगळे कार्यक्रम वगैरे झाला बक्षीस समारंभाचा. तर तिथे आम्हाला 15,000 चेक दिला महाराष्ट्र संघाला.
1: बरं बरं.
0: आणि मग ते चेक दिला, ट्रॉफी वगैरे दिली, मेडल वगैरे दिला. तर मग शिंदे सर आमच्यावर ते कोच हे होते संघ व्यवस्थापक विवेक महाजन सर, तर ते म्हणाले हा ते आता ते तर टेम्पररीच होते म्हणजे ह्याला आपल्या ऑफिसला क्रीडा व योग सेवा संचालन महाराष्ट्राचे पुणे सर परमनंट होते, ते टेम्पररी होते. आणि मी भविष्य फिरोज हायस्कूल मध्ये कोच म्हणून होतो. म्हणजे मी काही कुठे जॉबला वगैरे नव्हतो 2002 साली. तर ते झाल्यानंतर मग ते महाजन सर म्हणले की सर हे चेक वगैरे आपण ऑफिसला दिलं, हे केलं तर आपलं फक्त अभिनंदनाचं हे देते ना आपल्याला, पण हे मुलांचं काय, एवढे मुलं ग्रामीण भागातले खेळतात. मग शिंदे सर म्हणून याला काय केलं पाहिजे, म्हणलं सर मी जातो, म्हणलं त्या मॅडम आहे ना आपल्या आपल्या बॉर्डरच्या दिसतात, कारण की मग अशी त्या हिंदी आणि थोडं मराठीत पण बोलत होत्या असं मला
1: लक्षात
0: आलं. मग मी बोलतो म्हणलं, मग ते म्हणे ठीक आहे. मग मी गेलो तिथे, मॅडमला म्हटलं मॅडम आम्हाला 2-3 दिवसानंतर आमची गाडी रिझर्वेशन आहे, हे जे तुम्ही चेक दिला त्याच्याऐवजी आम्हाला कॅश दिले तर प्रत्येक मुलाला आम्ही 12 मुलांना आम्ही त्यांना ट्रॅकसूट किंवा शूज साठी 1,000-1,000 रुपयाचा आम्ही त्यांना बक्षीस देऊ, तुमच्या हस्ती द्यायचं, आमचं डोक्यात मा आहे पण ते देऊ म्हणजे. आणि मग ते म्हणे ठीक आहे. मग त्यांनी त्यांचं एक पीए कोण त्यांना बोलवलं साहेबांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना, आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं की आम्हाला विचारलं तुमची रेल्वे कधी, म्हणलं आमची हुसेन सागर रेल्वे आहे तर ती 3 दिवसांनी आहे, आता 2 दिवस आम्हाला इथंच राहायचंय. त्यावेळेस मग ते म्हणाले त्यांनी त्यांच्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना कॅश तर द्यायचीच पण यांना पूर्ण हैदराबाद आपलं आंध्र प्रदेशचं हैदराबाद पूर्ण दाखवायचं, हैदराबाद
1: मधलं
0: आम्हाला आमच्याकडून एक महिना येतात आणि आमच्या बरोबर एक हिंदी बोलणारा आणि तिकडचा आंध्र प्रदेश म्हणजे कन्नड आणि मल्याळम तमिळ बोलणारा माणूस पण आमच्या बरोबर, त्याच्यामुळे इतके मुलं मुली खुश झाले आणि आम्ही पूर्ण म्हणजे सांगायला आनंद होतो की हैदराबाद मधलं हुसेन सागर असेल, बिर्ला मंदिर असेल, त्यानंतर चार मिनार
1: सगळं पाहिलं,
0: सर्व पूर्ण क्रिकेटचं ग्राउंड.
1: त्याच्यानंतर पुढे सांगा ना सर, आता नंतर तुम्ही नगरला आलात, नगर काय,
0: नाही
1: तिथून नंतर कुठं सर्व्हिसला लागला त्याच्याबद्दल सांगा ना.
0: तिथून मग नंतर मी पहिले भविष्य फिरोज हायस्कूल मध्ये होतो, भविष्य हायस्कूल मध्ये माझी मी लिव्ह वॅकन्सी केली अहमदनगर सोसायटीचं डीएड कॉलेजला, प्राचार्य ठाकूर मॅडम होत्या
1: बरोबर,
0: त्यांच्या अंडरमध्ये मी 35 दिवसाची आपले देशमुख सर होते त्यावेळेस, ती लिव्ह वॅकन्सी केली. तर तिथेच मला एक किस्सा आठवतोय सर,
1: तुम्ही पुढचं पुढे सांगत जा ना सर.
0: येस, हा तिथे मी क्रीडा सप्ताह घेतला जो आपला 12-18 डिसेंबर या काळात, त्यावेळेस आपले नगर जिल्ह्याला प्रभारी डीओसी होते अजय पवार सर, त्यांच्या मार्गाने क्रीडा सप्ताह जो आम्ही आपल्या त्या शाळेमध्ये घेतला डीएड कॉलेजला, म्हणजे जे डीएड छात्र असतात त्यांना असे विविध उपक्रम करावे लागतात, तर त्या ठाकूर मॅडम तिथे घेतल्या आणि तिथेच्या स्पर्धा इतक्या छान झाल्या. तो जो सप्ताह आम्ही पूर्ण नगर शहरातली मुलं मुली बोलवून तिथे स्पर्धा घेऊन त्याचं प्रसिद्धी पेपरला हे करून वगैरे ते झालं. आणि ते झाल्यानंतर मला मग शांती बाब फिरोज आमचे अहमदनगर सोसायटीचे कार्यवाहक होते, त्यांनी मला बोलवलं आणि भागवत म्हणे तू उपक्रम चांगला चालू आहे असं तसं, तर तुला जॉब करायचा तर तू भाऊसाहेबला करणार का हे तर डिअर कळलं. म्हटलं सर परमनंट मला जॉब द्या, माझे वडील रिटायर, माझ्यावर सगळं आलेले असं. मग तू आता इथे लिव्ह वॅकन्सी करतो, तू दुसरी लिव्ह वॅकन्सी करतो का? कारण की त्या ठाकूर मॅडम कोणाची शिफारस देत नाही, तुझी शिफारस दिलेली त्यांनी मला असं सांगितलं. तर तुला तिथलीची पहिले तुला दुसरी लिव्ह वॅकन्सी करावं लागेल. ठीक आहे म्हणलं करतो. म्हटलं सर पहिल्या लिव्ह वॅकन्सी तर मला अजून काही भेटलं नाही, पण तरी मी करतो. आणि मग ते झाल्यानंतर मी दुसरी लिव्ह वॅकन्सी केली. आणि ते झाल्यानंतर मला मग आमचे गोडळकर सर, होनाजी गोडळकर सर, बारशे सर, बाबर सर वगैरे, मुथ्था मॅडम, तर आम्ही आमचे सायन्स जे स्पर्धा सराव चालायचा त्यावेळेस मग अरे तू कुठेतरी प्रयत्न कर हे कर, मग त्यावेळेस मग मी सुरुवात केली की आपल्या म्हणजे तसं मी मुलाखतीसाठी प्रत्येक ठिकाणी मी
1: ट्राय करत
0: होतो परमनंट नोकरीसाठी. मग त्यावेळेस मला मग कॉल आला अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ संस्थेतून कॉल आला, रेसिडेन्शियल इंजिनिअरचा कॉल आला. आणि मग तिथे मी 2004 साली
1: जॉईन झालो. अरे वा, मग तिथपासून आता रेसिडेन्शियलला तुम्ही क्रीडा शिक्षक म्हणून?
0: हो, तिथे क्रीडा शिक्षक आहे. आणि तिथलचे म्हणजे बरेचसे मुलं मी स्टेट नॅशनल म्हणजे तिथलचे दरवर्षी नॅशनल एक दोन नॅशनल होतात, स्टेटला 7-8 स्टेट होतात.
1: अरे वा,
0: आणि विभागाला तर जो 20-25 विद्यार्थी
1: नॅशनलला वगैरे खेळलेत ना?
0: हो, नॅशनलला.
1: कुठल्या वेगवेगळ्या खेळांचे तुमचे संबंध आला म्हणजे?
0: कबड्डीचं सर एक 8 वेळा साली कबड्डीचा संघ आमचा विभागाला विनर झाला.
1: अरे वा,
0: तो राज्याला गेला.
1: अरे,
0: पूर्ण 12-12 मुलं सर्व त्यावेळेस सहयोग क्रीडा मंडळ चालायचं आपला सुनील जाधव सरांचं. आणि प्रॅक्टिस त्यावेळेस पंकज शिरसाट सर, ते प्रॅक्टिस आता ते आता एसीपी आहेत आपले, ते पण तिथे प्रॅक्टिस करायची. त्याच्यावेळेस शंतनू पांडे सगळे जे आम्ही बरोबर खेळलो, शंतनू पांडव वगैरे आम्ही बरोबर, ते कबड्डीला असायचे, मी व्हॉलीबॉलला असायचो. आणि मग तिथून मग परफॉर्मन्स वाढत गेला. मग मला आमचे सचिव साहेब, सर्व पदाधिकारी साहेब यांनी केलं. आणि आम्हाला 2 वेळेस सर प्रोत्साहन पण अनुदान पण मिळालं
1: शाळेला,
0: क्रीडा म्हणजे नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊन नैपुण्य मिळवलं अशा शाळेला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या म्हणजे क्रीडा व युवक सेवा संघटनांचं
1: अनुदान
0: प्रोत्साहन पण अनुदान असतं
1: ते मिळालं.
0: ते आम्हाला आमच्या शाळेला
1: किती वेळा मिळालं?
0: दोनदा मिळालं.
1: दोनदा? अरे वा, क्या बात.
0: एकदा 1 लाख रुपये भेटले आणि एकदा 75.
1: अरे वा, मग त्याचा तुम्ही उपयोग केला?
0: त्याचा उपयोग केला. त्याच्यावर साहित्य त्यावेळेस
1: साहित्य
0: कुलट सर होते प्राचार्य त्यावेळेस, आणि तोडमल सर होते आधी, त्यानंतर मग कुलट सर असं त्यावेळेस आम्ही.
1: तुमचे काही ना काही विद्यार्थी खेळतच आहेत?
0: हो, खेळतात. काही मुलं खेळतात आहे, काही मुलं आता खेळायच्या ऐवजी ते पुढे गेलेले आहेत, पोलीस भरती झालेत.
1: अरे, काही ना सर्व्हिस लागल्या.
0: काही सर्व्हिस
1: 22 वर्ष तुम्ही रेसिडेन्शियललाच आहात?
0: हो.
1: अरे वा वा वा. आणि व्हॉलीबॉलही चालू आहे तुमचं?
0: व्हॉलीबॉल आता 40+ आमचे दोस्त आहेत, त्यांनी व्हॉलीबॉलचं 40+ स्पर्धा घेतल्या होत्या, त्यात आम्ही आता भाग घेतला होता सर. 2 वर्षापासून आम्ही खेळतो आता. त्यात म्हणजे कसं रिक्रिएशन म्हणून आता एज फॅक्टर पण आम्ही वाड्यापार्कला स्पर्धा झाल्या त्या, तर दोन्ही वेळेस आम्ही 40+ स्पर्धा खेळतो.
1: क्रीडाविषयक वातावरण कसं आहे तुमचं? आपलं एकूणच जर खेळाचं पूर्ण जिल्ह्याचं राज्याचं वगैरे कसं आहे, काय वाटतं तुमचं? काय
0: जिल्ह्याचं म्हणलं तर क्रीडा मधलं आहे चांगलं आहे, पण आता काही काही ज्या खेळ आहेत काही अनुदानित आहेत. जवळजवळ आपल्या ज्या 49 जे खेळ अनुदानित आहेत, तर त्या अनुदानित खेळामध्ये काही काही संघटनेचे 2-2 संघटना झालेल्या.
1: बर बर, अंतर्गत वाद.
0: त्याच्यामुळे मग
1: प्रॉब्लेम,
0: मुलांचं नुकसान
1: होत
0: नको व्हायला.
1: म्हणजे खंत ही एक फार मोठी म्हणजे दुई पसरलेली आहे, त्याचा परिणाम मुलांवर होतोय, खेळाडूंवर. एकोपा करावा सगळ्यांनी असं करून. सामंजस्य
0: काय कसं आहे की ज्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला मान्यता प्राप्त आणि जे गेम आहेत ते तरी किमान तरी ते एकदम एक एक संघटना व्हावीत. आणि त्यातून मुलांचं कसं आहे, मुलं येतात जातात, काही ना काही भेटलं नाही तर मग ते नाराज होऊन जातात. त्या त्या शिक्षकांना ते काही काही शिव्या पण देतात, बोलतात पण, असं पण होतं सर.
1: पण 5% आरक्षण झाल्यामुळे थोडा उपयोग झाला का खेळावाडीला?
0: 5% आरक्षण झाला, पण आताच मध्ये आताचा जो जीआर काढला 14 आणि 17 वर्ष च्या मुलांना त्याचा बेनिफिट भेटणार
1: नाही. स्कूल गेम्सच्या लोकांना पण नाही का?
0: नाही, जे पूर्वी खेळले त्यांना त्याचा परफॉर्म भेटणार.
1: नाही नाही नाही, 14-19 ज्या स्कूलच्या स्पर्धा होतात, 14-17-19, तर ते 19 त्यांनी ग्राह्य धरणार,
0: ग्राह्य धरणार.
1: परंतु 14-17 नाही धरणार का?
0: 14 आणि 17 त्यांनी
1: स्कूल गेम्सला घेतलंय का?
0: नाही, स्कूल गेमला नाही घेतलेलं आहे.
1: म्हणजे संघटनेच्या स्पर्धांना तर ठीक आहे, परंतु स्कूलच्या तरी घ्यायला
0: तरी घ्यायला पाहिजे. आणि त्याचं कसं चाललंय आपलं जे आपल्या असोसिएशन संघटना भांडती
1: बर त्या संदर्भात
0: काय होतं काही नाही.
1: स्कूल गेम्सला तरी किमान घेतलं पाहिजे, त्यांचं तरी क्लिअर हे असत, कारण यांचे वयाचे चोराचे प्रकार असतात.
0: हो, आता ते आमचं जे महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ आहे
1: बर,
0: आमचे राजेंद्र कोतकर सर अध्यक्ष, त्यानंतर तिकडे कोपरगावचे कोराळकर सर आहेत, आम्ही सगळेजण मिळून निवेदन वगैरे दिलेले
1: आहेत.
0: म्हणजे त्याचा पाठपुरावा करू आलो, कारण की आता ज्या स्पर्धा झाल्या शालेय स्पर्धा, आता काही काही आता पोर्टल थ्रू भरती होऊ राहिली, तर त्याच्यामध्ये क्रीडाच्या जागा तर दिसत नाही. तर त्याच्यामुळे मग थोडं जे नवीन कोचेस आहेत, जे नवीन मुलं बीपीएड एमपीएड करतात, कारण की ही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे आणि ह्याच्यातून त्या मुलांना त्याचा हे नाही भेटला, तर मग ते कोचेस म्हणून जॉईन होतात 20-25-30-35 हजारच्या दरम्यान. मग म्हणजे कमी मानधनामध्ये त्यांना जास्त काम करावं लागतं
1: आणि कायमस्वरूपी नोकरी नसल्यामुळे अडचणी, आर्थिक अडचणी होतात.
0: म्हणून तर यावर्षी जे आपले जे स्कूल गेम चालू आहेत आता सध्याला, आताच्या ज्या शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धा चालू आहेत, तर त्याच्यामध्ये ते जे नवीन मुलांनी भाग न घेतल्यामुळे आणि मग बाकीच्या स्पर्धा क्रीडा शिक्षक जे आहेत ते विविध ह्याच्यातले स्पर्धा घेतात, ज्या ज्या संघटना आहेत त्यांना मग सांगून त्यांचे जे पंच वगैरे क्वालिफाईड पंच आहेत त्यांना बोलवून आपल्या अमनगरचे डीओसओ ज्ञानेश्वर खोरंगे साहेब असतील किंवा महानगरपालिकेचे फिलिप्स सर असतील, आयुक्त यांच्या मार्गदर्शन पहिली आपली मनपाची मॅचेस होतात, तर त्या आता मे बी आता 80-90% स्पर्धा संपल्यात. आता ह्या 8-15 दिवसात म्हणजे दिवाळीच्या आत ह्या स्पर्धा संपतील, कारण की यावेळेस थोडा उशीर झाला, कारण की आता सगळं ऑनलाईन झालंय,
1: म्हणजे
0: आता बोगस खेळणं वगैरे बंद झालंय. पूर्वी काय व्हायचं की
1: स्कूलला एवढे बोगस खेळायचे नाहीत, कारण त्यांचा ऍडमिशन असतात, पण संघटनेच्या स्पर्धांमध्ये ते वारा आहे.
0: आता संघटनेमध्ये पण बंद झालंय सर. आता संघटनेमध्ये सांगायचं असं वाटतं की आरक्षण आलेले 5% म्हणजे जसं तुमच्या 10वी-12वीला मुलांना मार्क आहेत की जिल्हा खेळला तर 5 मार्क, विभाग खेळला तर 10 मार्क, राज्य खेळला तर 15 मार्क, मेरिट असेल तर 20 मार्क आणि राष्ट्रीय खेळला तर 25 मार्क, असे त्यांनी जे नॉर्म्स केलेले आहेत. तर हे फक्त शालेय स्पर्धेला नाही,
1: हे
0: संघटनेच्या ज्या
1: स्पर्धा आहेत त्यांना पण,
0: ज्या मान्यताप्राप्त ज्या आहेत ऑलिम्पिक लेवलला मान्यता, महाराष्ट्र ऑलिम्पिक, तर त्यांना पण मार्क आहेत. मग त्या फक्त 2-3 गेम्सला अशा ते होऊ शकतात आणि सगळं ऑनलाईन झालेलं आहे सर.
1: म्हणजे एक पारदर्शकता आली,
0: पारदर्शकता.
1: तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता खेळाडूंना? नवीन
0: संदेश असा येऊ शकेल की खेळाडूंनी कोणताही खेळ खेळावा, खेळामध्ये राजकारण नसावं, आणि जे खेळाडू खेळतील मग ते कोणताही खेळ असे एक खेळामध्ये खेळलात आणि सर्टिफिकेट एक भेटलं काय, 10 भेटले का,
1: बरोबर,
0: त्याचा उपयोग तुम्ही लगेच कामाधंद्यासाठी नोकरीसाठी पाहावा. कारण की आता शासनाने आपलं महाराष्ट्राचं जे क्रीडा धोरण आहे त्यात 5% राखीव जागा आहेत, तर विविध याच्यामध्ये 5% जागा असल्यामुळे खेळाला प्राधान्य आलेलं आहे आणि खेळाचे जे विद्यार्थी जे खेळातून पुढे जातात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांना त्याचा बेनिफिट होतो, फायदा होतो आणि ते जॉब लागू शकतात. म्हणजे मला सांगूच वाटतं की आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चांगला निर्णय घेतला आणि आपल्या खेळाडूंना डायरेक्ट भरती करून घेतले, जे इंटरनॅशनल खेळलेले आहेत, ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आता उदाहरण द्यायचं तर आपल्याच अहमदनगर मधला पंकज शिरसाट हा खेळाडू पहिले शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, त्याला नंतर अर्जुन पुरस्कार मिळाला आणि अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला डायरेक्ट एससीपी म्हणून, त्याला डायरेक्ट पोलीसमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून त्याला नियुक्ती दिली. तसेच आता आपल्या नगर मधलीच विद्यार्थिनी शीतल वाकळे, ती पण आता आपल्या नगरच्या डीओसओला क्रीडा मार्गदर्शक आहे वेट लिफ्टिंग मधली, तर ती पण आमच्या निवर्स कॉलेजची विद्यार्थिनी, पाथर्डीच्या बाबूजी आव्हाड कॉलेजची विद्यार्थिनी, तिथलचे देशमुख सर पण चांगली कष्ट घेतात, तर त्या विद्यार्थिनीला पण
1: डायरेक्ट
0: छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर तिला पण, त्यानंतर खो खोची खेळाडू आपली श्वेता गवळी, ती पण आपले पहिले नगर शहरातले पहिले छत्रपती पुरस्कार विजेते निर्मलजी थोरात साहेब, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती निर्मल नगरला तयार झाली, तिला बरेचसे असे पुरस्कार भेटले. ती पण आमच्या कॉलेजची विद्यार्थी रेसिडेन्शियल न्यूआर्स, तिथं ती शिकली, खेळली आणि तिला पण डायरेक्ट आत्ता नियुक्ती मिळाली आणि ती आता सध्या धुळे येते डीओसओ कार्यालय, म्हणजे जे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तिथे खोखोची क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आणि आपल्या नगर मधला एक विद्यार्थी आहे शिवप्रसाद घोडके, हा पण आताच्या याच्या भरतीमध्ये तलवारबाजीचा खेळाडू आहे नॅशनल, तो पण भरती झाला आणि आता नगर येवल्याला नाशिक जिल्ह्यातली जिल्हा क्रीडाधिकारी येवल्या येते तो तिथे तालुका क्रीडाधिकारी म्हणून काम पाहतो.
1: अरे वा,
0: आणि त्यांचे काका दिलीप रामलिंग घोडके सर हे पण आपल्या नगर मधले क्रीडा संघटक म्हणून छत्रपती पुरस्कार प्राप्त आहेत.
1: अरे वा, बर. आज आपल्या समवेत प्राध्यापक संदेश भागवत सर होते. त्यांनी आपल्याला त्यांची व्हॉलीबॉल खेळाची कारकीर्द आणि खेळाडूंना योग्य असं मार्गदर्शन त्यांनी केलं. तर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात वेळात वेळ काढून. धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता व्हॉलीबॉल कोच संदेश भागवत यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: सागर जल्लोष ट्रस्ट आणि आरबी ग्रुप ऑफ इव्हेंट्स घेऊन येत आहे अहिल्यानगर शहरात प्रथमच फक्त महिलांसाठी भव्य लाईव्ह दांडिया नाईट 2026. गाण्यांचा धमका, मुग्धा कराडे आणि इंडियन आयडॉल फेम कैवल्य केसकर, सोबतच सेलिब्रिटी अँकर संदीप पाटील आणि अभिनेत्री धनश्री काटगावकर चक्क यांच्या समवेत दांडिया म्हणजे बाई धम्मालच. आणि हो, लकी ड्रॉ 9 पैठणी साड्या आणि 9 सोन्याच्या नथा.
1: शनिवार 17 ऑक्टोबर संजोग लॉन सावेडी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता. एंट्री फक्त 399 रुपये. ग्रुप साठी सवलत देखील आहे बर का.
2: आणि हो, चहा पाणी अल्पोपहार याची व्यवस्था केलेली आहे बर का. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत सहयोग ज्वेलर्स, कुबेर मार्केट आणि व्ही प्लस.
1: चला तर मग दांडिया खेळूया. मुख्य प्रायोजक प्रतिष्ठा एथनिक. सशुल्क पासेस साठी संपर्क करा 98-60-61-20-45 98-60-61-20-45.

0: अर्जुन नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: रसिक हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादर करते सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राग अहिर भैरव। ऐकूया स्वर संजीवनी।
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय। आज आपल्यासाठी गाणार आहे राग अहिर भैरव। हा राग सकाळचा आहे आणि सकाळी साधारण 6 ते 10 दरम्यान ऐकावा। हा राग ऐकल्यामुळे मानसिक शांती आणि त्याचप्रमाणे मानसिक संतुलन हे वाढेल, एक प्रकारचा आत्मविश्वास वाढेल आणि दुसरं म्हणजे की रागापासून निघणारी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला दिवसभर एक प्रकारची ऊर्जा देतील। मी राग अहिर भैरवमध्ये आलाप गाईन आणि मग त्यानंतर एक बंदिश। आजच्या प्रस्तुतीबद्दल कुठल्याही सूचना किंवा काही प्रश्न असतील तर जरूर ईमेल पाठवा। ईमेल qurtune@gmail.com EMAIL CURETUNE@gmail.com। धन्यवाद। जय हो।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग अहिर भैरव. गायक आणि सादर करते होते सुहास जोशी. स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

नमस्कार, मी शालिनी भोईर बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. चलती

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे दीपोत्सव 2024 या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे असे रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमता युक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ध्यान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी एक कपड्याचा आणि एक अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रमशाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकरमळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90 11 02 64 72, 90 11 02 178, 95 88 62 00 36 आणि 90 11 02 01 78 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी ही नम्र विनंती. आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता. चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110011005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

जगदंबे। 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सांडपाणी

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125290 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.